नमस्कार, सुप्रभात श्रोते हो. FM बँड 102.7 मेगाहर्ट्स आणि न्यूज ऑन AIR या ॲपवर आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्राचं हे प्रसारण. 5:57 झाली आहेत. आमची प्रसारण सभा आता सुरू करीत आहोत. आज आहे शुक्रवार. भारतीय सौर दिनांक 18 वैशाख शके 1948 अर्थात 8 मे 2026. सभेच्या सुरुवातीला मंगलध्वनी.

आकाशवाणीच्या एफएम सेवेचं हे आहे कोल्हापूर केंद्र. श्रोतेहो 6 वाजता हिंदीतून बातम्या दिल्ली केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही सहक्षेपित करीत आहोत.

भक्ती संगीतावर आधारित अमृतधारा या कार्यक्रमात श्रोते हो आपलं स्वागत. कार्यक्रमाची सुरुवात करूया सुरेश वाडकर यांच्या आवाजातल्या विलास आडकर यांनी संगीतबद्ध केलेल्या या भोपाळीनं.

सुरेश वाडकर यांच्या आवाजातली भोपाळी आपण ऐकली. कार्यक्रमात त्यानंतर ऐकूया लता मंगेशकर यांच्या स्वरातली संत ज्ञानेश्वर महाराज यांची ही रचना, संगीतबद्ध केली आहे पंडित हृदयनाथ मंगेशकर यांनी.

लता मंगेशकर यांच्या स्वरातला संत ज्ञानेश्वर महाराज यांचा अभंग आपण ऐकलात. कार्यक्रमात यानंतर ऐकूया संत नामदेव महाराजांची ही रचना. स्वर आहे वाणी जयराम यांचा आणि संगीतकार आहेत वसंत देसाई.

वाणी जयराम यांच्या स्वरातला संत नामदेव महाराज यांचा अभंग आपण ऐकलात. अमृतधारा भक्तिसंगीतावर आधारित कार्यक्रम श्रोते हो आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून. कार्यक्रमात यानंतर ऐकूया अश्विनी भिडे यांच्या स्वरातली संत तुकाराम महाराज यांची ही रचना, संगीतबद्ध केली आहे अभिजित लिमये यांनी.

संत तुकाराम महाराज यांचा अभंग आताच आपण ऐकला, तर स्वर होता अश्विनी भिडे यांचा. कार्यक्रमात यानंतर ऐकूया मधुकर पाठक यांनी संगीत दिलेली ही रचना शाहीर विठ्ठल उमापाणी सहकाऱ्यांच्या आवाजातली.

आकाशवाणी कोल्हापूर केंद्र। जाणून घेऊया आजच्या काही ठळक कार्यक्रमांविषयी। 6:40 कृषी वार्ता या कार्यक्रमात पक्षी थांब्याद्वारे पर्यावरणपूरक कीड व्यवस्थापन या विषयीच्या माहितीचा भाग दुसरा। उन्हाळ्यातील योग्य आहार आणि पोषण याविषयी वैद्य राजलक्ष्मी इंगळे यांनी दिलेली माहिती चौथा भाग आपण ऐकू शकाल। आरोग्य धनसंपदा या कार्यक्रमात 6:45 परिसर या कार्यक्रमात 6:50 ऋतुचक्र बदलांचे संकेत आणि उन्हाळी बहर लेखिका डॉक्टर कांचन गंगा गंधे भाग चौथा। सुलभ ग्राहक सुसंवाद टंकलेखन आणि हस्ताक्षर हा रवींद्र शिंदे यांचा वैचारिक बंध ऐसी अक्षर रसिके या कार्यक्रमात 7:25 दिलखुलास 7:40 आयुष्याचा वेद आयुर्वेद 7:45 लक्ष किरण सौंदर्य नजराना 7:50 सैनिकी पॅटर्न निवासी शाळा कुरुंदवाड 8:15 स्वामिनी आदिशक्तीची अनंत रूपे 8:40 चिंतन हाचे चिंतामणी हे प्रायोजित कार्यक्रम गीतबहार 9:30 उमंग हा एनसीआरटीचा प्रायोजित कार्यक्रम 10:00 मिश्र संगीत

0: इंद्रधनु या कार्यक्रमात सकाळी साडेदहा वाजता जागतिक रेडक्रॉस दिनानिमित्त इंडियन रेडक्रॉस सोसायटीचे खजाने अमरदीप पाटील यांची अमृता खानोलकर यांनी घेतलेली मुलाखत. रामचरित मानस सकाळी 11 वाजता. गायक कलाकार शोभनाराम आणि श्रीकांत पारगावकर. त्यानंतर गाता रहे मेरा दिल. महिता मंडळ दुपारी 12 वाजता. विविध भारतीचं प्रसारण 1 वाजल्यापासून आम्ही सहक्षेपित करू. श्रोतेहो नेहमीच्या वेळेत बातम्या प्रसारित होतील. ही होती आमच्या आजच्या काही ठळक कार्यक्रमांची रूपरेषा. आकाशवाणी कोल्हापूर केंद्र 6:40 झाली आहेत.
1: कृषी वार्ता आज या कार्यक्रमात ऐकूया. पक्षी थांब्याद्वारे पर्यावरणपूरक कीड व्यवस्थापन याविषयी माहिती. आज या माहितीचा भाग दुसरा आणि शेवटचा.
2: मंडळी, हे कृत्रिम पक्षी थांबे उभारण्याची पद्धत जाणून घेत असताना पिकांच्या उंचीनुसार 6 ते 8 फूट उंचीच्या काठ्या आपण वापरायला हव्यात. एका एकरसाठी साधारणपणे 10 ते 15 पक्षी थांबे योग्य ठरतात. इंग्रजी टी आकारात टीव्ही अँटेनासारखे दांड्याच्या टोकाला आडवी काठी बांधली तर पक्ष्यांना बसणं सोयीचं होतं. हे पक्षी थांबे पिकाच्या सुरुवातीच्या अवस्थेतच बसवावेत म्हणजे पक्ष्यांना त्यावर येऊन बसण्याची सवय लागते. कापूस, भाजीपाला, डाळी, तृणधान्य अशा अनेक पिकांमध्ये हे पक्षी थांबे उपयुक्त आहेत. मंडळी, कीटकनाशकांवरील अवलंबन कमी होऊन पर्यावरणाचं संतुलन या पक्षी थांब्यांमुळे राखलं जातं. मंडळी, पक्षी थांब्यांच्या फायद्याचा विचार करता कीटकनाशकांवरील अवलंबन कमी होऊन पर्यावरणाचं संतुलन राखलं जातं. शेतीतूनच मिळणाऱ्या टाकाऊ गोष्टींपासून पक्षी थांबे तयार करता येतात, त्यामुळं खर्च कमी होतो. पक्षी थांब्यांचं व्यवस्थापन करणं सोपं असल्यामुळं वेगळी देखभाल करण्याची गरज नाही. जैविक कीड नियंत्रणामुळे पिकांची वाढ चांगली होऊन उत्पादनात सुधारणा होते. मंडळी, रासायनिक कीटकनाशकांचा अतिरेक टाळायला हवा किंवा गरजेनुसार वापर करायला हवा. पक्ष्यांच्या नैसर्गिक अधिवासाचं संरक्षण आपण करायला हवं. जमिनीची मशागत करत असताना पक्ष्यांच्या अंड्यांना इजा होणार नाही याचीही दक्षता आपण या दरम्यान घेतली पाहिजे. एकल पीक पद्धती टाळून आंतरपीक पद्धतींचा अवलंब आपण करायला हवा. गाव पातळीवर पक्षी संवर्धन मोहीम तसंच त्यासंदर्भात जनजागृती करायला हवी. पक्षी थांबे हे एकात्मिक कीड व्यवस्थापनाचे महत्वाचे घटक आहेत. मशागतीय उपाय, जैविक उपाय, कामग

0: गंध सापळे, प्रकाश सापळे यांसोबत पक्षी थांबे वापरले तर रासायनिक कीटकनाशकांची गरज कमी होते. मंडळी, शेतामध्ये नैसर्गिक तसंच एकात्मिक कीड नियंत्रणासाठी पक्षी थांबे उभारले जातात. हे थांबे पक्ष्यांना बसण्यासाठी, विश्रांती घेण्यासाठी आणि किडी टिपण्यासाठी मदत करतात. शेतामध्ये काठ्या, बांबू, लाकडी दांडके किंवा लोखंडी सळ्या वापरून तयार केलेले थांबे म्हणजे कृत्रिम अर्थात निर्जीव पक्षी थांबे. पक्ष्यांना शेताकडे आकर्षित करण्यासाठी मुख्य पिकासोबत मका, ज्वारी किंवा सूर्यफुलाचे दाणे आपण पेरले तर पक्षी त्याकडे आकर्षित होऊन शेतात येतात आणि किडींना खातात. शेतात काही ठिकाणी सकाळी उंचावर थोडं धान्य ठेवलं तर त्याकडेही पक्षी आकर्षित होऊन किडींचं नियंत्रण होऊ शकतं. शेतात 15 ते 20 मीटर अंतरावर लाकडी खांब उभे करून त्यावर बारीक दोरी बांधायला हवी. त्यावर पक्षी बसून कीड नियंत्रण करतात. शेतात उंचीवर किंवा पक्षी थांबे उभे केलेल्या खांबांवर रुंद तोंडाची मडकी बांधून त्यात रोज पाणी ठेवावं. बांधावर झाड लावली तर पक्ष्यांना बसण्याची, विश्रांतीची आणि निवाऱ्याचीही सोय होते. शेतात लोकर, सुतळी, वाळलेलं गवत किंवा पानं ठेवायला हवीत. तसंच बांधांवरील झाडावर 2 मीटरपेक्षा जास्त उंचीवर कृत्रिम घरटी बांधायला हवीत. तर अशा पद्धतीनं आपण पक्षी थांब्यांद्वारे कीड व्यवस्थापन करू शकतो.
1: कृषी वार्ता या कार्यक्रमात आत्ताच आपण पक्षी थांब्याद्वारे पर्यावरणपूरक कीड व्यवस्थापन याविषयीची माहिती ऐकलीत. हा होता या माहितीचा भाग दुसरा आणि शेवटचा. संकलक आणि वाचक अंजर मुजावर.
2: हा कार्यक्रम प्रसारित केला आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रानं. श्रोते हो, सावजून 45 मिनिटं झाली आहेत.

0: आकाशवाणी पुणे केंद्र निर्मित आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात आज ऐकूयात उन्हाळ्यातील योग्य आहार आणि पोषण याविषयी वैद्य राजलक्ष्मी इंगळे यांनी दिलेल्या माहितीचा भाग चौथा आणि शेवटचा. सादरकर्ते आहेत धीरज केदारी.
1: नमस्कार श्रोते हो, आज आपण जाणून घेऊया ग्रीष्म ऋतुचर्येमध्ये पचनशक्ती म्हणजेच अग्नी जपण्याचे रहस्य. सध्या बाहेर सूर्यदेव चांगलेच तळपतायत. चैत्र वैशाखाचे हे कडक ऊन केवळ जमिनीलाच नाही तर आपल्या शरीरालाही शोषून घेते. आपण म्हणतो बाहेर एवढी उष्णता आहे मग भूक का लागत नाही किंवा काहीही खाल्लं तरी पोट का जड वाटतं. श्रोते हो, याच प्रश्नाचं उत्तर आपल्या आयुर्वेदात लपलेलं आहे आणि ते म्हणजे आपली पचनशक्ती किंवा अग्नी. हिवाळ्यात आपला अग्नी प्रदीप्त असतो पण उन्हाळ्यात म्हणजेच ग्रीष्म ऋतूत तो मंद होतो. याचं कारण असं की बाहेर प्रखर उष्णतेमुळे शरीरातील द्रव अंश आणि स्निग्धता कमी होते आणि शरीरातील उष्णता बाहेर फेकली गेल्यामुळे आतली पचनशक्ती कमकुवत होते. सोप्या भाषेत सांगायचं तर आपला जठराग्नी या ऋतूत सर्वात कमी असतो. म्हणूनच या दिवसात काय खातो यापेक्षा ते कसं पचतं हे अधिक महत्वाचं. आता आपला अग्नी जपण्यासाठी काय करायचं याकडे लक्ष देऊया. आहार कसा असावा? तर सगळ्यात महत्वाचे म्हणजे या ऋतूमध्ये आहार लघु म्हणजेच पचायला हलका असावा. जुना तांदूळ, मूग, दूध आणि विशेषतः तूप याचा आवर्जून वापर करावा. तूप हे अग्नीला प्रदीप्त करतं पण शरीरातील उष्णता वाढवत नाही, त्यामुळे त्याचा आहारामध्ये अवश्य वापर करावा. सुंठ ही उष्णवीर्य असली तरी पित्तशामक आहे, अग्निवर्धक आहे, त्यामुळे सुंठेचाही अल्प प्रमाणामध्ये आहारामध्ये वापर करावा. म्हणूनच या ऋतूमध्ये येणारे रामनवमी, हनुमान जयंती या सर्व सणांना देखील सुंठवडा वाटण्याची आपल्याकडे पद्धत आहे. उन्हाळ्यात पोट गच्च भरेपर्यंत कधीही जेवू नये. आयुर्वेदाचा एक नियम लक्षात ठेवा, पोटाचे तीन भाग करा. एक भाग घन पदार्थांसाठी, एक भाग द्रव पदार्थांसाठी आणि एक भाग रिकामा ठेवा, जेणेकरून वायूची हालचाल नीट होईल

माठाचं पाणी हे नैसर्गिकरित्या शीतल असतं आणि ते अग्नीचं संरक्षण करतं। तर श्रोते हो, ग्रीष्म ऋतूचा हा काळ आपल्या पचनशक्तीचा परीक्षा घेणारा आहे, परंतु आहार हलका ठेवा, तुपाचा वापर करा, आयुर्वेदिक सरबते प्या आणि निसर्गाच्या नियमांचं पालन करा। अग्नी नीट राहिला तरच आरोग्य टिकेल। धन्यवाद।

0: आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात उन्हाळ्यातील योग्य आहार आणि पोषण याविषयी वैद्य राजलक्ष्मी इंगळे यांनी दिलेल्या माहितीचा भाग चौथा आणि शेवटचा आत्ताच आपण ऐकलात. सादरकर्ते होते धीरज केदारी, ही आकाशवाणी पुणे केंद्राची निर्मिती.
1: हा कार्यक्रम प्रसारित केला आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रानं.
2: श्रोते हो, दररोज सकाळी 7 वाजता जरूर ऐका वैचारिक आणि ललित विषयांवर आधारित कार्यक्रम ऐसी अक्षरे रसिके आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावर. ऐसी अक्षरे रसिके.
1: आकाशवाणी कोल्हापूर केंद्र 6:50 झाली आहेत.
3: परिसर श्रुतीहो परिसर कार्यक्रमात स्वागत आणि प्रसाद कुलकर्णीचा नमस्कार. श्रुतीहो, आपण ऐकणार आहोत ऋतू बदलाचे संकेत आणि उन्हाळी बहर याविषयी डॉक्टर कांचन गंगा गंधे यांनी लिहिलेली माहिती. आज ऐकूया या माहितीचा चौथा आणि शेवटचा भाग. गेल्या काही वर्षात विशेषतः या वर्षी जगात सर्वच ठिकाणी तापमान वाढतंय. भारतात यंदा उन्हाळा सर्व राज्यात लवकर सुरू झालाय. तापमानही दरवर्षीपेक्षा जास्त आणि बराच काळ टिकलंय. सर्वच सजीवांमध्ये याचे परिणाम दिसून येत आहेत. उन्हाळ्याच्या सुरुवातीलाच प्रचंड तापमान वाढल्यामुळे एरवी उन्हाळ्याच्या शेवटी फुलणारा बहावा आणि गुलमोहर भरभरून फुललेले आहेत. यासाठी वनस्पतींच्या अंतर्गत बरेच बदल घडलेले असतील. खरं तर हे हिवाळ्याच्या ऋतूतच घडायला सुरुवात झाली असेल. बहावा गुलमोहर यांचं परागीभवन काही विशिष्ट किडे आणि कीटकांमार्फत होतं, परंतु ही झाडं लवकर फुलल्यामुळे कदाचित यावर्षी परागीभवन फार कमी प्रमाणात किंबहुना होणार नाही. कारण परागीभवन ज्या सुतार मधमाशांमार्फत होतं त्यांची उत्पत्ती उन्हाळ्याच्या सुरुवातीला होत नाही. बहाव्याच्या फुलांना वास नसतो, त्यामुळे इतर कोणतेच कीटक त्या फुलांकडे आकर्षित होत नाहीत. फक्त सुतारमाशी आणि तिच्या जातीतल्या माशांमुळेच परागीभवन होतं. या फुलात ठराविक पुकेसरांमध्येच परागकण असतात, जे या माशांचं अन्न असतात. 3 प्रकारच्या पुकेसरांपैकी एकाच पुकेसरात परागकण असतात. या पुकेसराला वरच्या टोकाच्या बाजूला बारीक भोक असतं. सुतारमाशी जेव्हा फुलात शिरते तेव्हा ती इतर पुकेसरांवर जोरात तिचं डोकं आपटते, तेव्हा वारा घुमल्यासारखा आवाज येतो. या प्रक्रियेत पुकेसराच्या भोकातून परागकण तिच्या पाठीवर चिकटतात. ती जेव्हा डोकं आपटते तेव्हा ट्युनिंग फोर्क सारखा आवाज येतो. ती फुलात शिरल्यावर तिचं शरीर पुकेसरात लपेटून घेते, शरीरातले स्नायू आखडून घेते, त्यामुळे माशा घोंगावल्याचा आवाज येतो. इतर कीटकांपेक्षा याच झायलोकार्पा माशीमुळे बहाव्याच्या फुलांमध्ये परागीभवन यशस्वीरित्या होतं. ठराविक दिवसांनी शेंगा बियाही तयार होतात, परंतु हवामान बदलामुळे लहान लहान किडे कीटकांना बदलत्या परिस्थितीशी मिळतं जुळतं घेता येत नाही. त्यांचा जीवनक्रम जेव्हा आणि जसा असतो तसा सुरू राहतो. त्यामुळे अंड्यांमधून माशा बाहेर येऊन त्या वाढेपर्यंत आवेळी फुललेल्या बहाव्याचा बहर संपलेला असतो. त्यांना अन्न न मिळाल्यामुळे झायलोकार्पा माशांच्या जातीलाच धोका निर्माण होतो. परिणामी त्यांची संख्या कमी होत आहे. असाच परिणाम इतर फुलं आणि परागीभवनाला योग्य असलेल्या कीटकांमध्ये दिसायला लागलाय. पश्चिम घाटात नुकत्याच झालेल्या संशोधनात असं आढळून आलंय की कीटकांच्या प्रजातीत 35% घट झाली आहे. यात चतुर, टाचणी या पर्यावरणदृष्ट्या महत्वाच्या असलेल्या कीटकांमध्ये आणि त्यांच्यातल्या विविधतेत बरीच घट झाली आहे. ही घट जर अशीच चालू राहिली तर वनस्पतींमध्ये परागीभवन न झाल्यामुळे फलधारणाही होणार नाही. परिणामी कीटकांबरोबर वनस्पतींचीही जात नष्ट होईल. निसर्गातल्या अशा प्रकारच्या छोट्या मोठ्या पारिस्थितिकी म्हणजे इकोसिस्टीम्स आणि त्यातल्या अन्न साखळ्या, अन्न जाळ्या नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत. तापमान वाढीचा परिणाम फक्त उन्हाळ्यात फुलं येणाऱ्या झाडांवर नाही तर तो इतर ऋतूत वाढणाऱ्या वनस्पतींमध्येही दिसून येतो. एवढंच नाही तर पाणी आणि त्यात वाढणाऱ्या

0: पाण्याजवळ वाढणाऱ्या वनस्पतींमध्ये आणि त्यांच्यावर जगणाऱ्या कीटकांवर पक्ष्यांवरही होत असल्याचं दिसून येतं. शास्त्रीय आधारावर शास्त्रज्ञांनी काही झाडांना फुलं त्याच ऋतूत पण लवकर का येतात याबद्दलचं मत संशोधन करून मांडलेलं आहे. निसर्गातल्या एखाद्या गोष्टीचा परिस्थितीचा शास्त्रीय निष्कर्ष हा सततच्या आणि कमीत कमी 8 ते 10 वर्षांच्या किंबहुना जास्त वर्षांच्या निरीक्षणावरून काढणं योग्य ठरेल. ऋतूबदल नैसर्गिक तर आहेच, पण त्याच्या कालावधीत आणि गुणवत्तेमध्ये गेल्या काही वर्षात इतके बदल घडतायत की एक दिवस निसर्गातल्या इतर सजीवांबरोबर माणूसजातीवरही त्याचा परिणाम झाल्याशिवाय राहणार नाही. श्रोतेहो, परिसर कार्यक्रमात आज आपण ऋतुबदलांचे संकेत आणि उन्हाळी बहर याविषयी डॉ कांचनगंगा गंधे यांनी लिहिलेल्या माहितीचा चौथा आणि शेवटचा भाग ऐकला. मी प्रसाद कुलकर्णी आज इथेच निरोप घेतो. ही आकाशवाणी पुणे केंद्राची निर्मिती होती. परिसर.
1: हा कार्यक्रम प्रसारित केला आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रानं.
2: पहिलं प्रेम आवाजावर, त्यासाठी रिचार्जेबल सुविधेसह स्मार्ट श्रवण यंत्रे,
3: ज्यासाठी 80 वर्षे विश्वासाची अविरत सेवेची
2: नागपूरकर हिअरिंग सर्व्हिसेस,
3: संगीत व्हिडिओ ईबुक ऐका उत्कृष्ट आणि स्पष्ट आवाजामध्ये, टीव्ही स्मार्टफोनशी कनेक्ट करा,
2: श्रवण दोष तपासणी मार्गदर्शन, श्रवण यंत्र विक्री पश्चात सेवा यासाठी
3: नागपूरकर हिअरिंग सर्व्हिसेस, हरिप्रिया प्लाझा, राजाराम रोड, कोल्हापूर.
2: फोन 940-440-8000.
1: आकाशवाणी कोल्हापूर केंद्राचा आवाज अजून 55 मिनिटं झाली आहेत.
4: सुलभ ग्राहक सुसंवाद, लेखन प्रसाद बुरांडे.
5: नमस्कार काका.
6: नमस्कार. या शेताच्या मालकीण बाई, 7-12 उतारा बघायचा आहे ना?
5: हो तर.
6: 7-12 वरील वर्तुळातील क्रमांक हे फेरफारचे असतात. वर्तुळात दिलेल्या क्रमांकाचे फेरफारचे उतारे काढून ठेवणं फार महत्वाचं असतं बरं काय. फेरफार मध्ये सध्याचे मालकाकडे जमीन कशी आली याबाबतची माहिती असते. हे नमुना 6 मध्ये असतं. फेरफारच्या उतार्यात नोंदीचा क्रमांक लिहिलेला असतो. हा नोंदीचा क्रमांक 7-12 उतार्यावर वर्तुळात दिलेला असतो. 7-12 जमिनीत बदल कसे झाले त्याचे सगळे फेरफारचे उतारे काढता येतात. या उतार्यात पुढे कशा प्रकारे जमिनीच्या नावात फेरफार झालेला आहे हे लिहिलेलं असतं. फेरफार झालेल्या सर्वे नंबर मध्ये पोट हिस्से, फेरफारचा दिनांक दिलेला असतो. इतर हक्क नमुना 7 अ मध्ये जमिनीचा कब्जा नाही पण अधिकार आहे याची नोंद असते. म्हणजे सार्वजनिक कामासाठी राखीव असेल तर ती नोंद असते. या 7-12 वर भोगोटा वर्ग 1 किंवा वर्ग 2 असं लिहिलेलं असतं. काही वेळा 7-12 मध्ये नवीन शर्त असा शेरा मारलेला असतो. नवीन शर्त म्हणजे अविभाज्य व हस्तांतरण प्रतिबंध या तत्वावर जमीन मालकाला दिलेली असते. नवीन शर्तीची जमीन ही वर्ग 2 मध्ये मोडते. गावाचा नमुना नंबर 12 या भागात लागवडीखाली असणारी पिके, शेतात असणारी झाडे, जलसिंचनाची साधने अशी माहिती असते. मिश्र पिके, अमिश्र पिके यांचं क्षेत्र दिलेलं असतं. सुधारित बियाणं वापरलं असता त्या ठिकाणी सुबी अशी नोंद केलेली आढळते. नमुना 12 मध्ये लागवडीचे वर्ष, जमीन वहिवाटीचे रीत म्हणजे कुळाद्वारे किंवा खंडाने खुद्द असं दर्शवलेलं असतं. पीक पाणीचा हंगाम रब्बी खरीप नमूद केलेला असतो. 7-12 उतारा हा अत्यंत महत्वाचा असतो. त्याकडे प्रत्येक खातेदारानं लक्ष देणं आवश्यक आहे. प्रत्येक पीक पाणीनंतर या सर्व नोंदी योग्य आहेत काय हे तपासून पाहणं हे शेतकऱ्याच्या दृष्टीनं अत्यंत महत्वाचं आहे. 7-12 नोंद महाराष्ट्रातील जवळजवळ 2.25 कोटीहून अधिक 7-12 उतारे आता संगणकावर मिळू शकतील किंवा पाहता येतील अशी व्यवस्था राज्यातील 44,000 हून अधिक गावांमध्ये करण्यात आलेली आहे. आणि महाभूलेख .mumbai.nic.in या संकेतस्थळावर ते आपल्याला बघता येतात.
5: अरे वा.
6: ओ, प्रत्येकाला 7-12 वाचता आलाच पाहिजे.
4: सुलभ ग्राहक सुसंवाद, लेखन प्रसाद बुरांडे.
1: हा कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून. श्रोते हो, आज सकाळी 7:40 आयुष्याचा वेद आयुर्वेद

7:45 लक्ष किरण सौंदर्य नजराणा, 7:50 सैनिकी पॅटर्न निवासी शाळा कुरुंदवाड, 8:15 स्वामिनी आदिशक्तीची अनंत रूपे आणि 8:40 चिंतन हाच चिंतामणी हा प्रायोजित कार्यक्रम, त्यानंतर म्हणजे 9:30 उमंग हा एनसीईआरटीचा प्रायोजित कार्यक्रम आपण ऐकू शकाल. हे आजचे सर्व प्रायोजित कार्यक्रम.

श्रोते हो, आज 8 मे जागतिक रेडक्रॉस दिन. रेडक्रॉसचे संस्थापक आणि शांततेचा पहिला नोबेल पुरस्कार मिळवणारे जीन हेनरी ड्युरेंट यांचा जन्मदिवस. जागतिक रेडक्रॉस दिन म्हणून आजचा दिवस साजरा केला जातो. पाली भाषा आणि बौद्ध साहित्य या विषयाचे अभ्यासक चिंतामण वैजनाथ राजवाळे यांचा आज स्मृती दिन आहे. रवींद्र भारती विद्यापीठाची स्थापना झाली तो आजचाच दिवस, साल होतं 1962. समाजसेविका दुर्गाभाई देशमुख यांचाही आज स्मृती दिन आहे. श्रोते हो, शूर आणि देशप्रेमी व्यक्ती समाजात लोकप्रिय असतात. अभिमान धरो, बलिदान करो, ध्वज उंच उंच लढो या वसंत बापटांच्या कवितेला आपल्या जगण्यानं प्रतिष्ठा मिळवून देणाऱ्यांपैकी एक म्हणजे प्राणनाथ थापर. आज त्यांचा जन्मदिन. आकाशवाणी कोल्हापूर केंद्र. श्रोते हो, 7 वाजलेत. वेळ झाली आहे ऐसी अक्षरे रसिके या साहित्यविषयक कार्यक्रमाची. या अंतर्गत आज प्रसारित करीत आहोत टंक लेखन आणि हस्ताक्षर हा रवींद्र शिंदे यांचा वैचारिक बंध.

सुंदर हस्ताक्षर हा दागिना मानला जातो, पण संगणकामध्ये गुंतलेली आजची पिढी हस्ताक्षराकडे म्हणावं तितकं गांभीर्यानं लक्ष देत असल्याचं दिसत नाही. जुन्या काळात प्राथमिक शिक्षक आपल्या विद्यार्थ्याचं हस्ताक्षर सुधारण्यासाठी आग्रहपूर्वक प्रयत्न करायचे. हातानं अक्षरं लिहिताना हातासह होणारी शारीरिक हालचाल, पेन्सिल अथवा पेनाची हाताना होणारी जाणीव, डोळे आणि हात यामधील परस्पर समन्वयातून आणि शरीराच्या संतुलनातून कागदावर अवतरणारे शब्द, या सगळ्या गोष्टी मेंदूच्या विकासासाठी अत्यंत महत्वाच्या मानल्या जातात. एखादा उतारा वाचत वाचत तो कागदावर लिहून काढत असताना बऱ्याचदा दोन वेळा तो आपल्या मेंदूवर आदळत असल्यामुळे उतारा मुखोद्गत किंवा तोंडपाठ होऊ शकतो. टंकलेखन केल्यानं विकासाचा हा नैसर्गिक टप्पा नक्कीच वगळला जातो असं मला वाटतं. हातानं लिहिण्यामुळं लक्ष केंद्रित करण्यास मदत मिळते, स्मरणशक्ती वाढण्यासही सहाय्य होतं, आत्मविश्वास मनोधैर्य वाढीस मदत होते, कारण त्यासाठी मज्जा संस्थेला स्वतःला नीट संघटित करावं लागतं. बालपणातील अक्षर लिखाणासाठी कराव्या लागणाऱ्या छोट्या छोट्या हालचाली, प्रयत्न आणि कागदावर लेखनी फिरण्याच्या साध्या लयीतून मुलांच्या आयुष्याचा भक्कम पाया घडण्यास मदत नक्कीच होत असते. मला चांगलं आठवतं, इयत्ता 4th शिकत असताना आमच्या गुरुजींनी पाटीवर लिहिण्यासाठी 15-20 दिवसाचं सलग काम दिलं. गुरुजींनी पहिल्या दिवशी पाटीच्या दोन्ही बाजूला पट्टी घेऊन आडव्या ओळी स्वतः आखून आणण्याचं काम दिलं. नियम एकच होता, प्रत्येक ओळीमध्ये अंतर समान असलं पाहिजे, अगदी केसा एवढा सुद्धा फरक नको पाहिजे. सुरुवातीला त्यात एवढं काय असं वाटलं, पण संध्याकाळी बसून प्रत्यक्षात पेन्सिलीने पाटीवर ओळी आखायला बसल्यावर समजलं की हे काम म्हणावं तेवढं सोपं नाही. दुसऱ्या दिवशी गुरुजींच्या शाबास बाळा ह्या प्रोत्साहनानं हुरूप वाढला. दुसऱ्या दिवशीही वरच्या आणि खालच्या रेघेमध्ये समान अंतर ठेवून उभ्या रेषा ओढायच्या हा गृहपाठ दिला. तिसऱ्या दिवशी उजवीकडे तिरप्या रेषा, चौथ्या दिवशी डावीकडे तिरप्या रेषा, नंतर दोन ओळीत समान मापांचे छोटे गोल, त्यानंतर अर्धगोल, पुढे चंद्राकार, अशी 15

0: धरावडेची गुरुजींनी आमची कार्यशाळाच घेतली. त्यानंतर प्रयत्नपूर्वक वळणदार रेखीव अक्षर येण्यासाठी पेन्सिल हातात कशी धरायची, अक्षर सुंदर येण्यासाठी कसा प्रयत्न करायचा, याच्या छोट्या छोट्या सूचना मिळत गेल्या. कदाचित त्यामुळे आमच्या वर्गातील साऱ्याच वर्गमित्रांची अक्षरे बऱ्यापैकी वळणदार आणि सुबक होती. शालेय जीवनामध्ये विद्यार्थ्याला परीक्षेत मिळवलेल्या गुणानुसार त्याची हुशारी ठरत असते, पण हे गुण ज्या परीक्षेतून आपल्याला प्राप्त होतात त्या परीक्षेत उत्तरपत्रिकेमध्ये लिहिताना जर आपण सुंदर हस्ताक्षर काढलेला असेल तर या सुंदर हस्ताक्षराचा उत्तरपत्रिका तपासणाऱ्या परीक्षकावर नक्कीच अनुकूल परिणाम होत असतो. म्हणूनच सुंदर हस्ताक्षर असणं हे शालेय विद्यार्थ्याच्या दृष्टीनं अधिक फायद्याचं, लाभदायक नक्कीच आहे. आपल्या हयातीनंतर सुद्धा आपलं हस्ताक्षराच्या रूपानं कायमस्वरूपी पुढच्या अनेक पिढ्यांपर्यंत स्मरण राहू शकतं. तसेच अनेक संत, महंत, नेते, देशभक्त अशा आदर्शवत व्यक्तिमत्वांची हस्ताक्षर बघितल्यानंतर त्या व्यक्तींचं स्मरण आणि त्या व्यक्तींचे महान कार्य आठवल्याशिवाय राहत नाहीत. असं म्हटलं जातं की हस्ताक्षरावरून व्यक्तीची स्वभाव वैशिष्ट्ये समजून येऊ शकतात. एकूणच काय तर कागदावर टंकलिखित केलेल्या मजकुरापेक्षा कागदावर स्वतःच्या हातानं लिहिलेलं हस्ताक्षर ही कला नव्या पिढीनं जपण्याच्या दृष्टीनं विशेष प्रयत्न करायला हवा, हे नक्की.
1: टंकलेखन आणि हस्ताक्षर हा रवींद्र शिंदे यांचा वैचारिक बंध आताच आपण ऐकलात. ऐसी अक्षरे रसिके हा साहित्यविषयक कार्यक्रम समाप्त करीत आहोत. सादर करते होते प्रवीण चिपळूणकर. हा कार्यक्रम प्रसारित केला आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रानं.
2: पारदर्शक अर्थव्यवहार, ठेवींवर सर्वाधिक व्याजदर, द शिवसमर्थ मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी.
3: बचत खाते दाम दुप्पट, आवर्त ठेव, पेन्शन ठेव, लखपती ठेव योजना, निवड तुमची, फायदा तुमचा.
4: शिवसमर्थ मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड.
1: श्रोते हो, 10 मे मातृदिन या निमित्तानं बोलूया विविध स्त्रीरूपातील मातृशक्ती जवळ आपल्या आयुष्यातील महत्व याविषयी. जरूर फोन करा गप्पा गाणी या कार्यक्रमासाठी उद्या सकाळी 10:30 ते 11 या वेळेत 02-31-25-26-24 या क्रमांकावर. आकाशवाणी कोल्हापूर केंद्र. यानंतर काही माहिती, जाहिराती, संदेश आणि 7:07 प्रादेशिक बातमीपत्र पुणे केंद्रावरून प्रसारित होईल. आम्ही सहक्षेपित करीत आहोत.
5: आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. सकाळचे 7:07:13 झाली आहेत. यानंतर थोड्याच वेळात म्हणजे ठीक 7:10 प्रादेशिक बातम्या आम्ही प्रसारित करू.

0: मस्त टॉफ्यांचा पाऊस पड,
1: त्यापेक्षा देवा दाल दाल तुलप्यांचा पाऊस पड.
0: आमच्या बाबांचा रोज पगार होते, म्हणजे रोज खाऊ मिळेल. त्या पगारातून आम्हाला खूप खूप रंगीत भोरे, गोट्या, पतंग आणि भरपूर बॅट बॉल मिळू दे.
2: टॉफ्यांचा पाऊस, रंगीबेरंगी पतंग, गोट्या, ही मुलं नेमकं काय करतायत, कुठे आली आहेत हे तुम्हालाही सगळ्यांना जाणून घ्यायचंय ना. डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या नवीन मराठी शाळा पुणे इथल्या विद्यार्थ्यांनी सादर केलेला विविध गुणदर्शनाचा कार्यक्रम ऐकायलाच हवा. येत्या रविवारी अर्थात 10 मेला संध्याकाळी 6:30 वाजता गम्मत जम्मत. जरूर ऐका गम्मत जम्मत हा कार्यक्रम पुणे केंद्रासह महाराष्ट्रातील सर्व प्राथमिक केंद्रांवरून. सूत्रसंचालन प्राची परांजपे, सादरकर्त्या निलिमा पटवर्धन.
3: वॉचमॅन, वॉचमॅन, अरे अर्धा तास झाला पाणी वाहत आहे, टाकी बंद कर.
4: अर्धा तासात किती पाणी वाया गेलं असेल याचा हिशोब करा. आजच हा जमा खर्च मांडला नाहीत तर उद्याचा दिवस आणखीन भयंकर असेल.

पुणे केंद्रातर्फे पदफेरीचं आयोजन आणि राज्यात काही भागांना पावसाचा तडाखा, आजही जोराचे वारे आणि विजांसह पावसाचा इशारा. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.

0: तरी मस्त टॉफ्यांचा पाऊस पड,
1: त्यापेक्षा देवा दाल दाल कुल्फ्यांचा पाऊस पड.
0: आमच्या बाबांचा रोज पगार होते, म्हणजे रोज खाऊ मिळेल. त्या पगारातून आम्हाला खूप खूप रंगीत भोरे, गोट्या, पतंग आणि भरपूर बॅट बॉल मिळू दे.
2: टॉफ्यांचा पाऊस, रंगीबेरंगी पतंग, गोट्या, ही मुलं नेमकं काय करतायत, कुठे आली आहेत हे तुम्हालाही सगळ्यांना जाणून घ्यायचंय ना. डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या नवीन मराठी शाळा पुणे इथल्या विद्यार्थ्यांनी सादर केलेला विविध गुणदर्शनाचा कार्यक्रम ऐकायलाच हवा. येत्या रविवारी अर्थात 10 मेला संध्याकाळी 6:30 गम्मत जम्मत जरूर ऐका. गम्मत जम्मत हा कार्यक्रम पुणे केंद्रासह महाराष्ट्रातील सर्व प्राथमिक केंद्रांवरून. सूत्रसंचालन प्राची परांजपे, सादरकर्त्या निलिमा पटवर्धन.

0: कला क्रीडा संस्कृती सशोभे न्यारा कंठमणी
1: श्रोत्यांच्यातील कानी गुंजते केवळ आकाशवाणी
2: केवळ आकाशवाणी
3: कोल्हापूर आकाशवाणी
4: आमची आकाशवाणी कोल्हापूर आकाशवाणी।

0: आयएस मानांकित कोल्हापूर जिल्ह्यातील पहिली निवासी शाळा डीसी नरके विद्यानिकेतन कुडित्रे आता डे बोर्डिंग बस सेवेसह
1: मराठी आणि सेमी इंग्रजी माध्यमासाठी कोल्हापूर मधील पहिली डिजिटल शाळा. इंग्रजी भाषेवर प्रभुत्व, लायब्ररी मॉडेल, ऑनलाईन शिक्षण, सकस आणि पौष्टिक आहार तसेच विशेष आरोग्य सुविधेसह 14 खेळांचा समावेश.
0: शैक्षणिक गुणवत्तेबरोबरच क्रीडा आणि तंत्रज्ञानामध्ये अग्रेसर डीसी नरके विद्यानिकेतन मध्ये इयत्ता 5वी ते 10वी निवासी आणि डे बोर्डिंग प्रवेश सुरू.
1: सोबतच ज्युनियर आणि सिनियर कॉलेजची सुविधा उपलब्ध. संपर्क 02-31-2444-261.
2: ही यादी ब्याडगी संकेश्वरी मिरची 26 प्रकारचे स्वच्छ निवडक मसाले आजच्याच घेऊन या
3: आणि उद्या ते घेऊन डंगात जावा म्हणशील काही आणणार नाही.
2: काय
3: अग रुचिराची एवन चटणी घेऊन येतो तुझा त्रास कमी चवीची हमी.
4: खास घरगुती पद्धतीने तयार केलेली रुचिराची एवन चटणी.
5: श्रोते हो जाणून घेऊया आजच्या काही प्रायोजित कार्यक्रमांविषयी. आज सकाळी 7:40 आयुष्याचा वेद आयुर्वेद, 7:45 लक्ष्यकिरण सौंदर्य नजराना, 7:50 सैनिकी पॅटर्न निवासी शाळा कुरुंदवाड, 8:15 स्वामिनी आदिशक्तीची अनंत रूपे, 8:40 चिंतन हाच चिंतामणी आणि 9:30 उमंग हा एनसीईआरटीचा प्रायोजित कार्यक्रम आम्ही प्रसारित करू. 7:25 दिल खुलास हा मुंबई केंद्रावरून प्रसारित होणारा प्रायोजित कार्यक्रम आम्ही सहक्षेपित करू. हे होते आजचे काही प्रायोजित कार्यक्रम.
6: श्रोते हो आज इंद्रधनु या कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत जागतिक रेडक्रॉस दिनानिमित्त इंडियन रेडक्रॉस सोसायटी कोल्हापूर जिल्हा शाखेचे खजानीस अमरदीप पाटील यांची मुलाखत. तेव्हा अवश्य ऐका आज सकाळी 10:30 कार्यक्रम इंद्रधनु आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून.

0: श्रोते हो, इंग्रजी साहित्यिकांचा परिचय करून देणारी मालिका साहित्य पश्चिमा अवश्य ऐका दर शनिवारी सकाळी 9:30 आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून FM बँड 102.7 MHz आणि न्यूज ऑन AIR ऍप वर.
1: आकाशवाणी कोल्हापूर केंद्र 7:25 होत आहेत. दिलखुलास हा मुंबई केंद्रावरून प्रसारित होणारा प्रायोजित कार्यक्रम सहक्षेपित करीत आहोत.

0: श्रोत्यो, माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित दिलखुलास कार्यक्रमात मी राजेंद्र हुंजे आपलं स्वागत करतो. श्रोत्यो, गेल्या तीन भागांमध्ये आपण जनगणना 2027 याची तयारी, त्याचा प्रारूप आराखडा आणि याबद्दलची माहिती कशी संकलित केली जाते याबद्दल सविस्तर जाणून घेत आहोत आणि त्याकरता आपण दिलखुलास कार्यक्रमात आमंत्रित केलंय जनगणना संचालनालयाचे संचालक संतोष पायस यांना. पायस सर, दिलखुलास कार्यक्रमात आपलं स्वागत.
1: सर, जेव्हा आपण घरगणना करतो त्यावेळेला घराची स्थिती, बांधकामाचं साहित्य काय वापरलंय, खोल्यांची संख्या, या माहितीची आवश्यकता कशासाठी असते?
2: आता जसं आपण बघितलं की जनगणनेची माहिती दोन प्रमुख कारणांसाठी आपण त्याचा उपयोग कसा होतो हा थोडासा विचार केला तर आपल्या लक्षात येईल. तर नवीन योजना आखण्यासाठी,
1: अच्छा,
2: किंवा ज्या योजना आखल्या आहेत त्यांचं एक मूल्यमापन टाइम सिरीज डेटा अनालिसिसवरनं करण्यासाठी. जनगणने अंतर्गत संकलित केलेली वैयक्तिक माहिती ही पूर्णतः गोपनीय असते, त्यामुळे ही घराची जमीन, भिंत किंवा छप्पर ह्यासाठी वापरलं जाणारं प्रमुख साहित्य हे प्रत्येक कुटुंबाने काय वापरलं हे आपण कधीच प्रकाशित करत नाही. पण त्याची जी सांख्यिकीय आकडेवारी आपण नंतर प्रकाशित करतो त्या आकडेवारीतून आपल्याला एक निदर्शनास येतं की कच्ची घरं किती, पक्की घरं किती. मग शासनाला जर काही योजना राबवायच्या असतील तर त्या क्षेत्रामध्ये कच्ची घरं किती आहेत, पक्की घरं किती आहेत आणि त्यांना काय आवश्यक सुखसुविधा असतील किंवा त्यांच्यासाठी जे नियोजन करायचं आहे त्यासाठी या आकडेवारीचा प्रामुख्याने उपयोग होतो.
1: बिलकुल. तर सर, याच्यात जेव्हा आपण ह्या सगळ्या गोष्टी करतो तर कुटुंब प्रमुखाची माहिती असते, सदस्यांची संख्या असते, सामाजिक घटकांची माहिती असते, तर ही माहिती कशासाठी वापरली जाते?
2: आता कुटुंब प्रमुखाचं नाव जे आम्ही जनगणनेमध्ये घेतो ते आम्ही त्याचं संस्करण करत नाही, म्हणजे त्याचं प्रोसेसिंग करत नाही. ती एक आयडेंटिटी की ह्या कुटुंबाचा प्रमुख कोण, आणि पहिला टप्पा जो घर यादी व घर गणना आहे त्याच्यातून आपण एक जवळ 6-8 महिन्यांनी मुख्य टप्पा जनगणनेचा, जी लोकसंख्या गणना होते, मुख्य जनगणना होते, ती होत असते. ह्या दोन्हीला एक जोडणारा एक दुवा म्हणूया आपण, त्याला आम्ही म्हणतो एब्रिज हाऊस लिस्ट.
1: ओके.
2: तर त्यामध्ये आम्ही ही माहिती प्रकाशित करतो की इमारत क्रमांक काय आहे, गणनाघर क्रमांक काय आहे, कुटुंबाचा क्रमांक काय आहे आणि कुटुंब प्रमुखाचं नाव काय. त्यांनी काय होतं की पहिल्या टप्प्यामध्ये जो प्रगणक आहे तोच दुसऱ्या टप्प्यात असेल ह्याची काही शाश्वती नसते.
1: बरोबर.
2: दुसऱ्या टप्प्यात जो प्रगणक त्या घर यादी गटामध्ये मुख्य गणना करायला जाईल त्याला तेव्हा आम्ही प्रगणक गट म्हणतो दुसऱ्या टप्प्यासाठी, तेव्हा त्याला ही माहिती संदर्भासाठी म्हणून उपयोगी येते की मी ज्या प्रगणक गटात प्रत्यक्ष लोकसंख्येची गणना करत आहे त्याचं कुटुंब प्रमुख कोण आणि तिथं मला सर्वसाधारणपणे किती लोकांची माहिती संकलित करायची, हे एक सर्वसाधारण ठोक ताळा किंवा अंदाज म्हणून आपण वापरतो. सामाजिक वर्गीकरणाचा जर आपण विचार केला तर जनगणनेअंतर्गत आम्ही सर्वसाधारण 4200 तक्ते दोन्ही टप्प्यांमध्ये मिळून आम्ही प्रकाशित करतो. हे टप्पे, हे तक्ते जे आहेत आमचे, हे स्त्री पुरुष ग्रामीण शहरी ह्या भागांसाठी जसे आम्ही एक परम्युटेशन कॉम्बिनेशनने आम्ही प्रकाशित करतो, तसेच अनुसूचित जाती, अनुसूचित जनजाती ह्यांच्यासाठी आणि एकूण लोकसंख्येसाठी अशा पद्धतीने आम्ही हे वर्गीकरण करत असतो. तर हे वर्गीकरण जे आहे ते संबंधित विभागाला खूप उपयोगी असतं आणि

0: त्याच्यावरतूनच त्या संबंधित सामाजिक घटकांसाठी जे काही योजना आखायचे त्याचे नियोजन ठरत असतं.
1: बिलकुल सर, आपण जसं आता कुटुंबाबद्दलची माहिती जाणून घेतली तर त्याच्यामध्ये अजून एक महत्वाचा घटक येतो, तो म्हणजे की मगाशीपासून तुमच्या बोलण्यात उल्लेख येतो की पिण्याच्या पाण्याचा. तर पिण्याचं पाणी असेल, घराला दिलेली वीज जोडणी असेल, किंवा त्याच्यासाठी घरामध्ये उपलब्ध असलेली स्वच्छतागृह असतील, आणि स्वयंपाकासाठी वापरला जाणारं इंधन हा एक त्यातला भाग महत्वाचा आहे. तर याची माहिती नेमकी कशासाठी संकलित केली जाते?
0: आता शासनामार्फत खरं तर लोककल्याणकारी योजना राबवल्या जातात. लोकांच्या उन्नतीसाठी, त्यांचं जीवनमान उंचवण्यासाठी अनेक योजना, अनेक क्षेत्रामध्ये त्याची आखणी केली जाते. तर हे जर तुम्ही बघाल तर पिण्याचं पाणी हे लोकांच्या दैनंदिन आरोग्याशी संबंधित असा एक भाग आहे, घटक आहे. तर जास्तीत जास्त कुटुंबांना एक सेफ ड्रिंकिंग वॉटर, म्हणजे ज्याला आपण संकल्पना करूया की पिण्याचं पाणी हे स्वच्छ असावं, आणि ते त्यांना सार्वजनिक नळ असतील किंवा त्यांच्या वैयक्तिक घरात जे नळ असतील त्याच्या माध्यमातून उपलब्ध व्हावं, त्याला आपण म्हणूया ट्रीटेड ड्रिंकिंग वॉटर फ्रॉम ट्रीटेड सोर्स. अशा पद्धतीच्या योजना आखण्यासाठी म्हणून पिण्याच्या पाण्याची आपण माहिती संकलित करतो. प्रकाशाचा स्रोत हा जर आपण विचार केला तर हा पण कुटुंबाच्या, म्हणजे ग्रामीण भाग असेल किंवा शहरी भाग असेल, दोन्ही कुटुंबाशी खूप निगडीत असा प्रश्न आहे. त्यामध्ये विजेची उपलब्धता, किती घरांना विजेची जोडणी उपलब्ध आहे, अशा पद्धतीने ही माहिती संकलित होते. मग ह्यामध्ये आम्ही कुटुंब प्रकाशाच्या स्रोतमध्ये वीज पासून अगदी पारंपरिक सोलर असेल, किंवा काही कुटुंबांना वीज जोडणी पण नाही, सोलर पण नाही, तर ते पारंपरिक तेल दिवे वापरत असतील, अशा पद्धतीची ही माहिती आम्ही संकलित करतो. तर ह्याचं एक निदर्शक असतं की कुठल्या भागासाठी आपल्याला काही नियोजन करायचं आहे ही माहिती येते. स्वच्छतागृह आणि स्नानगृहाची उपलब्धता ही आपल्याकडे खूप महत्वाची आहे, आणि शासनाने ह्यासाठी अनेक योजना आखलेल्या आहेत. घरोघरी स्वच्छतागृह किंवा स्नानगृहाची उपलब्धता यासाठी योजनांची अंमलबजावणी झालेली आहे. तर त्या स्वच्छतागृहामध्ये ती कशी आहेत, की सेप्टिक टँक आहे का, त्याची जोडणी ड्रेनेज लाईनला झालेली आहे, अशा पद्धतीची माहिती संकलित होते. ती आपल्याला कुटुंबाच्या वापरासाठी आहेत का, सामायिक वापरासाठी आहेत किंवा सार्वजनिक वापरासाठी आहेत, अशा पद्धतीची ही माहिती संकलित केली जाते. आणि ह्या सगळ्या माहितीचा मुख्य उद्देश हाच असतो की आपलं गृहनिर्माण धोरण जे आपण आखतो त्यामध्ये आपल्याला सोयी किंवा सुविधा कशा जास्तीत जास्त चांगल्या पद्धतीने देता येतील याचा एक उद्देश असतो.
1: बरं,
0: इंधनाचा प्रश्न हा आपल्या इथे विचार केला तर स्वयंपाकघरात कार्यरत असणाऱ्या स्त्रियांच्या आरोग्याशी निगडीत असलेला असा एक प्रश्न आहे. जळाऊ लाकूड जिथे इंधन म्हणून वापरलं जातं तिथे काही ठिकाणी असं निदर्शनास आलेलं आहे की श्वसन मार्गाचे काही आजार असतील किंवा इतर काही आजार असतील हे स्त्रियांना होऊ शकतात. म्हणून स्वच्छ इंधनाचा प्रचार प्रसार आणि त्यासाठी असणारा अनुदान किंवा उज्ज्वला योजनेसारख्या योजना ह्या राबवण्यात आलेल्या आहेत. तर स्वयंपाकघरामध्ये, म्हणजे कुटुंबाला स्वतंत्र स्वयंपाकघर उपलब्ध आहे का, आणि तुम्ही स्वयंपाकघरामध्ये स्वयंपाक करता का, आणि करत असाल तर कुठलं इंधन तुम्ही वापरता, अशा पद्धतीची एक माहिती संकलित केली जाते जनगणनेमध्ये, जी स्त्रियांच्या आरोग्याशी खूप निगडीत आहे असं मला वाटतं.
1: सर, याच्यामध्ये जेव्हा आपण जनगणना सुरू करतो त्यावेळेला ग्रामीण भागात इथे जनगणना होते, जसं तुम्ही मगाशी उल्लेख केला तसं शहरी भागात पण होतो, पण या दोन घटकांमधली तफावत तुम्हाला कशी दिसते जनगणना करताना, आणि काय काय अडचणी असू शकतात त्याच्यामध्ये?
0: मी तर म्हणेन की खर तर जनगणनामध्ये सुविधांमधील तफावत किंवा आकडेवारीमध्ये तफावत अशी अपेक्षित नाहीये.
1: अच्छा.
0: कारण ग्रामीण आणि शहरी भागांसाठी ज्या उपलब्ध सुविधा आहेत त्यांचं कम्पॅरिझन टाइम सिरीज अनालिसिसमध्ये त्या त्या भागाशी करणं जास्त संयुक्तिक ठरेल, किंवा त्याचे तुलनात्मक अभ्यास आपण तसा करू शकतो. तर जनगणने अंतर्गत आम्ही दोन संकल्पना वापरतो शहरांसाठी. एक संविधानिक शहर, म्हणजे ज्याच्यामध्ये महानगरपालिका, नगरपालिका, नगर पंचायती, नगर परिषदा किंवा कटक मंडळ यांचा समावेश होतो. आणि दुसरे एक संकल्पना असते जनगणना शहरे, म्हणजे जे आता गावं आहेत, प्रत्यक्षात गावं आहेत पण ते काही निकष पूर्ण करतात. तर त्यात प्रामुख्याने तीन निकष आहेत, की त्या गावाची लोकसंख्या 5,000 पेक्षा जास्त असावी, तेथील लोकसंख्येची घनता ही प्रति स्क्वेअर चौरस किलोमीटर 400 पेक्षा जास्त असावी, आणि तेथील पुरुष लोकसंख्या जी आहे त्यातील 75% पुरुष हे कृषी

0: सेक्टर क्षेत्रामध्ये कार्यरत असाल, तर अशा गावांना आम्ही जनगणना शहर मानतो. भविष्यामध्ये जेव्हा केव्हा संविधानिक शहरांची निर्मिती होते त्यावेळेला असं निदर्शनास आलंय की जनगणने अंतर्गत जी ही जनगणना शहर स्वतंत्र आकडेवारी रिलीज झाली होती अशा शहरांचं संविधानिक शहरांमध्ये रूपांतर किंवा वर्गीकरण किंवा नोटिफिकेशन झालेलं आहे. तर तफावतीपेक्षा मी असं म्हणेन की ग्रामीण आणि शहरी भागासाठी परस्पर पूरक अशी आकडेवारी जनगणना खरं तर प्रकाशित आणि प्रसिद्ध करत असते.
1: बिलकुल, म्हणजे तफावत असण्याचं काही कारण नाही.
0: बिलकुल बिलकुल.
1: तर याच्यात आणखी एक घटक म्हणजे की डिजिटल नकाशांवरती घरांचं स्थान येणं, त्याला आपण जिओ टॅगिंग म्हणतो, तर त्याचे फायदे नेमके काय?
0: आता जेव्हा आपण स्वगणना करतो तेव्हा स्वगणना करताना प्रामुख्याने आपण हे लक्षात घ्यायला पाहिजे की तुम्ही ज्या इमारतीमध्ये किंवा ज्या ठिकाणी राहत आहात त्या क्षेत्राला, त्या गावाला म्हणा किंवा त्या वॉर्डला म्हणा, आम्ही छोट्या छोट्या घर यादी गटांमध्ये विभागलेला आहे. आणि असा एक छोटा घर यादी गट प्रगणकाला क्षेत्र कार्यासाठी दिला जातो. तर जी इमारत जिथं तुम्ही राहत आहात ह्याचं अचूक जिओ टॅगिंग किंवा त्याचं लोकेशन अचूकरित्या आपण त्या स्वगणना पोर्टलमध्ये उपलब्ध असलेल्या नकाशावर चिन्हांकित करणं आवश्यक आहे, जेणेकरून असे जे छोटे घर यादी गट प्रगणकाला दिलेले आहेत तो तुम्ही चिन्हांकित केलेला भाग त्या संबंधित प्रगणकाला जो घर यादी गट वाटप केलेला आहे त्याला तो तिथे त्यांच्या डेटाबेसमध्ये ऑटो पॉप्युलेट होईल किंवा तो तिथे दिसेल.
1: बर,
0: मग ती इमारत जर त्या प्रगणकाच्या मोबाईलवरती दिसली तर तुम्ही जो दिलेला स्वगणना आयडी तो मॅच होण्याची शक्यता जास्त असते. पण तुम्ही जर तुमचं स्थान चुकीच्या ठिकाणी चिन्हांकित केलं तर होऊ शकतं की तुमची इमारत दुसऱ्या प्रगणक गटात चुकीने दाखवली जाईल, नोंदवली जाईल. तिथे तुमच्याकडे स्वगणना आयडी आहे पण तुम्ही स्थान चुकीचं दिल्यामुळे ते दुसऱ्या प्रगणकाच्या मोबाईलमध्ये क्लासिफाय झालं आणि त्यामुळे प्रगणक जेव्हा तुमच्या घरी व्हिजिट करतील त्यावेळेला तुमचा स्थान निश्चिती न झाल्यामुळे सेल्फ एन्युमरेशन आयडी किंवा स्वगणना क्रमांक असून देखील तुम्हाला पुन्हा नव्याने संपूर्ण माहिती भरावी लागू शकते. तर त्यासाठी हे आपलं स्थान जे आहे जिथे आपण राहता हे अचूकरित्या चिन्हांकित करणं खूप आवश्यक आहे.
1: अगदी खरं की त्याची काळजी प्रत्येकानेच घेतली पाहिजे. श्रोतेहो, दिलखुलास कार्यक्रमातून जनगणना 2027 विषयाची आणखी माहिती आपल्याला पायसरांकडनं जाणून घ्यायची आहे. त्यांच्यासोबतचा हा संवाद यापुढच्याही भागात आपल्याला असाच सुरू ठेवायचा आहे. तोपर्यंत मी आज या कार्यक्रमात आपला निरोप घेणार आहे. उद्या पुन्हा भेटूया पुढच्या भागात सकाळी ठीक 7:25 दिलखुलास कार्यक्रमात. मी राजेंद्र हुंजे आज आपला निरोप घेतो. नमस्कार.

0: दिल खुलास हा प्रायोजित कार्यक्रम आपण ऐकलात. आकाशवाणी मुंबई केंद्र, अस्मिता वाहिनी, आकाशवाणी सिंधुदुर्ग नगरी केंद्र तसंच AIR मराठी या DTH उपग्रह वाहिनीवरून
1: प्रायोजित कार्यक्रम सहक्षेपित केला आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रानं.
2: नमस्कार, मी दीपाली डोईफोडे, सचिव जिल्हा विधी सेवा प्राधिकरण कोल्हापूर. दिनांक 9 मे 2026 रोजी जिल्हा व सत्र न्यायालयात राष्ट्रीय लोकन्यायालयाचे आयोजन केले आहे. या लोकन्यायालयामध्ये न्यायालयातील प्रलंबित वाद, दाखलपूर्व प्रकरणे, तडजोडीस पात्र खटले निकाली काढण्यासाठी या राष्ट्रीय लोकन्यायालयाचे आयोजन करण्यात आले आहे. या लोकन्यायालयात दिवाणी व फौजदारी प्रकरणे, बँक वसुली प्रकरणे, मोटार अपघाताची प्रकरणे, पाणी आकार प्रकरणे राष्ट्रीय लोकअदालतीमध्ये ठेवण्यात येणार आहेत. जास्तीत जास्त प्रकरणे तडजोडीतून निकाली काढण्याच्या उद्देशाने न्यायाधीश व वकील यांचे पॅनल संबंधितांना मदत करणार आहे. विशेष म्हणजे या प्रकरणासाठी कुठलेही शुल्क आकारले जाणार नाही. तेव्हा ज्या न्यायालयात प्रकरणे दाखल आहेत तेथे अर्ज करावा. लोक न्यायालयाद्वारे तातडीने व विनामूल्य न्याय मिळण्यास मदत होत असल्याने पक्षकारांनी 9 मे 2026 रोजी होणाऱ्या राष्ट्रीय लोकन्यायालयाचा अधिकाधिक लाभ घ्यावा असे आवाहन जिल्हा

0: सेवा प्राधिकरणाचे सचिव मी दीपाली डोईफोडे करत आहे. माननीय प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश केबी अग्रवाल मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यातील सर्व दिवाणी फौजदारी न्यायालय, औद्योगिक न्यायालय, सहकार न्यायालय, कौटुंबिक न्यायालय, कामगार न्यायालय व शाळा न्यायाधिकरणामध्ये राष्ट्रीय लोक न्यायालयाचे आयोजन करण्यात येणार आहे. धन्यवाद.
1: माननीय जिल्हा विधी सेवा प्राधिकरण कोल्हापूर आणि आकाशवाणी कोल्हापूर केंद्रातर्फे जनहितार्थ. आकाशवाणीच्या FM सेवेचं हे आहे कोल्हापूर केंद्र. श्रोते हो, 7:40 झाली आहेत. तर प्रसारित करीत आहोत प्रायोजित कार्यक्रम आयुष्याचा वेद आयुर्वेद.
2: सूचना: ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
3: नमस्कार श्रोते हो, श्री विश्वरेखा चिकित्सालय कोल्हापूर प्रस्तुत आयुष्याचा वेद आयुर्वेद या कार्यक्रमात मी सगळ्यांचं स्वागत करते. श्री विश्वरेखा चिकित्सालयाचे डॉक्टर निखिल रणदिवे सर आपल्या बरोबर आहेत. नमस्कार डॉक्टर निखिल.
4: नमस्कार.
3: आजही आपल्याकडे श्रोत्यांचा प्रश्न आलेला आहे. तेजस असं त्यांचं नाव आहे. वय 24 वर्ष. ते सांगतात, माझं कॉम्प्युटर समोरचं बैठक काम आहे. गेल्या वर्षभर मला फंगल इन्फेक्शनचा खूप त्रास होतोय. कमरेभोवती आणि सीटवरती चट्टे येतात. त्या ठिकाणी खाज सुद्धा खूप जास्त असते. क्रीम लावलं की तात्पुरतं बरं वाटतं, पण मग पुन्हा हा सगळा त्रास सुरू होतो. तर हे कायमस्वरूपी बरं होऊ शकतं का?
4: नमस्कार तेजस. ज्याप्रमाणे तू आता वर्णन केलं आहेस त्यानुसार ही सगळी लक्षणं ही गजकरणाप्रमाणे वाटत आहेत. पावसाळ्याच्या दिवसात ओलसर कपडे घातल्यामुळं किंवा सतत घाम येऊन कपडे जर ओलसर राहत असतील किंवा दमट राहत असतील तर त्यामुळे हा त्रास वाढत असतो. शरीरामध्ये चरबीचं प्रमाण जास्त असणं, आंघोळीनंतर अंग पूर्ण कोरडे न करता कपडे घालणं, यामुळे गजकरण हा होऊ शकतो. शिवाय हा एक संसर्गजन्य त्वचारोग आहे, त्यामुळे अशा व्यक्तीने वापरलेले कपडे वापरणं, टॉवेल वापरणं यामुळे देखील हा त्रास होऊ शकतो. आयुर्वेदानुसार ददरू आणि पामा नावाचे जे त्वचारोग सांगितले आहेत त्याचं वर्णन याप्रमाणे असतं. शरीरातील उष्णता खूप वाढल्यानं, पित्त आणि रक्त दूषित झाल्यामुळं हे त्रास वारंवार होत राहतात. म्हणून क्रीम लावल्यामुळे तात्पुरता उपशम मिळतो, पण पुन्हा हा आजार बळावतो. दही, पोहे, शेंगदाणे खूप खाणं, शिकरण, मिल्कशेक सारखे पदार्थ, चहा, चपाती, दूध, भात किंवा मांसाहार करून लगेच दुग्धजन्य पदार्थ किंवा डिझर्ट्स खाणं, असा विरुद्ध आहार जर नेहमी करत राहिलं तर हा त्रास ट्रिगर होत राहतो. ज्या ठिकाणी घाम येऊन वाळत नाही किंवा नेहमी वस्त्राने आच्छादलेला जो भाग असतो त्या ठिकाणी गजकरण होतं. त्याच्यामध्ये बारीक मोहरी एवढ्या पुळ्या पहिल्यांदा येतात, त्यानंतर ते हळूहळू त्याचे काठ पसरत जाऊन त्या ठिकाणी खूप खाज येणं, आग होणं, लस वाहणं, रात्री झोपताना खूप खाज सुटणं किंवा खाजेमुळे रात्रभर झोप न लागणं अशी लक्षणं यामध्ये असतात. जनरली जांघेमध्ये, सीटवरती, कमरेभोवती याचे पॅचेस तयार होऊन ते हळूहळू पसरत जातात. मोठे लालसर किंवा काळसर तपकिरी रंगाचे होतात. खाण्यापिण्याचं पथ्य जरा पाळून पोटातून रक्तशुद्धीकर आणि त्वचारोगाची औषधे गेली तर हा आजार मुळापासून बरा नक्कीच होऊ शकतो.
3: श्रोते हो, अशा प्रकारचे त्वचेचे विकार तुम्हालाही जाणवत असतील किंवा त्याचा त्रास होत असेल तर त्याच्या मार्गदर्शनासाठी तुम्ही देखील संपर्क करू शकता डॉक्टर निखिल रणदिवे यांच्या श्री विश्वरेखा चिकित्सालयाला, राजारामपुरी पहिली गल्ली आणि रंकाळा स्टँड जवळ दुधाळी इथे. संपर्क 83 08 83 08 54, 83 08 83 08 54, 8308 8308 54. डॉक्टर निखिल, सोरायसिसची लक्षणं काय असतात आणि काय काळजी घ्यावी?
4: सोरायसिस हा एक ऑटो इम्युन डिसीज आहे ज्याच्यामध्ये त्वचेच्या पेशींची वाढ ही जलद गतीनं होते. त्यामुळे त्वचेवरती पापुद्रे येणं, खाज येणं, उंचवटे येणं, दाह, लालसरपणा किंवा खाज येणं अशा प्रकारची लक्षणं असतात. आयुर्वेदानुसार बघायला गेलं तर वात पित्तज, वात कफज किंवा पित्त कफज अशा प्रकारे आपण त्याचं वर्गीकरण करत असतो. सोरियासिस मध्ये जनरली त्वचेवरती पांढऱ्या लालसर रंगाचे जाड चट्टे येणं, त्याच्या खपल्या किंवा स्केल्स पडणं, त्वचा खूप कोरडी पडणं, त्या ठिकाणी छोटे छोटे पुरळ येणं किंवा त्याचे चट्ट्यामध्ये रुपांतर होणं, त्यामधून लस वाहणं, टोचल्याप्रमाणे वाटणं किंवा आग होणं अशा प्रकारची लक्षणं असतात. याची सुरुवात होताना बऱ्याचदा डोक्यामध्ये खूप कोंडा होतो, त्याचे फ्लेक्स निघतात, कानाच्या मागे कोरडापणा येणं, कोपराच्या ठिकाणी कोरडेपणा येणं आणि मग त्या ठिकाणी लालसर पॅच तयार होऊन त्याचे पापुद्रे निघणं अशा प्रकारची लक्षणं ही असतात. तळ हा तळ पायाच्या सोरियासिस असेल तर त्यामध्ये हातापायाची त्वचा कोरडी पडणं, त्यांना भेगा पडणं, त्या ठिकाणी तीव्र आग, खाज येणं, त्वचेचे पापुद्रे निघणं किंवा भेगांमधून रक्तस्राव होणं, वेदना होणं किंवा हातापायाची नखं काळवणं किंवा नखं वेडीवाकडी होणं अशा प्रकारची लक्षणं ही असतात. सोरियासिस हा कोणत्याही वयामध्ये होऊ शकतो. आजार जर वर्षानुवर्षे असेल तर त्याचा परिणाम रुग्णाच्या मनावरती आणि सामाजिक जीवनावरती बऱ्याचदा होत असतो. मगाशी मी सांगितलं त्याप्रमाणे विरुद्ध अन्न करणं, अवेळी जेवण करणं, फार तिखट मसालेदार चटपटीत आहार नेहमी खाणं, रात्री खूप वेळ जागरण करणं किंवा खूप जास्त वाहन प्रवास करणं, फार स्ट्रेस घेणं किंवा तणावपूर्ण जीवन जगणं,

0: ब्रेड बिस्किट किंवा इतर बेकरीचे पदार्थ हे नेहमी खाणं, हे पदार्थ जर टाळले तर सोरियासिस हा लवकरात लवकर बरा होण्यासाठी मदत होते.
1: श्रोते हो, अशा प्रकारचे त्वचा विकार तुम्हालाही त्रास देत असतील तर त्याच्या मार्गदर्शनासाठी तुम्ही संपर्क करू शकता डॉक्टर निखिल रणदिवे यांच्या श्री विश्वरेखा चिकित्सालयाला, राजारामपुरी पहिली गल्ली आणि रंकाळा स्टँड जवळ दुधाळी इथे. संपर्क 8308 8354, 8308 8354, 8308 8354. पुन्हा भेटूयात श्री विश्वरेखा चिकित्सालय कोल्हापूर प्रस्तुत आयुष्याचा वेध आयुर्वेद या कार्यक्रमाच्या पुढच्या भागात. तोपर्यंत नमस्कार.
0: नमस्कार.
2: प्रायोजित कार्यक्रम प्रसारित केला आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रानं. श्रोते हो, प्रसारित करीत आहोत लक्ष किरण सौंदर्य नजराना हा प्रायोजित कार्यक्रम.
3: या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत लक्ष किरण लेसर सेंटर, ट्रेड सेंटर, स्टेशन रोड, कोल्हापूर. फोन 94 22 95 22 95.
4: लक्ष किरण सौंदर्य नजराणा. श्रोते हो नमस्कार. तारुण्य पीठिका या विषयावर मार्गदर्शन करण्यासाठी माझ्या बरोबर आहेत कोल्हापुरातील नामवंत कॉस्मेटिक आणि लेसर सर्जन डॉक्टर उद्धव पाटील. सर, मोड्यांमुळे चेहऱ्यावर डाग किंवा खड्डे पडू नयेत म्हणून तरुणांनी काय काळजी घ्यावी?
5: मोडी कितीही मोठी उठली तरी जोपर्यंत तिच्यात पस होत नाही तोपर्यंत तिच्यामुळे कायमचा डाग किंवा खड्डा राहण्याची शक्यता फार कमी असते. पण युवकांमध्ये गैरसमज असा आहे की मोडी पिळून काढली असता ती लवकर बरी होते आणि
4: म्हणून ते मोड्यांना नखानी फोडतात आणि सारखं डिवसतात.
5: या चुकीच्या सवयीनं चेहऱ्यावर मुरमांचे डाग व खड्डे पडतात. हे काळपट डाग जाण्यासाठी सुद्धा बरेच महिने लागतात. मात्र एकदा का खड्डे पडले की ते जन्मभर तुमच्या गालावर राहणार हे लक्षात ठेवा. मोड्यांचं प्रमाण जास्त असेल तर मात्र पोटात घ्यायचे अँटीबायोटिक्स घ्यावी लागतात.
4: पण पस भरलेल्या मोठ्या मोड्यांमुळे काही वेळेला चेहऱ्यावर व्रण तयार होतात ना सर?
5: हो, तर त्वचेचे छोटे छोटे टवके उडल्यासारखे आईस पिक मार्क्स पासून बऱ्यापैकी मोठे आणि खोलगट असे डिप्रेस्ड स्कार्स पर्यंत व्रण मागे राहू शकतात. विशेषत मगाशी सांगितल्याप्रमाणे जर मोठ्या मोड्या फोडल्या गेल्या असतील तर असे व्रण नक्कीच मागे राहतात. काही काही वेळा हे व्रण जाड सुद्धा होतात आणि मग मात्र चेहरा फारच खराब दिसतो.
4: मोड्या उठणाऱ्या मुलींनी कॉस्मेटिक्स न वापरलेलीच बरी नाही का?
5: त्वचा तेलकट असणाऱ्यांनाच मोड्यांचा त्रास जास्त होतो. चेहरा कोमट पाण्यानं वरचेवर धुतल्यानं त्यांना मदत होते. अशा मुलींनी शक्यतो कॉस्मेटिक्स वापरू नयेत. परंतु जर मेकअप करायचा झालाच तर वॉटर बेस्ड आणि ऑइल फ्री फाउंडेशन वापरावी. इतर कॉस्मेटिक्स सुद्धा नॉन कोमिडोजेनिक आणि नॉन ऍक्निजेनिक असावीत. कॉस्मेटिकच्या अयोग्य आणि अतिवापरामुळे कॉस्मेटिक ऍक्नी उठू शकतात हे लक्षात ठेवावं.
4: सर, मोड्यांच्या उपचारासाठी कोणकोणते पर्याय उपलब्ध आहेत?
5: फक्त मोड्यांवर लावण्यासाठी जेल्स आणि क्रीम्स, पूर्ण चेहऱ्याला लावण्याची क्रीम्स, पोटात घ्यावयाची अँटीबायोटिक्स, झिंक आणि अँटीऑक्सिडंटची सप्लिमेंट्स, ब्लड प्युरिफायर्स, चेहरा वारंवार धुण्यासाठी मेडिकेटेड सोप्स, केसात कोंडा असल्यास अँटी डँड्रफ ट्रीटमेंट इत्यादी इत्यादी.
4: म्हणजे इतक्या सर्व प्रकारचे उपचार एकदम घ्यावे लागतात? तर
5: मोड्यांचे प्रमाण जास्त असेल तर मल्टी प्रॉंग्ड अटॅक त्यावर सर्व बाजूंनी एकदम हल्ला चढविल्यास त्या लवकर काबूत येतात. आता तर या सर्वांच्या जोडीला लक्ष किरणांची पण भर पडली आहे.
6: लक्ष किरण, लक्ष किरण, लेसर सेंटर, लक्ष किरण.
7: आपल्या सुंदरतेच्या स्वप्नाला शरीरावरचे डाग अपूर्ण ठेवतात यासाठी लक्ष किरणांचा आधार घ्या.
8: लक्ष किरण म्हणजे एक वेदनारहित लेसर उपचार.
7: शरीरावरचे आणि चेहऱ्यावरचे नको असलेले केस, चेहऱ्यावरचे डाग, तीळ, गोंदण, लाल आणि काळे लासे, तारुण्य पीठिका आणि त्यांचे व्रण लेसर ट्रीटमेंटने नाहीसे करा.
6: लेसर सेंटर, लक्ष किरण.
3: लक्ष किरण स्किन आणि कॉस्मेटिक लेसर सेंटर, ट्रेड सेंटर, स्टेशन रोड, कोल्हापूर. आमचा फोन नंबर आहे 94 22 95 22 95.
4: म्हणजे मोड्यांच्या बाबतीत सुद्धा आता लेसर किरण आपला प्रभाव दाखवू लागलेत म्हणायचं. पण सर, मोड्यांवर लेसर किरण कसा परिणाम करतात?
5: मोड्यांच्या बाबतीत लेसर किरणांची 3 प्रकारे मदत होते. उठलेल्या मोड्या कमी होतात, मुरुमांचे डाग जातात आणि मोठ्या मोड्यांमुळे त्वचेवर पडलेले व्रण आणि खड्ड्यांची तीव्रता कमी होते.
4: ऍक्टिव्ह ऍक्नी लेसरनी कशा कमी होतात?
5: मोड्या लाल असल्यानं तिथं लेसर म्हणजे लक्ष किरण लगेच शोषली जातात. मोड्यांना कारणीभूत असणाऱ्या पी ऍक्निस जीवाणूंवर तर लेसरचा डायरेक्ट परिणाम होऊन ते नष्ट होतात. मोड्यांची तीव्रता कमी करण्यासाठी इतर उपचारांबरोबर IPL लेसरने उपचार दिले तर परिणाम जलद दिसून येतात.
4: आणि डागांसाठी?
5: मुरुमांमुळे पडलेल्या काळपट डागांसाठी पिगमेंटरीचा वेगळा लेसर वापरावा लागतो.
4: सर, लेसर ट्रीटमेंट किती वेळा घ्यावी लागते?
5: मोड्या किती लवकर कमी होतात हे तुम्ही इतर उपाय किती व्यवस्थित घेतात त्यावर अवलंबून असतं.

0: पण सहसा एक महिन्याच्या अंतरानं 2 ते 3 लेझर ट्रीटमेंट्स बस होतात. डागांची लेझर ट्रीटमेंट 1.5 महिन्याच्या अंतरानं 1 ते 3 वेळा घ्यावी लागते आणि ॲक्नी रोझासिया किंवा गुलाबी गालांसाठीची लेझर ट्रीटमेंट मात्र जास्त वेळा घ्यावी लागते. बरं
1: सर, जी मुलं पस भरलेल्या मोळ्यांमुळे शेव्हिंग करू शकत नाहीत त्यांना लेसर काय मदत करू शकतो?
0: तैल ग्रंथी आणि दाढीची केशमुळे एकमेकाला चिकटून असतात, किंबहुना तैल ग्रंथींची नलिका केसाबरोबर येऊन त्वचेवर उघडते. तैल ग्रंथी आणि तिच्या जोडीचा एक केस या दोघांचं मिळून एक पिलो सिबॅशियस नावाचं युनिट तयार होत असतं. मोड्यांमुळे दाढी न करू शकणाऱ्या मुलांना आम्ही लेसर वापरून परमनंट हेअर रिमुव्हलनं दाढीचे केस कायमचे काढून घेण्याचा सल्ला देतो.
2: लक्ष किरण, सौंदर्य नजराणा.
3: या कार्यक्रमाचे प्रायोजक होते लक्ष किरण लेसर सेंटर, ट्रेड सेंटर, स्टेशन रोड, कोल्हापूर. फोन 94-22-95-22-95.
4: प्रायोजित कार्यक्रम प्रसारित केला आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रानं. श्रोतेहो, वेळ झाली आहे सैनिकी पॅटर्न निवासी शाळा कुर्डवाड या प्रायोजित कार्यक्रमाची.
5: श्रोतेहो नमस्कार. शिक्षण प्रसारक मंडळ कुरुंदवाड संचलित सैनिकी पॅटर्न निवासी शाळा प्रस्तुत विशेष कार्यक्रम.
6: जागरूक पालकांची पहिली पसंती. निर्मिती चतुरंग ऍडव्हर्टायझिंग सांगली.
7: गोट्या ऊट सूर्य कासरा बरोबर आलाले का
8: बाबा? झोपू दे ना.
7: काय करायचं याला?
8: ओ बाबा जरा मोबाईल द्या ना.
7: अजिबात नाही. एक तर उशिरा उठायचं, तासन तास मोबाईल वर गेम खेळायचा, टीव्ही बघायचा, व्यायाम नाही, खाण्यापिण्याकडे लक्ष नाही. मला टेन्शन आलंय तुझं.
6: अहो अहो भाऊजी, टेन्शन कशाला घेताय?
7: मग काय करू?
6: अहो या सगळ्यावर अगदी रामबाण मात्र आहे आपल्याकडे.
7: काय सांगताय?
6: अहो हो,
5: टीव्ही मोबाईल पासून कोसो दूर तरीही जगाची ओळख देणारी, परंपरा आणि विज्ञानाची अचूक सांगड घालणारी, पुस्तकी ज्ञानाबरोबरच सैनिकी प्रशिक्षण आणि क्रीडा प्राविण्यालाही प्रोत्साहन देणारी शिस्तप्रिय पिढी घडवणारी शाळा, शतक महोत्सवी वाटचाल करणाऱ्या शिक्षण प्रसारक मंडळ कुरुंदवाडची सैनिकी पॅटर्न निवासी शाळा कुरुंदवाड, तालुका शिरोळ, जिल्हा कोल्हापूर. संपर्क 74-47-22-65-03 आणि 90-22-19-19-13. प्रवेशासाठी आजच संपर्क साधा.
6: काही शिक्षण प्रेमींनी 96 वर्षांपूर्वी शिक्षण प्रसारक मंडळ ही संस्था सुरू केली. 8 ज्ञानशाखांमध्ये विस्तारलेल्या या संस्थेनं 2010 साली पेरलेलं एक ज्ञानबीज म्हणजेच सैनिकी पॅटर्न निवासी शाळा कुरुंदवाड. शिस्त, संस्कार आणि अचूक कौशल्य या त्रिसूत्रीवर आधारलेली, 10 वर्षाचा निवासी शिक्षणाचा यशस्वी अनुभव असलेली, स्वप्नवत वाटावी अशी ही शाळा कोल्हापूर जिल्ह्यातील श्री क्षेत्र नृसिंहवाडीलगतच्या रम्य, स्वच्छ आणि सुपीक भौगोलिकता लाभलेल्या कुरुंदवाड शहरामध्ये आहे. या शाळेविषयी अधिक जाणून घेऊया शाळेच्या मुख्याध्यापिका सौ मनीषा कुलकर्णी यांच्याकडून. नमस्कार मॅडम.
9: नमस्कार
6: मॅडम. आपल्या कुरुंदवाडच्या सैनिकी पॅटर्न निवासी शाळेबद्दल आपण काय सांगाल?
9: 5वी ते 10वी या वयातली मुलं या निवासी शाळेत येतात. या वयात मुलांच्या शारीरिक वाढीबरोबरच त्यांच्या मेंदूचा आणि मनाचाही विकास घडत असतो.
6: अगदी.
9: त्यासाठी वाव देणाऱ्या वातावरणाची, कौतुकाची, प्रोत्साहनाची त्यांना गरज असते.
6: हो.
9: आणि ते सगळं आमच्या या शाळेत त्यांना मिळतं.
6: अरे वा. पण आजकाल आपण बघतो की पालकच मुळात गोंधळलेल्या अवस्थेत आहेत, तर त्याचं काय कारण असू शकेल?
9: टीव्ही, मोबाईल आणि सोशल मीडियामध्ये अडकलेल्या मुलांचे पालक सध्या खूप गोंधळलेले आहेत. या सगळ्या गोष्टींचा परिणाम मुलांच्या भवितव्यावरही होतोय. त्यांचा हा गोंधळ दूर करणारा सर्वोत्कृष्ट पर्याय म्हणजे आमची सैनिकी पॅटर्न निवासी शाळा. अभिमानाची गोष्ट म्हणजे आमच्या या शाळेचा निकाल आजवर प्रत्येक वर्षी 100% इतका लागला आहे.
6: अरे वा, हे नक्कीच कौतुकास्पद आहे. मॅडम जरा आपल्या शाळेची दिनचर्या, वैशिष्ट्य याबद्दल थोडं सविस्तर सांगा ना.
9: आमच्या शाळेत 5 ते 10 वाजेपर्यंत मुलांच्या वेळेचं त्यांना आवडेल असं सुनियोजन केलेलं असतं. सकाळची प्रार्थना, योग, खेळ, सैनिकी प्रशिक्षण, अभ्यास, नाश्ता, चौरस आहार, विश्रांती आणि त्यामध्येही रोज काही नवं शिकवण्याचा आमचा ध्यास. यातून त्यांना जी शिस्त, आत्मभान आणि आत्मविश्वास मिळतो त्याचा निश्चितच त्यांना नेहमी उपयोग होतो.
6: अगदी अगदी बरोबर आहे.
9: त्याचबरोबर ममतेनं आणि जाणीवपूर्वक राबवलेले उपक्रम आणि आमचे प्रशिक्षक, शुद्ध पेयजल प्रकल्प, गरजेनुसार तज्ज्ञ डॉक्टरची उपलब्धता, या सगळ्या गोष्टींमुळे आमच्या शाळेला ISO हे उत्कृष्टतेचं मानांकन मिळालेलं आहे.
6: अरे वा, हे पण नक्कीच कौतुकास्पद आहे. पण मॅडम आता जे आपण बघतोय नैसर्गिक आपत्ती ज्या येत आहेत, तर त्याच्यामध्ये काही विशेष काळजी घेता का आपण?
9: हो ना, आमच्या मुलांची आम्ही त्यांच्या पालकांना इतकीच जबाबदारीनं काळजी घेतो. म्हणून तर सुजाण पालक आपल्या पाल्यांना विश्वासानं आमच्या शाळेकडे सोपवतात.
6: अगदी नक्कीच. तर श्रोते हो, सैनिकी पॅटर्न निवासी शाळा कुरुंदवाड हा आपल्या पाल्याच्या सुरक्षित भवितव्यासाठी नक्कीच एक चांगला पर्याय ठरू शकेल. धन्यवाद मॅडम.
9: धन्यवाद.
5: पौगंडावस्थेत असलेली आपली मुलं बिघडतील की घडतील, हाच गोंधळ संपवण्याचा प्रयत्न या शाळेने यशस्वी केला आहे. मुलांमध्ये घडणाऱ्या

0: सकारात्मक बदलांविषयी पालकांनीही वेळोवेळी समाधान व्यक्त केले आहे.
1: इथे त्याच्यात भरपूर प्रगती दिसून येते आणि खास करून इथले सर्व शिक्षक वर्ग त्यांना मायेने सांभाळतात, त्यामुळे आम्हाला खूप छान वाटतं आणि त्याच्यामध्ये प्रगती खूप जाणवून येते. आता
2: स्वतःच्या मुलासारखं शाळेत जपतात, राहायची सोय, जेवणाची सोय वगैरे सर्व शिक्षक स्वतःहून करतात. भरपूर प्रगती झालेली आहे सर्व मुलांची, माझ्याच नाही सर्व मुलांची प्रगती भरपूर चांगलेली झालेली आहे.
3: शाळेच्या दैनंदिन अभ्यासक्रमाबरोबरच विविध गुणदर्शन, स्पर्धा परीक्षा आणि क्रीडा स्पर्धांमध्ये विद्यार्थ्यांनी मिळवलेलं नैपुण्य, संयम आणि शिस्त या साऱ्यामुळेच सैनिकी पॅटर्न निवासी शाळा आज सर्वत्र अभिमानाचा विषय ठरली आहे.
0: प्रवेशासाठी आजच संपर्क साधा शिक्षण प्रसारक मंडळ कुरुंदवाडची सैनिकी पॅटर्न निवासी शाळा, कुरुंदवाड, तालुका शिरोळ, जिल्हा कोल्हापूर. संपर्क 74-47-22-65-03 आणि 90-22-19-19-13, 74-47-22-65-03 आणि 90-22-19-19-13.
4: प्रायोजित कार्यक्रम प्रसारित केला आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रानं.
5: द्या जरा डोक्याला ताण,
6: पटकन ओळखा हुमान,
5: पत्र लिहा छान छान,
6: शनिवारची वेळ विसरू नका,
5: किसान वाणीत जरूर भेटा
6: आपल्या आवडत्या रामराम पाहुणं या कार्यक्रमासाठी.
5: फक्त आकाशवाणी कोल्हापूर केंद्र 102.7 MHz
6: आणि न्यूज ऑन AIR या ऍप वर.
5: तेव्हा जरूर ऐका
6: रामराम पाहुणं.
7: कधी कुणाचं अनेकांसाठी जगताना स्वतःचं जगणंही विसरायला लावतं ते जीवन, तर कधी कुणाचं मनातलं दुःख लपवता लपवता चेहऱ्यावरचं हसू म्हणजे जीवन. प्रत्येकाचं जीवन गाणं हे असंच वेगळं असतं आणि प्रत्येकाच्या जीवन कहाणीतून आपल्याला नक्की काहीतरी शिकायला मिळत असतं. तेव्हा माझे जीवन गाणे हा कार्यक्रम जरूर ऐका दर सोमवारी सकाळी 10:30 आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून.
4: श्रोते हो, 10 मे रविवारी मातृदिन आहे. यानिमित्तानं गप्पा गाणी या कार्यक्रमात विविध स्त्रीरूपातील मातृशक्ती आणि आपल्या आयुष्यातील त्यांचं महत्व याविषयी आपण आपली मतं व्यक्त करू शकता. उद्या सकाळी 10:30-11 या वेळेत तुम्ही नक्की फोन करा 02-31-2-65-26-24 या क्रमांकावर गप्पा गाणी या कार्यक्रमाच्या ध्वनीमुद्रणामध्ये आणि आपल्या आवडीचं गाणंसुद्धा आपण सांगू शकता.

पंडित जितेंद्र अभिषेके यांच्या आवाजातली ही रचना आपण ऐकलीत. आकाशवाणीचं हे आहे कोल्हापूर केंद्र. श्रोतेहो 8 वाजतायत. समाचार प्रभात दिल्ली केंद्रावरून प्रसारित होईल. आम्ही सहक्षेपित करीत आहोत.

0: अहो, बहिणबाई विचारत होत्या लग्नाचा बस्ता कुठे आणि कधी बांधायचा ते.
1: अगं मग सांगायचंच की, 3 मजली प्रशस्त एअर कंडिशन दालन, अगत्यशील कर्मचारी वर्ग आणि आपल्या लग्नाचा बस्ता जिथे बांधला होता त्या पुण्यातल्या स्वामिनी मध्येच बांधायचा बस्ता.
0: स्वामिनी मध्ये पारंपरिक पद्धतीनं बस्त्याची विधिवत पूजा करून नाव घ्यायला लावून बस्ता बांधला जातो म्हणे.
1: तर मग पुण्यातल्या स्वामिनी मध्येच बस्त्याला जायची तयारी करा म्हणावं.
0: स्वामिनी साड्यांची महाराणी, बिझी लँड बिल्डिंग, कुमठेकर रोड, पुणे. स्वामिनीच्या इंस्टाग्राम आणि फेसबुक पेज ला नक्की फॉलो करा.
2: मानवी जीवनात, समाजात स्वास्थ्य व आनंद नांदावा, नवीन पिढीला हा सांस्कृतिक वारसा समजावा म्हणून ही मालिका सादर करीत आहोत. याद्वारे कुठल्याही अंधश्रद्धेचे अथवा अनिष्ट प्रथेचे आम्ही समर्थन करत नसून कुणाच्याही भावना दुखवण्याचा आमचा हेतू नाही.
3: देण्या घेण्यासाठीच्या साड्यांपासून ते नववधूच्या साड्यांच्या खरेदीसाठी महाराष्ट्रातील एकमेव 3 मजली प्रशस्त वातानुकूलित दालन स्वामिनी.
4: ठाणे जिल्ह्यात ठाणे शहरापासून अगदी जवळ जेमतेम 2 किलोमीटर अंतरावर कापूर बावडी आहे. एकदा सौराष्ट्रातल्या जुनागडवरून श्री जमनागिरी गोसावी भ्रमंती करता करता महाराष्ट्रात वसईपर्यंत आले. तिथे तुंगारेश्वराच्या मंदिरात काही काळ राहून पुढे निघाले. कापूर बावडीला ते पोचले आणि तिथल्या घनदाट जंगलात त्यांनी मुक्काम केला. त्या रात्री आशापुरा देवी त्यांच्या स्वप्नात आली. हा प्रकार जवळजवळ रोज रात्री घडला. तेव्हा जमनागिरींनी आजूबाजूच्या कोळी आणि अग्री वस्तीतल्या माणसांना जमवून आपल्या मुक्कामाच्या जागी खोदकाम करवलं.
5: आणि काय आश्चर्य, स्वप्नातली आशापुरा देवी जमिनीतून मूर्त होऊन वर आली. मग सर्वांनी तिची तिथेच प्रतिष्ठापना केली आणि ते ठिकाण देवीचं लोकप्रिय ठाणे बनलं. केवळ ठाणे परिसरातूनच नव्हे तर अगदी सुरत पासून या देवीला पायी चरत येणारे भक्त आहेत.
4: ठाणे जिल्ह्यातच आणखी एक प्रसिद्ध देवीस्थान आहे, ते जीवदानी मातेचं. विरार जवळ पूर्वेच्या डोंगरावर देवीची कपार आहे. 900 फूट उंचीवर असलेल्या देवीचं दर्शन घेण्यासाठी 1400 पायऱ्या चढाव्या लागतात. पायथ्याला जयपूरच्या संगमरवरातून घडवलेली गणेशाची भव्य मूर्ती आहे.
5: देवीची मूर्ती गुहा कपारी शेजारी आज प्रतिष्ठित केली आहे. तिची मुद्रा सौम्य शीतल आहे. डाव्या हातात कमळाचं फूल आणि उजवा हात वरद मुद्रित. देवी अगदी प्रसन्न दिसते.
4: असं सांगतात की पूर्वी या डोंगराजवळ एका शेतकऱ्याच्या शेतात एक गाय नित्य नेमानं चरायला येत असे. एकदा तो शेतकरी गायी मागे गेला आणि गाय डोंगरावर पोचली तेव्हा तिच्या पाठोपाठ तोही पोचला. गाय एका स्त्रीजवळ जाऊन थांबली तेव्हा ती त्या गायीची मालकीण असावी असं वाटून शेतकऱ्यानं तिच्यापाशी चाऱ्याचे पैसे मागितले. ती हसली आणि अदृश्य झाली. त्या क्षणी गायही डोंगर कड्याकडे धावत गेली आणि हंबरडा फोडून तिनं दरीत उडी घेतली. त्या गायीने असं का केलं
5: कुणालाच अजून ते कळलेलं नाही, पण तिनं जिथून जीवाचं दान केलं तो जीवदानीचा डोंगर आणि तिथे वावरणारी आदिमाता ती जीवदानी माता.
4: धुळे जिल्हा, साक्री तालुका, कोकले गावाजवळच्या जंगलात पूर्वी काही ऋषी मुनी तप करत होते. त्यांना देवी प्रसन्न झाली आणि नंतर त्यांच्या प्रार्थनेवरून ती तिथेच राहिली. ती नागाई, 5 फड्यांच्या नागछत्राखाली असलेली वत्सल मुद्रेची चतुर्भुज देवता. ती केवड्याच्या बनात आहे. तिचं नागाई नाव त्यामुळेही किती सार्थ आहे. पूर्वी तिच्या पायाखालून एक झरा अखंड वाहत असे. तिच्या समोरच्या कुंडात त्याचं पाणी साठत असे. भूगर्भातली पाण्याची पातळी खाली गेल्यानं आता ते पवित्र पाणी वाहताना दिसत नाही, पण देवीची कृपा मात्र आपल्या भक्तांना

0: वर अखंड वर्षत राहिली आहे.
1: धुळे जिल्ह्यात आणखी एक प्राचीन देवीचं ठाण आहे, ते म्हणजे मसदी गावातलं धनदी किंवा धनदाई देवीचं ठाण. ही धनदाई सात देवतांपैकी मोठी बहीण. देवांना उपद्रव देणाऱ्या असुरांचा संहार करण्यासाठी त्या बहिणींपैकी आधी धाव घेतली ती सप्तशृंगीनं. तिने युद्धात मोठा जय मिळवला, पण धनदाईला तिची मोठी काळजी लागून राहिली. ती सप्तशृंगीला शोधण्यासाठी घराबाहेर पडली. तिच्या पाठोपाठ म्हाळसा, एकवीरा, चिराई, इंदाई आणि भटाई या बहिणीही निघाल्या. त्यांनी वेगवेगळ्या दिशांना शोध घेतला. वाटेत त्यांनाही असुरांच्या सैन्यानं गाठलं आणि प्रत्येकीनं त्या असुर सैन्याला पराभूत केलं. मग जिथे जय मिळाला तिथेच त्या थांबल्या. लोकांच्या विनवणीवरून त्यांच्यासाठी थांबल्या. मसदीला धनदाई थांबली ती अशी.
2: आता आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून दर शुक्रवारी सकाळी 8:15 जरूर

0: तिथेच त्या थांबल्या. लोकांच्या विनवणीवरून त्यांच्यासाठी थांबल्या. मसदीला धनदाई थांबली ती अशी.
1: आता आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून दर शुक्रवारी सकाळी 8:15 जरूर ऐका स्वामिनी आदिशक्तीची अनंत रूपे.
2: डोंगर कोळ्यांची कुलदेवता शिवाई म्हणजे आदिमाता पार्वती. तिच्याच आशीर्वादानं शहाजी राजांच्या लाडक्या राणीला मुलगा झाला. तिच्या कृपेची खूण म्हणून त्याचं नाव शिवाजी. शिवनेरी गडाच्या चढणीवर मध्यभागी किल्ल्याच्या दक्षिणेला देवीचं देऊळ आहे. सभामंडप लाकडी कोरीव आहे. तो पेशवाईत बांधलेला. देवीची मूर्ती ही पेशवाईतच स्थापन झाली. मूळ तांदळा आजही पूजेत आहे.
0: कोंढणपूरची तुकाई महाराष्ट्रातल्या अनेक कुटुंबांची कुलदेवता असं म्हणतात. प्रभू रामचंद्र सीतेला शोधत खेड शिवापूरच्या परिसरात आले तेव्हा या देवीनं त्यांना दर्शन दिलं होतं. ही देवी शिवरायांनी पूजलेली. तानाजीला सिंहगड सर करण्यापूर्वी हिनंच विजयाचा आशीर्वाद दिलेला. पुण्यापासून 25 मैलांवर खेड शिवापूर जवळ हिचं मंदिर आहे.
2: वाई जवळची मांढर देवी कोंढणपूरच्या तुकाईपासून फार दूर नाही. सातारा जिल्ह्यात वाईजवळ मांढर देवी उंच डोंगरावर वसली आहे. पाचगणी महाबळेश्वर सारखी प्रसिद्ध पर्यटन स्थळ या ठिकाणापासून फार लांब नाहीत. आणि खरं सांगायचं तर या देवीचा परिसरही त्या ठिकाणा इतकाच रम्य आहे. काळूबाई या नावानं ही देवी प्रसिद्ध आहे. तिचे असंख्य भक्त तिच्या भोवतीच्या परिसरात विखुरले आहेत. यात्रेच्या वेळी सारा परिसर तिच्या नावानं दुमदुमून जातो.
0: महाराष्ट्रात अशी कितीतरी देवी स्थानं आहेत. केवळ असंख्य. किती स्थानं, किती रूप, किती वाहनं तिची, किती नावं. कुठे खोल घळीतली मंदिरं तर कुठे उंच डोंगर माथ्यावरची. भक्तांनी तिला नटवलं, सजवलं, तिची पूजा बांधली, तिचे उत्सव आणि यात्रा सुरू केल्या.
2: या मातीवर माणसांच्या कल्याणासाठी आदिमाता अवतरली आणि तिच्या रूपानं माणसांनी शक्तीची पूजा केली. जी निर्माण करते, पोषण करते, सांभाळते आणि रक्षण करते ती शक्ती. त्या शक्तीच्या धाकामुळे अमंगलाला आळा बसला आणि मंगलाची प्रेरणा मिळाली. सज्जनांना आधार मिळाला आणि दुर्जनांना शिक्षा मिळाली.
0: ही शक्ती म्हणजे न्याय, क्षमा, उदारता, वत्सलता आणि प्रेम. ती आहे म्हणून निर्मिती आहे. ती आहे म्हणून सद्गतीही आहे. ती आहे सर्वांची आई. तिच्या कृपेला सीमा नाही.

0: महाराष्ट्रातल्या विविध स्वामींचं श्रुती दर्शन आम्ही आपल्याला घडवलं, ते कसं वाटलं हे आम्हाला जरूर कळवा.
1: आमचा पत्ता आहे
2: स्वामी विझिलँड बिल्डिंग, कुंठेकर रोड, पुणे. साड्यांची महाराणी स्वामिनी.
3: देण्याघेण्यासाठीच्या साड्यांपासून ते नववधूच्या साड्यांच्या खरेदीसाठी महाराष्ट्रातील एकमेव 3 मजली प्रशस्त वातानुकूलित दालन स्वामिनी.
1: संकल्पना नावेद आणि जावेद शेख. संहिता डॉक्टर अरुणा ढेरे. निवेदन रवींद्र मंकणी, सुनेत्रा मंकणी. निर्मिती व्यवस्था शेखर काळे.
0: आपण ऐकत होतात स्वामिनी साड्यांची महाराणी द्वारा प्रायोजित कथामाला आदिशक्तीची अनंत रूपे.
4: काय रे सोन्या, काल पुण्याला अक्षयच्या ताईच्या लग्नाचा बस्ता कुठे बांधला?
5: अगं आई, स्वामिनी मध्ये 3 मजली प्रशस्त एअर कंडिशन दालन, अगत्यशील कर्मचारी वर्ग आणि विशेष म्हणजे स्वामिनी मध्ये पारंपरिक पद्धतीने बस्त्याची विधिवत पूजा करून नाव घ्यायला लावून बस्ता बांधला जातो. ताईच्या सासरकडचे तर भलतेच खुश. आई, आपण पण आपल्या ताईच्या लग्नाचा बस्ता स्वामिनी मध्येच बांधूया.
0: स्वामिनी साड्यांची महाराणी, बिझीलँड बिल्डिंग, कुंभेकर रोड, पुणे. स्वामिनीच्या इंस्टाग्राम आणि फेसबुक पेज ला नक्की फॉलो करा.
6: तू सखी, तू प्रिया, तू रूपा, तू मोहिनी. स्वामिनी, स्वामिनी, स्वामिनी.
2: स्वामिनी अत्याधुनिक आणि पारंपरिक साड्यांचं विलोभनीय दालन, तुमची आवड जाणणार, तुमचं सौंदर्य उजळवणार स्वामिनी.
7: सौभाग्य सुंदर लेऊनी बसने उभी मन भावनी. स्वामिनी,
2: स्वामिनी विझिलँड बिल्डिंग, कुंठेकर रोड, पुणे. साड्यांची महाराणी स्वामिनी.
8: प्रायोजित कार्यक्रम प्रसारित केला आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रानं.
9: श्रोते हो, आज इंद्रधनु या कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत जागतिक

रेडक्रॉस दिनानिमित्त इंडियन रेडक्रॉस सोसायटी कोल्हापूर जिल्हा शाखेचे खजानीस अमरदीप पाटील यांची मुलाखत, तेव्हा अवश्य ऐका आज सकाळी 10:30 वाजता कार्यक्रम इंद्रधनु आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून.

0: द्या जरा डोक्याला ताण,
1: पटकन ओळखा हुमान,
0: पत्र लिहा छान छान,
1: शनिवारची वेळ विसरू नका,
0: किसान वाणीत जरूर भेटा
1: आपल्या आवडत्या राम राम पावणं या कार्यक्रमासाठी,
0: फक्त आकाशवाणी कोल्हापूर केंद्र 102.7 MHz
1: आणि न्यूज ऑन AIR या ऍप वर,
0: तेव्हा जरूर ऐका
1: राम राम पावणं।
2: श्रोतेहो, शहर आणि परिसरात काल दुपारनंतर वादळी वाऱ्यासह तुरळक पावसानं हजेरी लावली। वादळी वाऱ्यानं मोठ्या प्रमाणात हवेत माती उडाल्यानं रस्त्यावरून जाणाऱ्या वाहनधारकांची मात्र चांगलीच तारांबळ उडाली होती। जिल्ह्यात काही ठिकाणी वळिवानं जोरदार तडाखा दिला। कसबा तारळीत वळीव पावसानं 4 घरांवरील पत्र्यांचं छत उडालं तर कोनवडेत झाडंही कोसळलं। परिसरातील अनेक गावांमध्ये घराची कौलं उडून गेल्यासह झाडं, विजेचे खांब, पिकंही उन्मळून पडल्याचे प्रकार घडले। श्रोतेहो, मध्यम पावसाचा अंदाज आजही दिला जातोय। हवामान खात्यानं शुक्रवारी जिल्ह्यात काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळी वाऱ्या सोसाट्याचा वारा आणि मध्यम पावसाचा अंदाज व्यक्त केलाय। तरी नागरिकांनी खबरदारी घ्यावी असं आवाहन करण्यात आलंय। शिवाजी विद्यापीठातर्फे एक शैक्षणिक वर्ष 2026-27 विविध पदव्युत्तर आणि व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेश परीक्षा सोमवारी म्हणजे 12 तारीख ते 15 मेच्या दरम्यान विविध सत्रात होणार आहे। कोल्हापूर, सांगली, सातारा जिल्ह्यातील एकूण 15 केंद्रांवर ही परीक्षा होणार आहे। एमएससी, बॉटनी, बीलीप, इलेक्ट्रॉनिक्स अशा विविध 40 अभ्यासक्रमांसाठी सकाळी 10:30 ते दुपारी 12, दुपारी 1 ते 2:30 आणि दुपारी 3:30 ते सायंकाळी 5 अशा सत्रांमध्ये या परीक्षा होणार आहेत।
3: श्रोतेहो, इंग्रजी साहित्यिकांचा परिचय करून देणारी मालिका साहित्य पश्चिमा अवश्य ऐका दर शनिवारी सकाळी 9:30 आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून FM बँड 102.7 MHz आणि न्यूज ऑन AIR ऍप वर।
2: श्रोतेहो, ध्वनिमुद्रणाचे 2 कार्यक्रम आपण प्रसारित करीत असतो, त्यामधला एक म्हणजे गप्पा गाणी हा कार्यक्रम। या कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण दर शनिवारी सकाळी 10:30 ते 11 या वेळेत होत असतं। तर हजारो अवीट गोडींच्या गाण्यांपैकी तुमच्या मनात कुठलं गाणं घर करून आहे याविषयीच्या आपल्या आठवणी तुम्ही आम्हाला सांगू शकता आणि तो कार्यक्रम म्हणजे गाणं मनातलं। आणि त्या कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण रविवारी सकाळी 10:30 ते 11 या वेळेत होत असतं। शनिवार आणि रविवार सकाळी 10:30 ते 11 या वेळेत ध्वनिमुद्रणाचे कार्यक्रम आम्ही ध्वनिमुद्रित करीत असतो। आणि या दोन्ही कार्यक्रमांसाठी फोन नंबर 02131-2562-24। श्रोतेहो, उद्या शनिवार आहे आणि गप्पा गाणी या कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रणाची वेळ सकाळी 10:30 ते 11 आणि मातृदिनाच्या निमित्तानं आपण आम्हाला सांगू शकता विविध स्त्रीरूपातील मातृशक्तीचं आपल्या आयुष्यातील महत्व आणि आपल्या आवडीचं गाणंसुद्धा सांगू शकता। तेव्हा जरूर फोन करा गप्पा गाणी या कार्यक्रमाच्या ध्वनिमुद्रणासाठी उद्या सकाळी 10:30 ते 11 या वेळेत 02131-2562-24 या क्रमांकावर।

0: कोल्हापूर।
1: श्रोते हो, 8:30 होत आहेत। मराठीतून राष्ट्रीय बातमीपत्रासाठी जाऊया आकाशवाणी महाराष्ट्राच्या मुंबई केंद्राच्या स्टुडिओकडे।
2: आम्ही आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून बोलत आहोत। ऐकूया राष्ट्रीय मराठी बातमीपत्र।
3: आकाशवाणी, प्राची गावस्कर।

आपल्याला बातम्या देत आहे। ठळक बातम्या। ऑपरेशन सिंदूरच्या वर्षपूर्तीनिमित्त देशभरात भारतीय सैन्याचा गौरव। पश्चिम बंगालचे नवे मुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळाचा उद्या शपथविधी। आकाशवाणीच्या 90 वर्षपूर्तीनिमित्त आज देशभरातील आकाशवाणी केंद्रांच्या वतीनं पदफेरी मॅरेथॉनसह विविध कार्यक्रमांचं आयोजन। बदलत्या जागतिक व्यवस्थेत भारत आणि व्हिएतनामकडे जागतिक पुरवठा साखळीत महत्वाची भूमिका बजावण्याची संधी, व्हिएतनामचे राष्ट्राध्यक्ष तो लाम यांचं प्रतिपादन। आणि देशात 604 लाख टनांहून अधिक अन्नधान्याचा साठा, अन्न आणि सार्वजनिक वितरण मंत्री प्रल्हाद जोशी यांची माहिती। आता सविस्तर बातम्या। ऑपरेशन सिंदूरला एक वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त काल देशभरात भारतीय सैन्य दलांच्या पराक्रमाचा गौरव करण्यात आला। पहलगाममधल्या दुर्दैवी हल्ल्याला भारतीय सैन्यानं योग्य प्रत्युत्तर दिलं असं राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू म्हणाल्या। भारताची शांतता, एकता आणि सार्वभौमत्वाला विस्कळीत करण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून भारतीय सैन्य दलांनी जोरदार आणि योग्य प्रत्युत्तर दिल्याचं उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन यांनी सांगितलं। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या अतुलनीय कामगिरीबद्दल संपूर्ण देश भारतीय सैन्याला अभिवादन करत असल्याचं सांगून या कामगिरीतून भारतीय सैन्याची कुशलता, तयारी आणि समन्वय दिसून येतं असं समाज माध्यमावरील आपल्या संदेशात सांगितलं। पाकिस्तानातही दहशतवाद्यांचे अड्डे सुरक्षित नाहीत हे ऑपरेशन सिंदूरमधून स्पष्ट झालं आणि ही फक्त सुरुवात होती अशी प्रतिक्रिया भारतीय लष्करानं दिली आहे। पश्चिम बंगालचे नवे मुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळाचा शपथविधी उद्या रवींद्रनाथ टागोर यांच्या जयंतीदिनी होणार आहे। राज्यपाल आर एन रवी यांनी काल पश्चिम बंगालची विधानसभा विसर्जित केली। कोलकाता इथल्या ब्रिगेड परेड ग्राउंडवर शपथविधी समारंभाची तयारी सुरू असून या सोहळ्यासाठी कडेकोट सुरक्षा व्यवस्था तैनात केली जात आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, भाजपचे ज्येष्ठ नेते आणि इतर राज्यांचे मुख्यमंत्री या समारंभाला उपस्थित राहण्याची अपेक्षा आहे। दरम्यान केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आज कोलकाता इथं नवनिर्वाचित भाजप आमदारांची बैठक घेणार असून यावेळी पक्षाच्या विधिमंडळ नेत्याची निवड केली जाणार आहे। तमिळनाडूमध्येही नवीन सरकार स्थापनेसाठी राजकीय हालचालींना वेग आला आहे। बहुमत सिद्ध करण्यासाठी आवश्यक असलेला 118 आकडा गाठण्याबाबत विविध राजकीय पक्षांमध्ये चर्चा सुरू आहेत। काल द्रविड मुन्नेत्र कळघम अर्थात डीएमके आणि एआयएडीएमके या दोन्ही पक्षांनी आपल्या नवनिर्वाचित आमदारांच्या बैठका घेतल्या। दरम्यान राज्यपाल विश्वनाथ आर्लेकर यांनी केलेल्या मागणीनुसार व्हीसीके, सीपीआय आणि सीपीआयएम या पक्षांच्या नवनिर्वाचित आमदारांची एक महत्वपूर्ण बैठक आज होणार असून या बैठकीत सर्वात मोठा पक्ष असलेल्या टीव्हीकेला पाठिंबा देण्याबाबत निर्णय घेतला जाण्याचीही शक्यता आहे। आकाशवाणीच्या 90 वर्षपूर्तीनिमित्त देशभरातील विविध आकाशवाणी केंद्रांच्या वतीनं पदफेरी मॅरेथॉनसह विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे। आकाशवाणी पुणे केंद्रातर्फे आज सकाळी केंद्र कार्यालयापासून शनिवारवाड्यापर्यंत पदफेरीचं आयोजन करण्यात आलं होतं। यामध्ये मोठ्या संख्येनं कर्मचारी सहभागी झाले होते। दिल्ली आणि कोहिमामध्येही मॅरेथॉनचं आयोजन करण्यात आलं होतं। आजच्या बदलत्या जागतिक व्यवस्थेत भारत आणि व्हिएतनाम या दोन्ही देशांकडे एकत्रितपणे जागतिक पुरवठा साखळीत महत्वाची भूमिका बजावण्याची एक मोठी संधी उपलब्ध आहे असं मत व्हिएतनामचे राष्ट्राध्यक्ष तो लाम यांनी मुंबईत काल झालेल्या भारत व्हिएतनाम व्यापार मंचाच्या कार्यक्रमात व्यक्त केलं। त्यांनी भारतीय कंपन्यांना, विशेषतः अत्याधुनिक तंत्रज्ञान क्षेत्रात कार्यरत असलेल्या कंपन्यांना व्हिएतनाममध्ये गुंतवणूक करण्याचं निमंत्रण दिलं। भूतकाळात दोन्ही देशांनी परस्पर सहकार्याच्या बळावर अनेक आव्हानांचा सामना केला आहे। व्हिएतनामचे माजी राष्ट्राध्यक्ष हो ची मिन आणि भारताचे माजी पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांसारख्या दूरदृष्टी असलेल्या नेत्यांनी दोन्ही देशांमधील संबंध दृढ करण्यासाठी प्रयत्न केले। या राजकीय विश्वासाच्या बळावर 2016 पासून द्विपक्षीय संबंधांनी नवी शिखरं गाठली आहेत असंही लाम यांनी नमूद केलं। भारताचे परराष्ट्र सचिव विक्रम मिसरी यांनी काल अबुधाबी इथं भारत, फ्रान्स आणि संयुक्त अरब अमिराती यांच्यातील त्रिपक्षीय बैठकीत सहभाग घेतला। यावेळी त्यांच्यासोबत संयुक्त अरब अमिरातीच्या परराष्ट्र राज्यमंत्री आणि भारतासाठीच्या विशेष दूत रिम अल हशिमी तसंच फ्रान्सच्या युरोप आणि परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे सरचिटणीस मार्टिन ब्रिएन्स उपस्थित होते। परराष्ट्र मंत्रालयानं दिलेल्या माहितीनुसार या

तीनही देशांनी आपली भागीदारी अधिक बळकट करण्यावर आणि स्पष्ट कालमर्यादा असलेली एक कृती योजना तयार करण्यावर सहमती दर्शवली. या भेटीदरम्यान मिस्री यांनी मुबादला इन्व्हेस्टमेंट कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक खालदून अल मुबारक यांचीही भेट घेतली आणि गुंतवणूक सहकार्याबाबत चर्चा केली. तत्पूर्वी मिस्री यांनी संयुक्त अरब अमिरातीच्या आंतरराष्ट्रीय सहकार्य राज्यमंत्री रिम अल हशिमी यांच्याशीही चर्चा केली. भारत आणि संयुक्त अरब अमिराती यांच्यात वाढत असलेल्या धोरणात्मक भागीदारीचा त्यांनी आढावा घेतला. हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. देशातील सरकारी अन्नधान्याचा साठा 604,00,000 टनांहून अधिक झाला आहे. हा साठा अनिवार्य सुरक्षित साठ्याच्या गरजेपेक्षा जवळपास तिप्पट आहे अशी माहिती अन्न आणि सार्वजनिक वितरण मंत्री प्रल्हाद जोशी यांनी समाज माध्यमावरील संदेशाद्वारे दिली आहे. गहू आणि तांदळाच्या या भक्कम साठ्यामुळे देशभरातील कल्याणकारी योजना आणि सार्वजनिक वितरण व्यवस्थेसाठी अन्नधान्याचा अखंड पुरवठा होईल. अन्नधान्याची प्रभावी खरेदी, पिकांचं उत्तम उत्पादन आणि शेतकऱ्यांना मिळणारा सातत्यपूर्ण पाठिंबा यामुळे देशाची अन्नसुरक्षा, शेतकरी कल्याण आणि एका सुदृढ भविष्याप्रती असलेली कटिबद्धता अधिकच बळकट होत आहे असंही जोशी यांनी म्हटलं आहे. दुसऱ्या महायुद्धात सोव्हिएत संघाच्या विजयाच्या 81व्या वर्धापन दिनानिमित्त होणाऱ्या सोहळ्यादरम्यान रशियानं युक्रेनसोबत सुरू असलेल्या युद्धात आजपासून 10 मे पर्यंत युद्धविरामाची घोषणा केली आहे. राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांच्या निर्णयानंतर रशियन संरक्षण मंत्रालयानं ही घोषणा केली. यावेळी होणाऱ्या संचलनादरम्यान युक्रेननं मॉस्कोवर कोणताही हल्ला केल्यास मध्य किववर मोठा क्षेपणास्त्र हल्ला होऊ शकतो असं रशियानं म्हटलं आहे. दरम्यान जवळपास 2 दशकात प्रथमच यावर्षीचं संचलन रणगाडे, क्षेपणास्त्र आणि इतर अवजड उपकरणांशिवाय होणार आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी लागू केलेलं नवं 10% जागतिक आयात शुल्क बेकायदेशीर असल्याचा निर्णय न्यूयॉर्क इथल्या आंतरराष्ट्रीय व्यापार न्यायालयाच्या 3 न्यायाधीशांच्या एका खंडपीठानं दिला आहे. ट्रम्प यांनी व्यापार कायद्याअंतर्गत राष्ट्राध्यक्षांना काँग्रेसनं दिलेल्या अधिकारांच्या पलीकडे जाऊन कृती केली आहे असं खंडपीठानं म्हटलं आहे. अनेक लहान उद्योगांनी या शुल्काला न्यायालयात आव्हान दिलं होतं. अमेरिकेतील सर्वोच्च न्यायालयानं यापूर्वी ट्रम्प यांनी गेल्या वर्षी लागू केलेल्या जागतिक आयात शुल्काला स्थगिती दिल्यानंतर हे नवं शुल्क लागू करण्यात आलं होतं. त्यानंतर ट्रम्प प्रशासनानं 24 जुलैपर्यंत हे तात्पुरतं 10% शुल्क कायम ठेवण्यासाठी 1974च्या व्यापार कायद्याचं कलम 122 या दुसऱ्या एका कायद्याचा वापर करण्याचा प्रयत्न केला. खंडपीठाचा हा निर्णय ट्रम्प प्रशासनासाठी आणखी एक कायदेशीर पराभव ठरला आहे. आरोग्य सेवेमध्ये जबाबदार कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञानाचा अर्थात एआयचा वेगवान वापर करण्यासाठी इंडिया एआय आणि इंडियन काउन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च संस्था अर्थात आयसीएमआरनं काल नवी दिल्लीत एक सामंजस्य करार केला. ही भागीदारी एआयच्या जबाबदार आणि व्यापक वापराद्वारे आरोग्य सेवेचे परिणाम सुधारण्याच्या दिशेनं एक महत्वपूर्ण पाऊल आहे असं इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयानं म्हटलं आहे. या सहकार्याअंतर्गत दोन्ही संस्था त्यांच्या पूरक सामर्थ्याचा उपयोग करतील. यात इंडिया एआयच्या संगणकीय पायाभूत सुविधा, डेटा सेट प्लॅटफॉर्म आणि एआय कौशल्य विकास उपक्रमांसोबतच आयसीएमआरचं संशोधनातील कौशल्य आणि मेडिकल इन्फॉर्मेशन डेटा फॉर एआय सोल्युशन्स चौकट यांचा समावेश आहे. आयपीएल क्रिकेटमध्ये काल रात्री लखनौ इथं सुरू असलेल्या सामन्यात पावसामुळे अडथळा आल्यानं निकालासाठी डीएलएस पद्धतीचा वापर करण्यात आला. यानुसार लखनौ सुपर जायंट्सनं रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूला 9 धावांनी पराभूत केलं. विजयासाठी 213 धावांचं आव्हान समोर असताना रॉयल चॅलेंजर्सनं 203 धावा केल्या. तत्पूर्वी प्रथम फलंदाजी करताना लखनौ सुपर जायंट्सनं 19 षटकात 3 गड्यांच्या बदलात 209 धावा उभारल्या होत्या. पावसामुळे वारंवार व्यत्यय आल्यानं हा सामना प्रत्येकी 19 षटकांचा करण्यात आला आणि बंगळुरू संघासमोर डीएलएसनुसार 213 धावांचं सुधारित लक्ष्य ठेवण्यात आलं. लखनौ संघाकडून मिचेल मार्शनं 56 चेंडूत 111 धावांची खेळी केली तर बंगळुरूसाठी रजत पाटीदारनं 31 चेंडूत 61 धावांचं योगदान दिलं. मिचेल मार्शला सामनावीर गौरवण्यात आलं. आज दिल्ली कॅपिटल्स आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात दिल्लीत सामना होणार आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. ऑपरेशन सिंदूरच्या वर्षपूर्तीनिमित्त देशभरात भारतीय सैन्याचा

0: ब्युरो. पश्चिम बंगालचे नवे मुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळाचा उद्या शपथविधी. आकाशवाणीच्या 90 वर्षपूर्तीनिमित्त देशभरातील आकाशवाणी केंद्रांच्या वतीनं आज पदफेरी मॅरेथॉनसह विविध कार्यक्रमांचं आयोजन. बदलत्या जागतिक व्यवस्थेत भारत आणि व्हिएतनामकडे जागतिक पुरवठा साखळीत महत्वाची भूमिका बजावण्याची संधी. व्हिएतनामचे राष्ट्राध्यक्ष तो लाम यांचं प्रतिपादन. आणि देशात 604 लाख टनांहून अधिक अन्नधान्याचा साठा. अन्न आणि सार्वजनिक वितरण मंत्री प्रल्हाद जोशी यांची माहिती. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: आकाशवाणीच्या एफ एम सेवेचं हे आहे कोल्हापूर केंद्र. 8:40 झाली आहेत.
2: चिंतन हाच चिंतामणी.

0: सिद्धतेच खरं प्रमाण गोकुळ दूध।
1: चिंतन हाच चिंतामणी। सद्गुरु वामनराव पै यांचे विचार।
2: आपल्याला आपलं जीवन जर सुखी करायचं असेल तर त्यासाठी आपल्याला ज्ञान आवश्यक आहे, आणि हे ज्ञान आपण वाचन, श्रवण, चिंतन, मार्गदर्शन, साधना याद्वारे मिळवायचं असतं। वाचन, श्रवण, मार्गदर्शन याशिवाय चिंतन करण्याची कुवत आपल्यामध्ये येत नाही। कुणीही मनुष्य चिंतन करू शकत नाही, तो चिंता करेल पण तो चिंतन करू शकत नाही। चिंतन करण्यासाठी एक बेस लागतो। एक उदाहरण म्हणून सांगतो की झाडावरून फळ खाली का पडलं याचं चिंतन कुणीतरी करू शकत नाही। फळ खाली का पडतं हा प्रश्न सर्वांनाच पडत नाही, कारण ते चिंतन करण्याची कुवत सर्वांमध्ये नसते। ती कुवत आयझॅक न्यूटन यांच्याकडे होती, कारण त्याला बेस होता, त्याच्याकडे अभ्यास होता, अगोदरच्या शास्त्रज्ञांनी केलेल्या संशोधनाचा त्याच्याकडे अभ्यास होता, त्यामुळे त्याला तो बेस होता, आणि त्यातूनच त्यानं गुरुत्वाकर्षणाचा फार मोठा शोध लावला। त्यानं जो अभ्यास केला होता त्याच्यातून त्याच्याकडे चिंतन करण्याची कुवत आलेली होती, आणि म्हणून चिंतन हा चिंतामणी आहे असं जीवनविद्या पुन्हा पुन्हा सांगत असते। चिंतन हा चिंतामणी आहे कारण तुमच्या सर्व चिंतांचा नाश करण्याचं, तुम्हाला सुखी करण्याचं विलक्षण सामर्थ्य या चिंतामणीत आहे। हा चिंतामणी तुम्ही जर नीट हाताळलात तर तो तुम्हाला सुखी करू शकतो। सांगायचा मुद्दा असा की चिंतन करण्यासाठी माणसाजवळ एक बेस लागतो, चिंतन करण्याची त्याच्याजवळ कॅपॅसिटी हवी। ती कधी येते? तर त्यासाठी श्रवण केलं पाहिजे, त्यासाठी

वाचन केलं पाहिजे, मार्गदर्शन मिळालं पाहिजे, त्यासाठी साधना केली पाहिजे. यातील प्रत्येक गोष्ट महत्त्वाची आहे आणि ही प्रत्येक गोष्ट चिंतन करण्याची कॅपॅसिटी येण्याकरता केली पाहिजे. दुसरी गोष्ट अशी की या प्रत्येक गोष्टीनंतर तुम्ही मनन केलं पाहिजे. श्रवण केल्यावर मनन केलं पाहिजे, वाचन केल्यावर मनन केलं पाहिजे, अभ्यास केल्यावर मनन केलं पाहिजे, सद्गुरूंचं मार्गदर्शन मिळाल्यावर मनन केलं पाहिजे. मनन ही गोष्ट चारही गोष्टीनंतर केली पाहिजे. नुसतं ऐकलं की प्रगती होईल असं नाही. हजारो माणसं जीवनविद्येचं ज्ञान ऐकतात पण त्याचं त्यांनी मनन केलं पाहिजे. प्रत्येक गोष्टीनंतर मनन आवश्यक आहे. शिवाय श्रवण कुठलं करायचं हाही एक महत्त्वाचा प्रश्न आहे. तुम्हाला ज्या क्षेत्रात प्रगती करायची आहे त्या क्षेत्रातील श्रवण केलं पाहिजे. ज्याला वकिलीचा अभ्यास करायचा आहे त्यानं डॉक्टरीचा अभ्यास करून कसं चालेल? त्यातही क्रिमिनल कोर्टाचा अभ्यास करणाऱ्या वकिलानं सिव्हिल कोर्टाच्या अभ्यासाचं श्रवण करून कसं चालेल? काही लोक सांगतात आम्ही श्रवण भक्ती करतो. मी त्याला विचारतो अहो श्रवण भक्ती करता म्हणजे तुम्ही काय करता? म्हणतात आज याचं कीर्तन ऐकतो, उद्या त्याचं प्रवचन ऐकतो. ही झाली यांची श्रवण भक्ती. याला वास्तविक श्रवण भक्ती म्हणत नाहीत, तर श्रवणाची वाट चोखाळली शुद्ध गेले भेदाभेद निवारोनी. तुमच्या ठिकाणी असलेला भेदाभेद आहे, दुजाभाव आहे, त्याचा नाश झाला पाहिजे आणि म्हणून श्रवण भक्ती पाहिजे. म्हणून मंत्रेची वैरी मरे तरी का बांधावी कट्ट्यारे, रोग जाय दूध साखरे तरी निंब का सेवावा, तैसा मनाचा मार न करिता इंद्रिया दुःख न देता मोक्ष असे आयता श्रवणाची माझी. तुमचं 85% हे श्रवणानं होतं पण ते अलबत्या गलबत्याचं श्रवण करून होणार नाही. अलबत्या गलबत्याचं ऐकून तुमच्या अंधश्रद्धेत अधिकच वाढ होईल आणि त्यानं काहीही फायदा होणार नाही. श्रवण जसं आवश्यक आहे तसं वाचनही आवश्यक आहे, पण ते आपल्या अभ्यासाचं, आपल्या उद्योगाचं, आपल्या व्यवसायाचं, आपल्या साधनेला आवश्यक असं जेव्हा तुम्ही वाचन कराल तेव्हाच तुमची प्रगती होईल. अहो जगामध्ये जेवढे म्हणून ग्रंथ आहेत ते सर्व तुम्ही वाचणार का? एक ज्ञानेश्वरी जरी वाचायची म्हटली तरी भल्या भल्यांच्या नाकी नऊ येतात. नुसतं पारायण करणारे लोक आहेत पण ज्ञानेश्वरीच्या प्रत्येक ओळीचा अर्थ लक्षात घेऊन वाचायचं असं कोण करतो? लक्षात घ्या की मार्गदर्शन हेही जर परफेक्ट असेल तर अभ्यास व्यवस्थित होतो. एखाद्या ठिकाणी जाताना त्या मार्गावर चार वाटा फुटलेल्या असल्यास तिथं जर तुम्हाला अचूक मार्गदर्शन मिळालं तर तुम्ही त्या मुक्कामाला पोहोचता. तसं परमार्थात जर अचूक मार्गदर्शन मिळालं तरच तुमचा अभ्यास व्यवस्थित होतो आणि व्यवस्थित अभ्यासानं तुम्हाला सर्व काही प्राप्त होतं. म्हणून असाध्य ते साध्य करिता सायास कारण अभ्यास तुका म्हणे असं म्हटलेलं आहे. तुकाराम महाराजांनी जो अभ्यास केला, जी त्यांनी साधना केली, ते तुम्ही करणं शक्यच नाही. ते उंच अशा भंडाऱ्या डोंगरावर जायचे, त्या ठिकाणी ते बसायचे आणि साधना करायचे. मग त्यांची धर्मपत्नी आवली त्या ठिकाणी जेवण घेऊन जायची आणि अक्षरशः ती त्याला जेवण भरवायची, नाहीतर त्यांना उपवास घडत होते. ते उपवास करत नव्हते तर त्यांना उपवास घडत होते. उपवास करणं आणि उपवास घडणं यात फरक आहे. खरे शास्त्रज्ञ जे असतात त्यांना असे उपवास घडत असतात, ते उपवास करत नाहीत. संशोधन करत असताना त्यांना वेळेचं भान नसतं आणि जेवणाचंही भान नसतं. आपल्याला कुणी डिस्टर्ब करायचं नाही हे त्यांनी सांगून ठेवलेलं असतं. त्यांच्या पुढ्यात जेवणाचं ताट आणून ठेवायचं, ते जेवले नाहीत तर ते ताट उचलून न्यायचं. अशा तऱ्हेनं या शास्त्रज्ञांना उपवास घडत असतो. तेव्हा सांगायचा मुद्दा असा की अभ्यासाला पर्याय नाही.

0: म्हणून ज्ञानेश्वर माऊली म्हणतात, अभ्यासासी काही सर्वथा दुष्कर नाही. अभ्यासी गोष्टच अशी आहे की त्याला काहीही अशक्य नाही. म्हणून जीवनविद्या सांगते, प्रयत्न हे रत्न देवापेक्षाही श्रेष्ठ होय. अभ्यास म्हणजे तप, अभ्यास म्हणजे तपश्चर्या. ज्ञानेश्वर माऊलींनी अभ्यास हा शब्द वापरला, त्याचप्रमाणे तुकाराम महाराज यांनी सुद्धा अभ्यास शब्द वापरला. ते म्हणतात, असाध्य ते साध्य करिता सायास, कारण अभ्यास तुका म्हणे, म्हणून तू मज ठाई अभ्यास मिळ. जीवनविद्या सांगते, अभ्यासाचा कंटाळा म्हणजे भाग्याला टाळा. हे फक्त मुलांसाठीच नाही तर ते सर्वांना लागू आहे. ज्याला आपण साधना असं म्हणतो त्या साधनेचा अभ्यास करावा लागतो. सद्गुरूंनी दिलेल्या मार्गदर्शनाचा अभ्यास करावा लागतो. वास्तविक अभ्यासाला काहीही कठीण नाही. अभ्यासानं आपण सर्व काही मिळवू शकतो. लोक चंद्रावर गेले त्या अभ्यासाच्या जोरावर गेले. त्यांनी जो त्यासाठी अभ्यास केला ती त्यांची तपश्चर्या होती. त्या अभ्यासाला तपश्चर्या म्हणतात. झाडाखाली बसून ध्यान लावणं म्हणजे तपश्चर्या नव्हे, तर तपश्चर्या म्हणजे अभ्यास, हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे. जीवनविद्या सांगते की आपल्या राष्ट्रातील लोकांनी एक लक्षात ठेवलं पाहिजे की आपलं हिंदुस्थान हे राष्ट्र सर्वार्थानं आणि सर्वांगानं प्रगतीपथावर जायला हवं असेल तर प्रत्येकानं अभ्यास हा केलाच पाहिजे. नशिबात असेल तसं घडेल असं म्हणाल तर तुम्ही आत्ता ज्या ठिकाणी आहात त्या ठिकाणीच राहाल. मी हे का सांगतो आहे की ज्याला आपण चिंतन म्हणतो ते चिंतन करणं, नामस्मरण करणं किंवा प्रार्थना करणं या गोष्टी वाटतात तितक्या सोप्या गोष्टी नाहीत. या सामान्य गोष्टी नाहीत. कुणीही उठावं आणि नामस्मरण करावं इतकं ते सोपं नाही. वास्तविक सर्व संत सांगून सांगून कंटाळले. तुकाराम महाराज यांनी तर हाकारोनी सांगे तुका नाम घेता राहू नका असं म्हटलेलं आहे. सांगायचा मुद्दा, नामस्मरण करणं, विश्वप्रार्थना म्हणणं, चिंतन करणं सोपं नाही. हा अभ्यास आहे तो एकदा करून चालत नाही, त्यासाठी तो पुन्हा पुन्हा करावा लागतो, हे आपण ध्यानात घेतलं पाहिजे. ओम शांती शांती शांती.
1: आत्ताच आपण सद्गुरू वामनराव पै यांचे विचार ऐकलेत. चिंतन हाच चिंतामणी.

0: शुद्धतेचं खरं प्रमाण गोकुळ दूध।
1: या कार्यक्रमाचे प्रायोजक होते गोकुळ दूध, शुद्धता की पहचान गोकुळ दूध।
2: गोकुळ असता घरी शरीरात चुस्ती मनात मस्ती, असेल सोन्यासारखे शुद्ध 24 कॅरेट गोकुळ दूध।
0: शुद्धतेचं खरं प्रमाण गोकुळ दूध।

0: गाडगी संकेश्वरी मिरची 26 प्रकारचे स्वच्छ निवडक मसाले आजच्याच घेऊन या.
1: आणि उद्या ते घेऊन डंगात जावा म्हणशील काही आणणार नाही.
0: काय
1: अग, रुचिराची एवन चटणी घेऊन येतो, तुझा त्रास कमी, चवीची हमी.
2: खास घरगुती पद्धतीने तयार केलेली रुचिराची एवन चटणी.
3: आयएसओ मानांकित कोल्हापूर जिल्ह्यातील पहिली निवासी शाळा डीसी नरके विद्यानिकेतन कुडित्रे आता डे बोर्डिंग बस सेवेसह
4: मराठी आणि सेमी इंग्रजी माध्यमासाठी कोल्हापूर मधील पहिली डिजिटल शाळा. इंग्रजी भाषेवर प्रभुत्व, लायब्ररी मॉडेल, ऑनलाइन शिक्षण, सकस आणि पौष्टिक आहार, तसेच विशेष आरोग्य सुविधेसह 14 खेळांचा समावेश.
3: शैक्षणिक गुणवत्तेबरोबरच क्रीडा आणि तंत्रज्ञानामध्ये अग्रेसर डीसी नरके विद्यानिकेतन मध्ये इयत्ता 5वी ते 10वी निवासी आणि डे बोर्डिंग प्रवेश सुरू.
4: सोबतच ज्युनियर आणि सिनियर कॉलेजची सुविधा उपलब्ध. संपर्क 02131244461.
5: पारदर्शक अर्थव्यवहार, ठेवींवर सर्वाधिक व्याजदर, द शिवसमर्थ मल्टी स्टेट कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी.
6: बचत खाते दाम दुप्पट, आवर्त ठेव, पेन्शन ठेव, लखपती ठेव योजना, निवड तुमची, फायदा तुमचा.
7: शिवसमर्थ मल्टी स्टेट कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड.

0: लता मंगेशकर यांच्या स्वरातली संत तुकाराम महाराज यांची रचना आपण ऐकलीत. संगीतबद्ध केली होती श्रीनिवास खळे यांनी. FM बँड 102.7 MHz आणि न्यूज ऑन AIR या ॲपवर आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्राचं हे प्रसारण. श्रोते हो ठीक 9 वाजलेत.
1: हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम गीत बहार.

हम दोनों या चित्रपटासाठी मोहम्मद रफी यांच्या आवाजातलं साहिल लुधियानवी यांचं गीत आपण ऐकलं. संगीतबद्ध केलं होतं जयदेव यांनी. गीतबहार हा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून. आपल्यासोबत आहे निवेदिका ईशा वायकूळ.

हकीकत या चित्रपटासाठी लता मंगेशकर यांच्या स्वरातलं मदन मोहन यांनी संगीतबद्ध केलेलं गीत आपण ऐकलं. गीतकार होते कैफी आझमी. गीतबहार हा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून.

0: नव्या जगाचं नवं चित्र आता छतावर असलेल्या टीव्ही अँटेनाला करा गुड बाय कायमसाठी. वेळेनुसार बदला, पुढे चला. आजच घेऊन या दूरदर्शनची डीडी फ्री डिश. यात आहे आपल्या पसंतीची 100 पेक्षा जास्त टीव्ही चॅनल्स, याशिवाय 51 एज्युकेशनल म्हणजे अभ्यासाची चॅनल्स आणि 48 रेडिओ चॅनल्स. आणि हो, सेट टॉप बॉक्स लावल्यानंतर कोणताच खर्च नाही, बिलकुल नाही. आपलं आणखी एक पाऊल डिजिटल क्रांतीच्या दिशेनं. डीडी फ्री डिश.
1: श्रोते हो, उमंग हा NCERTचा प्रायोजित कार्यक्रम अवश्य ऐका दर सोमवार ते शुक्रवार सकाळी 9:30 वाजून.

दिल और मोहब्बत या चित्रपटासाठी आशा भोसले आणि महेंद्र कपूर यांच्या आवाजातलं गीत आपण ऐकलं. गीतबहार हिंदी चित्रपट संगीत आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून.

मेरे सनम या चित्रपटातलं गीत आपण ऐकलं. मोहम्मद रफी यांच्या आवाजातलं हे गीत होतं मजरूह सुलतानपुरी यांचं आणि संगीतकार होते ओपी नय्यर. श्रोते हो, 10 मे म्हणजेच रविवारी मातृदिन आहे. विविध स्त्रीरूपातील मातृशक्ती आपल्या आयुष्यातील तिचं महत्व याविषयी आपण आमच्याशी बोलू शकता आणि आपल्या आवडीचं गाणंसुद्धा आम्हाला सांगू शकता. गप्पा गाणी या कार्यक्रमासाठी ध्वनिमुद्रण उद्या सकाळी 10:30 ते 11 या वेळेपर्यंत असणार आहे. आमचा फोन नंबर 02132566224, क्रमांक पुन्हा एकदा 02132566224. तेव्हा जरूर फोन करा उद्या सकाळी 10:30 ते 11 या वेळेत गप्पा गाणी या कार्यक्रमाच्या ध्वनिमुद्रणासाठी.

फिर वही दिल लाया हूँ या चित्रपटासाठी मजरूह सुलतानपूर यांचं गीत आपण ऐकलं. ओपी नय्यर यांनी संगीतबद्ध केलेलं हे गीत स्वर होता आशा भोसले यांचा.

0: ओपी नय्यर यांनी संगीतबद्ध केलेलं काश्मीर की कली या चित्रपटातलं गीत आपण ऐकलं. श्रोते हो, मोहम्मद रफी, आशा भोसले आणि सहकाऱ्यांच्या आवाजातलं हे गीत होतं एस एच बिहारी यांचं. याचबरोबर गीतबहार हा कार्यक्रम समाप्त करीत आहोत.
1: हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम गीतबहार.
0: FM 102.7 मेगाहर्ट्स आणि न्यूज ऑन एअर ॲपवर आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्राचं हे प्रसारण. श्रोतेहो, 9:30 झाली आहेत.

सुमन कल्याणपूर यांच्या स्वरातली भक्तिरचना आपण ऐकलीत. कार्यक्रमात यानंतर ऐकूया के चंद्रशेखर यांच्या आवाजातलं हे बालगीत.

बॉम्ब हल्ला सुरू झाला बॉम्ब हल्ला यारे बाळानो यारे या फुगे खेळायला घ्या रे घ्या आला आला बंबई वाला रंगीबेरंगी फुगे वाला फुगे वाला।

0: के चंद्रशेखर यांच्या आवाजातलं बालगीत आपण ऐकलं. श्रोतेहो, मिश्र संगीत आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून.
1: पहिलं प्रेम आवाजावर, त्यासाठी रिचार्जेबल सुविधेसह स्मार्ट श्रवण यंत्रे,
2: ज्यासाठी 80 वर्षे विश्वासाची अविरत सेवेची
1: नागपूरकर हिअरिंग सर्व्हिसेस.
2: संगीत, व्हिडिओ, ई बुक ऐका उत्कृष्ट आणि स्पष्ट आवाजामध्ये. टीव्ही स्मार्टफोनशी कनेक्ट करा.
1: श्रवण दोष तपासणी, मार्गदर्शन, श्रवण यंत्र विक्री पश्चात सेवा यासाठी
2: नागपूरकर हिअरिंग सर्व्हिसेस, हरिप्रिया प्लाझा, राजाराम रोड, कोल्हापूर.
1: फोन 940-440-8000.
3: श्रोते हो, आज इंद्रधनू या कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत जागतिक रेडक्रॉस दिनानिमित्त इंडियन रेडक्रॉस सोसायटी कोल्हापूर जिल्हा शाखेचे खजानीस अमरदीप पाटील यांची मुलाखत. तेव्हा अवश्य ऐका आज सकाळी 10:30 कार्यक्रम इंद्रधनू आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून.
0: विश्व संगीताच्या कार्यक्रमात यानंतर ऐकूया मंदार आपटे यांच्या आवाजातलं मंगेश पाडगावकर यांचं गीत. संगीत पदकेलं आहे विनय राजवाडे यांनी.

0: मंदार आपटे यांच्या आवाजातलं मंगेश पाडगावकर यांचं गीत आपण ऐकलं. संगीतबद्ध केलं होतं विनय राजवाडे यांनी. श्रोतेहो, मिश्र संगीत आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून.
1: श्रोतेहो, इंग्रजी साहित्यिकांचा परिचय करून देणारी मालिका साहित्य पश्चिमा अवश्य ऐका दर शनिवारी सकाळी 9:30 वाजता आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून.

0: FM बँड 102.7 मेगाहर्ट्ज आणि न्यूज ऑन AIR ॲपवर.
1: श्रोते हो, खास श्रोत्यांच्या सहभागासाठी आकाशवाणी कोल्हापूर केंद्र दोन फोनिंग कार्यक्रम प्रसारित करीत असतं आणि त्या दोन फोनिंग कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण हे गप्पा गाणी या कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण हे दर शनिवारी सकाळी 10:30 ते 11 या वेळेत असतं, तर गाणं मनातलं या कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण रविवारी सकाळी 10:30 ते 11 या वेळेत असतं. गाणं मनातलं या कार्यक्रमात हजारो अवीट गोडीच्या गाण्यांपैकी तुमच्या मनात नेमकं गाणं कुठलं घर करून आहे आणि त्याबद्दलच्या तुमच्या आठवणी तुम्ही आम्हाला सांगू शकता. आणि या गाणं मनातलं कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण दर रविवारी सकाळी 10:30 ते 11 या वेळेत 0231-2656-2424 या क्रमांकावर असतं, तर गप्पा गाणी या कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण दर शनिवारी सकाळी 10:30 ते 11 या वेळेत असतं. गप्पा गाणी या कार्यक्रमासाठी 10 मे या मातृदिनानिमित्त विविध स्त्रीरूपातील मातृशक्तीचं आपल्या आयुष्यातील महत्व याविषयी तुम्ही आमच्याशी बोलायचं आहे आणि आपल्या आवडीचं गाणंसुद्धा सांगायचं आहे, तेव्हा गप्पा गाणी या कार्यक्रमासाठी जरूर फोन करा. उद्या सकाळी 10:30 ते 11 या वेळेत 0231-2656-2424 या क्रमांकावर. क्रमांक पुन्हा एकदा 0231-2656-2424. तेव्हा जरूर फोन करा गप्पा गाणी या कार्यक्रमाच्या ध्वनिमुद्रणासाठी उद्या म्हणजे शनिवारी सकाळी 10:30 ते 11 या वेळेत. आकाशवाणीचं हे आहे कोल्हापूर केंद्र आणि आपण ऐकत आहात मिश्र संगीत. कार्यक्रमात यानंतर ऐकूया शाहीर विठ्ठल उमप आणि सहकाऱ्यांच्या आवाजातलं हे मधुकर ठाकूर यांचं लोकगीत. संगीतबद्ध केलं आहे मधुकर पाठक यांनी.

शाहीर विठ्ठल उमा पाणी सहकाऱ्यांच्या आवाजातलं लोकगीत आपण ऐकलं. कार्यक्रमात यानंतर ऐकूया मला काहीच प्रॉब्लेम नाही या चित्रपटातलं हे गीत.

कार्यक्रमाच्या शेवटी ऐकूया ययाती देव यांनी या नाटकातलं अर्चना कान्हेकर कान्हेरे यांच्या सुरातलं विवा शिरवाडकर यांचं हे पद. संगीत पथकेला आहे जितेंद्र अभिषेके यांनी.

0: ययाती देव यांनी या नाटकातल्या या पदासोबतच आजचा मिश्र संगीताचा कार्यक्रम समाप्त करीत आहोत. आकाशवाणीचं हे आहे कोल्हापूर केंद्र. वेळ झाली आहे इंद्रधनू या कार्यक्रमाची.
1: श्रोते हो, इंद्रधनू या कार्यक्रमात आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. मंडळी, आज दिनांक 8 मे. आजचा हा दिवस जागतिक रेडक्रॉस दिन म्हणून साजरा केला जातो. युद्ध, नैसर्गिक आपत्ती, साथीचे रोग आणि आणीबाणीच्या परिस्थितीत सैनिकांच्या, नागरिकांच्या सेवेसाठी आणि पीडित लोकांच्या मदतीसाठी म्हणून या संस्थेची स्थापना करण्यात आली. या आंतरराष्ट्रीय

0: पातळीवरील संस्थेचे संस्थापक हेन्री ड्युनंट यांचा 8 मे हा जन्मदिवस. यानिमित्तच आजचा हा दिवस जागतिक रेडक्रॉस दिन म्हणून साजरा केला जातो. मानवता, निष्पक्षता, तटस्थता, स्वातंत्र्य, स्वयंसेवा, ऐक्य आणि वैश्विकता या मूलभूत नियमांवर या संस्थेचं कार्य आजवर चालत आलेलं आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवरील या संस्थेचं कार्य जितकं व्यापक आहे तितकंच आपल्या देशभरात तर आहेच, पण त्याचबरोबर जिल्हा पातळीवर सुद्धा प्राथमिक स्तरावर कोणत्या पद्धतीनं ही संस्था कार्यरत असते, वेगवेगळ्या प्रकारचं जे मानवसेवेचं कार्य या संस्थेमार्फत केलं जातं याविषयीच आजच्या या दिवसानिमित्त आता आपण माहिती करून घेणार आहोत. तेव्हा ऐकूया इंडियन रेडक्रॉस सोसायटी कोल्हापूर जिल्हा शाखेचे खजानीस अमरदीप पाटील यांच्याकडून जिल्हा पातळीवर चालणाऱ्या या संस्थेच्या कार्याविषयी माहिती. रेडक्रॉस संस्था ही जागतिक स्तरावर काम करत असताना जिल्हा पातळीवर, तालुका पातळीवर पण काम करते, तर हे कार्य एका विशिष्ट हेतून, एका विशिष्ट उद्दिष्टानं होत राहावं यासाठी दरवर्षी एक घोषवाक्य ठरवलं जातं. तर यावर्षीची ही थीम काय आहे?
1: ही आता घोषवाक्य देण्याची जी संकल्पना होती ती गेल्या 9 वर्षापासून सुरू झाली. कारण की आपल्याला माहिती आहे रेडक्रॉसची जी स्थापना झाली ही मुळात आपत्कालीन युद्धाच्या सेवेसाठी, युद्धाच्या वेळी जे काही सैनिक वगैरे जखमी व्हायचे आंतरराष्ट्रीय युद्धांमध्ये, त्यावेळी त्यासाठी एक सेवा आणि शुश्रूषा करणारी संस्था म्हणून रेडक्रॉसची स्थापना झाली.
2: बरोबर.
1: आणि कालांतराने जसं जमिनीवरील युद्ध हे कमी होत गेले त्यानंतर मग मानवतावादी संघटना म्हणून रेडक्रॉसचं काम चालू झालं.
2: बर.
1: ब्लड बँक बऱ्याचशा रेडक्रॉसने सुरू केल्या आणि अशा पद्धतीने दरवर्षी थीम याला दिली जाते. आता यावर्षी 2026 चा जो जागतिक रेडक्रॉस दिन आहे याला कीपिंग ह्युमॅनिटी अलाईव्ह, हे मानवता जिवंत ठेवा अशा पद्धतीची थीम यावर्षी रेडक्रॉस दिना रोजी संपूर्ण जगभरात साजरी केली जात आहे.
2: बरोबर. आणि त्यानुसार जनजागृती व्हावी, कार्य व्हावं, हाच खर तर प्रयत्न असतो वर्षभरात.
1: हो,
2: साधारणपणे कोल्हापूरमध्ये आता तुम्ही या संस्थेसाठी काम पाहत आहात, तर काय पद्धतीनं उपक्रम राबवले जातात?
1: कोल्हापूरमध्ये रेडक्रॉसची जी स्थापना जिल्हा शाखेची झाली ती 1990 साली झाली आणि हे आमचं कोल्हापूर जिल्हा शाखेतर्फे, आमचे पदसिद्ध अध्यक्ष हे कोल्हापूरचे सन्माननीय जिल्हाधिकारी असतात.
2: बर.
1: आणि जिल्हाधिकारी साहेबांच्या अध्यक्षतेखाली 18 लोकांची कार्यकारी समिती निवडली जाते सभासदांमधून आणि हे सगळे कोल्हापूर जिल्हा शाखेचे कामकाज पाहतात. आता कोल्हापूर जिल्हा शाखेतर्फे राजर्षी शाहू ब्लड बँक नागा पार्क मध्ये आहे, ती चालवली जाते. स्वयं विशेष मुलांची शाळा आहे.
2: बरोबर.
1: हे स्वयं म्हणून बावड्याला जी शाळा आहे ही विशेष मुलांसाठी एक अगदी नाविन्यपूर्ण शाळा आहे. त्यानंतर सेलेब्रल पालसी झालेली काही विद्यार्थी आहेत त्यांचं एक आपल्याकडे युनिट आहे स्वयं सीपी युनिट म्हणून. आणि जी काही मुलं 18 वर्षाच्या पुढे शाळेतून पास होऊन पुढे जातात तशा मुलांसाठी एक स्वयं उद्योग केंद्र आहे. हे उद्योग केंद्रामध्ये आम्ही वेगवेगळ्या फाईल असतील, गणपतीच्या मूर्ती असतील, दिवाळीचे गिफ्ट बॉक्स असतील असे अनेक उपक्रम वर्षभर राबवून त्यातून काही अर्थार्जन करून ते मुलांना आम्ही स्वावलंबी बनवत असतो. आणि याच्या व्यतिरिक्त आमची स्वयंची एक डिझास्टर मॅनेजमेंट टीम आहे की कोल्हापूर जिल्ह्यामध्ये कुठलीही आपत्ती आली तर आमची ट्रेन असलेली टीम आहे, मग ते कुठे महापूर येऊ दे, कुठे आग लागू दे, कुठे काही आपत्ती निर्माण झाली, अगदी सर्पमित्र सुद्धा आमच्याकडे ट्रेंड आहेत. तर अशा पद्धतीने डिझास्टर मॅनेजमेंट टीम आहे. मला सांगायला अभिमान वाटतो की मागे जो पूर कोल्हापूरमध्ये आला
2: त्या पुरामध्ये
1: 2019 5 ऑगस्टला रात्री जे पाणी शिरलं न्यू पॅलेसच्या परिसरामध्ये, तर रेडक्रॉसची डिझास्टर मॅनेजमेंट टीम ही सगळ्यात पहिली टीम होती ज्याने आपत्कालीन कार्य चालू केलं. आणि त्या परिसरात त्या भागातून जे काय अडकलेले लोक होती कुटुंबीय त्यांना आम्ही दोरी आणि तराफा असे तयार करून तिथून बाहेर काढलं. आणि रेडक्रॉस ही पहिली संघटना होती ज्यांनी त्यावेळी आपत्कालीन काम चालू केलं आणि त्याबद्दल आमचा गौरव सुद्धा नंतर प्रशासनाकडून झाला. तरी डिझास्टर मॅनेजमेंट टीम सुद्धा आमच्याकडे आहे.
2: बरोबर.
1: अशा दृष्टीने ब्लड बँक, रक्त संकलन असेल, विशेष मुलं जी आहेत
2: त्यांच्यासाठी
1: शाळा आहे, शाळा अशी आहे की यामध्ये या विद्यार्थ्यांना अनन्या नेण्यासाठी आणि सोडण्यासाठी

0: ते बसेस आम्ही घेतलेले आहेत,
1: अरे वा.
0: ती बसची सेवा मोफत आहे की त्यांना घरातून घेऊन येणे आणि घरापर्यंत सोडणे, त्यांना शाळेचे गणवेश आणि तिथे लागणारं साहित्य सर्व मोफत आहे, आणि बरेचसे मुलं दत्तक घेऊन त्यांना आम्ही मदत सुद्धा करत असतो.
1: बरोबर.
0: तर अशा प्रकारे त्या मुलांना सहाय्य करायचं आणि ती मुलं 18 वर्षाच्या पुढे गेली की त्यांच्यासाठी एक उद्योग केंद्र की जिथं बसून ते वेगवेगळे कलागुण वापरून काही वस्तू बनवतील, काही पेंटिंग्स बनवतील आणि त्यातून थोडं अर्थार्जन घेऊन त्यांना थोडा हातभार पण लागेल.
1: नक्कीच नक्कीच. म्हणजे खर तर या संस्थेची स्थापना ही आपत्कालीन परिस्थितीसाठी झाली होती त्यावेळेला, पण वर्षभर हे तुमच्याकडून आपल्या ह्या कोल्हापूर जिल्ह्यापुरतं आपण जर विचार करायचा झाला तर हे अशा पद्धतीनं कार्य केलं जातं. म्हणजे एकूणच फक्त आपत्कालीनच नाही तर प्रत्येक वेळी, म्हणजे कमी तिथं आम्ही असं म्हणायला हरकत नाही.
0: 100% आणि अगदी कोविडच्या काळामध्ये आणि महापुराच्या काळामध्ये कोल्हापूर जिल्ह्यामध्ये 2.25 कोटी रुपये इतक्या साहित्य आम्ही आमच्या राज्य शाखेकडून तसेच राष्ट्रीय शाखेकडून आणून वाटलेलं आहे.
1: अरे
0: आमच्याकडे मोटर लावलेले स्वतःच्या ज्या समुद्रात जाऊ शकतील अशा 5 बोटी तयार आहेत,
1: अरे वा.
0: आणि यातले बोटी लाईफ जॅकेट आम्ही अगदी शिरोळ आणि नृसिंहवाडी जिथे पुराचा नेहमीच त्रास होतो तिथे दिलेले आहेत. नृसिंहवाडी शिरोळ मध्ये आमच्या स्वतंत्र ट्रेनिंग केलेली टीम आहे रेडक्रॉसची, ते गावकऱ्यांचीच आम्ही ट्रेनिंग, गावकऱ्यांना ट्रेनिंग देऊन तिथे टीम केली आहे की दरवर्षी पुराचं पाणी शिरलं की त्यांचं काम तिथे ते चालू करतात. अशाच पद्धतीनं प्रयाग चिखलीच्या गावामध्ये, आंबेवाडी चिखली त्या भागामध्ये जे पुराचं पाणी येतं तिथं सुद्धा आमची बोट नेली जाते आणि त्या बोटीतून ते मदतकार्य केली जाते. त्यामुळे अशा प्रकारे आमच्या राज्य शाखेकडून खूपशी उपकरणं आम्ही वाटलेली आहेत. यामध्ये शिवाजी पार्क मध्ये झोपडपट्टीमध्ये आग लागली त्यावेळी तिथे बरेच लोकांचे संसार बिचिराग झाले,
1: बरोबर,
0: तर आमची टीम तातडीने जाऊन आम्ही त्यांना एक संसार किट आमच्याकडे तयार आहे ज्यामध्ये 5 लोकांसाठी पूर्ण किचनचं साहित्य, कुकर, भांडी हे सगळ्याचे किट तयार आहे. ते तातडीने जाऊन आम्ही त्यांना दिले की जेणेकरून त्यांचा संसार जरी जळाला असेल तरी त्यांना तातडीनं हे किचन आणि हे साहित्य पोहोचवावं. ताडपत्रे आमच्याकडे आहेत, लाईफ जॅकेट्स आहेत, असे बरेचसं साहित्य अजूनही आहे जे आम्ही जिथे गरज पडेल तिथं मोफत वाटत असतो.
1: बरोबर. आता आपत्ती व्यवस्थापनात ही या संस्थेचे तुमच्या म्हणजे एकूण कार्य कसं आहे ते कळलं की वेगवेगळ्या पद्धतीनं म्हणजे सर्पमित्र वगैरे असेल आणि त्याचबरोबरीनं महापूर आला वगैरे ह्यासाठी सुद्धा हे अशा पद्धतीनं तुमची इतकी तयारी आहे, प्रत्येक ह्याची टीम तयार आहे तुमची. तर त्याच पद्धतीनं रक्त संकलन आणि रेडक्रॉस यांचा काही संबंध किंवा त्याबद्दलचं तुमचं कार्य त्याबद्दल काय सांगा?
0: आपल्याला माहिती आहे की आता इव्हन आपल्याकडे जी काही सगळ्यात जुनी रक्तपेढी आहे राजर्षी शाहू रक्तपेढी,
1: बरोबर,
0: त्याचं लायसन्स रेडक्रॉसच्या नावे आहे. रेडक्रॉसने पुढाकार घेऊन ती संस्था उभारण्यासाठी प्रयत्न केले आणि त्याला कोल्हापुरातली रोटरी ही एक दुसरी एनजीओ संस्था आहे त्यांनी मदत केली आणि शेतकरी सहकारी संघ त्यांनी हातभार दिला, अशा तिघांनी मिळून ती संस्था स्थापन केली. त्याचा लायसन्स रेडक्रॉसच्या नावे आहे आणि दरवर्षी सीएसआर फंड किंवा आमच्या रेडक्रॉसच्या डोनर्सच्या माध्यमातून आम्ही अद्ययावत मशिनरी ते ब्लड बँकेत बसवली आहे. आणि आज राजर्षी शाहू ब्लड बँक ही आपल्या या पंचकृषीतील सर्वात अद्ययावत आणि ऍडव्हान्स ब्लड बँक आहे.
1: बरोबर.
0: ब्लड सेपरेशन असेल किंवा अगदी पुढचं प्रगत तंत्रज्ञान आणून ती चांगली ब्लड बँक आम्ही तिथे तयार केलेली आहे.
1: बरोबर.
0: रक्त संकलन करण्यासाठी बऱ्याच वेळा ग्रामीण भागामध्ये जावं लागतं तर त्यासाठी आम्ही स्वतःची एक बस रेडक्रॉसची तयार आहे ज्यामध्ये 5 लोक एका वेळी झोपून रक्त देऊ शकतात.
1: बर.
0: आणि हे रक्त आपण तिथं स्टोरेज करू शकतो, त्यामध्ये फ्रीज वगैरे उपकरणं आहेत की जिथे हे संकलन केलेलं रक्त आपण 48 तास पिऊ शकतो. त्यामुळे कुठेही ग्रामीण भागात ती आपल्याला बस नेता येते, त्यांच्या गावात चावडीजवळ जाऊन बस लावायची, तिथे आपण रक्त संकलन करायचं आणि पुन्हा घेऊन यायचं. त्यामुळे लोकांच्या दारात जाऊन रक्त घेण्याची संकल्पना ते बसद्वारे मी पूर्ण केली आहे. 85 लाख रुपयाची बस आहे ती रेडक्रॉस तर्फे ते ब्लड बँकेसाठी आपण आणलेली जी कोल्हापुरात आता उपलब्ध आहे.
1: अरे वा, छान. म्हणजे रेडक्रॉस या संस्थेचं हे रक्त संकलनाचं कार्य सुद्धा हे या पद्धतीनं तुम्ही म्हणजे पुढे नेलेलं आहे असं म्हणायला हरकत नाही. आणखी बरंच काही उपक्रम असतील त्याच्याबद्दल काही सांगाल?
0: आमचं जे उद्योग केंद्र आहे ते नाविन्यपूर्ण उद्योग केंद्र आहे. ही जी आमची विशेष मुलं आहेत त्यांचे खरोखर वेगळे कलागुण असतात. आपण नेहमी म्हणतो की ही मुलं विशेष आहेत कारण की त्यांच्याकडे आपल्यासारखे सक्षम नसले पण त्यांच्याकडे कलागुण चांगले असतात.
1: नक्कीच.
0: तर त्यांनी अतिशय सुंदर असे पेंटिंग्स बनवतात.
1: बर.
0: आणि अत्यंत पाहण्यासारखे पेंटिंग असतात. आम्ही दर

0: वर्षी हे पेंटिंगचं एक एक्झिबिशन घेतो. कोल्हापूरमध्ये आम्ही अशा प्रकारचं प्रदर्शन घेतलं, सांगलीमध्ये मागच्या वर्षी घेतलं होतं. आणि यातून लोक येऊन काही रक्कम देऊन ती पेंटिंग खरेदी करतात. काही आर्किटेक्ट संघटना आहे कोल्हापूरमध्ये, त्याने सुद्धा आम्हाला अप्रोच होऊन त्यातली काही पेंटिंग घेतलेली आहेत. आणि आता आम्ही या पेंटिंगची एक छोटीशी आर्ट गॅलरी स्वयंच्या जागेमध्ये केलेली आहे. इतकेच नव्हे तर शाडूचे मातीचे गणपती आम्ही बनवतो. माती आपण तुंबल्यापासून आणि ती पेंटिंग करण्यापर्यंतची ही मुलं काम करतात. आणि मागच्याच वर्षी आम्ही 225 पोजदोळी यामध्ये कोल्हापुरातल्या लोकांनी आमच्याकडून ती गणेश मूर्ती नेल्या. काही संस्था किंवा काही कुटुंबीय आहेत जे वर्षानुवर्ष आमच्याकडून तो स्वयंचा गणपती नेतात. कारण की त्यांची अशी भावना आहे की विशेष मुलांनी केलेला गणपती हा विशेष गणपती आहे, म्हणून वर्षानुवर्ष लोक ते गणपती नेतात. दिवाळीमध्ये जवळजवळ 8,500-9,000 गिफ्ट बॉक्स आम्ही वाटप केले. हे जे गिफ्ट बॉक्स तयार करतात, हे मुलांना कष्टातून ते तयार होतात. आणि मग वेगवेगळ्या संस्था, वेगवेगळ्या कंपन्या, एमआयडीसीतली काही कंपन्या, उद्योगपती हे आपल्या ग्राहकांना गिफ्ट देण्यासाठी गिफ्ट बॉक्स आमच्याकडून विकत घेतात. आणि
1: हे
0: विकत घेऊन त्यांना यातून काही मदत आम्ही देतो. दरवर्षी ते कुटुंबियांना बोलवून ही मदत आम्ही सुपूर्द करतो. अशा प्रकारचे अनेक वर्षानुवर्ष उपक्रम चालू असतात. आमच्या इथे एक स्वयं दत्तक योजना आहे की ज्यामध्ये 5,000 रुपये भरून कोणीही एखादं विशेष मूल वर्षासाठी दत्तक घेऊ शकतं. आणि एकदा ते दत्तक घेतल्यावर मग तुम्ही त्यांचे वाढदिवस तुमचे तिथे साजरे करू शकता. असेही उपक्रम त्यामध्ये आहेत. आमच्याकडे या मुलांना दरवर्षी आम्ही कुठेतरी बाहेर सहलीला घेऊन जातो बसेस करून. कनेरी मठ असेल, पन्हाळा असेल, अशा अनेक ठिकाणी या मुलांना सुद्धा आम्ही घेऊन गेलो. आमची जी स्वयंची शाळा आहे तिथे माग जी मोकळी जागा आहे त्यामध्ये या मुलांसाठी आम्हाला एक विशेष मुलांचं नाविन्यपूर्ण गार्डन तयार करायचं आहे. या विशेष मुलांना कुठे इजळू नये अशा दृष्टीने प्लॅनिंग केलेले गार्डन तयार करण्याचं आमचं स्वप्न आहे. आणि माननीय जिल्हाधिकारी साहेबांनी सुद्धा त्यामध्ये खूप पुढाकार घेतलेला आहे. आणि मला वाटतं हे महाराष्ट्रात एकमेव गार्डन कोल्हापूरमध्ये होऊ शकेल. तिचे आता काम चालू आहे. आमच्या कमिटीतर्फे तिथं आता पूर्ण डिझाईन झालेलं आहे. येणाऱ्या काही वर्षातच ते गार्डन सुद्धा तयार होईल. आज सुद्धा आपली जी शाळा आहे
1: ही
0: पाहण्यासाठी अगदी मुंबई पुण्याहून लोक आली. स्वयंची शाळा कशा प्रकारे उभी केली आहे, त्यामधले वर्ग कसे आहेत, बेंचेस कसे आहेत,
1: बरोबर
0: शासनमान्य जो काही अभ्यासक्रम आहे दिशाखाली तो आम्ही शिकवतो मुलांना. आणि मुलांच्यात खूप चांगली प्रगती झाली आहे. आणि आमच्याकडे काही मुलं ही आता काही जण पेट्रोल पंपावर कामाला आहेत, काही जणांना आम्ही झेरॉक्स मशीन घेऊन दिले, ती मुलं स्वतः रोजगार स्वतः चालवतात. तर इतकी चांगली प्रगती या मुलांमध्ये घडवून त्यांना स्वावलंबी बनवणे हे मला वाटतं आमच्या संस्थेने केलेलं एक मोठं कार्य आहे.
1: बरोबर. म्हणजे अशा विशेष मुलांना असेल किंवा वंचित घटकांना आपण म्हणूया समाजाच्या प्रवाहात आणण्याचं काम हे रेडक्रॉस सोसायटीतर्फे, संस्थेतर्फे हे तुमच्या मार्फत हे अशा पद्धतीने केलं जातं.
0: हो, यामध्ये मुद्दाम मला उल्लेख करावा लागेल तो कोल्हापुरातील जनतेचा. आपण म्हणतो की कोल्हापुरातील लोकांच्याकडे दातृत्व खूप आहे.
1: बरोबर.
0: खरं तर आपल्याला माहितीये ही शासनाची ग्रांट आम्हाला शासनातर्फे मिळते ती फक्त 40 विद्यार्थ्यांसाठी मिळते, पण आमच्याकडे 140 विद्यार्थी आहेत.
1: बापरे.
0: त्यामुळे सगळ्या विद्यार्थ्यांचा खर्च हा लोकांनी दिलेल्या देणग्यातून करावा लागतो. यामध्ये रोटरी क्लब सारखी अग्रगण्य संस्था आहे जी दरवर्षी आम्हाला काही ना काही मदत देतात. मुलांसाठी म्हणजे ते आपलं गणवेश देतात किंवा मुलं दत्तक घेतात. तसेच कोल्हापुरातले अनेक दानशूर लोक आहेत की दरवर्षी कधीही आम्ही त्यांना विचारलं तर ते नाही म्हणत नाहीत. आणि खूप चांगल्या पद्धतीनं कोल्हापूरच्या जनतेतर्फे हे सगळं चालवलं जातं. आम्ही विश्वस्त म्हणून फक्त तिथे काम करतो.
1: त्याचं
0: खरं श्रेय हे कोल्हापूरच्या जनतेला आपण द्यावं लागेल.
1: नक्कीच नक्कीच. खरंच एकमेका सहाय्य करू अशा पद्धतीनं हे कार्य चालत आलेलं आहे. खर तर रेडक्रॉस संस्था ही याचसाठी उभी राहिली, उभी केली की मदत व्हावी गरजू लोकांना, त्या त्या आपत्कालीन परिस्थितीत त्या लोकांना मदत व्हावी यासाठी. आता हे कोल्हापूर जिल्ह्यापुरतं किंवा आपल्या इथं म्हणून तुमच्या तर्फे जे कार्य केलं जातं त्याबद्दल कळलं, पण एकूणच भारतात इंडियन रेडक्रॉस सोसायटी कोणकोणत्या प्रकारच्या सेवा देते काय सांगू शकाल?
0: भारतामध्ये 36 राज्य शाखा आहेत आणि त्यामध्ये 1100 जिल्हा शाखा आहेत. जशी कोल्हापूरची एक आहे तशा 1100 जिल्ह्यांमध्येही शाखा आहेत. आमचे भारतातले रेडक्रॉसचे अध्यक्ष हे आपल्या देशाचे महामहिम राष्ट्रपती अध्यक्ष असतात. आणि महाराष्ट्राचे जे अध्यक्ष आहेत राज्य शाखेचे हे आपले महामहिम राज्यपाल हे आपले अध्यक्ष असतात. आणि

0: पूर्ण देशामध्ये आपण जर पाहिलं की यामध्ये आता कोल्हापूरमध्ये जसं विशेष मुलांची शाळा आहे तसेच अपंगांचं काम अनेक जिल्ह्यांमध्ये अनेक राज्यांमधून होतं. काही ठिकाणी यामध्ये महाविद्यालय स्थापन झालेली आहेत. रक्त संकलन हे तर 100% आहे, म्हणजे आमच्या किमान 350 हून अधिक या ब्लड बँक आपल्या रेडक्रॉसच्या आहेत देशामध्ये.
1: बरोबर.
0: आणि ते अगदी सगळ्या भागामध्ये जाऊन रक्त संकलन करून ते कार्य चालू असतं. आणि त्याच्याही पलीकडे जाऊन निधी संकलन करून अनेक ठिकाणी अपंग लोकांनाही मदत केली जाते. अपंग लोकांना जयपूर फूट असेल, कानाचे मशीन्स असतील, अशा प्रकारे सुद्धा रेडक्रॉसचं काम अनेक राज्यांमध्ये चालू असतं. ज्या ज्या राज्यामध्ये जी परिस्थिती आहे, काही ठिकाणी भूकंप नेहमी येतो, असा डोंगराळ प्रदेश आहे तिथं अगदी घरं उभे करायचा, म्हणजे त्याला आपण अर्थक्वेक रेजिस्टंट हाऊस म्हणतो, भूकंप प्रतिरोधक घरं बांधून नेण्याचं काम सुद्धा रेडक्रॉसने केलेलं आहे.
1: बरोबर.
0: त्यामुळे त्या भौगोलिक परिस्थितीनुसार जी काही सामाजिक गरज आहे ती पूर्ण करण्याचा एक संकल्प घेऊन रेडक्रॉस पूर्ण देशामध्ये काम करतो.
1: अरे वा, छान.
0: रेडक्रॉस या संघटनेचं वैशिष्ट्य असं आहे की जगातली एकमेव मानवतावादी संघटना आहे की ज्यांना 1917, 1944 आणि 1963 साली शांततेसाठी नोबेल पुरस्कार देण्यात आलेला आहे.
1: बरोबर.
0: आणि मला वाटते रेडक्रॉस ही एकमेव संघटना आज देशात नाही, जागतिक लेवलला आहे की जिथे 3 वेळा शांतता प्रस्थापित करण्यासाठी नोबेल पुरस्कार मिळाला आहे. याच्या व्यतिरिक्त रेडक्रॉसला देशभरातून जगभरातून अनेक पुरस्कार दिले गेलेत. हे आपल्या त्या आपत्कालीन सेवेसाठी या आपत्तीमध्ये जाऊन ट्रेंड लोक घेऊन जाऊन काम करणं, अगदी लातूरला किल्लारीचा जो भूकंप असेल अशा सर्वच ठिकाणी, कुठं आसाममध्ये पूर आला तर तुम्हाला पहिली संघटना पुढे गेलेली दिसेल ती रेडक्रॉस.
1: बरोबर बरोबर.
0: त्यामुळं हे रेडक्रॉसचं कार्य करत असताना राज्य शाखेकडून किंवा आमच्या नॅशनल जी राष्ट्रीय शाखा आहे त्यांच्याकडून आम्हाला खूप चांगली निधी आणि साहित्यही मिळतं.
1: बरोबर.
0: त्याच्यामुळे आम्हाला हे समाजापर्यंत पोहोचवता येतं.
1: बरोबर.
0: कोल्हापूरला तर जिल्हाधिकारी साहेब आहेत, त्यांच्या मार्गदर्शनाखाली खूप चांगल्या पद्धतीनं संस्थेचं काम चालू आहे. आणि मी मुद्दाम उल्लेख करेन की यामध्ये जे आमचं विश्वस्त मंडळ आहे हे अगदी निस्वार्थीपणे गेल्या अनेक वर्षापासून काम करून लोकांच्याकडून मदत आणून ही संस्था नुसते चालवत नाही तर ती वाढवत आहे.
1: नक्कीच नक्कीच, खूप महत्वाचं आहे. आणि ही वैशिष्ट्य तर कळली मला, असं म्हणायचं आहे की पूर्ण भारतभरातच, आपल्या इथेच फक्त आपण असं नाही म्हणू शकत, पूर्ण भारतभरातच कोणतीही आपत्ती आली, कोणतंही संकट आलं तर पहिली पोहोचणारी संस्था जी आहे ती म्हणजे रेडक्रॉस सोसायटी आहे.
0: हो,
1: अगदी. तर आजच्या या दिवसानिमित्त आता जाता जाता तुम्ही एक संदेश काय सांगाल?
0: सर्वप्रथम मी धन्यवाद देतो की आजच्या दिवशी हे मनोगत व्यक्त करण्यासाठी तुम्ही आम्हाला संधी दिली. रेडक्रॉस तर्फे जे कोल्हापूर जिल्ह्यामध्ये विशेषतः मी बोलतो की यामध्ये जे उपक्रम सुरू आहेत त्यामध्ये हे विशेष मुलांची शाळा असेल, ब्लड बँक असेल, हे सगळं कोल्हापूरच्या जनतेचं आहे.
1: बरोबर.
0: आम्ही हे काम करत असताना हा आम्ही घेतलेला वसा आहे, त्यामध्ये सर्वांचा हातभार लागणं गरजेचं आहे. त्यामुळे मी आवाहन करेन आजच्या जागतिक रेडक्रॉस दिनानिमित्त की जास्तीत जास्त लोकांनी आमच्या शाळेमध्ये येऊन या मुलांशी संवाद साधावा. अगदी तुमच्या कुटुंबियांना घेऊन या. तुम्हाला ही शाळेत आल्यावर आपण किती सुदैवी आहोत हे कळेल, किंवा या मुलांना काय मदत करावी हे लक्षात येईल. नुसतं आर्थिक मदत नव्हे, अगदी येऊन तुम्ही त्या मुलांसोबत थोडी गाणी जरी म्हटली तरी ते मुलांसाठी खूप मोठी मदत आहे. आमच्याकडे बरेचसे ग्रुप आहेत जे येतात, एखादं छान मैफिल करतात, ते मुलांसाठी डान्स शिकवतात, असे काही ग्रुप आहेत. तर अशा पद्धतीने ही शाळा हा जो आम्ही वसा घेतला हा सर्वांचा आहे. कोल्हापूर जिल्ह्यातल्या सर्वांनी आपलं स्वतःचं कार्य समजून या कार्यामध्ये हातभार लावावा एवढीच एक विनंती या निमित्तानं आम्ही करतो. आर्थिक पाठबळ तर 100% कोल्हापूरच्या महालक्ष्मी अंबाबाईच्या कृपेने आहे, पण अशा संस्थेमध्ये मदत खूप लागते कारण मुलं वाढत जातात दरवर्षी. पण अजूनपर्यंत तरी कोल्हापूर जिल्ह्यातील जनतेने खूप चांगली मदत केली आहे. विनंती एवढीच आहे की हा जो एक वसा आहे तो सर्वांनी स्वतःच समजून येऊन यामध्ये सहभाग घ्यावा आणि रेडक्रॉसचं हे काम अजून मोठ्या पद्धतीनं पुढे वाढवण्यासाठी सर्वांनी पाठबळ द्यावं एवढी एक अपेक्षा या दिनी मी व्यक्त करतो.
1: धन्यवाद सर, तुम्ही ही छान माहिती दिलीत. रेडक्रॉस संस्था आपल्या जिल्ह्यासाठी काय काम करते, कशा पद्धतीनं वर्षभर तिचं काम चालतं याबद्दल तुम्ही आज सविस्तर अशी माहिती दिलीत, त्याबद्दल मी आकाशवाणीच्या वतीनं तुमचे आभार मानते. धन्यवाद.
0: धन्यवाद. आणि आमच्या रेडक्रॉस कोल्हापूर जिल्हा शाखेतर्फे तुमचे व्यक्तिशा आणि आकाशवाणीचे लाभारी आहे.
2: श्रोते हो, आत्ताचा

आजच्या जागतिक रेडक्रॉस दिनानिमित्त इंडियन रेडक्रॉस सोसायटी कोल्हापूर जिल्हा शाखेचे खजानीस अमरदीप पाटील यांच्याकडून या संस्थेच्या कार्याविषयी माहिती करून घेतलीत. तर श्रोतेहो, फक्त आपत्कालीन मदत, आरोग्यसेवा, युद्ध परिस्थिती इतक्यापुरतच मर्यादित न राहता रेडक्रॉस सोसायटी ही वर्षभर त्यांचं हे मानव सेवेचं कार्य अशा विविध पद्धतीनं करत आलेली आहे. आपल्या जिल्ह्यापुरतच विचार करायचं झालं तरी या संस्थेनं केलेलं हे जे कार्य आहे त्याबद्दल आज आपण अमरदीप पाटील यांच्याकडून जाणून घेतलं. हे असंच मानव सेवेचं कार्य राज्य पातळीवर एकूणच देशभरात या संस्थेमार्फत चालू आहे. आपणही या कार्याला आपल्या परीनं नक्कीच हातभार लावूया.

0: श्रोते हो, आजच्या इंद्रधनु या कार्यक्रमाची वेळ आता संपत आलेली आहे, तेव्हा मी अमृता खानोलकर आपला आज इथेच निरोप घेतेय. नमस्कार. या कार्यक्रमाचे सादरकर्ते प्रवीण चिपळूणकर.
1: हा कार्यक्रम प्रसारित केला आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्राने.
2: तुम्हाला झोप येण्यास खूप त्रास होतो का? तुम्ही रात्री खूप जागत राहता का? घरगुती उपचार काम करत नाहीत? टेलिमानसला 144416 वर कॉल करा.
3: नमस्कार, मी दीपाली डोईफोडे, सचिव जिल्हा विधी सेवा प्राधिकरण कोल्हापूर. दिनांक 9 मे 2026 रोजी जिल्हा व सत्र न्यायालयात राष्ट्रीय लोक न्यायालयाचे आयोजन केले आहे. या लोक न्यायालयामध्ये न्यायालयातील प्रलंबित वाद, दाखलपूर्व प्रकरणे, तडजोडीस पात्र खटले निकाली काढण्यासाठी या राष्ट्रीय लोक न्यायालयाचे आयोजन करण्यात आले आहे. या लोक न्यायालयात दिवाणी व फौजदारी प्रकरणे, बँक वसुली प्रकरणे, मोटार अपघाताची प्रकरणे, पाणी आकार प्रकरणे राष्ट्रीय लोकअदालतीमध्ये ठेवण्यात येणार आहेत. जास्तीत जास्त प्रकरणे तडजोडीतून निकाली काढण्याच्या उद्देशाने न्यायाधीश व वकील यांचे पॅनल संबंधितांना मदत करणार आहे. विशेष म्हणजे या प्रकरणासाठी कुठलेही शुल्क आकारले जाणार नाही. तेव्हा ज्या न्यायालयात प्रकरणे दाखल आहेत तेथे अर्ज करावा. लोक न्यायालयाद्वारे तातडीने व विनामूल्य न्याय मिळण्यास मदत होत असल्याने पक्षकारांनी 9 मे 2026 रोजी होणाऱ्या राष्ट्रीय लोक न्यायालयाचा अधिकाधिक लाभ घ्यावा असे आवाहन जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव मी दीपाली डोईफोडे करत आहे. माननीय प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश KB अग्रवाल मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यातील सर्व दिवाणी फौजदारी न्यायालय, औद्योगिक न्यायालय, सहकार न्यायालय, कौटुंबिक न्यायालय, कामगार न्यायालय व शाळा न्यायाधिकरणामध्ये राष्ट्रीय लोक न्यायालयाचे आयोजन करण्यात येणार आहे. धन्यवाद.
1: माननीय जिल्हा विधी सेवा प्राधिकरण कोल्हापूर आणि आकाशवाणी कोल्हापूर केंद्रातर्फे जनहितार्थ.

आकाशवाणीच्या एफ एम सेवेचं हे आहे कोल्हापूर केंद्र. श्रोतेहो ठीक 11 वाजलेत. प्रसारित करीत आहोत रामचरित मानस गान. आज या कार्यक्रमाचा भाग 342 गायक कलाकार आहेत श्रीकांत पारगावकर आणि शोभना राव.

0: रामचरितमानस गान या कार्यक्रमाचा 342वा भाग आताच आपण ऐकलात. गायक कलाकार होते श्रीकांत पारगावकर आणि शोभना राव. तुलसीदास यांची ही रचना होती. संगीतबद्ध केली होती सतीश भाटिया यांनी. हा कार्यक्रम प्रसारित केला आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रानं.
1: पत्रोत्तरांची खुमारी,
2: अनुभवांची शिदोरी,
1: हिंदी मराठी गाणी,
2: तुमची आणि आमची आकाशवाणी.

सत्या या चित्रपटासाठी गुलजार यांचं गीत आपण ऐकलं. लता मंगेशकर आणि हरिहरन यांच्या युगुल स्वरातलं हे गीत संगीतबद्ध केलं होतं विशाल भारद्वाज यांनी. गाता रही मेरा दिल. श्रोतेहो, हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून. आपल्यासोबत आहे निवेदिका ईशा वायकुळ. हिंदी चित्रपट संगीत खरं तर वेगवेगळ्या स्तरावर वेगवेगळ्या आवडीच्या लोकांना एकत्र बांधून ठेवणारा हा कार्यक्रम. यामध्ये कधी 70s दशकातली गाणी असतात, कधी 80s, कधी 90s, तर कधी एकदम लेटेस्ट गाणी. गाणी कुठली पण असू दे, पण ती गाणी ऐकताना आपण काही काळ का होईना स्वतःला स्वतःच्या प्रॉब्लेम्सना विसरून जातो, हे मात्र नक्की. ऐकूया असंच एक वेगळं गीत. चित्रपट लगे रहो मुन्ना भाई, स्वानंद किरकिरे यांचं हे गीत आहे. संगीतकार आहेत शंतनू मौर्य. सोनू निगम आणि श्रेया घोषाल यांच्या युगुल स्वरातलं हे गीत. श्रोतेहो, कुठलंही गीत जेव्हा आपण ऐकतो तेव्हा आपल्याला त्या गीतामध्ये कोण अभिनेते अभिनेत्री आहेत हे लक्षात येत असतं आणि आपण पूर्णपणे त्या गाण्यात स्वतःला विसरून जातो. ऐकूया असंच एक सदाबहार गीत.

0: सोनू निगम आणि श्रेया घोषाल यांच्या युगुल स्वरातलं हे गीत होतं लगे रहो मुन्ना भाई या चित्रपटातलं. आकाशवाणीचं हे आहे कोल्हापूर केंद्र. आपण कार्यक्रम ऐकत आहात गाता रहे मेरा दिल.
1: द्या जरा डोक्याला ताण,
2: पटकन ओळखा हो मान,
1: पत्र लिहा छान छान,
2: शनिवारची वेळ विसरू नका,
1: किसान वाणीत जरूर भेटा
2: आपल्या आवडत्या रामराम पावणं या कार्यक्रमासाठी.
1: फक्त आकाशवाणी कोल्हापूर केंद्र 102.7 MHz
2: आणि न्यूज ऑन AIR या ऍप वर.
1: तेव्हा जरूर ऐका
2: रामराम पावणं.
0: श्रोतेहो 10 मे म्हणजे रविवारी मातृदिन आहे. या निमित्तानं विविध स्त्री रूपातील मातृशक्ती आणि तिचं आपल्या आयुष्यातील महत्व याविषयी जरूर आम्हाला फोन करा आणि आमच्याशी बोला. त्याचबरोबर आपल्या आवडीचं गाणंसुद्धा सांगा. वेळ लक्षात घ्या 9 मे म्हणजे उद्या शनिवारी सकाळी 10:30 ते 11 या वेळेत. फोन नंबर 02312566224 02312566224 या क्रमांकावर जरूर फोन करा. उद्या सकाळी 10:30 ते 11 या वेळेत गप्पा गाणी या कार्यक्रमाच्या ध्वनिमुद्रणासाठी.

दुश्मन या चित्रपटासाठी आनंद बक्षी यांचं गीत आपण ऐकलं. संगीतकार होते उत्तम सिंग आणि गायक कलाकार लता मंगेशकर यांच्यासोबत कुमार सानू. गाता रहे मेरा दिल हिंदी चित्रपट संगीत आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून. आपल्यासोबत आहे निवेदिका ईशा वायकूळ. 11:30 झाली आहेत. श्रोते हो, कार्यक्रमात यानंतर ऐकूया समीर यांचं गीत, संगीतकार अन्नू मलिक, चित्रपट आहे जोश आणि गायक कलाकार उदित नारायण आणि अलका याज्ञिक.

लगे रहो मुन्ना भाई, माफ करा, जोश या चित्रपटासाठी समीर यांचं गीत आपण ऐकलं. संगीतबद्ध केलं होतं अन्नू मलिक यांनी आणि गायक कलाकार होते उदित नारायण आणि अलका याज्ञिक.

दिल तो बच्चा है जी या चित्रपटासाठी प्रीतम यांनी संगीतबद्ध केलेलं निलेश मिश्रा यांचं गीत आपण ऐकलं. गायक कलाकार होते मोहित चौहान.

कल हो ना हो या चित्रपटासाठी जावेद अख्तर यांचं गीत आपण ऐकलं. अलका याज्ञिक, शान आणि सहकाऱ्यांच्या आवाजातलं हे गीत संगीतबद्ध केलं होतं शंकर एहसान लॉय यांनी. श्रोते हो, आकाशवाणीचं हे कोल्हापूर केंद्र आहे. आपण कार्यक्रम ऐकत आहात गाता रहे मेरा दिल. 11:45 झाली आहेत. ऐकूया यानंतर प्रीतम यांनी संगीतबद्ध केलेलं के यांच्या आवाजातलं गीत, चित्रपट गँगस्टर.

दिलसे या चित्रपटासाठी गुलजार यांचं गीत आपण ऐकलं. संगीतबद्ध केलं होतं ए आर रेहमान यांनी आणि गायक कलाकार होते लता मंगेशकर, एम जी श्रीकुमार आणि सहकारी. आकाशवाणीचं हे आहे कोल्हापूर केंद्र. कार्यक्रमात शेवटी ऐकूया सुनिधी चौहान आणि शैल हाडा यांच्या युगुल स्वरातलं गुजारिश या चित्रपटातलं गीत.

0: सणवार साऱ्यांचीच उस्तवार. रोज ती धांदल, रोज तीच गडबड, वेळा पाळण्याची रोजचीच धडपड. करता येईल ते करावं तितकं, नको मनावर ओझ इतकं.
1: चला जगूया मस्त मजेने,
2: होऊया जरा हलकं फुलकं.
0: हलकं फुलकं, हलकं फुलकं. राहुल, ए राहुल, एवढं उन्हाचं कुठे बाहेर निघालास तू?
3: अगं आजी, आद्वेतचे बाबा आहेत ना, तर त्यांना बरं नाहीये ग.
0: काय झालं त्यांना?
3: ते आजारी आहेत वाटत, आणि त्यांच्या गोळ्या आणायच्यात मेडिकल वरून.
0: बर.
3: मग आद्वेत म्हणे की बा नेमकी माझी गाडी बंद पडली, तर तो मला म्हणे की तू तुझी गाडी देतोस का मला? मग मी म्हंटल आता बाबांजवळ तुझ्या कोणीच नाही, तर तू बाबांजवळ थांबाने मी तुला गोळ्या आणून देतो.
2: अरे हो, त्याची आई आणि आजी बाहेर गावी गेल्यात ना, अद्वैत आणि त्याचे बाबा दोघच आहेत ना घरी. बरं झालं दादुड्या, तू गोळ्या आणून देतो म्हंटलास.
0: हो रे राहुल, अडी अडचणीच्या वेळेस धावून जाणं यालाच शेजार धर्म म्हणतात. गुणाचं ग बाळ माझं.
2: अरे राहुल, बाहेर सूर्य आग ओकतोय, डोक्याला उपरणं बांधून जा आणि पाण्याची बाटली पण असू देत सोबत.
3: अगं ही गाडीवर तर जायचंय ना मला, आणि किती से वेळ लागणार आहे.
2: अरे पण म्हणून काय झालं?
3: पण मी काय एवढा नाजूक आहे का आता? आणि किती तरी मी भर उन्हामध्ये मित्रांसोबत क्रिकेट खेळलोय ना, या रियासारखं मी काय एवढा नाजूक नाही.
0: हो, भर उन्हात क्रिकेट खेळायचास आणि नंतर तुझा ताप निस्तरायला, आईला मनस्ताप द्यायचास,
2: नाहीतर काय. ए दादुड्या, उगच हुशार का मारू नकोस. आई म्हणते ना तसं उपरण बांधून जा डोक्याला.
3: आता मी काय शेतात काम करायला चाललोय का म्हणून उपरण विपरण बांधून जायला, आणि तसंही ते घातलं की केस बिघडतात ग.
0: अरे राहुल, तुझं डोकं महत्वाचं आहे की डोक्यावरचे केस?
2: जाऊ दे गाजी, त्याला जास्त केस महत्वाचे वाटतात, त्याच्या डोक्यातच येत नाही तर कशाला तू डोकं लावते सुगस.
3: आजी डोंट वरी बघ, मैं बस यू गया और यू आया.
2: हा म्हणे यू गया आणि यू आया. अरे राहुल, अरे राहुल रा गेला बाई. हा ऐकायचं नावच नाही, काय म्हणावं बाईया पोराला.
4: अग आई, या दादुड्याने पाण्याची बाटली पण नेली नाही बघ.
2: काय बाई हे पोरग.
0: रिया तू काय कर, जरा लिंबू सरबत बनवून ठेव, उन्हातून आल्यावर ते पिलं म्हणजे त्याला जरा बरं वाटेल. असाच गेलाय ना उन्हामध्ये तो.
2: हो ना. आणि हे बघ, ते लिंबू सरबत बनवून झालं की फ्रीज मध्ये ठेव, आणि त्या टोपल्यामध्ये कुरड्या आणल्यात ना भरून, गच्ची भरून त्या डब्यात भरून ठेव.
4: बर.
0: अगं रश्मी, निशेच्या लग्नाच्या निमित्तानं छबुताई आली आणि 10-12 दिवस थांबली, ते बरंच झालं बरं का एका दृष्टीने.
2: कसं काय ते?
0: अगं वाळवणाचं करायला मदत झाली नाही का तिची?
2: अरे हो हो. नाही, त्या तांदळाच्या खिचीचे पापड फार छान करतात, मला काही ते जमत नाही.
4: पण म्हणून काही पुष्पाजीनं तुला नावं नाही ठेवलीत, उलट खिशी घ्यायला शिकवलं आणि मला पण शिकवलं तिने.
0: गुणाची ग माझी बाई, छान केलेस हो तू ते पापड. आणि तुला सांगू का, हे वाळवणाचं काम काही एकटी दुकटीचं नाही बरं, यासाठी मदतीला 4 हात लागतातच.
2: हो ते तर आहेच.
0: तुला सांगते रिया, आमच्या लहानपणी ना गावाकडे आमचं एकत्र कुटुंब होतं, 4 काका, त्यातल्या दोघांची लग्न झाली होती बरं का, 2 आत्या होत्या, आम्ही चौघ भावंड, आई बाबा आजी आजोबा, काकाची म्हणजे मोठ्या काकाची 3 मुलं आणि मधल्या काकाला 2 मुली. आम्ही सगळे मिळून उन्हाळ्याच्या दिवसात हे वाळवण्याचं काम करायचो बघ.
4: बापरे, काय फुटबॉल आणि क्रिकेट टीम एकत्र केली होती काय तुम्ही? काय धम्माल येत असेल ना.
0: मग रिया काही विचारू नकोस बघ, आमचा मोठा चौसोपी वाडा होता, दगडी बांधकाम होतं त्यावेळेस ते.
2: अगो बाई, म्हणजे ते पडवी माझघर असं होतं का सगळं?
0: हो अगदी बरोबर बघ रश्मी, तसाच वाडा होता बर का रिया, समोर पडवी आणि पडवीत झोपाळा पण बांधलेला होता.
4: अय्या झोपाळा किती छान.
0: आणि बर का रिया, येता जाता आम्ही मुलं त्या झोपाळ्यावर झोके घेत बसवू. हा पण दुपारी 3 ते 4 या वेळेत मात्र आम्हाला झोपाळ्यावर बसायची परवानगी नसायची बर का.
2: ती का बर?
0: अगं रश्मी, ती आमच्या आजोबांची विश्रांतीची वेळ. आमच्या आजोबांना त्या झोपाळ्यावर डोक्याखाली उशी तक्क्या असं घेऊन त्यावेळेला आराम करायची बर का दुपारच्या वेळेत.
2: अच्छा, म्हणजे दिनक्रम अगदी काटेकोर होता म्हणायचा त्यांचा.
0: मग आमचे आजोबा अगदी कडक शिस्तीचे बघ, भल्या पहाटे उठायचे.
2: अगो बाई,
0: आणि बरं का रिया, आम्हाला सुद्धा सकाळी उशिरापर्यंत झोपू द्यायची परवानगी नव्हती बरं का.
2: नाहीतर ही मुलं सुट्टी म्हटलं की उशिरापर्यंत झोपण्याचा परवानाच मिळाल्यासारखी वागतात.
4: काय गाई, ही आई ना कुठूनही फिरून माझ्या झोपेवरच येते.

0: ए आजी पडवी नंतर काय होतं?
1: तू झोपत नाहीस का जास्त वेळ? झोपतेस ना?
2: जाऊ दे ग रश्मी. बर रिया, पडवी नंतर ना माझ घर, त्यानंतर मधलं अंगण.
1: अच्छा.
2: हा, मागच्या बाजूला साठवणीची खोली होती. त्या खोलीच्या बाजूला बाळंतिणीची खोली होती बर का, त्यानंतर स्वयंपाकघर, आणि स्वयंपाकघराच्या बाजूला वरती माळवदार जाण्यासाठी जिना होता.
0: माळवद?
2: हा, म्हणजे जशी गच्ची तुमची.
0: असं होय.
2: हा, आणि कुणी आलं गेलं, पाहुणा रावळा आला तर दोन खोल्या होत्या बघ बांधलेल्या. सगळी लहान मुलं माझ घरात झोपायची आणि त्यांच्या बाजूला घरातल्या बायका.
1: अहो आई, घरात इतकी सगळी माणसं म्हटल्यावर वाळवण्याचंही तेवढ्याच मोठ्या प्रमाणात करावं लागत असेल ना?
2: मग एवढ्या तेवढ्याने भागतय होय. चांगलं 9-9, 10-10 किलोचं करावं लागायचं बघ आम्हाला.
1: बर
0: अग आजी, इथं आपण 5-6 माणसापुरतच करतो, तरी बऱ्यापैकी मोठ्या पातीलात ते शिजवावं लागतं. मग इतक्या माणसांसाठी करायचं म्हणजे बरीच मोठी पातीले लागत असेल ना ग?
2: हो, हे भलं मोठं भगुणं लागायचं बघ आम्हाला.
0: भगुणं? हे काय आता?
1: अग भगुणं म्हणजे पातेलं, हो नाही?
2: हो, त्या भगुण्याच्या बुडाला मातीनं सारवावं लागायचं बघ. मग मागच्या अंगणात चूल पेटवून त्यावर ते पातेले ठेवायचं, त्यात मग कुरड्याचा चीक बनवायचा, तांदळाचे पापड करायचे असले की तांदळाच्या खिशीचा घाटा शिजवायचा, असं सगळं चालायचं बघ आमचं.
0: पण माती का लावायची गाजी?
2: अग तो ची किंवा तो तांदळाचा घाटा जो घ्यायचो ना, मग तो खाली त्या पातेल्याच्या बुडाला लागू नये किंवा ते करपलं जाऊ नये म्हणून त्या भांड्याला माती लावावी लागायची बघ. आणि बर का, त्या वाळवण्यासाठी खास मचाण बांधली जायची.
1: मचाण का बरं बांधायची ती?
2: अगं म्हणजे मग गुरांनी खाऊ नये, धूळ काडी कचरा उडू नये म्हणून असायचं हे सगळं. मग गव्हाचं काड त्यावर ठेवून त्यावर कुरड्या घालायच्या.
1: गव्हाचं काड?
2: रश्मी, जसं ज्वारीचं कणीस असतं की नाही, तशा गव्हाच्या ओंब्या असतात. वाळलेली पानं कडवा म्हणून गुरांना खायला घातली ना की उरलेल्या काड्या म्हणजे काड.
1: अच्छा.
2: हा,
0: त्यावर का म्हणून कुरड्या किंवा वाळवण करायचं?
2: अगं म्हणजे त्यावर ते चिटकून बसत नाहीत ना, वाळलं की पटकन निघतात. आणि बर का रश्मी, रिया, हे सगळं करायला भल्या पहाटे लवकर उठायचो आम्ही. सूर्य उगवायच्या आत वाळवण घालून झालेलं असायचं बघ आमचं.
1: सूर्य उगवायच्या आत?
2: मग रे, म्हणजे सूर्याच्या पहिल्या किरणाच्या उष्णतेपासून ते वाळायला सुरुवात व्हायची बघ.
0: ए आजी, त्या कुरड्या अर्ध्या उरल्या अर्ध्या वाळलेल्या खायला किती छान लागतात ना, पण आई मला खाऊनच देत नाही ग, लगेच ओरडते.
1: ए, मी कितीही नाही म्हटलं तरी माझी नजर चुकून तू आणि तुझा दादुड्या ते खातात ना.
2: अग रश्मी, तीच तर खरी गंमत असती का या वयात. बर का रिया, घरातली वडील मंडळी बायका कामात गुंतल्या की आम्ही सगळी भावंड हळूच असे उद्योग करायचो बघ. अर्ध्या ओल्या खारोड्या पापड्या कुरड्या यांची चव काही औरच आहे बघ.
1: हो, ते तर आहेच म्हणा.
0: आणि आजी, तुम्ही सगळी भावंड एकत्र म्हणजे नुसती धमाल मस्ती अशी मज्जाच असेल ना?
2: हो ग, इतकी धमाल की विचारूच नकोस. खेळ तर असे खेळायचो आम्ही एके, आट्या पाट्या म्हणू नको, लगोरी काय, दगड का माती, हत्तीची सोंड, लंगडी, चिरक्या, शिवणा पाणी, आंधळी कोशिंबीर, असे कितीतरी खेळ खेळायचो. तुम्हाला तर त्यातले काही माहिती पण नसतील बघ.
1: पण आई, काही म्हणा, एकत्र कुटुंबात ही गोष्ट फार चांगली असते ना, की सर्वांसोबत राहणं, एकमेकांसोबत जुळवून घेणं, खेळणं, आपापसातले वाद मिटवून पुन्हा एकत्र येणं. मला काय वाटतं ना की व्यक्तिमत्वाचा सर्वांगीण विकास होण्यासाठी ना एकत्र कुटुंब पद्धतीत असं असलं ना की ते जास्त छान. नाहीतर काय, आजकाल क्लासेस लावायला लागतात बघा व्यक्तिमत्व विकासासाठी.
2: खरंय बघ रश्मी. आणि रिया, उन्हाळ्याच्या दिवसात ना आम्ही मधल्या अंगणात अंथरून टाकून झोपायचो बघ. रात्रीचा चंद्राच्या चांदण्यांचा शीतल प्रकाश. अगं लाईट का नाईट का लॅम्प कुठला तो तुमचा?
1: नाईट लॅम्प.
2: हा, त्याची गरजच नव्हती कारण चांदण्यांचा प्रकाशच इतका छान असायचा.
1: वा
2: रश्मी, तुला सांगते, आम्ही असं झोपायचो ना अंगणामध्ये आणि मग ते चांदण्यांकडे बघत बसायचो. मग आकाशात चांदण्यांचं एक प्रश्नचिन्ह दिसायचं आम्हाला.
1: बरं, प्रश्नचिन्ह?
2: हा. मग आमची आजी सांगायची, अरे ते सप्तर्षी आहेत.
1: सप्तर्षी?
2: हा, त्यांची अशी गोष्ट आहे असं म्हणून आमची आजी गोष्ट सांगायला सुरुवात करायची.
1: म्हणजे एका मागून एक गोष्टींचा पाऊस पडत असेल नाही का?
2: हो ग, आजीच्या तोंडून गोष्टी ऐकण्यातली मजाच काही वेगळी होती ग. आणि बरकर या, तुझा दादुड्या जसा तुझ्या खुण्या काढतो ना,
1: हो
2: तसा माझा मोठा भाऊ हळूच भूताखेतांच्या गोष्टी करायला सुरुवात करायचा.

0: रंगवून रंगवून सांगायचा तो की असं वाटायचं त्याच्या गोष्टीतली ती हाडळ आपल्या छातीवरून बसती की
1: काय बाई.
2: आई म्हणजे भीतीने पाचावर धारण बसत असेल ना.
0: हो म
1: म्हणजे काय ग आजी, पाच भूत येत होती का
0: काय बाई. हिरिया अगरिया पाच भूत येत नव्हती ग.
1: मग
0: पाचावर धारण बसत असेल म्हणजे खूप भीती वाटत होती आम्हाला.
1: हो का असे हे.
0: तुला सांगते ना मला तर जाम भीती वाटायची.
2: बर
0: मग अंधार पडल्यावर सोबत कोणीतरी असल्याशिवाय मी एकटी बाहेरच जायची नाही बघ.
2: अजूनही घाबरता अंधाराला.
0: घाबरत होते ग तेव्हा. आता जसं जसं वय वाढलं मोठी होत गेले तसं तसं हे सगळं आपल्या मनाचेच खेळ आहेत हे कळत गेलं.
1: भूत भीत काही नसतं. आजी तुमच्या अंगणात झाडे लावली असतील ना ग तुम्ही. तुला तर फुलझाडांची किती विशेष आवड आहे.
2: कसा विषय बदलतीये बघा.
1: नाही ग आई असं काही नाही.
2: हो म्हणूनच लाईट गेल्यावर आई आधी मेणबत्ती लाव बॅटरीचा उजेड लाव.
1: ए बघ ना आजी.
0: जाऊ दे ग रश्मी. बर रिया आमच्या अंगणात की नाही चारी बाजूंनी झाडं लावलेली होती बघ. कडुनिंब होता, आंबा, पेरू, चिकू अशी फळ झाडं होती. आणि त्याशिवाय गुलाब, जाई, जुई, मोगरा, झेंडू अशी फुलझाडं देखील होती बरं का. त्यामुळे कसं आम्हाला घरची फळं खायला मिळायची आणि देवपूजेसाठी भरपूर फुलं मिळायची. या झाडांमुळं भर उन्हातही आम्हाला गारवा मिळायचा. कडुलिंबाची छाया तर अतिशय शीतल असते त्यामुळं कितीही ऊन असू दे त्याच्या खाली बसलं की खूप छान वाटायचं बघ. अगदी तुमचं ते कूलर आहे ना तसं आमचं नैसर्गिक कूलर होतं बघ ते झाड म्हणजे.
3: किती ऊन आहे बाय.
0: आला बघ राहुल.
2: बापरे केवढा घामेजलाय.
3: रिया अगं तो कूलर लाव बघ आधी आणि फिरव जरा माझ्याकडं. खूप प्रचंड ऊन आहे बाहेर आणि जरा थोडा अगं फ्रीज मधलं पण पाणी दे ग दमल्यासारखं वाटतंय मला.
2: अरे राहुल तू आत्ताच उन्हातून आलास ना आणि लगेच थंडगार पाणी काय पितोस रे फ्रीज मधलं. कूलर समोरही लगेच जाऊ नको. चूप बस तू आधी माझं ऐक. लगेच बदललेलं तापमान शरीराला सहन होत नाही. लगेच कूलर समोर बसू नकोस. पाच मिनिटं थांब आणि नंतर कूलर लाव आणि डायरेक्ट कूलरच्या समोर नको बसू. तो थोडं बाजूला बस
0: आणि मग पाणी पिरे. राहुल थांब जरा पाच मिनिट.
1: अरे दादुड्या तरी तुला आई म्हणली होती ना की डोक्याला उपरनं बांधून जा. ऐकलं नाहीस तू. उन्हानं तुझे गाल बघ कसे टोमॅटो सारखे झाले आहेत ना.
2: काय आणि किती गरम झालायस. डोक्यावर बर्फ ठेवला तर लगेच पाणी पाणी होऊन जाईल.
3: हो खरंच बा हा उन्हाळा ना माणसाला अगदी जीव घेणार बा. काही म्हणरी आपण या उन्हाने अख्खा माझा अहंकार पार वितळवला.
1: थांब थांब रे दादुड्या लिंबू सरबत आणते मी तुझ्यासाठी. ते प्यायलास ना म्हणजे तुला बरं वाटेल. मगाशीच बनवून ठेवलंय मी ते सरबत.
3: किती छान वाटलं बघ हे सरबत प्यायल्यावर. खरंच खूप छान केलं होतंच बरं का सरबत. अगं संपलं पण अजून जरा थोडं मिळालं असतं ना तर जरा बरं झालं असतं ग.
1: हा बरं दादुड्या तुला आवडलं ना सरबत मी आणखी घेऊन येते तुझ्यासाठी. पण मला सांग तू की उन्हाळ्यात कशी काळजी घ्यायची.
3: आज जो अनुभव आला ना त्याच्यावरून तर नक्कीच मला असं वाटतं की उन्हाळ्यामध्ये आपण भरपूर पाणी प्यायलं पाहिजे. मी तुम्हाला सांगतो बा ऊन बघता 12 ते 4 दरम्यान बाहेर जाणं टाळावं माणसानी. आणि केस डोक्यावर राहो ना राहो पण उन्हाळ्यामध्ये डोक्यावर टोपी नक्की घातली पाहिजे. आणि सर्वात महत्वाचं जे आहे ना मी ते मगाशी नाही का ते कॉटन ब्लेंड मिक्स शर्ट घालून गेलो ना ते नका घालू बा.
2: सुती कपडे वापरा.
3: सुती कपडे घाला आणि आपण गावाकडचं जरी वाटलो खेड्यातला वाटलो तरी चालेल पण डोक्यावर उपरणं राहू द्या बुवा. सर्वात महत्वाचं माहिती का की असं छान कूलर समोर बसून एकदम पाय पसरून वगैरे निवांत ताक लिंबू पाणी आणि नारळ पाणी एक एक घोट घ्यावं जेणेकरून छान पोट थंडगार राहावं. आणि लहान बहिणीनी अशीच माझी सेवा करावी. नारळ पाणी लिंबू पाणी आणून द्यावं.
0: अरे राहुल पण यात सगळ्यात महत्वाचं काय माहिती का. हट्टीपणा करू नाही आणि
4: ऑफिसची वेळ ताईचा क्लास
5: मुलाची ट्युशन सासूबाईंचं भजन आला गेला पई पाहुणा सण वार साऱ्यांचीच उस्तवार रोज ती धांदल रोज तीच गडबड.

0: धडपड, वेळा पाळण्याची रोजचीच धडपड. करता येईल ते करावं तितकं, नको मनावर ओझं इतकं.
1: चला जगूया मस्त मजेने,
2: होऊया जरा हलकं फुलकं.
0: हलकं फुलकं, हलकं फुलकं.
3: हलकं फुलकं ही कौटुंबिक श्रुतिका तुम्ही ऐकलीत. या श्रुतिकेची संकल्पना आहे नयन पवार यांची. या श्रुतिकेचं लेखन केलं होतं वैजयंती नांदगावकर यांनी, आणि यात सहभागी झाले होते वैजयंती नांदगावकर, नयन पवार, स्मिता नामदे आणि निकिता फफाळ. मैत्रिणींनो, आता वळूया आजच्या आपल्या रेसिपीकडे. मैत्रिणींनो, आज मी तुम्हाला एक पटकन होणारी चटणी सांगणार आहे. उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये छोटे छोटे कांदे बाजारात येतात आणि त्या कांद्याची स्वतःची आपली एक चव असते, आणि हे कांदे टाकून एक चटणी आपल्याला बनवायची आहे. ती कशी? तर यासाठी आपल्याला लागणार आहे ओलं खोबरं, हिरवी मिरची, कोथिंबीर आणि अर्थातच हे छोटे छोटे कांदे, आणि त्याबरोबर डाळ्या, म्हणजे डाळवं जे आपण चिवड्यामध्ये वापरतो, आणि थोडेसे भाजलेले शेंगदाणे. तर आता मिक्सरमध्ये ओलं खोबरं, हिरवी मिरची, कोथिंबीर, डाळवं, शेंगदाणे आणि चवीपुरतं मीठ आणि या छोट्या कांद्यांचे थोडेसे तुकडे, असं करून आपल्याला ही चटणी मिक्सरमधनं फिरवायची आहे. आणि ही चटणी एकजीव झाली की त्यावर आता आपल्याला फोडणी करायची आहे. तर फोडणी करताना सुद्धा कढईत तेल घेतलं की पहिल्यांदा मोहरी, जिरं, थोडासा हिंग घातला की त्यानंतर याच फोडणीमध्ये आपल्याला पुन्हा या छोट्या छोट्या कांद्यांचे उभे काप करून टाकायचे आहेत. आणि कांद्याने थोडासा रंग बदलला की गॅस आपल्याला बंद करायचा आणि ही फोडणी त्या खोबऱ्याच्या चटणीवर ओतायची आहे. मैत्रिणींनो, ही चटणी डोशाबरोबर तुम्ही खाऊ शकता, पराठ्याबरोबर खाऊ शकता किंवा धपाट्याबरोबर सुद्धा खाऊ शकता. तर उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये या कांद्यांची गोडी काही वेगळीच असते आणि त्यामुळे या चटणीला एक वेगळी चव येते. ही चटणी तुम्ही नक्की करून बघा बरं का मैत्रिणींनो.

आशा भोसले यांनी गायलेलं मपा भावे यांचं गीत तुम्ही ऐकलं. या गीताला संगीत दिलं होतं अनिल अरुण यांनी. मैत्रिणींनो, आज आहे 8 मे आणि 8 मे हा दिवस जगभरात जागतिक रेडक्रॉस दिन म्हणून साजरा केला जातो. रेडक्रॉस या संस्थेचे संस्थापक हेनरी ड्युनॉन्ट यांचा 8 मे हा जन्मदिवस आणि म्हणून या दिवशी रेडक्रॉस दिन साजरा केला जातो. हेनरी ड्युनॉन्ट यांना शांततेचा पहिला नोबेल पुरस्कार मिळाला होता. रेडक्रॉस ही संस्था आरोग्य सेवा, रक्ताची उपलब्धता आणि मानवी मदत पुरवण्याचं कार्य करणारी एक महत्वाची संस्था आहे आणि याचं जाळं

0: संस्थेचा मुख्य उद्देश आहे. यासारख्या अनेक संस्था आपल्या देशात काम करत आहेत आणि म्हणूनच मैत्रिणींनो, आजच्या कार्यक्रमात आपण संवाद साधणार आहोत छत्रपती संभाजीनगर इथल्या डॉक्टर हेडगेवार रुग्णालयात दत्ताजी फाले रक्तपेढीच्या कन्सल्टंट पॅथॉलॉजिस्ट म्हणून कार्यरत असलेल्या डॉक्टर मंजुषा कुलकर्णी यांच्याशी. डॉक्टर मंजुषा कुलकर्णी या जनकल्याण ब्लड सेंटर चेनच्या सेक्रेटरी म्हणूनही कार्यरत आहेत. शिवाय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मेडिकल फाउंडेशनच्या त्या व्हाईस प्रेसिडेंट आणि सेक्रेटरी पण आहेत. जनकल्याण ब्लड सेंटरच्या अंतर्गत स्वयंसेवी रक्तदान चळवळीविषयी त्यांनी अनेक नॅशनल कॉन्फरन्सेसमध्ये प्रेझेंटेशन दिलेले आहेत. त्या अनेक पुरस्कारांनीही सन्मानित आहेत. मैत्रिणींनो, आज जसा रेडक्रॉस दिन आहे तसाच थॅलसेमिया दिन किंवा थॅलसेमिया डे म्हणूनही साजरा केला जातो 8 मे. या दोन्ही दिनांचं औचित्य साधून आपण डॉक्टर मंजुषा कुलकर्णी यांच्याशी संवाद साधतोय. डॉक्टर नमस्कार.
1: नमस्कार.
0: डॉक्टर, तुम्ही हेडगेवार रुग्णालयाच्या दत्ताजी भाले रक्तपेढीशी संलग्न आहात अनेक वर्षांपासून. तेव्हा आजच्या दिवसाचं म्हणजे रेडक्रॉस दिनाचं आणि थॅलसेमिया डेचं काय महत्व आहे तुम्ही काय सांगाल?
1: रेडक्रॉस दिवस हा एका अर्थाने आरोग्य संघटना जी आहे, रेडक्रॉस संघटना, त्यांच्या माध्यमातून चाललेलं आरोग्यविषयक काम ते लोकांपर्यंत पोचावं आणि लोकांनी त्यानिमित्ताने रक्तदानासारख्या विषयामध्ये यावं, आरोग्य संघटनेत काम करावं, कारण ही तशी सेवाभावी संस्था आहे. रेडक्रॉस ही सेवाभावी संस्था आहे, त्यामुळे सगळेच काम करणारे तिथे स्वयंसेवी लोक आहेत. त्यामुळे आपणहून ज्यांना काहीतरी स्वतः केलं पाहिजे असं वाटतं अशा लोकांची ही संघटना आहे. त्या दिनाच्या निमित्ताने अनेकांनी त्याच्यामध्ये सहभाग देऊन समाजासाठी काही ना काही आपला वाटा उचलावा, त्यासाठी खरं म्हणजे दिवस साजरे करायचे असतात.
0: मानवी आरोग्याशी जोडली गेलेली ही एक चळवळ आहे की जेणेकरून स्वेच्छेने सगळ्यांनी यात आपापला वाटा उचलला पाहिजे. खरं तर याच उद्देशाने ही संस्था सुरू झाली होती.
1: याच उद्देशाने ही संस्था सुरू झालेली आहे आणि त्यामुळे स्वाभाविक थोडंसं रेडक्रॉस सोसायटीमध्ये असं म्हणतात की 5 C माणसांनी त्याच्यामध्ये जपावे आणि त्या माध्यमातून काम करावं. त्यात त्यांनी 5 C मध्ये काय म्हणलेलं आहे की आपण कम्पॅशनेट असावं, क्रिएटिव्ह असावं, कोलॅबोरेटिव्ह असावं, क्रेडिबल असावं आणि कमिटेड असावं. आणि मग असे सगळे गुण असताना आपण या समाजासाठी काहीतरी करावं म्हणून या स्वयंसेवी संघटनेचं सदस्य लोकांनी व्हावं यासाठीचा खरं म्हणजे हा प्रसार.
0: मॅडम, ही संस्था सुरू झाली त्यामागचा उद्देश म्हणजे खरं तर संकल्पना काय होती?
1: मुळामध्ये दुसऱ्या महायुद्धाच्या काळामध्ये ही संघटना तशी भारतामध्ये सुरू झाली, त्यामुळे जखमी सैनिकांना मदत करणं हा खरं पहिला त्यातला मूळ उद्देश होता. रक्तपेढ्या सुरू करणं ह्याच्या मागे सुद्धा तीच भूमिका होती. पण मग हळूहळू स्थायी स्वरूपात पण आरोग्याचं काम काही ना काही लागतंच, त्यामुळे हळूहळू ती संघटना मोठी झाली आणि आत्ता त्या पद्धतीने त्यांचं काम चालतं आहे. म्हणजे असं म्हणता येईल की भारतात 1200 वर इंडियन रेडक्रॉस सोसायटीचे ऑफिसेस आहेत, कार्यालय आहेत आणि त्याच्या माध्यमातून काम चालतं
0: ठिकठिकाणी. आपण जर आता आपल्या जिल्ह्याचा विचार केला, संभाजीनगर जिल्ह्याचा, तर किती त्या संस्था इथे कार्यरत आहेत?
1: महाराष्ट्रामध्ये असं म्हणता येईल की रक्तपेढ्या या रेडक्रॉस संघटनेच्या माध्यमातून 13 ठिकाणी चालतात आणि पूर्ण भारतामध्ये 100 रक्तपेढ्या रेडक्रॉस सोसायटीच्या माध्यमातून चालतात आणि त्या माध्यमातून मुख्य काम होतं. गुजरातमध्ये तर रेडक्रॉस सोसायटीचं प्रचंड काम आहे की जो आजचा आपला दुसऱ्या दिवसाचा औचित्य तुम्ही सांगितलं की हा थॅलेसेमिया डे पण आहे, तर गुजरातमध्ये रेडक्रॉस सोसायटीच्या माध्यमातून रक्तपेढी तर चालतेच मोठ्या प्रमाणावर अहमदाबादमध्ये, पण त्याच्याबरोबर हा जो थॅलेसेमिया आहे तो प्रिव्हेंट करण्याचं काम पण मोठ्या प्रमाणावर चालतं. किती मोठ्या प्रमाणावर? तर पूर्ण गुजरातमधले सॅम्पल्स ते थॅलेसिमियाचे तिथल्या लॅबोरेटरीमध्ये आणून टेस्ट करतात आणि पुढच्या पिढीमध्ये हा, कारण हा जनुकीय आजार आहे थॅलेसिमिया, पुढच्या पिढीमध्ये तो होऊ नये म्हणून मोठ्या प्रमाणावर तिथे काम केलं जातं. तर मग ते कसं करायचं? तर 2 टप्प्यामध्ये ते केलं जातं. एक तर सगळ्या गर्भवती मातांची तपासणी, थॅलेसिमिया मायनर आहे का नाही यासाठी, म्हणजे तिथून आपण मूल थॅलेसिमियाचं जन्माला येणार नाही याची काळजी घेऊ शकतो. जर माता थॅलेसिमिया मायनर निघाली तर मग त्या मुलाच्या पित्याचं पण थॅलेसिमियाची टेस्ट केली जाते. ती जर नॉर्मल आली, सामान्य आली तर काही करायची गरज नाही, पण जर ती पण मायनर आली तर मात्र आपल्याला त्या बाळातला थॅलेसेमिया मेजर नाही ना हे पाहावं लागतं, कारण 25% शक्यता प्रत्येक बाळामध्ये थॅलेसेमिया मेजर होण्याची असते.

0: मग तो थॅलेसेमिया मेजर होऊ नये म्हणून त्या गर्भवती महिलेच्या पोटातलं पाणी तपासून त्यांचं जेनेटिक टेस्टिंग करून जर ते बाळ सामान्य असेल किंवा थॅलेसेमिया मायनर असेल, मायनर हा तसा आजार नाही आहे, तो फक्त कॅरी करतो, त्यामुळे स्वाभाविकपणे तो आपल्याला तिथे थांबवता येऊ शकतो. हा एक झाला एका अर्थाने मूल जन्माला येऊ नये याची काळजी घेण्याचा पहिला मार्ग की गर्भवती महिलांची तपासणी. पण मोठ्या प्रमाणावर काय करता येईल तर सर्व कॉलेजवरील विद्यार्थ्यांची यासाठी तपासणी करणं. तुम्हाला आठवत असेल काही वर्षांपूर्वी निगेटिव्ह रक्तगट असला की काय असा एक प्रश्न साधारणपणे लग्न करताना बऱ्याच जणांचा असायचा. पण आता शास्त्र इतकं प्रगत झालंय की त्याला काही फार अडचण नाही आहे. निगेटिव्ह माता असेल आणि वडिलांचा ग्रुप पॉझिटिव्ह असेल तरीही पहिल्या ह्याच्यात काही अडचण येत नाही. नंतर आता औषधी पण निघालेली आहेत त्यामुळं अँटीडी देऊन आपण ते आजार नाही होणार याची काळजी घेऊ शकतो. तसंच थॅलेसेमियाच्या बाबतीत पण प्री मॅरिटल काउन्सिलिंग या अर्थाने सर्व विद्यार्थ्यांची तपासणी अशी गुजरातमध्ये मोठ्या प्रमाणात रेडक्रॉसच्या माध्यमातून केली जाते आणि सगळ्या विद्यार्थ्यांची तपासणी केल्यामुळे त्याच्यातला अवेअरनेस वाढतोय आता की थॅलेसेमिया मायनर लग्न 100% करू शकतो. नॉर्मल माणूस थॅलेसेमिया मायनरशी लग्न करू शकतो पण दोन मायनरचं एकत्र जर लग्न झालं तर थॅलेसेमिया मेजर मूल जन्माला येण्याची शक्यता असते. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर कॉलेजबहीन मुलांमध्ये याच्याविषयीचा अवेअरनेस करणं आणि त्याची तपासणी करणं असा मोठा प्रोजेक्ट गुजरातमध्ये रेडक्रॉसच्या माध्यमातून चालतो. मागच्या वर्षी मी पाहिलं तेव्हा साधारणपणे 500 थॅलेसेमिया मेजर मूल जन्माला येणार नाहीत असं काम निश्चितपणे त्यांना करता आलेले. म्हणजे इतक्या जणींची तपासणी केल्यानंतर असं झालं की 500 जणींच्या तपासणीमध्ये ते होणारं मूल थॅलेसेमिया मेजर आहे असं लक्षात आलं आणि त्याचं बर्थ आपण प्रिव्हेंट करू शकतो.
1: मॅडम, हा सुद्धा एक आजार रक्ताशी निगडीत आजार आहे. तर तुम्ही इतक्या वर्षापासून पॅथॉलॉजिस्ट म्हणून कार्यरत आहात, तर पहिल्यांदा रक्त म्हणजे नेमकं काय ते आपल्या मैत्रिणींना सांगा.
0: रक्त तसं खरं म्हणजे सगळ्यांनाच माहिती आहे, सगळ्यांनी रक्त पाहिलेलंही असतं. आपल्या शरीरात एक द्रव आहे एका अर्थाने जो सगळ्या शरीरभर फिरत असतो आणि सगळ्या शरीरभर फिरत असताना हे नेमकं काय करतं तर त्याच्यातल्या अनेक वेगवेगळ्या ज्या पेशी आहेत त्याच्या पेशींच्या माध्यमातून आपली रक्ताभिसरण संस्था नीट राहते आणि त्यामुळे स्वाभाविकपणे आपल्या सगळ्या अवयवांना रक्तपुरवठा अन्न पुरवठा होतो असं आपण म्हणू. हे काम मूळ खरं म्हणजे रक्ताचं आहे.
1: याच्यामध्ये कुठकुठले घटक असतात रक्तामध्ये?
0: रक्ताचे तसे दोन म्हणता येतील भाग. एक सेल्युलर भाग म्हणजे ज्याच्यामध्ये आपण पेशी असं म्हणू. तीन प्रकारच्या पेशी रक्तामध्ये असतात. ज्याला लाल रक्तपेशी आपण म्हणतो की ज्याच्यामुळे साधारणपणे रक्ताचा रंग लाल असतो. दुसऱ्या पांढऱ्या रक्तपेशी आपण म्हणू आणि तिसऱ्या प्लेटलेट्स किंवा बिंबिका ज्याला मराठीमध्ये म्हणतात. आता या प्रत्येक पेशीचं कार्य वेगळं वेगळं आहे आणि राहिलेला आहे तो मग द्रवभाग. त्या द्रवभागामध्ये मग प्रोटीन्स आहेत, बाकीचे केमिकल्स आहेत. पण मूळ ह्या तीन पेशींच्या कार्यामध्ये लाल रक्तपेशींचं मुख्य काम जे आहे ना ते आपण जो श्वास घेतो त्यातला ऑक्सिजन या लाल रक्तपेशींच्या द्वारे आपल्या सगळ्या अवयवांना पोहोचवला जातो आणि तिथे तयार होणारा कार्बन डायऑक्साईड पुन्हा फुफ्फुसातून या रक्तभिसरण संस्थेतून बाहेर पडतो. हे लाल रक्तपेशींचं काम झालं. पांढऱ्या रक्तपेशी काय करतात तर कुठलाही प्रतिकार करण्याची पहिलं काम कोण करतं तर पांढऱ्या रक्तपेशी करतात. म्हणजे आपण असं म्हणतो की ताप आला आणि पांढऱ्या रक्तपेशी वाढल्या. त्या का वाढल्या तर त्यांना त्या आलेल्या तापाला जो कोण विषाणू जीवाणू आपल्या शरीरात गेला त्याला प्रतिकार करायचा आहे, त्याला येऊ नाही द्यायचं आहे. मग हे काम मूळ त्या पांढऱ्या रक्तपेशींचे. आणि प्लेटलेट्स ज्याला बिंबिका म्हणतात, आता डेंग्यूमुळे प्लेटलेट्स सगळ्यांना खूप माहिती झालेलं आहे. त्यामुळे रक्त वाहायला लागलं की गोठवण्याचं पहिलं कोण येतं तर प्लेटलेट येते आणि तिथे रक्तस्राव थांबवण्यासाठी मदत करते.
1: मॅडम, ह्या याच्यावरूनच रक्तगट कसे पडतात मग?
0: रक्तगट हा लाल रक्तपेशींवर आपल्या काही अँटीजन्स की ज्याला आपण प्रतिजन असं म्हणू मराठीमध्ये, पण अँटीजन हा शब्द जास्त सोपा वाटतो कधी कधी, अँटीजन्स असतात त्याच्यावरनं आपले रक्तगट ठरतात. सगळ्यांना माहिती असलेल्या दोन रक्तगट सिस्टीम्स आहेत पण असे वेगवेगळे साधारणपणे 45 प्रकारचे वेगवेगळे अँटीजन्स आपल्या लाल रक्तपेशींवर असतात. पण त्या सगळ्यांनाच तितकं महत्त्व नाही आहे कारण त्याच्यामुळं जे रक्तसंक्रमण आपण करतो त्याच्यात खूप अडचणी येत नाही. त्यामुळे मेजर कोणते दोन रक्तगट आहेत तर एक एबीओ ग्रुप म्हणतो आपण आणि दुसरा आरएच ग्रुप म्हणतो. मग हे ठरतात कशावरनं तर हे त्या लाल रक्तपेशींवर असलेल्या प्रतिजनावरनं अँटीजनवरनं ठरतात. मग ए बी हे दोन अँटीजन्स आहेत. लाल रक्तपेशीवर जर ए अँटीजन असेल तर त्याचा रक्तगट ए असतो, बी असेल तर त्याचा रक्तगट बी असतो आणि दोन्ही अँटीजन असतील तर त्याचा रक्तगट ए बी असतो. पण कधी कधी हे दोन्ही अँटीजन नसतात तर त्याचा रक्त

0: असतो. ही झाली एबीओ रक्तगट सिस्टीम. अशीच आरएच सिस्टीम जी साधारणपणे सगळ्यांना माहिती असते की आरए पॉझिटिव्ह आहे का निगेटिव्ह आहे. आपण 85% लोक तर साधारणपणे आरएच पॉझिटिव्हच असतात, बाकीचे 15% लोक वेगवेगळ्या प्रकारचे आरएच निगेटिव्ह असतात.
1: पण ह्याच्यामध्ये पण ते एक कॅटेगरी आहे की हा डोनर आहे आणि तो रेसिपियंट आहे, ते काय असतं नेमकं?
0: तर त्याच्यामध्ये आपण असं साधारणपणे असं म्हटलं जातं की ओ निगेटिव्ह हा युनिव्हर्सल डोनर आहे. हे युनिव्हर्सल डोनर का म्हणतात? तो या राहिलेल्या सातही रक्तगटाच्या लोकांना आणि ओ निगेटिव्हला सुद्धा, म्हणजे सगळ्या रक्तगटांना त्याचं रक्त चालू शकतं. आणि युनिव्हर्सल रिसिपियंट कोण आहे? तर ए बी पॉझिटिव्ह आहे, की ज्याला पण बाकीच्या कुठल्याही रक्तगटाचं रक्त चालू शकतं. त्यामुळे त्यांना तसं म्हटलं जातं, पण शक्यतावर त्या रक्तगटाचं रक्तच आपण रुग्णांना
1: देऊ शकतो. म्हणजे आर एच फॅक्टर काय असतो?
0: आर एच फॅक्टर हा पण एक प्रतिजन आहे, म्हणजे अँटीजनच आहे. तो डी अँटीजन म्हणतात त्याला. तो जर आपल्या लाल रक्त पेशींवर असेल तर आपण त्याला आर एच पॉझिटिव्ह आहे असं म्हणतो. आणि जेव्हा तो ॲबसेंट असतो, अँटीजनच नाही आहे रेड सेलवर, त्याला आर एच निगेटिव्ह म्हटलं जातं.
1: मॅडम, आपल्या शरीरासाठी रक्तनिर्मितीची किती गरज असते?
0: आपल्या शरीरातल्या सगळ्याच पेशी ह्या आपण जन्मल्यापासून मरेपर्यंत त्याच राहत नाहीत, त्यामुळं त्यांना प्रत्येकाला त्याचं त्याचं हाफ लाईफ आहे. त्यामुळं रक्तनिर्मिती सतत होत राहिली पाहिजे. मग ही रक्तनिर्मिती सतत का झाली पाहिजे? तर आपल्या लाल रक्तपेशींचं जर आपण पाहिलं तर त्यांचं आयुष्य 120 दिवसांचं असतं. त्यामुळे 120 दिवसांनी तयार झालेली रक्तपेशी जाणार आहे. त्यामुळे ही प्रक्रिया सतत चालू राहिली पाहिजे की जेणेकरून आपल्या शरीरामध्ये लाल रक्तपेशी तयार होण्याची. तसंच पांढऱ्या रक्तपेशींचं पण आहे, तसंच प्लेटलेट्सचं पण आहे. त्यांचं पण लाईफ खूप कमी आहे, म्हणजे लाल रक्तपेशींपेक्षाही त्यांचं लाईफ अजून कमी आहे. म्हणजे प्लेटलेट्स असं म्हणता येईल की 10-12 दिवसांचंच लाईफ आहे, पांढऱ्या रक्तपेशींचं 2 दिवसांचंच लाईफ आहे. त्यामुळं हे सतत डिस्ट्रॉय होत असल्यामुळे पुन्हा पुन्हा निर्मिती त्याची होण्याची गरज आहे.
1: आणि त्यावरच आपलं शरीर खरं तर चाललेलं असतं. त्याच पद्धतीने ते झालं पाहिजे, नाहीतर काहीतरी अडथळा आला समजा, म्हणजे एखादी आपत्कालीन परिस्थिती आली, रक्त तयार होत नाही, असेही बरेच केसेस तुमच्या समोर येत असतील.
0: हा, रक्त तयार होत नाही असे काही आजार आहेत की ज्याच्यामध्ये एक अप्लास्टिक अॅनिमिया नावाचा आजार असतो, की ज्याच्यामध्ये सगळ्याच प्रकारच्या पेशी कमी झालेल्या असतात. जसं रक्त तयार न होण्याचा किंवा बिघाड असलेलं रक्त तयार होण्याचे पण काही जनुकीय आजार आहेत, की ज्याच्यामध्ये थॅलेसिमिया हा एक आजार आहे. की रक्त तयार होतं का? तर होतं, पण जो त्यांच्याकडे हिमोग्लोबिनचा पार्ट तयार होतो ना, त्याचं लाईफ फार नसतं. आणि त्याच्यामुळे स्वाभाविकपणे त्यांच्यामध्ये जे नॉर्मली आपल्यामध्ये जे हिमोग्लोबिन असतं ते त्याच्यात नसतं, आणि त्यामुळे स्वाभाविकपणे आपल्याला त्यांना सतत बाहेरून रक्त द्यावं लागतं. त्यांच्याकडची रक्तनिर्मिती पुरेशीच
1: नसते. बरोबर. मॅडम, मघाशी तुम्ही सांगितलं की युद्धाच्या काळामध्ये लोकांना गरज म्हणून किंवा मदत म्हणून रक्तपेढ्या सुरू झाल्या, पण ॲक्च्युअल याचं जाळं पसरायला कशी सुरुवात झाली सगळीकडे? आपल्या देशाचा विचार केला तर तुम्ही
0: तसं, भारताचा विचार केला तर पहिली रक्त केंद्र आपलं कलकत्त्याला सुरू झालं. साधारणपणे 1920 मध्ये असं म्हणता येईल कलकत्त्याचं आपलं रक्त केंद्र सुरू झालं. आणि मग हळूहळू त्याचा प्रसार सगळीकडेच होत राहिला. त्याच्यानंतर महाराष्ट्रामध्ये पण आपल्याकडे रक्त केंद्र सुरू झालं. मुंबईमध्ये पहिलं रक्त केंद्र सुरू झालं. हळूहळू याचा विस्तार होत गेला. नुसता विस्तार असं नाही, सुरुवातीला रक्त केंद्र सुरू झाली तेव्हा फक्त ग्रुप आणि क्रॉस मॅच एवढाच विषय होता. हळूहळू रक्तातनं संक्रमित होणारे आजार लक्षात यायला लागले. 80 काळामध्ये आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की HIV रक्तातून जाऊ शकतो असं लक्षात आलं. मग त्याची तपासणी आली. त्याच्या आधी हिपॅटायटीस बी नावाचं, काविळ ब ज्याला आपण म्हणू, त्याची तपासणी आली. मग कालांतराने असं लक्षात आलं की काविळ क नावाचा, म्हणजे हिपॅटायटीस सी, हा पण रक्तातनं जाऊ शकतो. मग त्याची तपासणी आली. त्यामुळे आता नुसतं रक्त संक्रमण, रक्तदान असं नाही राहिलं. सुरक्षित रक्तदान आणि सुरक्षित रक्त संक्रमणाला खूप जास्त महत्व आलं. आणि मग जशी जशी ती सुरक्षिततेची कल्पना आपली वाढत गेली, जसं जसं संशोधन होत गेलं, तसं ते अधिक सुरक्षित करण्याकडे सगळ्याच रक्तकेंद्रांचं काम झालं. त्यामुळे आता तर मोठ्या प्रमाणात, म्हणजे प्रत्येक जिल्ह्याला शासनाची पण रक्तकेंद्र आहेत आणि काही चॅरिटेबल इन्स्टिट्यूटची पण रक्तकेंद्र आहेत.
1: तिथे संकलन केलं जातं आणि त्या त्यावेळी ते पुरवलंही जातं रक्त. मॅडम, ही झाली आत्ताच्या काळातली, म्हणजे अलीकडच्या काळामधली गोष्ट. पण याच्या पूर्वी जेव्हा रक्तपेढ्या नव्हत्या तेव्हाही लोकांना गंभीर आजार होत होते, त्यावेळी कशा पद्धतीने काम चालत होतं दवाखान्यांमधनं?
0: म्हणजे साधारणपणे मी म्हणलं ना 1920 पासून पण तेव्हा थोडंसं असं डायरेक्टेड डोनेशन

0: होतं. म्हणजे रक्तगट माहिती आहे तर या पेशंटचा पण रक्तगट माहिती आहे, डोनरचा पण रक्तगट माहिती आहे. ब्लड बँकिंग एवढं डेव्हलप झालेलं नव्हतं, म्हणजे जोपर्यंत कायदा अस्तित्वात आला नाही आपल्याकडे तोपर्यंत ब्लड बँकिंग एवढं डेव्हलप झालं नव्हतं. पण रक्त जमा करून दुसऱ्याला देण्याची प्रक्रिया निश्चितपणे होती की जे ग्रुप करायचं, क्रॉस मॅच करायचं आणि आवश्यकता तपासण्या करून रुग्णाला द्यायचं, ही प्रक्रिया 1920 पासून आपल्या देशामध्ये चालू आहे.
1: त्याच्यानंतर हळूहळू याचा प्रचार आणि प्रसार दोन्ही व्हायला सुरुवात झाली. त्यानंतर रक्तपेढ्या निर्माण झाल्या आणि लोकांना त्याची मदत मिळू लागली. मॅडम, रक्तदानाचं खूप महत्व आत्ताच्या काळामध्ये तर खूप आहे, पण रक्तदान सगळ्यांनी करावं का कोणी कोणी रक्तदान करावं आणि त्याची किती गरज आहे?
0: तसं रक्तदान महिला आणि पुरुष दोघं पण करू शकतात, पण त्याचे निकष आहेतच. म्हणजे वयाची पण त्याला मर्यादा आहे, 18 वर्ष पूर्ण ते 65 पर्यंत कुणीही रक्तदान करू शकतं. पण मग वजन किती आहे, तर 45 किलोपेक्षा जास्त वजन असलं पाहिजे. मग त्यानंतरचे काही गोष्टी येतात की ज्या आम्ही तपासतो, हिमोग्लोबिनचं प्रमाण, कारण शेवटी असं आहे रक्तदात्याची पण सुरक्षितता पाहिली पाहिजे, त्यामुळे हिमोग्लोबिनचं त्यांचं प्रमाण किती आहे हे पण पाहणं जरुरी आहे. त्याच्याशिवाय रक्तदात्याला डायबिटीस, हायपरटेन्शन असे काही आजार नाही आहेत ना, हे पण पाहणं जरुरी आहे. हे कशासाठी पाहायचं, तर रक्तदात्याला सुद्धा रक्तदानानंतर त्रास नाही झाला पाहिजे याची काळजी घ्यायची आहे. आणि काही गोष्टी पेशंटच्या सुरक्षिततेसाठी आहेत, जे आपण हे रक्त ज्याला रुग्णाला देणार आहोत त्याच्यासाठी. मग त्यांना कधी टायफॉइड झाला होता का, कधी मलेरिया झाला होता का, कधी आजारी पडले होते का, अशा काही गोष्टी आहेत की ज्याला आपण इन्फेक्टिव्ह इलनेस म्हणून, त्याची पण आपण रुग्णांची रक्तदात्याची चौकशी करतो, जेणेकरून रुग्णाला काही त्याच्यापासून त्रास होणार नाही. आणि मग काही आजार तर असे आहेतच कॅन्सर सारखे की ज्याच्यामध्ये रक्तदान करूच नाही शकत.
1: म्हणजे मी आता त्याच मुद्द्याकडे येणार होते की काही काही गंभीर आजार असे आहेत जे एखाद्या माणसाला ते असतील तर त्याने रक्तदान केलेलं चालत नाही, असे कोणते आजार आहेत?
0: असं कॅन्सर सारखा आजार आहे काही, ह्याच्यामध्ये कसं आहे की काही टेम्पररी गोष्टी आहेत की ज्याच्यामुळे रक्तदान करता येत नाही. म्हणजे एखाद्याचं हिमोग्लोबिन कमी आहे, वाढू शकतं ना काही दिवसांनी, काही प्रयत्न केले तर वाढू शकतं, आहारात सुधारणा केली तर, त्यामुळे तो एक टेम्पररी आहे. किंवा मला काही दिवसांपूर्वी ताप आला होता, तर माझी औषधी संपली, अँटीबायोटिक्स असतील तर ते संपले, त्याच्यानंतर 15 दिवसांनी मी पुन्हा रक्तदान करू शकते, असे टेम्पररी आहेत. पण ज्याच्यातनं करताच येत नाही असे कॅन्सर सारखे आजार नक्की आहेत की ज्यांना रक्तदान कधीच करता येत नाही, किंवा ज्याचं बायपास झालेलं आहे, मेजर काही आजार आहे, मेंदूचं काही ऑपरेशन झालेलं आहे, असे काही मेजर गोष्टी आहेत की ज्याच्यामध्ये रक्तदान त्यांना नाहीच करता येत.
1: मॅडम, रक्तदानाची आत्ता समाजामध्ये किती गरज आहे?
0: रक्तदानाची गरज तर भरपूर आहे. म्हणजे असं म्हणतात की किती जणांनी रक्तदान करावं, तर आपल्या लोकसंख्येच्या 1% लोकांनी रक्तदान केलं पाहिजे, तेवढी गरज आहे. आणि असं म्हणतात की साधारणपणे तेवढी नाही पूर्ण होत, जेवढी गरज आहे तेवढे रक्तदाते येत नाहीत, अशी आत्ताची परिस्थिती आहे. स्टॅटिस्टिक्स असं सांगतं की साधारणपणे आपली गरज आहे त्याच्यापेक्षा रक्तदान हे कमी संख्येने होतं.
1: तर लोकांनी याकडे वळावं यासाठी शासनातर्फे काही प्रयत्न केले जातात का, किंवा रक्तपेढ्यांच्या मार्फत काही प्रयत्न केले जातात का?
0: रक्त पेढ्यांचं हे कामच आहे की स्वेच्छा रक्तदान वाढवणं, कारण सुरक्षित रक्तदानाची सुरुवातच स्वेच्छा रक्तदात्यापासून होते. काही वर्षांपूर्वी पेड ब्लड डोनेशन असा एक विषय होता, तो आता अगदी कायद्याने पण बंद झालाय आणि कुठल्याच अर्थाने ते आता होत नाही तसं. त्यामुळे 100% स्वच्छा रक्तदान हे शासनाने उचललेलं एका अर्थाने पाऊल आहे. मग शासनाने त्याच्यामध्ये काय केलं, तर नॅशनल ब्लड पॉलिसी तयार केली, आपल्या प्रत्येक स्टेट्समध्ये राज्य रक्त संक्रमण परिषद चालते, त्यांच्या माध्यमातून खूप प्रचार प्रसार होतो, पोस्टर्स काढली जातात, रक्तदान दिवस, रक्तदाता दिवस हे साजरे केले जातात की जेणेकरून लोकांना रक्तदानाविषयीची माहिती होत राहावी आणि लोकांनी रक्तदान करत राहावं. रक्तपेढ्या पण हे काम सतत करत राहतात. मग आता हे कसं करायचं, तर साधारणपणे असं म्हणता येईल की एकतर वैयक्तिक संपर्क हा एक विषय असतो. म्हणजे मी आमच्या रक्त केंद्राचं उदाहरण देईल, तर कसा वैयक्तिक संपर्क ठेवायचा लोकांशी, तर अगदी 93 पासून आम्ही जेव्हा पोस्टकार्ड होते ना, रक्तदात्यांना वाढदिवसाची पत्र पाठवायचो.
1: बर,
0: आपण त्यांच्याकडनं जी काय फॉर्म भरून घेतो त्याच्यात त्यांचं डेट ऑफ बर्थ असते, मग स्वाभाविकपणे त्यांना ते पत्र पाठवायचं. म्हणजे असं वैयक्तिक संपर्काच्या माध्यमातून, आता ते बदललं, आता पोस्टकार्ड नाही राहिले, आता मेसेजेस जातात किंवा आमच्या रक्त केंद्रात तर आमच्याकडे सेवाव्रती येऊन फोन सुद्धा करतात. म्हणजे एका अर्थाने त्यांनी कनेक्टेड राहिलं पाहिजे, त्यांना आठवण राहिली पाहिजे रक्तदानाची, असा एक विषय. दुसरा, मोठ्या कार्यक्रमांच्या माध्यमातून, ज्याला आपण वातावरण निर्मिती म्हणतो, मग रॅलीजच्या माध्यमातून असेल, वेगवेगळ्या

0: स्पर्धा घेण्याच्या माध्यमात असेल की ज्याला पोस्टर स्पर्धा म्हणता येईल, निबंध स्पर्धा म्हणता येईल, घोषवाक्य स्पर्धा आहे, रांगोळी स्पर्धा आहे, म्हणजे हा विषय देऊन म्हणजे आम्ही एके वर्षी तर गणेशोत्सव देखावा स्पर्धा पण घेतली. म्हणजे वेगवेगळ्या माध्यमातून स्पर्धेच्या निमित्ताने लोक त्याचा अभ्यास करतात आणि त्या स्पर्धेत भाग घेतात आणि एका अर्थाने कुठेतरी काही जणांच्या मनामध्ये त्याचं जागरण होतं आणि रक्तदान वाढतं. म्हणजे त्यामुळे अशा अर्थाने प्रत्येक संधी की ज्याच्यातनं आपल्याला रक्तदान प्रबोधन करता येईल हे रक्त केंद्रांचं काम पण आहे.
1: म्हणजे प्रत्येक माध्यमांचा उपयोग तुम्ही हा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी करता. मॅडम, रक्तपेढीमध्ये ऍक्च्युअल रक्ताचं संकलन कसं केलं जातं?
0: आपण पाहिलं की आपण आधी रक्तदाताच्या निकषाला जर पात्र झाला तर स्वाभाविकपणे त्याची एक कन्सेंट घेतली जाते आणि त्याच्यानंतर रक्तसंकलन केलं जातं. त्याच्या ठरलेल्या 350 ml किंवा 450 ml अशा दोन प्रकारच्या बॅग्स असतात की ज्याच्यामध्ये ते रक्त गोठू नये म्हणून आणि अधिक दिवस टिकावं म्हणून काही द्रव घातलेले असतात. मग त्यामध्ये रक्तदात्याने काही खाल्लेलं असेल, त्याची झोप पण चांगली झालेली असेल, तर अशा वेळेस त्यांचा हात एकदा ब्लड प्रेशर पाहून जिथून आपल्याला रक्त घ्यायचं स्वीकारायचं आहे त्या व्हेनचा सर्व भाग स्वच्छ करून त्यातनं रक्त घेतलं जातं. याच्यामध्ये सुरुवातीच्या काळामध्ये काचेच्या बॉटल्स होता, आता प्लास्टिक बॅग झाल्यात. त्या प्लास्टिक बॅगच्या माध्यमातून आपण 350 ml रक्त घेतलं तर मग त्यानंतर आपण त्याचे वेगवेगळे रक्त घटक पण बनवू शकतो प्लास्टिकच्या बॅग्समुळे.
1: मॅडम, असं म्हणतात की एखाद्याने जर नियमित रक्तदान केलं तर त्याला कधी भविष्यात रक्ताची गरज पडली तर त्याला फ्रीमध्ये ते उपलब्ध करून मिळतं का?
0: हो.
1: किंवा त्याच्या फॅमिली मेंबरपैकी कुणी आजारी असेल?
0: आता याच्यामध्ये शासकीय रचनेमध्ये तर सगळ्यांना सेवा शुल्क लागत नाही, आम्ही त्याला कॉस्ट म्हणत नाही, मी शक्यतो टाळते ती, कारण प्रोसेसिंग कॉस्ट आहे. जे काय खर्च असतो सगळ्या रक्त केंद्रांचा तो त्या तपासण्या करणं, साठवणं, ती बॅग वापरणं, बाकी सगळे ओव्हरहेड्स याच्यासाठीचा लागणारा खर्च असतो. त्यामुळे ते जे काय सेवा शुल्क आहे ते पण शासनाने त्याचे नियम घालून दिलेले आहेत, त्याच्यापेक्षा जास्त घेता येत नाही असं आहे. त्यामुळे शासकीय रक्त केंद्रांमध्ये तर त्याला शुल्क लागतच नाही, पण अन्य चॅरिटेबल रक्त केंद्रांमध्ये पण, म्हणजे आमच्या रक्त केंद्राचं उदाहरण दिलं तर आम्ही डोनरला स्वतःला लागलं तर त्याला विना सेवा शुल्क देतो. कागदावर लिहिलेलं असतं की 2 वर्षापर्यंत तुम्हाला लागलं तर, पण आत्ता आम्ही पाहतोय की ज्यांनी आमच्याकडे 35-40 रक्तदान केलंय, दुर्दैवाने आता त्यांना बायपास लागतंय, 15-15 वर्ष झाली आहेत, पण आम्ही तरीही देतो. म्हणजे शेवटी रक्तदात्यांनी रक्तदान केलं म्हणून कुणाचा तरी जीव वाचला होता, तर रक्तकेंद्रांनी तेवढं त्यांच्यासाठी केलं पाहिजे असं वाटतं. म्हणून केवळ तो एक विश्वास समाजामध्ये त्या विषयाचा असावा म्हणून आपण हे विना सेवा शुल्क देतो. काही जण म्हणतात सुद्धा की आम्ही भरू शकतो पैसे किंवा आमचा इन्शुरन्स आहे, पण आपण रक्तकेंद्राच्या माध्यमातून तसं करतो, नातेवाईकांना थोडी सवलत देतो.
1: हा, बरोबर. मॅडम, रेशो जर पाहिला म्हणजे रक्त तुमच्याकडे येणं, रक्त संकलन करणं आणि रक्ताची मागणी, एकूण रुग्णालयाचा व्याप बघता किती आहे आणि ते मिळालेलं रक्त तुम्हाला पुरतं का रुग्णांसाठी?
0: दत्ताजी भाले रक्त केंद्राचा आपण विचार केला ना तर आम्ही फक्त हेडगेवार रुग्णालयापुरतं नाही चालवत. आमचं 20% रक्त हेडगेवार रुग्णालयात वापरलं जातं, बाकी 80% रक्त अन्य रुग्णालयांमध्ये संभाजीनगर शहरातल्या आणि काही तालुक्यांमधल्या पण रुग्णालयांमध्ये आपण रक्त पुरवठा करतो. पुरतं का? तर बहुतेक वेळा ठीक परिस्थिती असते, फक्त दिवाळीच्या काळामध्ये आणि मे जूनमध्ये मात्र रक्ताचा तुटवडा प्रचंड जाणवतो, मागणी खूप वाढलेली असते आणि तुलनेने रक्तदान कमी होतं, त्यामुळे त्या काळामध्ये थोडीशी अडचण येते.
1: म्हणजे त्याचं कारण काय की त्या काळामध्येच का अडचण जाणवते?
0: त्या काळामध्ये अडचण जाणवण्याची 2-3 कारणं आहेत. आता दिवाळीचा विचार केला तर असं होतं की आपले बरेच कॅम्प इंडस्ट्रीजमध्ये होतात, मग इंडस्ट्रीजना त्या काळामध्ये टार्गेट्स असतात, मग ते स्वाभाविकपणे तिथले रक्तदान शिबिरं त्या काळामध्ये होत नाहीत, सुट्ट्या असतात, कॉलेजेस बंद असतात, त्यामुळे स्वाभाविकपणे त्या काळामध्ये थोडंसं रक्तदान कमी होतं. आणि म्हणून आम्ही बऱ्याचदा असं म्हणतो लोकांना की तुम्ही या काळामध्ये रक्तदान करा, म्हणजे मग ती जी काय अडचण तेव्हा होते ती होणार नाही. आणि मे जूनच्या काळामध्ये पण हेच कारण आहेत, सुट्ट्या असतात, लोक प्रवासाला गेलेले असतात आणि उन्हाळा असल्यामुळे बऱ्याच जणांना ते कम्फर्टेबल पण वाटत नाही, ही पण त्यातली गोष्ट आहे. पण त्यामुळे एक त्या काळामध्ये थोडीशी अडचण येते, पण तरीही लोकांची गरज पुरवता येते, कारण आपण जर कॉल केलं डोनर्सना तर डोनर्स येतात,
1: ही एक समाधानाची बाब आहे त्याच्यामध्ये. मॅडम, आपण भारतीय स्त्रीचा जर विचार केला तर तिच्या अंगात म्हणजे शरीरामध्ये मुळातच रक्ताची कमतरता खूप फासते म्हणजे अॅनिमिक कंडिशन खूप असते स्त्रियांची, आणि दुसरं म्हणजे थॅलसेमिक कंडिशन पण

0: असते, याचं कारण काय असावं?
1: एक गोष्ट आहे की फिजिओलॉजिकली महिलांचं हिमोग्लोबिनचं प्रमाण पुरुषांपेक्षा कमी असतं. म्हणजे पुरुषांचं समजा 12 ते 16 असेल तर महिलांचं साधारणपणे 11.5 ते 13.5 इतकंच असतं. ही फिजिओलॉजिकल गोष्ट आहे. त्यामुळे स्वाभाविकपणे आणि अन्यही काही गोष्टी म्हणजे प्रेग्नन्सी आहे, डिलिव्हरी आहे, मासिक पाळी आहे, या सगळ्या कारणांनी रक्तस्राव पण महिलांना होत असतो. आधीच कमी असतं शरीराची जी रचना आहे त्याच्यामध्ये आणि यामध्ये रक्तस्राव पण होत असतो. आणि काही गोष्टी अशा आहेत की भारतीय महिलांची जी मानसिकता आहे ना, स्वतःच्या खाण्यापिण्याकडे त्या थोडंसं दुर्लक्ष करतात, त्यामुळे स्वाभाविकपणे त्यांचं स्वतःचं हिमोग्लोबिन चांगलं नाही राहत. मला बऱ्याचदा महिला म्हणतात काय खाल्लं पाहिजे, मी म्हणते तुम्हाला सगळ्यांना कळतं काय खाल्लं पाहिजे, ते मुलांना देतोच ना आपण, त्याची तब्येत नीट राहावी, त्याचं हिमोग्लोबिन नीट राहावं याची काळजी प्रत्येक आई घेते, पण ते ती तिच्यासाठी घेत नाही. त्यामुळे खरं म्हणजे आपल्या महिलांमध्ये न्यूट्रिशनल ॲनिमिया थोडासा जास्त असतो. थॅलेसिमियाचा विषय कसा आहे, तो महिला काय मुलगा काय मुलगी काय त्याच्यामध्ये ते काही डिफरन्शिएट करत नाही. तो जनुकीय आजार असल्यामुळे ज्याला झाला तो त्याला झाला असं होतं. म्हणजे
0: बरोबर म्हणजे ते बाय बर्थच त्यांना मिळालेलं असतं असं म्हटलं तरी हरकत नाही. मॅडम, रक्तदानामध्ये महिलांचा सहभाग किती असतो, तुमचा काय अनुभव आहे?
1: साधारणपणे 4 ते 5% महिला असतात रक्तदानामध्ये. येतात तशा बऱ्याच, पण हिमोग्लोबिनच्या कारणाने बऱ्याच जणी नाकारल्या जातात, त्यामुळे स्वाभाविकपणे त्यांचं प्रमाण थोडंसं कमी आहे. पण येत नाहीत का तर अजिबात येत नाहीत असं नाही आहे. महिला नक्की पुढाकार घेतात, पण फिटनेसचा थोडीशी अडचण असते. त्यामुळे कुठलीही महिला रक्तदानाला आली की मी तिला म्हणते रक्तदानासाठी तर धन्यवाद म्हणते, पण फिटनेस चांगली आहे त्याच्यासाठी पहिलं अभिनंदन करते तुमचं.
0: खरंय खरंय, अगदी खरंय. मॅडम, जाता जाता आपल्या मैत्रिणींना तुम्ही काय सल्ला द्याल?
1: रक्तदान करण्यासाठीच म्हणून नाही, पण आपण आपल्या आरोग्याकडे नक्की लक्ष दिलं पाहिजे. म्हणजे आपण रक्तदानास पात्र झालो म्हणजे काय झालं, तर आपलं स्वतःचं आरोग्य खूप चांगलं आहे असं झालं. मग काय करायला पाहिजे आपण आपलं आरोग्य चांगलं ठेवण्यासाठी? एक पहिला आहार असतो की 2 टोकाचे आपल्याकडे भारतीय महिलांमध्ये विषय असतात. एक तर उपास तापास असतात किंवा मग थोडंसं फॅड असतं, फिट राहायचं, रोड राहायचं, बारीक राहायचं. या दोन्हीही कारणांनी हिमोग्लोबिनचं प्रमाण कमी होतं. म्हणजे एक तर व्रतवैकल्य किंवा फास्ट फूडचा जमाना, अशा 2 गोष्टींमुळे दोन्ही वयाच्या महिलांमध्ये हिमोग्लोबिनचं प्रमाण कमी राहतं. त्यामुळे आपल्या आहारावर लक्ष दिलं पाहिजे. सकस चौरस आहार जे आपल्या लहानपणापासून आपण करत आलेलो आहे, वरण भात भाजी पोळी कोशिंबिरी, हे सगळं खरं म्हणजे आपल्या आहारात असलं पाहिजे आणि ते आपण नियमितपणे स्वतःसाठी पण घेतलं पाहिजे. दुसरं आहे व्यायाम. काही ना काहीतरी व्यायाम आपण केला पाहिजे. चालणं असेल, फिरणं असेल, पळणं असेल, काही जणांना शक्य असेल तर योगासनं केली पाहिजेत. कुठला तरी व्यायाम आपण नक्की केला पाहिजे. मैदानी खेळ जर शक्य असतील तर ते पण करायला हरकत नाही, पण एक कुठलं तरी आपल्या शरीराला व्यायाम नक्की पाहिजे आहे. तसंच जसं हे शारीरिक स्वास्थ्य आहे ना, तसं आपलं मानसिक स्वास्थ्य पण महिलांनी चांगलं ठेवलं पाहिजे की ज्याच्यामध्ये समाधानी असणं हेच खरं म्हणजे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. आणि समाधानी तुम्ही असाल तर बाकी शारीरिक आरोग्यावर खूप परिणाम होतो. मानसिक आरोग्याचा परिणाम शारीरिक आरोग्यावर होत असल्यामुळे मानसिक आरोग्य पण आपलं आपण चांगलं ठेवलं पाहिजे. आणि ते दुसऱ्या कोणावर अवलंबून नाही आहे, ते स्वतःवरच अवलंबून आहे. त्यामुळे स्वाभाविकपणे ज्याही कुठल्या मार्गांनी आपल्याला, पुन्हा एकदा असं म्हणता येईल की मेडिटेशन कुणाला आवडत असेल तर मेडिटेशन, कुणाला कदाचित भजन गाणी याच्यानी समाधान मिळत असेल तर ते, कुठल्या कारणांनी जे आपल्याला आवडतं रुचतं ज्याच्याने खरोखर आपण शांत राहू शकतो, असं आपलं मानसिक आरोग्य महिलांनी निश्चितपणे चांगलं ठेवलं पाहिजे. महिलांनी कुटुंबाबरोबर स्वतःची पण काळजी घेतली पाहिजे, जेणेकरून ती त्या कुटुंबाचा एक भाग असे आहे आणि ती स्वतः आरोग्य राहिलं तर ते सगळं कुटुंबच आरोग्य संपन्न राहू शकतं.
0: कुटुंबाचा डोलारा ती सांभाळू शकते. मॅडम, रेडक्रॉस सोसायटीचं जे उद्दिष्ट आहे की गरजूंना मदत करणं, यासाठी आपण एक चांगलं नागरिक म्हणून काय करायला हवं?
1: रेडक्रॉस सोसायटीनेच असं म्हणलेलं आहे बरं का की 5 C असे म्हणलेले आहेत त्यांनी, की काय असलं पाहिजे. म्हणजे तुम्ही एखादं काम स्वयंसेवी करू शकता किंवा रेडक्रॉस सोसायटीत येऊन तुम्ही काही करू शकता. तर त्यांनी जे 5 C म्हणलेले आहेत ना, ते आपणच एक क्रिएटिव्ह असलं पाहिजे, कोलॅबोरेटिव्ह असलं पाहिजे म्हणजे लोकांना सहकार्य आपण केलं पाहिजे, क्रेडिबल असलं पाहिजे म्हणजे आपण पण विश्वासपात्र असलं पाहिजे, आणि सगळ्यात महत्त्वाचं आपण कमिटेड असलं पाहिजे की जेणेकरून आपण एखादं काम आपण हाती घेतलं आहे तर अतिशय तन मन धन अर्पण आपण ते केलं पाहिजे. अशी साधारण 5 C मध्ये रेडक्रॉसचीच सोसायटीची कल्पना आहे की आपण सर्वांनी त्याच्यामध्ये

0: काम करावं.
1: मॅडम, इतक्या महत्वपूर्ण अशा विषयावर आज तुम्ही आमच्याशी संवाद साधला, आज इथे आलात, त्यासाठी आकाशवाणीच्या वतीने आणि आपल्या समस्त मैत्रिणींच्या वतीने मी आपले खूप खूप आभार मानते. धन्यवाद.
0: मॅडम, हे कामच आहे आपलं सगळ्यांचं. पुन्हा एकदा सांगेन की थॅलेसिमिया पेशंटना दर महिन्याला रक्त लागतं, त्यामुळे रेड क्रॉस सोसायटीच्या वतीने आणि सगळ्या रक्तकेंद्रांच्या वतीने मी असं आवाहन करीन की थॅलेसिमियाचा रक्तपालक आपल्याला होता येईल का याचा पण विचार करावा. त्यांना नेहमीच रक्त लागतं, मग आपण 4 महिन्यांनी रक्त देऊ शकतो तर आपण देऊ शकतो का त्याच्यासाठी, असा विचार सगळ्या महिलांनी करावा असं मी सगळ्यांना आवाहन करते.
1: मैत्रिणींनो, 8 मे या जागतिक रेडक्रॉस आणि थॅलेसिमिया दिनाच्या अनुषंगाने रक्तदान हे जीवनदान याविषयी छत्रपती संभाजीनगर इथल्या डॉक्टर हेडगेवार रुग्णालयाच्या दत्ताजी भाले रक्तपेढीच्या कन्सल्टंट पॅथॉलॉजिस्ट डॉक्टर मंजुषा कुलकर्णी यांच्याशी मदालसा कानडे यांनी साधलेला संवाद तुम्ही ऐकलात.

0: बरे तर मैत्रिणीनो, आज मी तुमची सखी मदालसा कानडे इथेच तुमचा निरोप घेते. पुन्हा आपण भेटणारच आहोत नवीन कार्यक्रमात. मैत्रिणीनो, आजच्या या कार्यक्रमाचे सादर करते होते नयन पवार आणि ही आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राची निर्मिती होती.
1: वनिता मंडळाचा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून, तसंच AIR मराठी या DTH उपग्रह वाहिनीवरून. ही आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राची निर्मिती होती.

मराठीत जी पुस्तकं आली आहेत ना त्याचाही आधार कुठेतरी इंग्रजी पुस्तकच आहेत. त्यावेळी प्रत्यक्ष मला वाटतं नारायण मडगावकर गोविंद मडगावकर सोडलं तर त्यावेळी प्रत्यक्ष पाहून लिहिलेलं तसं कोणी नाहीये माझ्या माहितीत. मला गॅझेट मधून हा सगळा शोध लागला. ती म्हणजे चावचाऊ सारखं पुस्तक म्हणजे एवढी प्रवास वर्णन तर जबरदस्तच. त्यातनं जी मुंबई समजत जाते ना ते काही ऐतिहासिक संदर्भ नव्हे पण तेव्हाचे मुंबईची वर्णन त्यात येतात. मला ती कल्पना करायची सवय डोळ्यासमोर उभं करायचं चित्र ते वाचत असतानाच.

श्रोते हो, अज्ञात मुंबई ही मालिका दिनांक 10 मे पासून सुरू होते. याच अनुषंगाने अज्ञात मुंबई या पुस्तकाचे लेखक नितीन साळुंखे यांची शैलेश माळोदे यांनी घेतलेली विशेष मुलाखत जरूर ऐका येत्या शनिवारी म्हणजे 9 मे रोजी सकाळी 7:30 आकाशवाणीच्या FM रेनबो चॅनल वर आणि सकाळी 9 अस्मिता वाहिनीवर, तसंच न्यूज ऑन AIR या ऍप वरही.

0: अभिनेत्री मीना कुमारी पर फिल्माया गया गाना है। साथ ही हमारे लिखते हैं कि जिसे विवाह या परिणय सूत्र भी कहा जाता है शादी।
1: आकाशवाणी मुंबई। तुषार पवार राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या। जागतिक अर्थव्यवस्थेच्या स्थैर्यात भारत भक्कम आधारस्तंभ असल्याचं परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांचं प्रतिपादन। तारा या स्वदेशी ग्लाइड शस्त्र प्रणालीची उड्डाण चाचणी यशस्वी। राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजनेच्या नोंदणीकृत सदस्यांची संख्या मार्चमध्ये 17 लाखांवर। पश्चिम बंगालमध्ये विधानसभा विसर्जित आणि अमेरिकेकडून इराणच्या लष्करी तळांवर हल्ले। जागतिक अर्थव्यवस्थेच्या स्थैर्यात भारत एका भक्कम आधारस्तंभासारखी भूमिका बजावत असल्याचं परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ एस जयशंकर यांनी म्हटलंय। जयशंकर यांनी सुरीनाममध्ये विविध क्षेत्रातल्या प्रतिनिधींना संबोधित केलं त्यावेळी ते बोलत होते। आंतरराष्ट्रीय समृद्धीत भारत महत्वाचं योगदान देत असल्याचंही त्यांनी सांगितलं। प्रगतीची संकल्पना ही सीमांपलीकडे गेली पाहिजे, त्याला अनुसरूनच भारताची औद्योगिक आणि आर्थिक प्रगती केवळ देशापुरती मर्यादित नसून ती जागतिक स्थैर्याचं एक महत्वाचं साधन आहे असं त्यांनी सांगितलं। आंतरराष्ट्रीय नाणेनिधीनं यावर्षीच्या जागतिक अर्थव्यवस्थेच्या वाढीबाबत व्यक्त केलेल्या अंदाजानुसार 2026 जगभराच्या वास्तव सकल देशांतर्गत उत्पादनात भारत 17% योगदान देण्यासाठी सज्ज असून जगातली सर्वात वेगानं वाढणारी प्रमुख अर्थव्यवस्था म्हणून भारताचं स्थान कायम राहणार असल्याचं त्यांनी सांगितलं। संरक्षण संशोधन आणि विकास संस्था DRDO आणि भारतीय हवाई दलानं संयुक्तपणे विकसित केलेल्या तारा या स्वदेशी ग्लाइड शस्त्र प्रणालीची यशस्वी उड्डाण चाचणी काल झाली। ओदिशातल्या समुद्र किनाऱ्याजवळ झालेल्या या परीक्षणानंतर संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी DRDO आणि हवाई दलाचं अभिनंदन केलंय। मध्यम पल्ल्याची ही शस्त्र प्रणाली अचूक लक्ष्य नसलेल्या शस्त्रांना त्यांचं लक्ष्य निश्चित करण्यासाठी मदत करते, त्यामुळे कमी किमतीच्या शस्त्रांची उपयुक्तता वाढून जमिनीवरील लक्ष्य टिपण्यासाठी त्याचा उपयोग करता येऊ शकणार आहे। NPS म्हणजेच राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजनेच्या नोंदणीकृत सदस्यांची संख्या मार्चमध्ये 17 लाखांवर पोहोचली आहे। या योजनेत जमा झालेला निधी 16 कोटींवर पोहोचला। याशिवाय असंघटित क्षेत्रातल्या नागरिकांसाठी असलेल्या अटल पेन्शन योजनेतली नोंदणीकृत सदस्य संख्यासुद्धा 8.96 कोटी पोहोचली आहे। बचत खातं किंवा पोस्टात खातं असलेल्या कोणत्याही व्यक्तीला ही योजना लागू आहे। केंद्रीय दूरसंचार मंत्री ज्योतिरादित्य शिंदे आज आणि उद्या महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत। मुंबईतल्या अंधेरी रेल्वे स्थानक उपटपाल कार्यालयाचं उद्घाटन शिंदे यांच्या हस्ते आज होईल। उद्या पुण्यात DY पाटील विद्यापीठाच्या दीक्षांत समारंभाला ते प्रमुख पाहुणे म्हणून तसंच पुण्यभूषण पुरस्कार सोहळ्यालाही ते उपस्थित राहणार आहेत। देशातील सरकारी धान्यसाठा 6,40,000 टनापेक्षा जास्त असून हे प्रमाण आपत्कालीन परिस्थितीत आवश्यक असलेल्या साठ्याच्या तिप्पट असल्याचं ग्राहक व्यवहार अन्न आणि सार्वजनिक वितरण मंत्री प्रल्हाद जोशी यांनी सांगितलंय। गहू आणि तांदळाचा अतिरिक्त साठा देशातल्या कल्याणकारी योजना आणि सार्वजनिक वितरण प्रणालीसाठी अखंड पुरवठा सुनिश्चित करत असल्याचं जोशी यांनी समाजमाध्यमावरच्या संदेशात म्हटलं आहे। तात्काळ आरोग्य सेवांसंबंधी प्राथमिक आरोग्य सेवकांना देण्यात येणाऱ्या सर्वंकष प्रशिक्षणाचा आरंभ केंद्रीय आरोग्यमंत्री JP नड्डा यांच्या हस्ते झाला आहे।

0: आरोग्य सेवेचा दर्जा वाढवण्यासाठी तसंच उच्च तर आरोग्य सेवांवरचा भार कमी करण्यासाठी उत्तम प्रकारे प्रशिक्षित असणाऱ्या खात्रीशीर आरोग्य सेवक उपलब्ध असायला हवेत असं आरोग्य मंत्रालयानं याबाबत माहिती देणाऱ्या निवेदनात म्हटलंय. हा उपक्रम म्हणजे फक्त आरोग्य सेवेबाबतचं प्रशिक्षण नसून भारताच्या सार्वजनिक आरोग्य सेवेत धोरणात्मक गुंतवणूक असल्याचंही आरोग्य मंत्रालयानं नमूद केलंय. भारतात सार्वजनिक प्रसारण सेवेचा प्रारंभ झाल्याला यंदा 90 वर्ष पूर्ण होत आहेत. त्यानिमित्त देशभरात विविध कार्यक्रम होत आहेत. 23 जुलै 1936 या दिवशी स्थापन झालेल्या ऑल इंडिया रेडिओ या सेवेचं नामकरण नंतर आकाशवाणी असं करण्यात आलं. दिल्लीच्या आकाशवाणी भवनापासून यानिमित्त विशेष मॅरेथॉन काढण्यात आली. प्रसारभारतीचे मुख्य कार्यकारी अधिकारी गौरव द्विवेदी आणि आकाशवाणीचे महासंचालक राजीव कुमार जैन यांनी मॅरेथॉनला हिरवा झेंडा दाखवला. आकाशवाणी आणि दूरदर्शनचे अधिकारी कर्मचारी मोठ्या संख्येनं या उपक्रमात सहभागी झाले. महासंचालक राजीव कुमार जैन म्हणाले,
1: ब्रॉडकास्टर होने के नाते जब इस तरह का कार्यक्रम हम करते हैं तो इसका संदेश दूर दूर तक सुदूर प्रदेश तक पहुंचता है और ये एक बहुत बड़ा उदाहरण होगा.
2: देशभर में जो हमारे 232 मुख्य केंद्र हैं उन पर ये आयोजन इस महीने आयोजित होगा और ये उत्सव है. हम देश की सेवा में जो आकाशवाणी का योगदान रहा है उस योगदान को सेलिब्रेट कर रहे हैं.
0: आकाशवाणी मुंबईच्या वतीनं यानिमित्त काल सूरसंध्या कार्यक्रम झाला. पद्मविभूषण डॉक्टर एन राजम यांची मुलाखत आणि व्हायोलिन वादनाचा आनंद श्रोत्यांनी लुटला. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. पश्चिम बंगालमध्ये निवडणूक प्रक्रिया पूर्ण झाल्याची अधिसूचना जारी झाल्यानंतर आणि सभागृहाचा कालावधी काल संपुष्टात आल्यानंतर राज्यपाल आर एन रवी यांनी विधानसभा विसर्जित केली आहे. याबरोबरच ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वाखालचं सरकारही बरखास्त झालं आहे. नवीन सरकार स्थापनेसाठी आता बहुमत प्राप्त भाजपा दावा करेल. भाजपा विधिमंडळ पक्षाच्या नेता निवडीसाठी आज कोलकात्यात बैठक होत असून केंद्रीय गृहमंत्री अमित शहा निरीक्षक म्हणून बैठकीला उपस्थित आहेत. ओदिशाचे मुख्यमंत्री मोहन चरण मांझी सहनिरीक्षक आहेत. नवीन मुख्यमंत्र्यांचं नाव या बैठकीत ठरेल आणि उद्या नवीन मंत्रिमंडळाचा शपथविधी होईल. आसाममध्ये नवनिर्वाचित भाजपा सरकार सत्ताग्रहणासाठी सज्ज असून येत्या 12 मे रोजी मंत्रिमंडळाचा शपथविधी होईल. केरळमध्ये मुख्यमंत्रीपदासाठीच्या उमेदवाराची निवड करण्यासाठी युडीएफमध्ये चाचपणी सुरू आहे. अमेरिकेनं इराणच्या लष्करी तळांवर हल्ले केल्याचं वृत्त आहे. इराणनं होर्मुझच्या सामुद्रधुनीत अमेरिकेच्या 3 युद्धनौकांवर हल्ले केले होते. त्याचं प्रत्युत्तर म्हणून हे हल्ले केल्याचं अमेरिकेनं म्हटलंय. अमेरिकेच्या हल्ल्यानंतर इराणची राजधानी तेहरानच्या पश्चिम भागात आणि दक्षिण इराणमधल्या बंदर अब्बासजवळ स्फोटांचे मोठे आवाज ऐकू आल्याचं वृत्त इराणमधल्या माध्यमांनी दिलं आहे. अमेरिकेनं इराणच्या तेलवाहू जहाजावर हल्ला केला त्यामुळे हा संघर्ष सुरू झाला असून इराणनंही प्रत्युत्तरात क्षेपणास्त्र आणि ड्रोननं अमेरिकी जहाजांना लक्ष्य केल्याचं आयआरजीसी या इराणच्या लष्करी संघटनेनं म्हटलंय. दरम्यान संघर्ष वाढवण्याची अमेरिकेची इच्छा नाही मात्र आपल्या लष्कराच्या संरक्षणासाठी आपण सज्ज असल्याचं अमेरिकेनं म्हटलंय. इराणला कधीही अण्वस्त्रसज्ज देश होऊ न देण्याच्या मुद्द्यावर अमेरिका आणि युरोपीय महासंघ परस्परांसोबत असल्याचं अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटलंय. ट्रम्प यांनी युरोपीय आयोगाच्या अध्यक्ष उर्सुला वॉन डेर लेयन यांच्याशी दूरध्वनीवरून चर्चा केली त्यानंतर समाजमाध्यमावरून त्यांनी ही माहिती दिली. यावेळी पश्चिम आशियातल्या परिस्थितीवरही चर्चा झाल्याचं ट्रम्प यांनी म्हटलंय. दरम्यान उर्सुला वॉन डर लेयन यांनीही इराणकडे अण्वस्त्र नसावीत ही भूमिका मांडली. प्रादेशिक स्थैर्य आणि जागतिक सुरक्षेच्या दृष्टीनं इराणचा अण्वस्त्र कार्यक्रम हा मोठा धोका असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सरसकट लागू केलेलं 10% जागतिक शुल्क अमेरिकेच्या आंतरराष्ट्रीय व्यापार न्यायालयानं बेकायदेशीर ठरवून रद्द केलंय. त्यामुळे अमेरिकेच्या व्यापारविषयक धोरणाला मोठा धक्का बसलाय. 1974 व्यापार कायद्याच्या कलम 122 अंतर्गत हे शुल्क योग्य ठरण्यात प्रशासन अपयशी ठरलं. व्यवहाराचं संतुलन साधण्यावर संकट आल्यानं हे शुल्क लागू केल्याचा युक्तिवाद ट्रम्प प्रशासनानं केला होता मात्र तो सिद्ध करण्यात प्रशासन अयशस्वी ठरल्यानं हे शुल्क रद्द करायचा निर्णय न्यायालयानं घेतला आहे. आयपीएल T20 क्रिकेट स्पर्धेत आज दिल्ली कॅपिटल्सचा सामना कोलकाता नाईट रायडर्ससोबत होईल. दिल्लीतल्या अरुण जेटली स्टेडियमवर संध्याकाळी 7:30 वाजता सामना सुरू होईल. दरम्यान स्पर्धेत काल झालेल्या सामन्यात लखनऊ सुपर जायंट्सनं रॉयल चॅलेंज

रेंजर्स बंगळुरूवर 9 धावांनी विजय मिळवला. पावसाच्या व्यत्ययानंतर 19 षटकांचा झालेल्या या सामन्यात बंगळुरूचा संघ 210 धावांचं विजयी लक्ष्य गाठताना निर्धारित 19 षटकात 6 बाद 203 धावाच करू शकला. लखनौच्या वतीनं मिशेल मार्श यानं 111 धावांची धडाकेबाज खेळी केली. त्याला सामनावीराच्या किताबानं गौरवलं गेलं. नाशिकच्या टीसीएस कंपनीतील धर्मांतर प्रयत्न प्रकरणातील फरार आरोपी निदा खान हिला छत्रपती संभाजीनगरातील नारेगाव इथनं काल अटक करण्यात आली. नाशिक पोलीस पथकानं छत्रपती संभाजीनगर गुन्हे शाखेच्या मदतीनं ही संयुक्त कारवाई केली. ईडी म्हणजे सक्तवसुली संचालनालयानं गेम्स क्राफ्ट टेक्नॉलॉजीज लिमिटेड आणि त्यांच्या सहकारी संस्थांवर पैशांच्या बाबतीतली फसवणूक आणि अफरातफर यासाठी गुन्हा दाखल केला आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. जागतिक अर्थव्यवस्थेच्या स्थैर्यात भारत भक्कम आधारस्तंभ असल्याचं परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांचं प्रतिपादन. तारा या स्वदेशी ग्लाइड शस्त्र प्रणालीची उड्डाण चाचणी यशस्वी. राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजनेच्या नोंदणीकृत सदस्यांची संख्या मार्चमध्ये 17 लाखांवर. पश्चिम बंगालमध्ये विधानसभा विसर्जित आणि अमेरिकेकडून इराणच्या लष्करी तळांवर हल्ले. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया 3 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.

आकाशवाणी मुंबई विजया सहजराव प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. राज्य शिक्षण मंडळाने घेतलेल्या 10वीच्या परीक्षेचा निकाल जाहीर. यंदाही उत्तीर्णांमध्ये मुलींचं प्रमाण जास्त. राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजनेच्या नोंदणीकृत सदस्यांची संख्या मार्चमध्ये 17 लाखांवर. मुंबईतल्या पुनर्विकास कामांच्या प्रगतीचा आढावा घेण्यासाठी समिती स्थापन करावी असे मुंबई उच्च न्यायालयाचे निर्देश. नाशिकमधल्या TCS धर्मांतर प्रकरणी आरोपी निदा खानला अटक. आणि प्रसिद्ध उद्योगपती रवी पंडित यांचं निधन. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने फेब्रुवारीत घेतलेल्या 10वीच्या परीक्षेचा निकाल आज जाहीर झाला. राज्यात यावेळी 92.9% विद्यार्थी उत्तीर्ण झाले असल्याची माहिती मंडळाचे अध्यक्ष त्रिगुण कुलकर्णी यांनी पुण्यात आयोजित पत्रकार परिषदेत दिली. राज्यातून या परीक्षेसाठी 15,55,000 अधिक विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी 14,20,486 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. यंदाच्या निकालात 179 विद्यार्थ्यांनी पैकीच्या पैकी गुण मिळवले आहेत. यात सर्वाधिक 104 विद्यार्थी लातूर विभागातले आहेत. कोकण विभागाचा निकाल सर्वाधिक 97.62% लागला तर कोल्हापूर विभाग 95.47% दुसऱ्या स्थानावर आहे. छत्रपती संभाजीनगर विभागाचा निकाल सर्वात कमी म्हणजे 88.41% लागला आहे. इतर विभागीय मंडळांची उत्तीर्णांची टक्केवारी याप्रमाणे. मुंबईत 94.97%, पुणे 94.24%, नाशिक 90.53%, नागपूर 89.7%, लातूर 88.42% आणि अमरावती 90.5%. 10वीच्या निकालात यंदाही मुलींनी बाजी मारली असून 94.96% मुली उत्तीर्ण झाल्या आहेत तर उत्तीर्ण मुलांची टक्केवारी 89.56% आहे. यंदा 179 विद्यार्थ्यांनी पैकीच्या पैकी गुण मिळवून विशेष यश संपादन केलं आहे. यामध्ये सर्वाधिक 104 विद्यार्थी लातूर विभागातले आहेत. विद्यार्थ्यांना गुण पडताळणीसाठी उद्यापासून येत्या 23 मे पर्यंत ऑनलाईन अर्ज करता येणार. रेल्वे गाड्या संबंधित सुरक्षितता देणारी अत्याधुनिक कवच ही प्रणाली उत्तर रेल्वेच्या महत्वाच्या मार्गावरच्या रेल्वे मार्गांवर कार्यान्वित करण्याचा निर्णय रेल्वेनं घेतला आहे. फिरोजपूर मार्गावरच्या 1,478 किलोमीटर मार्गावर ही 362 कोटी रुपयांच्या खर्चाची तर जम्मू रेल्वे मार्गावर 466 किलोमीटर मार्गावर 121 कोटी खर्चाची कवच प्रणाली कार्यान्वित करण्यात येणार आहे. कवच ही स्वदेशी प्रणाली 2 रेल्वे गाड्यांमधल्या टकरीला प्रतिबंध करण्यासाठी विकसित करण्यात आली आहे. संरक्षण संशोधन आणि विकास संस्था म्हणजेच DRDO आणि भारतीय हवाई दलानं संयुक्तपणे विकसित केलेल्या तारा या स्वदेशी ग्लाइड शस्त्र प्रणालीची यशस्वी उड्डाण चाचणी काल झाली. ओदिशातल्या समुद्र किनाऱ्याजवळ झालेल्या या परीक्षणानंतर संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी DRDO आणि हवाई दलाचं अभिनंदन केलं आहे. मध्यम पल्ल्याची ही शस्त्र प्रणाली अचूक लक्ष नसलेल्या शस्त्रांना त्यांचे लक्ष निश्चित करण्यासाठी मदत करते.

0: त्यामुळे कमी किमतीच्या शस्त्रांची उपयुक्तता वाढून जमिनीवरील लक्ष्य टिपण्यासाठी त्यांचा उपयोग करता येऊ शकेल. केंद्रीय दूरसंचार मंत्री ज्योतिरादित्य शिंदे आज आणि उद्या राज्याच्या दौऱ्यावर आहेत. मुंबईतल्या अंधेरी रेल्वे स्थानक उप टपाल कार्यालयाचं उद्घाटन शिंदे यांच्या हस्ते आज होणार आहे. पुण्यात उद्या डीवाय पीठाच्या दीक्षांत समारंभाला प्रमुख पाहुणे म्हणून तसंच पुण्यभूषण पुरस्कार सोहळ्यालाही ते उपस्थित राहणार आहेत. भारतात सार्वजनिक प्रसारण सेवेचा प्रारंभ झाल्याला यंदा 90 वर्ष होत आहेत. त्यानिमित्त देशभरात विविध कार्यक्रम होत आहेत. 23 जुलै 1936 या दिवशी स्थापन झालेल्या ऑल इंडिया रेडिओ या सेवेचं नामकरण नंतर आकाशवाणी असं करण्यात आलं. दिल्लीच्या आकाशवाणी भवनापासून यानिमित्त विशेष मॅरेथॉन काढण्यात आली. प्रसार भारतीचे मुख्य कार्यकारी अधिकारी गौरव द्विवेदी आणि आकाशवाणीचे महासंचालक राजीव कुमार जैन यांनी मॅरेथॉनला हिरवा झेंडा दाखवला. आकाशवाणी आणि दूरदर्शनचे अधिकारी तसंच कर्मचारी मोठ्या संख्येनं या उपक्रमात सहभागी झाले. महासंचालक राजीव कुमार जैन म्हणाले,
1: ब्रॉडकास्टर होने के नाते जब इस तरह का कार्यक्रम हम करते हैं तो इसका संदेश दूर दूर तक सुदूर प्रदेश तक पहुंचता है और ये एक बहुत बड़ा उदाहरण होगा.
2: देश भर में जो हमारे 232 मुख्य केंद्र हैं, उन पर ये आयोजन इस महीने आयोजित होगा और ये उत्सव है. हम देश की सेवा में जो आकाशवाणी का योगदान रहा है उस योगदान को सेलिब्रेट कर रहे हैं.
0: या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. NPS म्हणजे राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजनेच्या नोंदणीकृत सदस्यांची संख्या मार्चमध्ये 17 लाखांवर पोचली आहे. या योजनेत जमा झालेला निधी 16 लाख कोटींवर पोचला आहे. याशिवाय असंघटित क्षेत्रातल्या नागरिकांसाठी असलेल्या अटल पेन्शन योजनेतली नोंदणीकृत सदस्य संख्या सुद्धा 8 कोटी 96 लाखांवर पोचली आहे. बचत खाते किंवा पोस्टात खाते असलेल्या कोणत्याही व्यक्तीला ही योजना लागू आहे. मुंबईत सध्या सुरू असलेल्या पुनर्विकास कामांच्या कामगिरीचा आढावा घेण्यासाठी समिती स्थापन करावी असे निर्देश मुंबई उच्च न्यायालयाच्या खंडपीठानं राज्य सरकारला दिले आहेत. महाराष्ट्र झोपडपट्टी सुधारणा आणि पुनर्विकास कायदा गेली 5 दशकं अस्तित्वात असूनही सध्या मुंबईत झोपडपट्टी सुधारणा तसंच शहर नियोजन अतिशय ढिसाळ पद्धतीनं सुरू आहे असं नमूद करत खंडपीठानं सरकारवर ताशेरे ओढले आहेत. मुंबईत झोपडपट्टी मुक्त करण्याच्या बाबतीत सध्याची वैधानिक यंत्रणा अपुरी पडत असल्याचं निरीक्षणही खंडपीठानं नोंदवलं आहे. प्रसिद्ध उद्योगपती रवी पंडित यांचं आज पुणे इथं अल्पशा आजारानं निधन झालं. ते 75 वर्षांचे होते. KPIT टेक्नॉलॉजीजचे ते सहसंस्थापक आणि अध्यक्ष होते. 3 दशकांहून अधिक काळ चाललेल्या आपल्या कारकिर्दीत पंडित यांनी भारतासह परदेशात तंत्रज्ञानावर आधारित मोबिलिटी सोल्युशन्स आणि शाश्वतता उपक्रमांना पुढे नेण्यात महत्वाची भूमिका बजावली. व्यवसायाव्यतिरिक्त ते अनेक नागरी शैक्षणिक आणि धोरणात्मक संस्थांशी संबंधित होते. नाशिकच्या TCS कंपनीतलं धर्मांतर प्रकरण आरोपी फरार आरोपी निदा खान हिला छत्रपती संभाजीनगर नगरातल्या नारेगाव इथं काल अटक करण्यात आली. नाशिक पोलीस पथकानं छत्रपती संभाजीनगर गुन्हे शाखेच्या मदतीनं ही संयुक्त कारवाई केली. दरम्यान या सर्व प्रकरणाची SIT चौकशी करण्याची मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे करणार असल्याचं पालकमंत्री संजय शिरसाट यांनी छत्रपती संभाजीनगर इथं पत्रकार परिषदेत सांगितलं. निदा खान हिला आज न्यायालयात हजर करण्यात येत आहे. मुंबईत गोरेगाव इथं एका कार्यक्रमात 2 विद्यार्थ्यांच्या झालेल्या मृत्यूप्रकरणी विशेष न्यायालयानं काल आयोजकांना जामीन मंजूर केला. अंमली औषधी पदार्थ आणि मनप्रभावी पदार्थ अधिनियम या कायद्याखाली विशेष न्यायालयानं इतर तिघांना जामीन नामंजूर केला आहे. गोरेगावात नेस्को मैदानावर 11 एप्रिलला झालेल्या टेक्नो संगीत कार्यक्रमादरम्यान अंमली पदार्थांच्या अतिसेवनानं 2 महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला होता. गडचिरोलीत एका मोटरसायकलला ट्रॅक्टरनं धडक दिली.

मित्रांनो, आज आपण अशा एका व्यक्तिमत्वाबद्दल गप्पा मारणार आहोत ज्यांच्या नावाशिवाय भारतीय साहित्य आणि संगीत अपूर्ण आहे, आणि ते म्हणजे गुरुदेव रवींद्रनाथ टागोर. जेव्हा आपण टागोरांचं नाव घेतो तेव्हा डोळ्यांसमोर येतात त्यांच्या अजरामर कविता, गीतांजली आणि आपलं राष्ट्रगीत. पण टागोर हे फक्त पुस्तकातले कवी नव्हते, तर ते निसर्गाचे आणि रंगांचे वेड असलेले एक मुक्त प्रवासी होते. आजच्या पिढीला म्हणजेच आपल्याला अनेकदा प्रश्न पडतो की 100 वर्षांपूर्वीचे हे विचार आज आपल्याला काय बरं देऊ शकतात. तर याचं उत्तर त्यांच्या जगण्याच्या पद्धतीत दडलेलं आहे. टागोरांचं सर्वात मोठं वैशिष्ट्य म्हणजे त्यांची सर्जनशीलता. तुम्हाला माहिती आहे का मित्रांनो, टागोरांनी वयाच्या 60व्या वर्षी चित्रकलेचा छंद जोपासला. ते जेव्हा कविता लिहायचे ना आणि एखादी ओळ जर त्यातली चुकली तर ती फक्त खोडून न टाकता त्या चुकीच्या शब्दांभोवती ते नक्षी काढायचे. त्यातूनच त्यांची अप्रतिम चित्र जन्माला आली. बघा, हा आपल्यासाठी किती मोठा संदेश आहे. आपण अनेकदा अपयशाला घाबरतो किंवा एखादी गोष्ट चुकली की तिथेच थांबतो, पण टागोर सांगतात की तुमच्या चुकांमधूनही काहीतरी सुंदर असं घडवता येतं. गरज आहे ती फक्त त्याकडे बघण्याच्या वेगळ्या दृष्टिकोनाची. मित्रांनो, आता वळूयात त्यांनी केलेल्या त्यांच्या संगीताकडे, ज्याला आपण रवींद्र संगीत असं म्हणतो. टागोरांचं संगीत हे भारतीय शास्त्रीय संगीत आणि लोकसंगीत यांचा एक सुंदर संगम आहे. त्यांनी निसर्गातील ऋतूंचं, पावसाचं आणि मानवी मनातील हळव्या कोपऱ्यांचं वर्णन ज्या सुरांमध्ये केलं आहे ते आजही आपल्याला शांत करतात. त्यांचं संगीत आपल्याला सांगतं की मोठ्या गोष्टी सांगण्यासाठी नेहमी मोठ्या शब्दांची किंवा अवघड सुरांची गरज नसते. मनापासून आलेला एक साधा सूरही जगाला जिंकू शकतो. टागोरांचं निसर्गावर अलोट प्रेम होतं. शांतिनिकेतनची स्थापना करताना त्यांचा एकच उद्देश होता, माणसानं निसर्गाच्या कुशीत शिकलं पाहिजे. झाडांची पानं, वाहती नदी आणि मोकळं आकाश हे आपले सर्वात मोठे शिक्षक आहेत असं ते मानायचे. आज आपण सिमेंटच्या जंगलात राहतोय, मोबाईलच्या स्क्रीनमध्ये अडकलोय, अशा वेळी टागोरांचे विचार आपल्याला पुन्हा एकदा मातीशी जोडायला प्रवृत्त करतात. निसर्गाशी नातं जोडणं म्हणजे केवळ सहलीला जाणं नाही, तर निसर्गातील लय आपल्या जगण्यात आणणं हे आहे. त्यांचे एकला चालो रे हे गाणं आजही तरुणाईसाठी प्रेरणास्थान आहे. जेव्हा आपल्याला कोणाची साथ मिळत नाही किंवा जेव्हा आपण आपले स्वप्न पूर्ण करण्यासाठी एकटे पडतो तेव्हा हे गाणं आपल्याला हिंमत देतं. जर तुझ्या हाकेला कोणी साथ दिली नाही तरीही तू एकटा चालत राहा, तरीही तू एकटा चालत राहा. आणि हा विचार स्वावलंबनाचा आणि आत्मविश्वासाचा मंत्र आहे. टागोरांनी हे केवळ लिहिलं नाही तर हे सगळं ते आयुष्यभर जगले. त्यांनी नेहमी जगाच्या प्रवाहापेक्षा वेगळा विचार करण्याची जिद्द दाखवली. आणि मित्रांनो, हे सगळं सांगण्यामागचं कारण म्हणजे आपण नुकतीच रवींद्रनाथ टागोर यांची जयंती साजरी केली. आणि अशा या कवी, साहित्यिक, तत्वज्ञी, संगीतकार आणि चित्रकार असलेल्या विचारवंताला ज्यांनी भारतीय संस्कृतीला जागतिक स्तरावर नेलं आदरांजली वाहूया. आणि या सगळ्या त्यांच्या प्रवासाबरोबर शेवटी मी इतकंच सांगेन की रवींद्रनाथ टागोर हे एका काळापुरते मर्यादित नव्हते, ते आजही त्यांच्या गाण्यातून, कवितातून आणि त्यांच्या मुक्त विचारातून आपल्यामध्ये जिवंत आहेत. आजच्या या धावपळीच्या जगात जर आपल्याला थोडा निवांतपणा हवा असेल तर टागोरांचं एखादं पुस्तक हाताशी घ्या किंवा त्यांचं एखादं संगीत ऐका, तुम्हाला नक्कीच एक नवीन ऊर्जा मिळेल. याबरोबरच कार्यक्रमात घेऊयात एक सॉन्ग ब्रेक आणि ऐकूयात हे छानसं गाणं. ऐकत रहा युववाणी, मी गायत्री तुमच्या सोबत आहे.

नमस्कार, आकाशवाणीचं हे छत्रपती संभाजीनगर केंद्र आहे. तुम्ही ऐकत आहात युवक मित्र मैत्रिणींचा आवडीचा कार्यक्रम युववाणी. आणि आजच्या कार्यक्रमामध्ये मी तुमची दोस्त आणि तुमची रेडिओ सखी गायत्री देवडे तुम्हा सर्व मित्र मैत्रिणींचं आणि रसिक श्रोत्यांचं मनापासून स्वागत करते.

0: मित्रांनो, कार्यक्रमाच्या सुरुवातीला आपण जाणून घेतलं आपल्याला प्रेरणा मिळेल अशा एका व्यक्तिमत्वाबद्दल, आणि यानंतर देखील कार्यक्रमात असाच एक व्यक्ती आपल्या सोबत आहे. तो लहान जरी असला तरी त्याच्याकडून शिकण्यासारखं भरपूर आहे. NDA या परीक्षेमध्ये त्याला ऑल इंडिया रँक 351 मिळालेला आहे. तर कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत त्याच्याशी मी साधलेला संवाद आणि त्याचा प्रवास. मित्रांनो, आज स्टुडिओमध्ये आपल्यासोबत आहे आपल्यातलाच एक युवा मित्र. तो जिम्नॅस्टिक खेळतो आणि जिम्नॅस्टिक्समध्ये त्याला नॅशनल लेवलमध्ये 5 गोल्ड मेडल देखील मिळालेले आहेत आणि इंटरनॅशनल लेवलला पण तो खेळलेला आहे. सोबतच नुकत्याच झालेल्या NDA या परीक्षेमध्ये त्याने ऑल इंडिया रँक 351 देखील मिळवलेला आहे. तर त्याचं नाव आहे अनुराग देशमुख, आणि आज आपण त्याच्याकडून जाणून घेणार आहोत त्याचा हा NDAचा प्रवास, त्यांनी परीक्षेसाठी तयारी कशी केली आणि रँक मिळवण्यासाठी त्यांनी काय काय मेहनत केली, त्यांनी कसा अभ्यास केला, या सगळ्या गोष्टी आज आपण त्याच्याकडून जाणून घेणार आहोत. तर अनुराग, आजच्या युवावाणी या कार्यक्रमात आकाशवाणीच्या वतीने आणि श्रोत्यांच्या वतीने तुझं खूप खूप स्वागत आहे.
1: थँक्यू गायत्री.
0: तर अनुराग, मला सुरुवातीला सांग की तू NDA या परीक्षेत रँक मिळवलेला आहे, तर तुला NDA करायचं होतं हे तुझं आधीच ठरवलेलं होतं का, किंवा तू या क्षेत्रामध्ये येण्यामागे काय स्टोरी आहे?
1: माझं लहानपणीचं स्वप्न होतं की आपण डिफेन्स फोर्सेसमध्ये जायचं, आणि हे मूवीज आणि डॉक्युमेंटरीज बघून झालेलं स्वप्न होतं. पण जेव्हा मी 9th स्टँडर्ड मध्ये होतो तर मला त्यावेळेस माझ्या पप्पांचा एक स्टुडंट होता सार्थक अक्कर म्हणून, तर त्याचा ऑल इंडिया रँक 5 आलेला.
0: कशामध्ये?
1: CDS मध्ये.
0: ओके.
1: आणि तो लेफ्टनंट झालेला तेव्हा, आणि मग तेव्हा त्याच्याकडून एक इन्स्पिरेशन भेटलं की यार आपण पण डिफेन्स फोर्सेस मध्ये जाऊ शकतो. आणि मी जेव्हा त्याचा इंटरव्ह्यू घेतला त्यानंतर कळालं की एक नॅशनल डिफेन्स अकॅडमी म्हणजे NDAची एक एक्झाम असते, आणि त्या एक्झाम मध्ये आपण एकदम कमी वयात डिफेन्स फोर्सेस मध्ये जाऊ शकतो.
0: ओके.
1: तर मग अशा प्रकारे मला NDA बद्दल कळालं.
0: आणि तुला ते म्हणजे कोणत्या स्टँडर्ड मध्ये असताना कळालं?
1: 9th स्टँडर्ड मध्ये असताना.
0: ओके.
1: आणि मग नंतर 10th नंतर एक एक्झाम असते SPI ची, सर्व्हिस प्रिपरेटरी इन्स्टिट्यूट, तर ते आपल्या संभाजीनगर मध्ये.
0: ओके.
1: तर हे इन्स्टिट्यूट NDA मध्ये जाणाऱ्या लोकांना प्रिपेअर करून घेतं. तर त्यांची पण एक एंटरन्स एक्झाम असते, तर मी ती एंटरन्स एक्झाम दिली आणि मी त्याच्यात फेल झालो.
0: अच्छा.
1: हे माझं पहिलं फेलियर होतं. तर मग
0: आतापर्यंतचं म्हणजे?
1: हो, आतापर्यंतचं. आणि त्या फेलियर नंतर मग अजून एक अशी जिद्द झाली की यार आता NDA काढायचं म्हणजे काढायचंच. तर मग 11th आणि 12th मध्ये मी क्लासेस लावले, आणि मग त्या क्लासेस मधून 11वी 12वीचा अभ्यास आणि NDAचा अभ्यास, हे दोघांचा अभ्यास असं सोबत सुरू ठेवला. आणि 12वी मध्ये असताना मी NDA साठी अपियर झालो. आणि मग अशा प्रकारे हे पूर्ण NDA बद्दल आणि NDAची जर्नी
0: अशी राहिली.
1: हो.
0: अच्छा, म्हणजे सुरुवातीला असं म्हणता येईल की तू मूवीज मधून इन्स्पायर झाला.
1: yes.
0: आणि नंतर त्या मुलाला तू पाहिलंस, त्याचा रँक
1: yes,
0: वगैरे आला, तेव्हा तुला उत्सुकता निर्माण झाली.
1: हो.
0: तू सांगितलंस की तू एक स्कॉलरशिपची एक्झाम दिली होती.
1: yes.
0: तू फेल झालास.
1: right.
0: पण फेल झाल्यानंतर पण काही मुलं अशी असतात की जे खचून जातात की माझ्याकडून एंट्रन्स एक्झामच नाही निघाली तर मी मेन एक्झाम कशी देणार. पण तू त्याला अपोजिट विचार करून तू ठरवलंस की ही नाही झाली तर मी दुसरीच एक्झाम क्रॅक करणार. तर मला सांग की NDAची तयारी करत असताना तुझा माइंडसेट कसा होता, किंवा तू दोन्ही गोष्टी सोबत प्रिपेअर केल्या तर तुझं रुटीन कसं होतं आणि तू माइंडसेट कसा ठेवलास तुझा?
1: तर सगळ्यात पहिले माझा रुटीन, तर रुटीन मध्ये असं होतं की मला जिम्नॅस्टिक्स पण ठेवायचं होतं सुरू, आणि NDAची प्रिपरेशन पण करायची होती. तर मग मी माझ्या क्लासेसच्या सरांसोबत थोडासा संवाद साधला आणि मग एक रुटीन बनवला.
0: okay.
1: की मी 7:30 क्लासेसला जाणार, मग 7:30 ते मी 5:30 पर्यंत क्लासेस करणार.
0: म्हणजे भरपूर वेळ क्लासेस होते तुझे?
1: हो, 7:30 ते 12:30 माझे लेक्चर राहायचे, आणि मग नंतर लंच झाल्यानंतर सेल्फ स्टडी तिकडेच अभ्यासिकामध्ये.
0: अच्छा.
1: तर मग 5:30 नंतर मी तिकडून जिम्नॅस्टिक्सला जायचो 8 वाजेपर्यंत.
0: ओके.
1: आणि मग 8 वाजेनंतर माझं शेड्यूल संपायचं पूर्ण, आणि मग घरी आल्यानंतर डिनर, आणि मग परत 12:30 पर्यंत एक सेशन लावायचा अभ्यासाचा.
0: बापरे.
1: तर मग असा माझा दिवसभराचा रुटीन राहायचा. आणि माइंडसेट बद्दल, तर जिम्नॅस्टिक मध्ये स्पोर्ट्स मध्ये असल्यामुळे मग माइंडसेट असाच होता की रिझल्ट पेक्षा जास्त प्रिपरेशन मध्ये फोकस ठेवायचं, की रिझल्ट तर येणारच

0: प्रिपरेशन जर मी 100% केली रिझल्ट ऑटोमॅटिक 100%
1: येणार.
0: तर मग प्रिपरेशन मध्ये पूर्ण फोकस ठेवला. आणि मेन गोष्ट अशी की एनडीए मध्ये असं असतं की मॅथचा जर तुम्ही कट ऑफ क्लिअर केला तर तुमचा पुढचा पेपर चेक होणार.
1: ओके.
0: माझं मॅथ सगळ्यात जास्त वीक, 10वीपर्यंत मॅथ्स मध्ये मला काहीच येत नव्हतं. तर मग 11वीमध्ये एकदम बेसिक पासून सुरू केलं, म्हणजे 9वी 10वीचा परत अभ्यास सुरू केला. मग 9th 10th 11th असा 3 वर्षाचा अभ्यास मी 11th मध्ये सुरू केला पूर्ण. आणि मग 12th मध्ये येईपर्यंत मी पूर्ण सिलेबस कॉन्कर केला. आणि रिटर्न मध्ये मी मॅथ्स मध्ये स्टॉप केलं.
1: अरे बापरे.
0: तर हे एक असं होतं की हा जो चॅलेंज होता तो चॅलेंज जेव्हा मी माझ्या मॉक टेस्ट दिल्या एनडीएच्या एक्झामच्या पहिले, तर त्या मॉक टेस्ट मध्ये माझा स्कोर यायला लागला मॅथ्स मध्ये. तर मग एक कॉन्फिडन्स बिल्ड झाला की यार आपलं आता होऊ शकतो. बरोबर. कारण
1: आणि जो सब्जेक्ट आपल्याला येत नाही त्याच्यामध्ये मार्क जेव्हा येतात तेव्हा अजून बूस्टअप होतो.
0: राईट. तर मग तो एक असं कॉन्फिडन्स बिल्डअप झाला. आणि मग अशा प्रकारे तो माइंडसेट एक असं पॉझिटिव्ह राहिला की यार आता आपल्याला मार्क्स येत आहे म्हणजे आपलं होऊ शकतं. सेल्फ कॉन्फिडन्स पण एक बिल्ड झाला. तर मग अशा प्रकारे माझं माइंडसेट आणि रुटीन होतं.
1: नक्कीच खूपच छान. आणि मला सांग की तू एनडीएच्या एक्झाम बद्दल बोललास तर या एक्झामचा पॅटर्न कसा असतो किंवा या एक्झाम मध्ये कोणकोणत्या स्टेजेस असतात?
0: एनडीएमध्ये 2 स्टेजेस असतात, एक असतं इंटरव्ह्यू आणि एक असतं रिटर्न एक्झाम. तर सगळ्यात पहिले रिटर्न एक्झाम. तर रिटर्न एक्झाम 2 पार्ट्समध्ये डिवाईड असतं. एक असतं मॅट मॅथमॅटिक्स अबिलिटी टेस्ट आणि एक असतं गॅट जनरल अबिलिटी टेस्ट. मॅथमॅटिक्स अबिलिटी टेस्ट मध्ये फक्त मॅथ सब्जेक्ट असतो आणि हा असतो 300 मार्कासाठी. आणि जनरल अबिलिटी टेस्ट मध्ये असतात इंग्लिश, फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी, जिओग्राफी, हिस्ट्री, पॉलिटी आणि इकॉनॉमिक्स. तर हे 8 सब्जेक्ट असतात आणि हे असतं 600 मार्काला. तर एकूण 900 मार्काचा हा पेपर असतो. तर मग हे झालं रिटर्न पार्टसाठी.
1: आणि याचा कट ऑफ किती असतो? म्हणजे
0: याचा कट ऑफ असा ऍव्हरेज 350 पर्यंत, पण आमच्या वेळेसचा कट ऑफ लागल्या 304 मार्कांचा. ऍव्हरेज आपण 350 म्हणू शकतो. हो. म्हणजे एक सेफ स्कोर असतो की तुम्ही रिटर्न क्लिअर करण्यासाठी.
1: आणि तू जसं म्हणालास की मॅट मध्ये तुम्हाला पहिले पास व्हावं लागतं तर पुढचा
0: पेपर चेक होतो. राईट. जर तुम्ही मॅथचा कट ऑफ, आता 300 पैकी मॅथचा कट ऑफ असतो 80-90.
1: अच्छा.
0: तर मग जर तुम्ही हा कट ऑफ क्लिअर केला तरच तुमचा गॅटचा पेपर चेक होणार. जर तुम्ही मॅथचा कट ऑफच क्लिअर नाही केला तर गॅटचा पेपर चेक होतो.
1: तुम्ही तिथेच फेल झाले.
0: राईट. करेक्ट.
1: ओके. आणि याला निगेटिव्ह मार्किंग देखील असते.
0: हो. याची निगेटिव्ह मार्किंग अशी असते, प्लस मॅथ्स मध्ये असतं +2.5 - 0.83.
1: अच्छा.
0: आणि गॅट मध्ये असतं +4 - 1.33.
1: ओके.
0: तर हे अशा प्रकारे याची मार्किंग स्कीम असते. आणि इंटरव्ह्यू मध्ये पण 5 दिवसांचा इंटरव्ह्यू असतो, याला म्हणतात SSB इंटरव्ह्यू. तर SSB म्हणजे सर्व्हिस सिलेक्शन बोर्ड. तर ह्या 5 दिवसाच्या इंटरव्ह्यू मध्ये पण 2 स्टेज असतात. एक असतं स्क्रीनिंग जे असतं D1 ला, आणि मग नंतर असतं 4 दिवसांचं वेगवेगळ्या टेस्ट. तर स्क्रीनिंग मध्ये काय असतं, तुम्हाला सगळ्यात पहिले एक 60 प्रश्न देणार, म्हणजे एक मेंटल ऍबिलिटीचे प्रश्न, आणि ते तुम्हाला एका टायमिंग मध्ये सोडवायचे असतात. आणि मग दुसरी टेस्ट असते, एका मोठ्या स्क्रीनवर तुम्हाला एक ब्लर पिक्चर दाखवणार, 30 सेकंडसाठी ब्लर पिक्चर दाखवणार. मग एक ब्लँक स्लाइड येणार, मग तुम्हाला त्याच्यावर 4 मिनिटात स्टोरी लिहायची की तुम्ही त्या पिक्चर मध्ये काय ऑब्झर्व केलं, आणि त्या स्टोरी मध्ये एक अशी स्टोरी लिहायची की त्याच्याने तुम्ही एक पॉझिटिव्ह एंड करशाल त्या स्टोरीचा. म्हणजे तुमचं एक मेन कॅरेक्टर आहे, जसं एक मूवी असते ना, त्या मूवीला 4 मिनिटात तुम्हाला स्टोरी लिहायची. असं
1: तुझ्या वेळेस काय दाखवलं होतं? तुझा
0: माझ्या वेळेस असं पिक्चर होतं की एक ब्लर आहे आणि एक गाव आहे आणि त्या गावात फ्लड्स आलेले. तर एका बोट मध्ये 4 लोक आणि एका माणसाच्या हातात बाळ आहे आणि ती लोक रेस्क्यू करत आहेत. तर असं पिक्चर आलेलं. मग मी सेम स्टोरी लिहिली की फ्लड्स आलेले आणि मी रेस्क्यू करतोय. असं हे असतं D1. मग नंतर असतं 4 दिवसांचं, त्याच्यात असतं तुमचं सायकोलॉजी टेस्ट. मग असतं 1-on-1 इंटरव्ह्यू म्हणजे पर्सनल इंटरव्ह्यू. आणि सेकंड असतं ग्रुप टास्क GTO. असे 3 टास्क हे तुमचे 4 दिवसात चालतात. आणि हे 3 टास्क झाल्यावर 4थ्या दिवशी म्हणजे लास्ट डे, 5th डे तेव्हा असं तुमचं कॉन्फरन्स, म्हणजे तुमच्या समोर 16 ऑफिसर्स बसलेले असतात आणि ते 16 ऑफिसर तुमच्या 1 मिनिट किंवा 1.5 मिनिटाचा असं एक पर्सनल इंटरव्ह्यू घेता. ते असं बघता, चेक करता की कॉन्फिडन्स कसा आहे. तर मग हा असतो पूर्ण SSB चा प्रोसेस.
1: अरे वा, खूपच छान.
0: हे तुम्ही 2 स्टेज क्लिअर केले की मग नंतर मेडिकल्स होतात तुमचे. आणि मग मेडिकल नंतर एक मेरिट लिस्ट येते. म्हणजे हे पूर्ण प्रोसेस क्लिअर झाल्यानंतर एक 600 मुलं रेकमेंड होतात इंटरव्ह्यू नंतर. आणि 600 मधून जे पहिले 406 जण असतात ते सिलेक्ट होतात. त्या मेरिट लिस्ट मध्ये असं सगळं झालं की मग तुमचं जॉईनिंग लेटर येतं.
1: अरे वा, खूपच छान. आणि त्यामध्ये तुझा 351st रँक आलेला
0: आहे. राईट.
1: खूपच छान, त्याबद्दल तुझं अभिनंदन.
0: थँक्यू गायत्री.
1: तर अनुराग, तू आम्हाला पूर्ण एनडीए एक्झामची सगळी प्रोसेस सांगितलीस आणि एक्झाम पॅटर्न देखील सांगितलं, पण मला सांग की खूप सारे जण या एक्झामला अपियर होतात आणि एक्झाम तर सगळेच जण देतात, पण तू

0: रँक मिळवलाय आणि या सगळ्या तू फर्स्ट टाइमच तू सगळी प्रोसेस दिली आणि त्यातून तुझं सिलेक्शन झालेलं आहे, तर मला सांग की जे मुलं प्रिपेअर करतात आणि एक जे तू आहे ज्यांनी रँक मिळवलाय, तर या दोघांमधला फरक काय किंवा अशा कोणत्या गोष्टी तू वेगळ्या केल्यास जेणेकरून तुझा रँक आलाय?
1: तर सगळ्यात पहिले मला असं वाटतं की माझा रँक येण्यामागचं कारण असं आहे की मी जिकडे पर्यंत क्लासेसला होतो किंवा मी घरी स्टडी करायचो ज्या रूम मध्ये त्या डेस्कवर मी एक गोष्ट लावून ठेवलेली, ऑल इंडिया रँक 1 ऍट व्हॉट कॉस्ट. तर मी ड्रीम केलं ऑल इंडिया रँक 1 आणि मला ऑल इंडिया रँक 351 भेटला. तर असंच मला एक वाटतं की यार एम हाय पाहिजे आपला. जर तुम्ही ड्रीम असं मोठ्या गोष्टीचं केलं तर छोटी गोष्ट भेटणारच. ही एक गोष्ट असते जे नॉर्मल स्टुडंट करत नाही आणि मी केली. आणि नंतर जर झालं तर जी गोष्ट माझी सगळ्यात जास्त वीक होती त्याच गोष्टीवर मी टॉप केलं,
0: सगळ्यात जास्त काम केलं.
1: तर मग ही एक गोष्ट आहे की जी गोष्ट मला असं वाटतं की एक रँकर कडे असतेच. आणि मग नंतर डिसिप्लिन म्हणजे कन्सिस्टन्सी, रोज सकाळी 7:30 क्लासेसला जाणं आणि रोज 5:30 पॅकअप करणं, म्हणजे हा पूर्ण टाईट शेड्यूल रोज मेंटेन करणं हे खूप अवघड असतं आणि हे मी माझ्या पूर्ण रुटीन मध्ये केलं 11th आणि 12th स्टँडर्डच्या. तर हे कन्सिस्टन्सी एक मॅटर करतं. त्यानंतर एक अशी ऍक्टिव्हिटी पाहिजे तुमच्या पूर्ण डेली शेड्यूलमध्ये की जी तुम्हाला रिफ्रेश करेल. म्हणजे असं पण नाही की तुम्ही पूर्ण 24 तास अभ्यास करायला पाहिजे.
0: अगदी अगदी.
1: हा, तर मग एक अशी ऍक्टिव्हिटी पाहिजे जसं माझ्याच्यात स्पोर्ट्स होतं, तर वेगळं म्युझिक असू शकतं, डान्स असू शकतं.
0: एखादं तू म्हणतोयस की आर्ट्स किंवा कला तुमची जोपासायला पाहिजे,
1: तर मग ते एक अशी गोष्ट असते जी तुम्हाला अभ्यासामधून बाहेर काढतं आणि माइंड फ्रेश करतं. तर मग ती एक गोष्ट अशी होती की जी माझ्या पूर्ण प्रोसेसमध्ये तिने मला हेल्प केली. तर मग अशाच प्रकारे जसं डिसिप्लिन कन्सिस्टन्सी आणि एक ऍक्टिव्हिटी जर केली तर मग बाकीही विद्यार्थी त्यांचं जे काही गोल असेल ते अचीव्ह करू शकतो.
0: नक्कीच, खूप छान. तर मला सांग, हे प्रिपरेशन करताना तुला कोणत्या अडचणी आल्या का आणि आल्या तर त्या तू कशा सॉल्व्ह केल्यास?
1: तर अडचणी सांगायचं झालं तर सगळ्यात पहिली अडचण होती की मॅथ्स मॅथ्स येत नव्हतं. दुसरी अडचण अशी होती की झोप खूप यायची, कारण मी सकाळी जाताना सायकलवर जायचो आणि जिमनॅस्टिक केल्यानंतर पण सायकलवर यायचो. तर जिमनॅस्टिक्स प्लस अभ्यास प्लस सायकलवर येण्याचं रुटीन
0: हे खूप असं.
1: तर मग अशी प्रोसेस मध्ये झोप खूप यायची आणि दुपारच्या वेळेस असं व्हायचं की माझा सेल्फ स्टडीचा टाइम राहायचा आणि झोप यायची. तर मग करायचं काय? तर झोपेसाठी असं केलं की एक टाइम स्लॉट तयार केला, 3:30 ते 4 ह्या अर्ध्या घंट्यात मी झोपणार आणि मग झोप गेल्यानंतर माझा अभ्यास परत सुरू करायचा. हे झालं झोपेसाठी. आणि मॅथ्ससाठी तर माझे क्लासेसमधले जे मॅथ्सचे सर होते प्रेम लोहिया सर, तर मग त्यांनी त्यांच्याकडे डाऊट सेशन झाले किंवा त्यांचं जे शिकवण्याची पद्धत ती एक खूप चांगली होती. आणि मी जे PYQs असतात म्हणजे प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स NDA चे, तर 2016 ते 2025 जेवढे पण क्वेश्चन्स आलेले सगळे सॉल्व्ह केलेले. आणि माझ्याकडे फोन नव्हता पूर्ण प्रिपरेशन मध्ये, तर मग अभ्यास करायचा तर फक्त पुस्तकातूनच. तर मग
0: सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे आजच्या काळात म्हणजे फोन न वापरणं, ते पण 2 वर्ष.
1: तर मग ह्या 2 वर्षात कसं झालं, माझ्याकडे एक जी बुक होती Pathfinder, NDA Pathfinder, तर त्या Pathfinder 600 पानाची Pathfinder असते. तर फोन नव्हता, तर मग ती Pathfinder माझी 2 वेळेस सॉल्व्ह करून झालेली.
0: बाप,
1: कारण फोन नव्हता तर मग सॉल्व्हिंग कुठून करायची तर पुस्तकातूनच. तर मग हे असं पूर्ण केल्यानंतर एक मॅथ्सवर एक असं कॉन्फिडन्स आला.
0: हा,
1: तर मग मॅथ्सला असं कॉन्कर केलं आणि बस एवढ्याच अडचणी. बाकी तर एक अजून एक अशी अडचण की अभ्यास आणि जिमनॅस्टिक्सला सोबत कसं चालू ठेवायचं. तर मी
0: हे अडचण नाही म्हणता येणार, ते तुझं काय म्हणता येईल जिमनॅस्टिकसाठीचं तुझं वेळ म्हणता येईल की तुला ते सोबत कंटिन्यू ठेवायचंच होतं.
1: करेक्ट. तर मी 11th कंटिन्यू केलं जिमनॅस्टिक्स आणि 12th मिड मध्ये मी जिमनॅस्टिक्सला थोडं ब्रेक दिला, कारण तेव्हा अशी गरज होती की फुल टाइम अभ्यास करायची गरज होती. आणि मग नंतर संडे टू संडे स्पोर्ट्स खेळायला जायचो, क्रिकेट आणि फुटबॉल किंवा मग ट्रेकिंगला जायचो. तर असा माझा पूर्ण शेड्यूल होता आणि त्या अडचणी
0: दूर केल्यास. अगदीच, खूप छान पद्धतीने तू सांगितलंयस आणि तू ज्या अडचणींवर मात केली ज्या प्रकारे, ते पण खूप कौतुकास्पद आहे की तू ते खूप पॉझिटिव्हली घेऊन म्हणजे त्यावरती मात केलीस. आणि मला हे म्हणायचं होतं की तू सांगितलंस की NDA ची तयारी आणि 11वी 12वीचं प्रिपरेशन तू सोबत केलंस, तर मला सांग या दोन्ही गोष्टींमध्ये तू मेळ कसा ठेवलास की NDA चं पण तुला प्रिपरेशन करायचं होतं शिवाय 12वी बोर्डची तुला तयारी करायची होती, तर तो अभ्यास तू कसा मॅनेज केलास?
1: सिलेबस NDA चा आणि 11th आणि 12th चा तर सेमच असतो, फक्त डिफरन्स येतो की NDA चा पॅटर्न असतो MCQ टाइप आणि 11th 12th चा अभ्यास असतो थेरी. तर मग मी माझ्या पूर्ण प्रिपरेशन मध्ये सिलेबस कसा पूर्ण करायचा हे ठरवलं आणि मग नंतर जेव्हा माझं

0: इंटरव्ह्यू झाला जॅन मध्ये, तर मग जॅन टू फेब माझ्याकडे एक मंथ होता, तर त्या एका महिन्यामध्ये मी पूर्ण थेरी कसं लिहायचं की बोर्ड्स मध्ये अटेम्प्ट कसं करायचा पेपर, तर मग याच्यावर काम केलं. कारण मला सिलेबस तर येत होता, म्हणजे लिहायचं काय ते माहिती होतं.
1: म्हणजे तुला ते एक बेनिफिट होता की एनडीएचं जे सगळं होतं ते तुला ट्वेल्थ बोर्ड मध्ये होतं.
0: हो, तर मग मला क्वेश्चन सॉल्व्ह करायचं कसं हे माहिती होतं, पण थेरीमध्ये त्याला लिहायचं कसं तर हे त्या मी एका महिन्यात करून घेतलं. तर मग असं मी इलेव्हन्थ ट्वेल्थ आणि एनडीएचा अभ्यास केला. आणि इलेव्हन्थ अँड ट्वेल्थ मध्ये माझं असं होतं की माझं माझ्याकडे सब्जेक्ट होते पीसीएम, आणि एनडीए मध्ये असं होतं की वेगळे पण सब्जेक्ट, इंग्लिश, नंतर झालं जिओग्राफी, बायोलॉजी,
1: पॉलिटी,
0: इकॉनॉमिक्स. तर मग याच्यासाठी पण माझे संध्याकाळचे क्लासेस राहायचे. तर मग त्या क्लासेसमधून आणि सेम जसं मी सांगितलं पीवाय क्यूज मधून, तर मग मी सेम इलेव्हन्थ ट्वेल्थचा अभ्यास सकाळी करून घ्यायचा आणि मग संध्याकाळ झाली की बाकीच्या जनरल स्टडीज साठी अभ्यास.
1: म्हणजे जे सब्जेक्ट तुझे बारावी साठी नाही येते नंतर तू ठेवले होतेस. अगदी खूप छान. अनुराग, तू एक्झाम बद्दल मला सांगितलंस, पण मला सांग की ज्या दिवशी रिझल्ट आला आणि तुझा ऑल इंडिया रँक आला तेव्हाची तुझी रिएक्शन किंवा तुझ्या आई वडिलांची रिएक्शन कशी होती, तो अनुभव कसा होता?
0: मी ज्या दिवशी माझा ऑल इंडिया रँक आला 8 एप्रिलला, तर 8:30 रात्री रँक आलेला.
1: अच्छा.
0: आणि मी त्यावेळेस क्लास मध्ये होतो, तर असं होतं की मला असं गॅरंटी नव्हती की माझा ऑल इंडिया रँक येईल. तर मी सेकंड अटेम्प्ट साठी प्रिपेअर करत होतो.
1: अरे बापरे, म्हणजे तू एक्झाम दिल्यानंतर पण प्रिपेअर करत होता.
0: माझं 12 एप्रिलला सेकंड अटेम्प्ट होता आणि 8 एप्रिल रिझल्ट आला. तर मग मी प्रिपेअर करत होतो, आम्ही ग्रुप स्टडी करत होतो आणि माझे टीचर आले आणि त्यांनी सांगितलं की तुझी मेरिट लिस्ट लागली. तर मग त्यांनी सांगितलं की तुझं ऑल इंडिया रँक 351 आलाय.
1: अरे वा.
0: तर मग विश्वासच होत नव्हता की यार आपला ऑल इंडिया रँक 351 आलाय आणि आपण सिलेक्ट झालोय.
1: अगदीच.
0: तर एक असं होतं की आता मी काय करू, हसू की रडू. तर मग मी सगळ्यात पहिले माझ्या वडिलांना फोन लावला आणि त्यांना सांगितलं की माझा ऑल इंडिया रँक 351 आला. तर त्यांची रिएक्शन अशी होती, त्यांनी मला विचारलं तू एकदा परत चेक कर आलाय की नाही. तर ते मला असं म्हणत की तू 10 वेळेस चेक कर की खरंच मेरिट लिस्ट आली आहे की नाही. मग मी त्यांना सांगितलं की आली आहे आणि माझा ऑल इंडिया रँक 350 आलाय. तर 8 एप्रिल पासून आजपर्यंत आमच्या घरात रोज वेगवेगळे सेलिब्रेशन सुरू आहे. एक चांगलाच अनुभव होता आणि माझं पहिलं असं सक्सेस होतं की जे मी 100% स्वतःच्या हार्डवर्कनी केलेलं सक्सेस.
1: अगदीच अगदीच. म्हणजे तू सांगतानाच मला ते जाणवलं की तू सायकलनी जात होता, 7:30 ते 5:30 तू क्लासेस केले, त्यानंतर देखील तू जिम्नॅस्टिक सोबत ठेवलं, 12:30 पर्यंत अभ्यास केला. म्हणजे तू तुझं अगदी 100% दिलंस. आणि आजच्या काळात पाहायचं झालं तर मुलं बऱ्याच ठिकाणी डिस्ट्रॅक्शन्स खूप असल्यामुळे ते गोल असला तरी तेवढं त्यावर फोकस देऊ शकत नाही, पण तू मनामध्ये निश्चय करून ते ठरवलं आणि ते तुला मिळालं. हे तुझं अगदीच हार्डवर्क आहे असं म्हणायला हरकत नाही. तर अनुराग, खूप छान पद्धतीने तू आम्हाला सांगितलंयस आणि तुझा अनुभव देखील खूप छान होता. आपल्या कार्यक्रमाची वेळ आता संपत आली आहे, पण जाता जाता मला सांग की आपल्यातले बरेच युवा मित्रमैत्रिणी आपला कार्यक्रम ऐकणार आहेत आणि त्यातल्या बऱ्याच जणांना देखील या क्षेत्रामध्ये यायचं असेल, तर तुझ्या अनुभवातून तू त्यांना काय सांगशील की या परीक्षेसाठी तयारी करत असताना त्यांनी कोणत्या गोष्टी लक्षात ठेवायला हव्यात जेणेकरून त्यांचा देखील फर्स्ट अटेम्प्ट मध्येच निकाल लागेल आणि रँक देखील येईल?
0: सगळ्यात पहिले मी त्यांना एवढंच सांगू शकेल की त्यांनी प्रिपेअर करताना त्यांचा माइंडसेट हा पॉझिटिव्ह
1: ठेवला पाहिजे.
0: जरी तुम्हाला एक गोष्ट येत नसेल तरी पण तुम्ही त्या गोष्टीसाठी 100% हार्डवर्क करा, ती गोष्ट तुम्हाला भेटेलच. आणि सेकंड गोष्ट असं की ज्या फील्डमध्ये तुमची आवड आहे त्या फील्डमध्ये जर तुम्ही जास्त प्रयत्न केला तर ती तुम्हाला लवकर भेटेल. किंवा जर तुम्ही एका फोर्सफुली जात असेल तर मग त्याचा काही फायदा होणार नाही तुम्हाला. तर ज्या गोष्टीची आवड असेल तीच गोष्ट करा,
1: ती गोष्ट आतून आली पाहिजे.
0: हां राईट. तर ते एक आहे. आणि नंतर झालं की एक कन्सिस्टन्सी पाहिजे तुमच्यात पूर्ण, जे 2 वर्ष किंवा 3 वर्षाची प्रिपरेशन असेल तुमची ज्या पण क्षेत्रात जायचं असेल. आणि मग नंतर एक शेवटचं जी गोष्ट आहे ती सेल्फ बिलीफ. तर तुमच्यावर सेल्फ कॉन्फिडन्स किंवा एक सेल्फ बिलीफ असला की यार ही गोष्ट आहे ही मी करू शकतो, तर नक्कीच कोणती पण गोष्ट असेल ती होणार,
1: थांबवू शकणार नाही, तुम्ही ती करणार.
0: आणि नथिंग इज इम्पॉसिबल, तर काही पण करू शकता तुम्ही, एवढंच सांगू शकेल.
1: खूप छान. तर अनुराग, तू आज कार्यक्रमात आलास, आम्हाला एनडीए या क्षेत्राविषयी आणि तुझ्या परीक्षेचा अनुभव तू आम्हाला शेअर केलास, या परीक्षेबद्दल तू आम्हाला पूर्ण माहिती दिलीस, त्याचा पॅटर्न काय असतो, एक्झाम कशी असते, तर तू इथे आलास, आम्हाला ही सगळी माहिती दिलीस, त्याबद्दल आकाशवाणीच्या वतीने आणि श्रोत्यांच्या वतीने तुझे खूप खूप आभार आणि तुला तुझ्या पुढच्या वाटचालीसाठी देखील खूप खूप शुभेच्छा.
0: थँक्यू गायत्री. आणि आकाशवाणीने आज मला इकडे संधी दिली आणि हा माझा पहिलाच इंटरव्ह्यू, तर मी आकाशवाणीला धन्यवाद म्हणेल आणि सांगेल ह्या युवावाणीमध्ये जर एक जरी असा मुलगा असेल की जो माझ्या इन्स्पायर होईल तर नक्कीच हे खूप चांगलं राहील. कारण मी पण माझ्या प्रिपरेशन मध्ये एका मुलाकडून इन्स्पायर झालेलो, तर तसंच जर माझ्याकडून एखादा मुलगा इन्स्पायर झाला तर अजून चांगलं राहील. थँक्यू.
1: येस, थँक्यू.

मित्रांनो, आताच आपण ऐकलात एनडीए या परीक्षेमध्ये ऑल इंडिया रँक 351 मिळवलेल्या अनुराग देशमुख याच्याशी मी साधलेला संवाद पाहिलात. मित्रांनो, जर एखादं स्वप्न मनाशी बाळगलं आणि त्यावरती विश्वास ठेवला तर ते स्वप्न नक्कीच पूर्ण होतं. जसं अनुरागने स्वतःवर विश्वास ठेवला आणि त्याचं 100% दिलं, कुठेही कमी पडू दिलं नाही, आणि 100% देऊनही त्याने दुसऱ्या अटेम्प्टची तयारी देखील सुरू केली होती. म्हणजे किती त्याचं डेडिकेशन म्हणलं पाहिजे. असंच जर आपण सगळ्यांनी आपल्या आवडीच्या क्षेत्रामध्ये केलं तर नक्कीच सगळ्यांना यश हे मिळणारच. याबरोबरच कार्यक्रमात घेऊयात एक सॉन्ग ब्रेक आणि ऐकूयात हे छानसं गाणं. इन्जॉय करा, मी गायत्री तुमच्या सोबत आहे.

मित्रांनो, या गाण्याबरोबरच कार्यक्रमात वेळ झाली आहे तुमचा निरोप घेण्याची. मी आशा करते की आजचा कार्यक्रम तुम्हाला नक्कीच आवडला असेल आणि आजच्या या मुलाखतीमधून तुम्हालाही प्रेरणा मिळाली असेल. तर तुम्ही सर्वजण देखील तुमचं स्वप्न किंवा ध्येय जे काही असेल त्यासाठी 100% द्या आणि तुम्हाला ते ध्येय मिळणार आहे किंवा तुमचं स्वप्न पूर्ण होणार आहे असा त्यावर विश्वास ठेवा. पुन्हा भेटूयात अशाच एका छानशा कार्यक्रमात एका नवीन विषयाबरोबर. तोपर्यंत आजच्या कार्यक्रमातून मी तुमची रेडिओ सखी गायत्री देवडे तुमचा निरोप घेते. हा कार्यक्रम तुम्ही ऐकलात आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून. सादर करते होते सुजित बनसोडे. स्टे पॉझिटिव्ह, स्टे हेल्दी. बाय बाय.

हा खेळ सावल्यांचा या चित्रपटातलं गाणं आत्ताच आपण ऐकलं आशा भोसले यांच्या स्वरामध्ये. त्यांना अनुराधा पौडवाल आणि सहकार्यांनी साथ दिली होती. कार्यक्रमात याच्या पुढे ऐकूया आराम हराम आहे या चित्रपटातलं गाणं. गायिका आहेत आशा भोसले. गीतरचना केली आहे ग. दि. माडगुळकर यांनी. संगीतकार सुधीर फडके.

या गीताबरोबरच गीतबहार हा कार्यक्रम आता संपला. आकाशवाणी मुंबई केंद्र अस्मिता वाहिनी ठीक 6:20 संस्कृतमधून बातम्या दिल्ली केंद्रावरून प्रसारित केल्या जातील. आम्ही त्या सहक्षेपित करू.

0: अनुषंगानं आज आकाशवाणीच्या स्टुडिओत आपण आमंत्रित केलंय डॉक्टर विजय रामनन यांना. डॉक्टर विजय रामनन हे भारतातील एक कुशल क्लिनिकल होमिओटॉलॉजिस्ट आणि बोन मॅरो ट्रान्सप्लांट फिजिशियन आहेत. वैद्यकीय क्षेत्रात 24 वर्षांपेक्षा अधिक अनुभव असलेल्या डॉक्टरांनी अनेक आंतरराष्ट्रीय पेपर्स आणि संशोधनात महत्वपूर्ण योगदान दिलंय. राष्ट्रीय स्तरावर पाठ्यपुस्तकांसाठी लेखन केलेल्या डॉक्टरांना आतापर्यंत अनेक प्रतिष्ठित पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलंय. डॉक्टरांशी आज आपण थॅलेसेमिया या आजाराविषयी संवाद साधणार आहोत. डॉक्टर नमस्कार.
1: नमस्कार मॅडम.
0: कार्यक्रमात तुमचं खूप मनापासून स्वागत. डॉक्टर, सगळ्यात आधी थॅलेसेमिया म्हणजे काय आणि हा आजार होण्याची कारणं काय असू शकतात?
1: आता हा थॅलेसेमिया आजार एकंदरीत एक अनुवंशिक आजार आहे आणि थॅलस आणि इमिया या दोन शब्दामधनं आलेले आहे. थॅलस म्हणजे ब्लॅक सी, म्हणजे काळा सागर तो आपला. त्याच्या जवळ जे लोक राहायचे त्यांच्यात अनिमिया होता, त्याच्यामुळे हा शब्द तिथनं आला.
0: अच्छा.
1: तर आपले पूर्वज जे तिथनं इथे आले ते तिथनं म्हणजे पाकिस्तानमधलं सिंध आहे तिथे येऊन मग आपल्या देशात आले, त्या त्या लोकांमध्ये जास्त हे जीन अणू सापडतात. तर कोणाच्या तोंडावर लिहिलेलं नसतं, टेस्ट केल्याशिवाय कळणार नाही. तर थॅलेसेमिया हा एकंदरीत मायनर म्हणजे चालता फिरतं डॉक्टर, उदाहरण मी पण मायनर आहे, तर थॅलेसेमिया मायनर कोणी पण असू शकतो आणि तो जीवनात काही पण करू शकतो, ॲथलेटिक्स असू किंवा अभ्यास असू, कशातही निपुण असू शकतो. पण टेस्ट करणं अत्यंत आवश्यक आहे आणि लग्नाअगोदर केली तर उत्तम, नाहीतरी मुलाचं जन्म होण्याअगोदर आई वडिलांनी दोघांनीही टेस्ट करावी.
0: बर, या आजाराची कारणं काय सांगू शकाल?
1: एकंदरीत जीन्स जिथनं आले, आपल्या आई वडिलांनी स्वतःची टेस्टिंग न करता लग्न केलं, त्याच्यानंतर मुलाला जन्म घालायचा निर्णय घेतला, त्यामुळे हा सगळा प्रॉब्लेम होतो.
0: बर, म्हणजे जनुकीय दोषांमुळे हा आजार होतो.
1: जनुकीय आजार आणि त्याबरोबर अज्ञान.
0: आता या आजाराची प्रामुख्यानं लक्षणं काय सांगता येतील?
1: लक्षण म्हणजे ह्या आजारामध्ये मायनर, उदाहरण मी मायनर आहे, तर माझं हिमोग्लोबिन MBBS करताना 9 आणि 10 होतं आणि आता 10:30-12 पर्यंत जास्त जातो. मी रक्तदान करू शकत नाही कारण 12.5 वरती कधीच गेलो नाही. तर हे सोडलं तर माझ्या जीवनात काही मोठा प्रॉब्लेम घडलेला नाही. पण जर मी कुठल्या मायनरशी लग्न केलं असतं आणि मला माहिती राहिलं नसतं तर 25% चान्सेस होते की माझ्या मुलाला थॅलेसेमिया मेजर झाला असता. जर ते थॅलेसेमिया मेजर झाला असता तर 6व्या महिन्यापासून रक्त लावायची गरज पडली असती, कारण 6व्या महिन्यापर्यंत पोटातला जो हिमोग्लोबिन असतो फीटल हिमोग्लोबिन तो स्विच ऑफ झाल्यामुळे मुलाकडे काहीच रक्त राहत नाही, म्हणून ते 2-3 ग्रामवर रक्त लावायला सुरुवात करतात. जे रक्त लावायला सुरुवात केली की त्यांना शेवटपर्यंत रक्त लावावं लागतं.
0: आणि
1: हे सोडलं तर माझ्या जीवनात काही मोठा प्रॉब्लेम घडलेला नाही. पण जर मी कुठल्या मायनरशी लग्न केलं असतं आणि मला माहिती राहिलं नसतं तर 25% चान्सेस होते पोट सुजणे, कारण ह्याच्यात पांथरी आणि लिव्हर दोन्ही सुजतात आणि तोंड सुजून जातो आणि रात्रभर रडत राहतो बच्चू, बिलकुलच खात नाही, जुलाब होतात, ताप येतो, हे सगळ्या गोष्टी घडू शकतात.
0: अच्छा, तर थॅलेसेमियाचं मुख्य लक्षण म्हणजे अनिमिया, म्हणजेच रक्ताची कमतरता. तर यावर कोणत्या उपचार पद्धती आहेत?
1: आता थॅलेसेमियामध्ये जे जुना उपचार पद्धती, जेव्हा 1960 कळालं की हे आजार आहे, डेव्हिड वेदरवाल नावाचे एक मोठे व्यक्ती होते, त्यांच्या नावानेच पुस्तक आहे, इंग्लंडमध्ये अंदाजे 300-400 पेशंट आहेत आणि त्यांच्यावर त्यांनी रिसर्च केला. तर पहिला ट्रीटमेंट जो त्यांनी शोधला तो होता रक्त देणे. त्यांनी कळालं की रक्त दिल्यावर ही मुलं चांगले होतात. पहिले त्यांनी प्रयत्न केला 5 ग्रामवर द्या, 6 द्या, 6 पर्यंत ठेवा, हळू 8-10 ग्रामपर्यंत ते रक्त ठेवायला लागले. पण एक एक गोष्टी घडत गेल्या, ग्रोथ वाढायला लागली, तोंड त्यांचा एक विकृत होऊन जातो हिमोग्लोबिन कमी असल्यामुळे, तर तो विकृतपणा पण कमी व्हायला लागला. तर हे डॉक्टर डेव्हिड वेदरवालमुळे हे रक्त द्यायची पद्धत आली. 1980-85 पेसरो म्हणून ठिकाण आहे इटलीमध्ये, तिथे ट्रान्सप्लांट केलं गेलं. तर बोन मॅरो ट्रान्सप्लांट केल्यामुळे तेव्हा कळायला लागले की क्युअर होऊ शकतात. त्यांनी मिडल ईस्ट म्हणजे आपले बहरेन आणि ह्या सगळ्या ठिकाणांमधले पेशंटचे ट्रान्सप्लांट इटलीमध्ये केलं. इटलीमध्ये स्वतःहून थॅलेसेमिया नाही आहे, बाहेरनं जे सिरियन आणि हे सगळे जे जातात त्यांच्यामुळे तिथे आलं. आपल्या देशात 1987 पहिला ट्रान्सप्लांट झाला थॅलेसेमियाचा. तर ट्रान्सप्लांट दुसरा पर्याय आहे ज्याच्यात क्युअर होऊ शकतात, म्हणजे पूर्णपणे बरे होऊ शकतात. आता राहिले 2 अजून उपचार पद्धती जे आता गेल्या 15 वर्षात आलेले आहेत. त्याच्यातली एक ट्रीटमेंट मीच शोधून काढली होती ज्याला नॉव्हेल थेरपी आम्ही नाव दिले. गेल्या 14-15 वर्षात अंदाजे 15,000 मुलांचं रक्त लावायचं बंद केले. ते बरे नाही झाले, रक्त लावायचं बंद केले. म्हणजे मी तुम्हाला पहिले सांगितले की पहिले 6 महिन्यात एक ब्लड निर्माण होतो फिटल हिमोग्लोबिन.

0: आकाशवाणी पुणे केंद्र निर्मित स्वस्थ भारत या कार्यक्रमात आज ऐकूया 8 मे या जागतिक थॅलेसेमिया दिनाच्या अनुषंगाने रक्ततज्ञ डॉक्टर विजय रामनन यांची प्रज्ञा कळसकर यांनी घेतलेली मुलाखत. सादर करते आहेत धीरज केदारी.
1: श्रोतेहो नमस्कार. स्वस्थ भारत या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत. दरवर्षी 8 मे या दिवशी जगभरात थॅलेसेमिया दिवस पाळला जातो. याच अनु

0: म्हणतात त्यांनी रिजनरेट करतो त्याला म्हणतात फिटल हिमोग्लोबिन इंडक्शन हे सायंटिफिक नाव आहे. तर ह्याच्यात बरेचसे औषधं असतात देतो ज्याच्याने मुलांचं हिमोग्लोबिन 7, 8, 9, 10, 12, 13 पर्यंत ब्लड न लावता पण टिकवता येतं. ही झाली तिसरी पद्धत. चौथी पद्धत ज्याची वाट खूप वर्षापासून आम्ही बघत आलोय ती म्हणजे जीन थेरपी, म्हणजे जनू बदलणे जीन थेरपी. तर ती येईल कदाचित 5-7 वर्षात येईल. पेशंटचा जो जीन डिफेक्टिव्ह आहे त्याला चेंज करून टाकायचं म्हणजे हिमोग्लोबिन नॉर्मल निर्माण होईल. हे झाले चार. जे तिसरी जी गोळीची पद्धत होती त्याच्यात अजून नवीन नवीन औषधं येतात. एक लुसपाटरसेट नावाचं इंजेक्शन उपलब्ध झाले, महाग आहे, वर्षाला 6 लाख वगैरे लागतात पण थोडे लोकांना फरक पडतो. तसंच मिटापेवाट नावाची गोळी आहे आणि मिनी हेप्सिडिन्स नावाची औषध आहेत. बरेचसे औषध आहेत, खूप महाग आहेत. तर त्याच्या जागेवर रक्त लावणे जेवढा खर्च होतो त्याच्यापेक्षा कमी खर्चात हे आम्ही जे गोळ्या सुरू केले त्याच्याने लोकांना फायदा व्हायला लागला
1: आणि या त्रास पण त्यामुळे होणारा कमी होत असेल.
0: बिलकुल. रक्त लावल्यामुळे आपल्याला लक्षात ठेवायला पाहिजे रक्तामधला लोह, प्रत्येक पिशवीमध्ये 250 मिलीग्राम लोह असतं. आता 250 मिलीग्रामचा अर्थ सांगतो तुम्हाला, आपण रोज चांगलं जेवण केलं तर 1 ते 2 मिलीग्राम ऍब्झॉर्ब करतो, म्हणजे वर्षभर 365 मिलीग्राम ऍब्झॉर्ब करतो. पण रक्त घेताना आपण 250 मिलीग्राम एकदमच घेतो. तर 12 महिने तुम्ही 250 गुणिले 12 तेवढे मिलीग्राम जास्त आयरन घेणार, लोह घेणार. लोह वाढल्यामुळे तुमचं लिव्हर खराब होतो, हृदय खराब होतो, हाड खराब होतात, वाढ होत नाही, मुलींना पिरियड्स येत नाही आणि मुलांना बाकी शे येत नाही, हाडं एकदम ठिसूळ असल्यामुळे फ्रॅक्चर खूप होतात. हे सगळ्या गोष्टी घडतात. तर लोह न वाढण्यासाठी आता गव्हर्नमेंटमुळे आणि बाकी गोष्टीमुळे एनजीओसमुळे गोळ्या मिळायला लागलेत, ज्याच्यामुळे आज ह्यांची लाईफ वाढली आहे ब्लड लावताना. पहिले 10-15 वर्षापूर्वी ब्लड लावल्यानंतर ससूंचाच डेटा होता 12 ते 13 वर्ष जगायची मुलं.
1: बर,
0: आज हेच मुलं अंदाजे 25-20 वर्षापर्यंत जगतात. असं म्हणता येणार नाही की त्यांचं जीवन एकदम सुधारलंय ब्लड लावून, पण ऍटलीस्ट
1: पण कालावधी
0: वाढली. बरोबर
1: डॉक्टर. आता या आजाराचे काही मुख्य प्रकार आहेत असं आपण सांगितलं, तर या प्रकारांमध्ये काय फरक आहे?
0: ह्याच्यात 3 मुख्य प्रकार आहेत, मायनर, इंटरमिडिया आणि मेजर. मायनर म्हणजे मी माझं उदाहरण दिलं, ज्यांना त्रास होत नाही, कळत नाही, हिमोग्लोबिन जरा कमी राहतं. आपल्या देशात कुठल्याही व्यक्तीचं हिमोग्लोबिन कमी झालं की आपण लोह द्यायला सुरुवात करतो. पण लक्षात ठेवा, लोह पहिले चेक करा, लोह नॉर्मल असेल तुम्ही थॅलेसेमिया मायनर असू शकाल, त्याला एचबी इलेक्ट्रोफोरेसिस नावाची टेस्ट करून घ्या. इंटरमिडिया म्हणजे ज्यांना 3-4 वर्षापर्यंत रक्त लागत नाही, ताप आला म्हणून रक्त लावायला लागतं आणि कधीतरी वर्षातनं 3-4 वेळा रक्त लावायला लागतो, त्याला इंटरमिडिया म्हणतात. मेजर म्हणजे ज्याला पहिले 6 महिने त्रास होत नाही पण 6 ते 12 महिने त्रास होतो आणि ब्लड लावायला एकदा सुरुवात केली की थांबवलो की हिमोग्लोबिन कमी होऊन जातं, त्यांची ग्रोथ होत नाही, वाढ होत नाही, हे सगळ्या गोष्टी होतात. ते मेजरमध्ये हे 3 मुख्य गट आहेत.
1: एकूणच विकासावर त्याचा खूप
0: परिणाम होतो. आणि ब्लड स्टार्ट करताना 28 दिवसात एकदा लावतात, मग 21 दिवस, मग 15 दिवस. माझ्याकडे असे पण पेशंट आले ज्यांना 3 ते 5 दिवसात लावायची गरज पडत होती.
1: म्हणजे एकंदरीतच लहान मुलांना खेळण्याच्या वयात त्यांना या हॉस्पिटलच्या वाऱ्या कराव्या लागतात.
0: वाऱ्या कराव्या लागतात, टोचावं लागतं, रक्तवाहिनी मिळत नाही, त्यांचा सॅम्पल घ्यावा लागतो, मग डोनर मिळत नाही, मग ब्लड बँक म्हणते आमच्याकडे ब्लड नाहीये. हे सगळ्या गोष्टी होतात. लक्षात ठेवा, हे सगळं वाढत असताना एचआयव्ही, हेपेटायटिस बी, हेपेटायटिस सी असे व्हायरसेसचं संक्रमण पण होऊ शकतो. वेगळा मोठा प्रॉब्लेम
1: आणि त्या रुग्णाची आणि त्याच्या कुटुंबियांच्या दृष्टीने पण हे तणावाचं आहे एकंदरीतच.
0: हो, आपल्या देशात कसं असतं, कॅल्क्युलेट करताना गव्हर्नमेंट ऑफ इंडियाने गाईडलाईन मध्ये सांगितलं की अशा मुलांना रक्त लावण्यासाठी प्रत्येक मुलाला वार्षिक खर्च 3 लाख रुपये येतो. त्याच्यात आपण 3 लाखमध्ये मुलाच्या वडिलांचं किंवा आईचं कामावरचं जे लक्ष हटून जातं त्याच्यामुळे त्यांना होणारे नुकसान, मानसिक त्रास आणि त्यांना सुट्टी घ्यावी लागते त्याचा प्रॉब्लेम, हे सगळं कोणी कॅल्क्युलेट करत नाही.
1: आता रुग्णाला रक्ताची कमतरता असते त्यामुळे सतत रक्त चढवण्यात येतं, तर साधारण किती दिवसांनी द्यावं लागतं हे रक्त?
0: सुरुवातीला 21 दिवसांनी द्यावं लागतं, 21 ते 28 दिवसांनी द्यावं लागतं. हळूहळू शरीराला सवय होते, पांथरी वाढत जाते, पांथरी रक्त खायला सुरुवात करते, त्या परिस्थितीत कधी कधी आम्हाला 5, 10, 15, 20 दिवसांनी द्यावं लागतं.
1: बर, आता या आजारात सतत रक्त चढवण्याच्या उपचार पद्धतीमुळे शरीरात लोहाचं प्रमाण वाढतं असं आपण आता सांगितलं, तर याचे काही दुष्परिणाम होतात का आणि त्यासाठी कोणत्या उपचार पद्धती आहेत?
0: तर ह्याचा मुख्य दुष्परिणाम म्हणजे हृदय फेल होणं, ते अंदाजे 20-25 वयावर होतं. लिव्हर फेल होणं ते पहिले व्हायला सुरुवात होते. आपल्या देशात आता काय झालंय की आपण खूप कार्बोहायड्रेट किंवा अशा गोष्टी खातो, वडापाव असू किंवा पाणीपुरी असू किंवा
1: चोचले
0: आणि त्याच्यात फिंगर चिप्स, बटाटा जिथे आला तिथे शरीरामध्ये फॅटी लिव्हर नावाची गोष्ट होते. तर मी बघतोय की ह्या मुलांमध्ये 80-90% लोकांना फॅटी लिव्हर आहे.

0: तर आई वडिलांना वाटतं ह्यांना इतकं त्रास होतो, ह्यांना जे आवडते ती गोष्ट द्यावी, तर त्यांना आवडणारी गोष्ट त्यांच्या शरीरासाठी चांगली नसते हे कोणाच्या डोक्यात येत नाहीये. त्याच्यामुळे लिव्हरमध्ये चरबी पण जमा होते, त्याबरोबर लोह पण जमा होऊन जातो. तर एकंदरीत आई वडिलांनी आपल्या जुन्या पद्धतीने कडधान्य जास्त देणे हे सगळं केलं तर लिव्हर पण साबूत राहील आणि मुलगा पण चांगला राहील, पेशंट पण चांगला राहील. तर हा दुसरा अवयव आहे ज्याच्यावर हल्ला होतो लोहमुळे. तिसरा मी जे मुख्य बघितलं म्हणजे बोन्स. हाडामध्ये लोह साठल्यामुळे हाडामधला कॅल्शियम बाहेर निघून येतो, तर मग कॅल्शियम लघवी वाटे बाहेर निघून जातो, तर हाडामध्ये लोह साठलेले आणि आपण जेव्हा लोह कमी करतो तो फ्रॅक्चर व्हायला सुरू होतो. ते तर आमचं एक मोठा पेपर पब्लिश आहे ज्याच्यात आम्ही दाखवले की भारतातले मुलांमध्ये हातामध्ये फ्रॅक्चर होतात आणि जे युरोपमधले मुलं आहेत थॅलेसिमियाचे त्यांचे पाठीत फ्रॅक्चर होतो.
1: पण याची काय कारण
0: आहे ते कोणाला समजलेलं नाही. एकंदरीत आपले मुलांमध्ये कॅल्शियम कदाचित साबूत पायमध्ये राहतं, त्याच्यामुळे तिथे फ्रॅक्चर होत नाही. आपलं भाग्य आहे कारण तिथे फ्रॅक्चर व्हायला लागलं तर पायावरची पॉवर वगैरे कमी होऊ शकते. तर एक नक्की आहे की त्यांचे हात वीक असतात आपल्या मुलांचे, म्हणून हाताचे व्यायाम करणे हे अत्यंत आवश्यक आहे. उन्हात बसणे, सकाळी उठून संध्याकाळी रात्री डी व्हिटॅमिन घेणे, चालणे, अर्ली टू बेड अर्ली टू राईज केलं तर सगळ्यांचं जीवन चांगलं राहील.
1: एकूणच संतुलित आणि चौरस आहार आणि योग्य जीवनशैली ही खूप महत्वाची आहे.
0: आजारी असताना नक्कीच महत्वाची, त्यांच्या आई वडिलांनी पाळावं नक्कीच मुलं पण पाळतील.
1: आता या आजाराचं निदान कोणत्या चाचण्यांद्वारे केलं जातं?
0: मायनरसाठी हिमोग्लोबिन इलेक्ट्रोफोरेसिस नावाची साधी तपासणी आहे, 800-900 रुपये होते, ती करून घ्यावी. आता उदाहरण तुम्हाला माहिती असेल तुमच्या फॅमिलीमध्ये एक पेशंट आहे, सगळ्यांनीच करावं टेस्ट. त्याला कॅस्केड स्क्रीनिंग म्हणतो, म्हणजे पाणी पडल्यावर कसं खाली खाली येतं, सगळ्यांनी करावं. तुम्हाला कळालं कुठून कोणाच तरी आहे तर करून घ्यावं. जसं मी माझं केलं कारण माझ्या आत्याच्या नातलं झालं होतं म्हणून मी माझं स्वतः केलं, मी मायनर निघालो. तसंच सगळ्यांनी करावं, कोणाचं मी जसं म्हणलं कोणाचं तोंडावर लिहिलं नाही, टेस्ट केल्याशिवाय कळणार नाही. ते झालं मायनर शोधण्यासाठी. एकदा पेशंट असेल त्याला थॅलेसिमिया म्युटेशन अनालिसिस जनूच्या जेनेटिक टेस्ट आहे ती उपलब्ध आहे, महाग आहे पण उपलब्ध आहे, जीवनात एकदाच करावं लागते, ती करून घ्यावी. ते केलं तर 100% कन्फर्म होईल. आजच माझ्याकडे पेशंट बंगालवरनं आला होता, मला वाटत होतं तो मायनरच आहे पण त्याला कोणीतरी रक्त लावत बसलेत. एक लक्षात ठेवा, उदाहरण डॉक्टर रमणनला पण ब्लड लावलं कोणी 2-3 वेळा, माझं हाडामधला मूस बोलणार म्हणेल की मी कशाला काम करू, ते बंद होऊन जाईल. तर मायनरला पण ब्लड लावलं, कधी कधी तो मेजर सारखं बिहेव करतो. तर म्हणून थॅलेसिमिया म्युटेशन अनालिसिस म्हणून टेस्ट आहे, ती नक्कीच सगळ्यांनी करावी. त्याच्याने क्लिअर होऊन जातो की आपला मुलगा मेजर मध्येच बसतोय, एका इंटरमिडियामध्ये एका मायनरमध्ये, हे क्लिअर होऊन जातो
1: आणि त्यानुसार उपचार पद्धती
0: जीवन पण सुधारू शकतं.
1: आता आहाराची काही पथ्य पाळावी लागतात असं आपण म्हटलं, तर एकूणच ही पथ्य काय पाळावी लागतात आणि जीवनशैली साधारण कशी असावी?
0: पहिले म्हणजे आहाराबद्दल, कारण रक्त दिल्यावर लोह वाढत जातं, लोहयुक्त खाऊ नये. आपल्या इथे सगळे येऊन सल्ला देतात बीट खा, डाळिंब खा, हे सगळे खावं पण थोडं थोडं प्रमाणात खावं, पण लोखंडी तव्यात काही बनू नये. आयुर्वेदिक औषधामध्ये लोहाशयत दिलं जातं आम्ही बघितलेले, आणि बरेचसे आता आमच्याकडे ईस्टमधनं ओरिसामधनं पेशंट येतात, त्यांना सगळ्यांना लोह लावलेलं असतं. व पहिलेच शरीरामध्ये रक्तामुळे वाढते, तर तुम्ही बाहेरनं लोह घ्यायची गरज नाही, तुमच्याकडे जास्त आहे, हे लक्षात सगळ्यांनी ठेवावं. आणि लोह कसं कमी करायचं, आम्ही सगळ्यांना म्हणतो कोरा चहा किंवा कोरी कॉफी, साखर टाका जर तुम्हाला डायबिटीस नसेल, जेवल्यानंतर घेतले की लोह कमी राहतं. आणि साधा पान जे आपण पहिले जेवणानंतर खायचो त्याच्यात पण चिलेशन म्हणतो, लोह सोसून घ्यायची शक्ती असते,
1: ऍब्झॉर्ब
0: करायची आणि ते ऍब्झॉर्ब करून बाहेर घेऊन जातो, शरीराला लोहमुळे त्रास होत नाही. तर ते साध्या साध्या गोष्टी तुम्ही लक्षात ठेवू शकता. जेवणामध्ये आम्ही सगळ्यांना म्हणतो की रात्रीचं जेवण जैन पद्धतीने ठेवावं, म्हणजे सूर्यास्ताच्या नंतर न खाता अगोदरच खावं. आणि साखर आपल्याला खूप आवडते, ते कमी करावं. कारण मी आताच म्हणालो की लिव्हरमध्ये साठतं आणि चरबी तिथे साठल्यामुळे प्रॉब्लेम होतो. सगळ्यांनीच जर साखर कमी केली तर भारतातले डायबिटीसचे पेशंट काय सगळेच आजारांचे पेशंट कमी होऊन जातील. आणि एक माहितीसाठी, थॅलेसिमिया संबंधित नाही पण आपल्या पूर्ण शरीरामध्ये एक चमचाच साखर असते. आजच सकाळी कोणतरी भेटले म्हणलं मी एकच चमचा टाकते, मी म्हणलं दोन चमचे झाले, एक चमचा तुमच्या आत आणि एक चमचा तुम्ही आत टाकलं, शरीराला किती काम पडत असेल लक्षात घ्या.
1: प्रमाणात घेणं खूप गरजेचं,
0: कमीत कमी घ्यावं, म्हणजे अमृतला विष्तुल्य नका बनवू.
1: अच्छा.
0: आणि जेवणामध्ये त्यांनी संतुलित आहारामध्ये प्रोटीन खाणे आणि व्यायाम नक्की करणे. आम्ही सगळ्यांना सूर्यनमस्कार करायला सांगतो. आमचा एक अनुभव आहे की सूर्यनमस्कार केल्यानंतर त्यांची पांथरी छोटी होते, पांथरी छोटी झाल्यामुळे त्यांचं हिमोग्लोबिन जास्त राहतं आणि रक्त कमी लागतं. तर आम्ही साधे सूर्यनमस्कार करायला लावतो. आणि असं म्हणतो की सूर्यनमस्कार हा शब्दाला टेक्निकली घेऊ नका, कधीही करू शकता. त्याला 11 स्टेपचा जो स्ट्रेच आहे तो तुम्ही कधीही पण करू शकता. मला सकाळी 6 शाळेला जावं लागतं म्हणून तुम्ही संध्याकाळी 6 करा,
1: आपल्या सोयीनुसार
0: नक्कीच करा.

0: योगा प्राणायाम कुंभक हे सगळं केल्याने कोणाचं नुकसान झालेलं नाही, नक्कीच फायदा होतो.
1: बर, आता थॅलेसिमिया या आजारातून बरं होण्यासाठी बोन मॅरो ट्रान्सप्लांट ही शस्त्रक्रिया कितपत प्रभावी ठरू शकते आणि यामध्ये जोखीम किती आहे?
0: आता त्यात नक्कीच जोखीम आहे. तुमच्या फॅमिलीमध्ये उदाहरण पेशंट आहे, त्याचा भाऊ मॅच झाला तर 85% चान्सेस आहेत की तो बरा होऊ शकतो. लोह वाढण्या अगोदर लक्षात ठेवा, तुम्ही 10-15 वर्षाच्या वयाच्या पुढे गेले तर लोह वाढत जातो, लिव्हरमध्ये साठलेलं असतो, हृदयामध्ये साठलेलं असतो, मग तो प्रॉब्लेम करतो, मग तेव्हा जीवाला धोका 20% होऊ शकतो जरी फुल मॅच असला. आणि तसंच आता हॅप्लो आयडेंटिकल आम्ही पण केलेले 12-13 वर्षापूर्वी हाफ मॅच मदरकडनं आईकडनं, तर अशा ट्रान्सप्लांटमध्ये 30-40% धोका आहे, म्हणजे 100 पैकी 40 मुलांना जीवाला धोका होऊ शकतो. हे लक्षात घ्या, म्हणजे सगळ्यांना वाटते की 95% बरे होणार आहेत, असं काही नाहीये. जर फुल मॅच असेल तर 85%, जर हाफ मॅच असेल तर 60% बरे होणार आहेत, आणि जगात तुम्हाला फुल मॅच डोनर सापडलं तो पण 60%. बरेचसे पेशंट मला कॉन्टॅक्ट करतात त्या सेंटरला चांगले झालेत, मी त्यांना म्हणतो जे खराब झाले त्यांची यादी पहिली घ्या, कारण चांगले झालेलं तुम्हाला चांगलंच बोलणार. पण एक लक्षात घ्या, ट्रान्सप्लांट करत असताना अगेन्स्ट नेचर आहे, प्रकृतीच्या विरोधात आपण करतोय, दुसरे सेल आपल्यात टाकतोय, त्याच्यामुळे हल्ला आपल्यावर होतो, म्हणजे पेशंटवर होतो, ज्याच्यात त्याला ग्राफ वर्सेस होस्ट डिसीज नावाचं नाव आहे, मोठं नाव आहे, त्याच्यामुळे जीवाला धोका होतो. आणि सेकंड म्हणजे जे कधी कधी पेशंटचे सेल्स डोनरचे सेलला फेकून टाकतात ग्राफ फेल्युअर, त्याच्यामुळे पण रिस्क होते. आणि तिसरा जो रिस्क आहे म्हणजे किमोथेरपी दिली जाते, त्याच्यामुळे किमोथेरपीमुळे दगवू शकतात किंवा किमोथेरपीमुळे नंतर जाऊन कॅन्सर होऊ शकतो. हे लक्षात ठेवा, आपल्या सगळ्यांना कॅन्सर होऊची शक्यता 1-2% पण ट्रान्सप्लांट झालेल्या मुलाला 5-6%. हे आमच्याकडे बरेचसे पेशंट आहेत ज्यांचा मेंदूचा कॅन्सर झालाय ट्रान्सप्लांट नंतर, तर अशा गोष्टी घडू शकतात, ही जाणीव ठेवावी. खर्च असतोच, सगळ्यांनी पैसे आणले तरी ते पेशंट एकदम बरा होईल याची काही गॅरंटी नसते, हे लक्षात ठेवा. आणि तुम्ही जर गुगल केलं तर सर्वात जास्त डेंजरस ट्रान्सप्लांट जर बघितलं तर बोन मॅरो ट्रान्सप्लांट आहे. किडनी ट्रान्सप्लांट नाही, हार्ट ट्रान्सप्लांट नाही, लिव्हर ट्रान्सप्लांट नाही, पण बोन मॅरो ट्रान्सप्लांट, हे लक्षात ठेवा.
1: अतिशय गुंतागुंतीची
0: प्रक्रिया आहे, त्याच्यात रिस्क पण इन्वॉल्व्ड आहेत, पण लोकांना वाटते की मी एवढं आणलं तर रिस्क कमी होऊन जाईल, असं काही नाहीये. रिस्कला एक्सेप्ट करावं लागतं, मग आपण पुढे जातो.
1: बरं, आता बोन मॅरो ट्रान्सप्लांट या जोखीमीविषयी आता आपण बोललं, तर ही शस्त्रक्रिया कितपत प्रभावी होऊ शकते याविषयी काय वाटतं?
0: बिलकुल, आता आपल्याकडे डोनर आहे, पैसे आहेत, आणि आपण रिस्कला एक्सेप्ट केले, लॉटरी लागली तर आपण 85% आलो तर नक्कीच चांगलं होतं, तर असे मुलं पुढे जाऊन नॉर्मल जीवन जगू शकतात. पण आम्ही काय बघितलंय की हे ज्यांचं ट्रान्सप्लांट होतं ते किमोथेरपीमुळे त्यांचे शुक्राणू तयार होत नाही, तर ते मुलं होतील याची संभावना कमी असते, पुढचे धोके
1: निर्माण होऊ शकतात.
0: हो, म्हणजे फॅमिली लग्न होईल पण मुलं तुम्हाला अडॉप्ट वगैरे करावं लागेल, दत्तक घ्यावं लागेल.
1: पण साधारण कालावधी वाढतो त्यांचा वयाचा?
0: हो, नक्कीच वाढेल, कारण रक्त न लावल्यामुळे लोह साठत नाही, लोह न साठल्यामुळे तुमचं जीवन वाढतं, म्हणजे तुम्ही 50-60 पर्यंत नक्कीच जगू शकाल.
1: अच्छा, आता थॅलेसिमिया हा अनुवंशिक आजार आहे जो आई वडिलांकडून मुलांना होऊ शकतो, तर पुढच्या पिढीला होऊ नये यासाठी कोणती काळजी घेणं खूप गरजेचं आहे?
0: पहिले म्हणजे आई वडिलांनी थॅलेसिमियाची टेस्टिंग करावी, आणि थॅलेसिमियाची टेस्टिंग करून जर कळालं की मायनर आहे तर मी लग्न करताना नॉर्मल व्यक्तीशी लग्न करावं. म्हणजे आजकाल वरवधू मिळणं पण एक लॉटरी सारखं झालेलं आहे, तर तुम्ही प्रेमात पडले ते व्यक्ती आणि एकदम चांगले व्यक्ती आहे तर तुम्ही लग्न केलं ते पण मायनर निघाले, तर लक्षात ठेवा प्रेग्नन्सीच्या 8व्या आठवड्यात आपल्याला टेस्ट करता येते. पुण्यात उपलब्ध आहे, सगळ्याच शहरामध्ये आता उपलब्ध आहे, ज्याच्याने आपल्याला कळतं की आपल्या जो आत बच्चू आहे तो नॉर्मल आहे का, मायनर आहे का, मेजर आहे. नॉर्मल असण्या शक्यता 25%, मायनर असण्या शक्यता 50%, आणि 25% तो मेजर असेल, तर 75% चान्स आहे की तो नॉर्मल किंवा मायनर असेल. तसं असेल तर आपल्याला अबॉर्शन करायची गरज नाहीये, पण जो जर तो मेजर असेल तर अबॉर्शन करून घ्यावं. 8व्या आठवड्यात 10व्या आठवड्यात केलं तर आपल्याकडे नियमानुसार आपल्याला 2-4 आठवडे राहतात, कारण आपण 20व्या आठवड्यानंतर करूच शकत नाही. हे लक्षात ठेवा की तुम्ही दोघंही मायनर असाल नक्कीच लग्न करा, तुमच्या गायनेकोलॉजीच्या संपर्कात राहा, 8व्या आठवड्यात टेस्ट करून घ्या, आणि जो आतला अपत्य जर मेजर असेल तर प्लीज अबॉर्शन करून घ्या.
1: एकूणच म्हणजे होणाऱ्या अपत्याला पुढे जाऊन त्रास होऊ नये यासाठी ही काळजी घेणं खूप गरजेचं आहे.
0: प्रिव्हेंशन इज बेटर देन क्युअर.
1: आता लग्नाआधी किंवा गरोदरपणात थॅलेसिमिया हा आजार आहे का हे समजण्यासाठी आताच आपण रक्ताच्या चाचणीविषयी सांगितलं, याचं महत्व याविषयी काय सांगाल?
0: लग्न आपण करत राहिलो त्याच कम्युनिटीमध्ये वाढत वाढत जातात, पण आम्ही असे पण लग्न बघितले ज्याच्यात एक बेंगाली

0: पंजाबीशी लग्न केलं आणि त्यांना थॅलेसिमिया मेजर झाला. तर म्हणून मी म्हणतो की काय ते समाजाचं काही घेणं देणं नाही, कारण जी अणू यायचं असेल तर तुम्हाला कुठे माहिती, सांगून थोडी येणार आहे. तर टेस्ट केलेली बरी, आणि टेस्ट जर सापडलं, मी जसं म्हणालो एक मायनर असेल तर टेन्शन घेऊ नका, दोन्ही मायनर असेल तर टेस्ट करून तुमचं टेन्शन कमी करा.
1: बरोबर आहे. आता या आजारात रुग्ण आणि त्यांच्या कुटुंबियांना एक प्रकारे मानसिक ताणातून जावं लागतं, तर रुग्णांची काळजी घेणाऱ्यांना काय सल्ला द्याल?
0: रुग्णांची काळजी घेणाऱ्या लोकांना मी एवढंच सल्ला देईन की तुम्ही तुमचं जीवन बदला, कारण गोष्टी बदलणार नाहीये आणि टेन्शन घेतल्याने स्ट्रेस घेतल्याने ती गोष्ट काही चेंज होणार नाहीये. तर तुम्ही प्राणायाम करा, तुम्ही जेवण व्यवस्थित करा आणि मन शांत ठेवा, आणि काय लागलं रेडक्रॉस किंवा आम्हाला कॉन्टॅक्ट करा. ज्यांना रक्त लागते फ्रीमध्ये आम्ही ते आम्ही देऊ तुम्हाला, गोळी जेवढी जमेल तेवढी आम्ही देऊ, आणि आपण सगळे मिळून एकजूट होऊन सगळ्यांसाठी काम करू. कारण एक लक्षात ठेवा, इतके मुलं आहेत भारतात, सगळ्यांनी एकजूट झाले तर गव्हर्नमेंट पण आपल्याला मदत करेल, त्यांना पण सोपं जाईल आपल्याला मदत करण्यासाठी.
1: एकंदरीतच या आजारात सगळ्यांनी एकत्र येणं आणि त्यासाठी जनजागृती करणं हे सुद्धा खूप महत्वाचं वाटतं. आता कार्यक्रमाच्या शेवटाकडे आपण वळतोय, तर श्रोत्यांना काय संदेश द्याल?
0: खचू नका. थॅलेसिमिया पेशंट असाल किंवा त्यांचे आई वडील असाल, पालक असाल, तुम्ही खचू नका. सगळ्या गोष्टी आहेत, एक एक करून रक्त बंद पण करता येते, बरं पण करता येते आणि रक्त पण मिळू शकतं. तर ह्या सगळ्या गोष्टी पुण्यात उपलब्ध आहेत, महाराष्ट्रामध्ये उपलब्ध आहेत आणि ह्या गोष्टी आपलं राज्य खूप पुढे अग्रेसर आहे. तर ह्या गोष्टीला जास्त टेन्शन घेऊ नका, पण एकंदरीत जनजागृती करा. कारण एक पेशंटचं तुम्ही उदाहरण सगळ्यांना दाखवा, म्हणजे बाकींना कळेल की बाबा असं होऊ शकतं आणि सगळे टेस्ट करतील
1: आणि त्यातून कुठेतरी प्रेरणा मिळेल. डॉक्टर, आज आपण इथे आलात आणि या गंभीर आजाराविषयी इतकं छान मार्गदर्शन केलं त्यासाठी आकाशवाणीच्या वतीनं मी आपले आभार मानते. धन्यवाद.
0: धन्यवाद.
2: स्वस्थ भारत या कार्यक्रमाच्या आजच्या भागात 8 मे या जागतिक थॅलेसेमिया दिनाच्या अनुषंगाने रक्ततज्ज्ञ डॉक्टर विजय रामनन यांची प्रज्ञा कळसकर यांनी घेतलेली मुलाखत आत्ताच आपण ऐकलीत. सादरकर्ते होते धीरज केदारी. ही आकाशवाणी पुणे केंद्राची निर्मिती होती.

0: आताच आपण ऐकला स्वस्त भारत, ही आकाशवाणी पुणे केंद्राची निर्मिती होती. आकाशवाणी मुंबई केंद्र अस्मिता वाहिनी 557 किलोहर्ट्सवर, तसंच FM 103.6 MHz आकाशवाणी सिंधुदुर्ग नगरी केंद्रावरही हे प्रसारण उपलब्ध आहे. आमची पुढील उद्घोषणा थोड्याच वेळात.
1: श्रोतेहो, रुग्णांची सेवा शुश्रूषा करण्यात तसंच डॉक्टरांना उपचार आणि ऑपरेशन्समध्ये मदत करणाऱ्या परिचारिका या आरोग्य सेवेचा एक महत्त्वाचा भाग असतात. 12 मे या जागतिक परिचारिका दिनानिमित्त संवाद साधूया उमा कानेटकर यांच्याशी. तसंच स्मिता जोगळेकर लिखित कौटुंबिक श्रोतिका आपुलकी या घरात वनिता मंडळ कार्यक्रमात मंगळवार दिनांक 12 मे रोजी दुपारी 12 ते 1 या वेळात अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR मोबाईल ॲपवर वनिता मंडळ.
2: श्रोते हो, आकाशवाणी 90 अंतर्गत सूरगौरव संध्या या मैफलीचा श्रवणानंद आपल्याला घेता येणार आहे,
1: ज्यामध्ये विदुषी डॉक्टर N राजम यांची मुलाखत आणि व्हायोलिन वादन पण ऐकणार आहे.
2: बुधवार दिनांक 13 मे रोजी रात्री 10 वाजता आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवर, तसंच गुरुवार दिनांक 14 मे रोजी सकाळी 10 वाजता आकाशवाणी मुंबईच्या FM रेनबो 107.1 MHz आणि न्यूज ऑन AIR ऍप वरही सूरगौरव संध्या.
3: माझा आभार माझा शिवार या कृषीविषयक राज्यस्तरीय प्रसारणात ऐका प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजना या विषयावर प्रमोद पर्वते यांची मुलाखत, सोबतच ऐका प्रयोग समृद्धीचे बोल अनुभवाचे या मालिकेत मिरची उत्पादन आणि प्रक्रिया या विषयावर प्रगत शेतकरी गोपाल अग्रवाल यांची मुलाखत.

0: हा कार्यक्रम येत्या सोमवारी म्हणजेच 11 मे 2026 ला रात्री 7:30 आकाशवाणीच्या सर्वच केंद्रांवरून प्रसारित केला जाईल.
1: आपण रोज पाहतो ती सतत धावणारी आणि कधीही न झोपणारी अशी मुंबई. या मुंबईतल्या अनेक ठिकाणांना आपण रोज अक्षरशः धडकत असतो, पण त्यांच्या मागे दडलेल्या अद्भुत गोष्टी आपल्या गावीही नसतात.
2: तुम्हाला माहिती आहे का, जिथे मुंबईचा इतिहास घडला त्या क्षणांची साक्ष देत आजही ही ठिकाणं उभी आहेत. ही आहे अज्ञात मुंबई.
1: म्हणूनच आम्ही ठरवलं मुंबईतल्या या अशा अज्ञात ऐतिहासिक आणि अनोख्या ठिकाणांच्या मागे दडलेली माहिती तुमच्या समोर आणायची.
2: नितीन साळुंखे यांनी लिहिलेल्या अज्ञात मुंबई या पुस्तकाचं क्रमशः वाचन आम्ही प्रसारित करणार आहोत.
1: तर मित्रहो, हा कार्यक्रम जरूर ऐका. 10 मे पासून सकाळी 8:15 107.1 FM रेनबोवर आणि सकाळी 9 आकाशवाणीच्या अस्मिता वाहिनीवर.

0: फ्रेंड्स, दिनांक 10 मे 2026 रविवार रोजी सायंकाळी 5:30 युववाणी या कार्यक्रमाच्या राज्यस्तरीय प्रसारणाअंतर्गत आपण ऐकू शकाल केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात येणाऱ्या नागरी सेवा परीक्षेमध्ये खवखवीत असं यश संपादित करणाऱ्या आणि आयपीएस पदाला गवसणी घालणाऱ्या बापूसाहेब रतन गायकवाड या युवा मित्राची सुमेधा कुलकर्णी आपल्या मैत्रिणींनी घेतलेली मुलाखत ही आकाशवाणी परभणी केंद्राची निर्मिती असेल.
1: श्रोते हो, एखादी वास्तू इमारत नव्याने बांधताना आणि जुन्या ऐतिहासिक वास्तूचं जतन संवर्धन करताना अनेक बाबींचा विचार करावा लागतो. याविषयी वास्तुविशारद ग्रीष्मा नंदापूरकर यांची मुलाखत.
2: जेव्हा आपण एखादी नवीन वास्तू बनवतो तिचा इम्पॅक्ट फक्त त्या तेवढ्या लिमिटेड जमिनीवर नसतो, आजूबाजूला रोडवर. माझ्या बिल्डिंगने बाजूच्या बिल्डिंगला लाईट आणि शॅडो मिळणार नाहीये, त्यांची हवा ब्लॉक होऊ शकते, पासून विचार करायचा असतो खरं.
1: उद्योग मंत्र मालिकेत ग्रीष्मा नंदापूरकर यांची मुलाखत अवश्य ऐका. सोमवारी 11 मे रोजी दुपारी 12 वनिता मंडळ कार्यक्रमात अस्मिता वाहिनीसह महाराष्ट्रातल्या सर्व आकाशवाणी केंद्रांवरून तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर वनिता मंडळ.
3: गरोदरपणा ही बाब आहे खास, सुरक्षित मातृत्वाचा देव विश्वास.
4: आकाशवाणी मुंबई केंद्र अस्मिता वाहिनी 537.6 मीटर्स अर्थात 558 किलोहर्ट्झवर ठीक 7 बातम्या.

आकाशवाणी मुंबई, रश्मी पाटकर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. राज्य शिक्षण मंडळाच्या 10वीच्या परीक्षेत सुमारे 93% विद्यार्थी उत्तीर्ण, 179 विद्यार्थ्यांना 100% गुण. यंदा कमी पावसाचा अंदाज असल्यानं जलसंधारण तसंच जलयुक्त शिवारची कामं युद्धपातळीवर पूर्ण करण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांच्या पदभरतीत 70% स्थानिक उमेदवारांना प्राधान्य देण्याचे राज्य सरकारचे आदेश. प्रसिद्ध उद्योगपती रवी पंडित यांचं निधन. आणि बुलढाणा, अमरावती, यवतमाळमध्ये मुसळधार पावसाचा ऑरेंज अलर्ट. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने फेब्रुवारीत घेतलेल्या 10वीच्या परीक्षेचा निकाल आज जाहीर झाला. राज्यात यावेळी 92.9% विद्यार्थी उत्तीर्ण झाले असल्याची माहिती मंडळाचे अध्यक्ष त्रिगुण कुलकर्णी यांनी पुण्यात आयोजित पत्रकार परिषदेत

0: ऐकूया याची तपशीलवार माहिती आमच्या प्रतिनिधीकडून.
1: दहावीच्या परीक्षेसाठी यंदा राज्यातून एकूण 15,55,000+ अधिक विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी 14,20,486 विद्यार्थी उत्तीर्ण झाले. यंदाच्या निकालात 179 विद्यार्थ्यांनी पैकीच्या पैकी गुण मिळवले आहेत. यात सर्वाधिक 104 विद्यार्थी लातूर विभागातले आहेत. कोकण विभागाचा निकाल याहीवेळी सर्वाधिक 97.62% लागला, तर कोल्हापूर विभाग 95.47% दुसऱ्या क्रमांकावर आहे. छत्रपती संभाजीनगर विभागाचा निकाल सर्वात कमी म्हणजे 88.41% लागला आहे. इतर विभागीय मंडळांची उत्तीर्णांची टक्केवारी याप्रमाणे: मुंबईत 94.97%, पुणे 94.24%, नाशिक 90.53%, नागपूर 89.7%, लातूर 88.42% आणि अमरावती 90.5%. दहावीच्या निकालात यंदाही मुलींनी बाजी मारली असून 94.96% मुली उत्तीर्ण झाल्या आहेत, तर उत्तीर्ण मुलांची टक्केवारी 89.56% आहे. विद्यार्थ्यांना गुण पडताळणीसाठी उद्यापासून येत्या 23 मे पर्यंत ऑनलाईन अर्ज करता येतील. शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचं अभिनंदन केलं आहे.
0: यंदाच्या हंगामात कमी पावसाचा अंदाज असल्यानं जलसंधारण तसंच जलयुक्त शिवारची कामं युद्धपातळीवर पूर्ण करावीत. भूजल पातळी कमी झालेल्या ठिकाणी प्राधान्यानं कामं करून भूजल पातळी वाढवण्याचे प्रयत्न करावेत, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज दिले. मुंबईत मृद आणि जलसंधारण विभागाच्या आढावा बैठकीत ते बोलत होते. जलयुक्तमधील राज्यस्तरीय आराखडे 15 मेपूर्वी मंजूर करण्यात यावेत, असंही त्यांनी सांगितलं. केंद्र शासनाच्या विकसित भारत जी रामजी योजनेमध्ये जलसंधारणाच्या कामांवर भर देण्यात आला आहे. त्याचा लाभ घेऊन राज्यातल्या जलसंधारणाची कामं पूर्ण करून घ्यावीत. जलसंधारण कामांतर्गत नालाखोलीकरणाची कामं करताना त्या ठिकाणी पुन्हा गाळ होऊ नये यासाठी बांबू लागवड करण्याचा विचार करावा, असा सल्लाही त्यांनी दिला. राज्यातल्या जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांमध्ये पदभरतीत स्थानिक उमेदवारांना प्राधान्य देण्यासंदर्भातलं धोरण राज्य शासनानं मंजूर केलं आहे. पदभरती करताना या बँकांनी जिल्ह्यातल्या मूळ रहिवासी अधिवास प्रमाणपत्र असलेल्या उमेदवारांना 70% जागा राखीव ठेवाव्यात. उरलेल्या 30% जागांवरही जिल्ह्याबाहेरचे उमेदवार उपलब्ध झाले नाहीत तर त्या जागाही स्थानिक उमेदवारांमधून भराव्यात, असं राज्य सरकारने एका परिपत्रकाद्वारे नमूद केलं आहे. मुंबईत सध्या सुरू असलेल्या पुनर्विकास कामांच्या कामगिरीचा आढावा घेण्यासाठी समिती स्थापन करावी, असे निर्देश मुंबई उच्च न्यायालयाच्या खंडपीठाने राज्य सरकारला दिले आहेत. महाराष्ट्र झोपडपट्टी सुधारणा आणि पुनर्विकास कायदा गेली 5 दशकं अस्तित्वात असूनही सध्या मुंबई झोपडपट्टी सुधारणा तसंच शहर नियोजन अतिशय ढिसाळ पद्धतीने सुरू आहे, असं नमूद करत खंडपीठानं सरकारवर ताशेरे ओढले आहेत. मुंबई झोपडपट्टी मुक्त करण्याच्या बाबतीत सध्याची वैधानिक यंत्रणा अपुरी पडत असल्याचं निरीक्षणही खंडपीठानं नोंदवलं आहे. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या फेसबुक पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील.

0: अतिमूल्य भरा।
1: प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत। प्रसिद्ध उद्योगपती रवी पंडित यांचं आज पुणे इथं अल्पशा आजारानं निधन झालं। ते 75 वर्षांचे होते। ते केपीआयटी टेक्नॉलॉजीचे सहसंस्थापक आणि अध्यक्ष होते। 3 दशकांहून अधिक काळ चाललेल्या आपल्या कारकिर्दीत पंडित यांनी भारतासह परदेशात तंत्रज्ञानावर आधारित मोबिलिटी सोल्युशन्स आणि शाश्वतता उपक्रमांना पुढे नेण्यात महत्वाची भूमिका बजावली। व्यवसायाव्यतिरिक्त ते अनेक नागरी, शैक्षणिक आणि धोरणात्मक संस्थांशी संबंधित होते। टीसीएस धर्मांतर प्रकरणातल्या आरोपी निदा खानला नाशिक न्यायालयाने सोमवारपर्यंत पोलीस कोठडी दिली आहे। छत्रपती संभाजीनगरमधल्या नारेगाव इथून पोलिसांनी तिला अटक केली। स्थानिक नगरसेवक मती

0: माजिद पटेल यांनी निदा खान हिला आश्रय दिल्यामुळे त्याला सहआरोपी करण्यात आल्याची माहिती नाशिकचे पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी दिली आहे. निदा खानवर धर्मांतर प्रकरणी गुन्हा दाखल आहे. नाशिक रोड न्यायालयाने तिचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळल्यानंतर ती फरार होती. पुणे तसंच नाशिक पोलिसांनी काल तिला छत्रपती संभाजीनगर इथून ताब्यात घेतलं. स्त्रिया आणि मुलांवरच्या अत्याचार प्रकरणातल्या दोषींना जामीन मिळू नये अशी शिफारस केंद्र सरकारला करणार असल्याचं राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्ष विजया रहाटकर यांनी आज सांगितलं. नुकत्याच घडलेल्या अशा घटनांच्या पार्श्वभूमीवर विशेष जलदगती न्यायालय तज्ञांच्या सहकार्याने योग्य तपास अशा अनेक शिफारशी महिला आयोग करणार असल्याचं त्यांनी आज नवी दिल्ली इथं बोलताना सांगितलं. भारतात सार्वजनिक प्रसारण सेवेचा प्रारंभ झाल्याला यंदा 90 वर्ष पूर्ण होत आहेत. त्यानिमित्त देशभरात विविध कार्यक्रम होत आहेत. 23 जुलै 1936 या दिवशी स्थापन झालेल्या ऑल इंडिया रेडिओ या सेवेचं नामकरण नंतर आकाशवाणी असं करण्यात आलं. दिल्लीच्या आकाशवाणी भवनापासून यानिमित्त विशेष मॅरेथॉन काढण्यात आली. प्रसारभारतीचे मुख्य कार्यकारी अधिकारी गौरव द्विवेदी आणि आकाशवाणीचे महासंचालक राजीव कुमार जैन यांनी मॅरेथॉनला हिरवा झेंडा दाखवला. आकाशवाणी आणि दूरदर्शनचे अधिकारी कर्मचारी मोठ्या संख्येनं या उपक्रमात सहभागी झाले. आकाशवाणी मुंबईतर्फे यानिमित्त पद्मविभूषण डॉक्टर एन राजम यांच्या मुलाखत आणि व्हायोलिन वादनाची विशेष मैफल आयोजित करण्यात आली होती. श्रोत्यांना 13 मे रोजी रात्री 10 वाजता आकाशवाणीच्या अस्मिता वाहिनीवर हा कार्यक्रम ऐकता येईल. मुंबईत अंधेरी रेल्वे स्थानकावरच्या नवीकरण केलेल्या टपाल कार्यालयाचं उद्घाटन आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय दूरसंचार मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांच्या हस्ते झालं. आयपीएल T20 क्रिकेट स्पर्धेत आज दिल्ली कॅपिटल्सचा सामना कोलकाता नाईट रायडर्स बरोबर होणार आहे. दिल्लीतल्या अरुण जेटली स्टेडियमवर संध्याकाळी 7:30 वाजता हा सामना सुरू होईल. नाणेफेक जिंकून कोलकात्यानं प्रथम क्षेत्ररक्षण करायचा निर्णय घेतला आहे. पश्चिम बंगालचे मुख्यमंत्री म्हणून भाजपाचे शुभेंदू अधिकारी उद्या शपथ घेतील. भाजपा विधिमंडळ पक्षाच्या आज कोलकात्यात झालेल्या बैठकीत त्यांच्या नावावर एकमत झाल्याचं निरीक्षक या नात्याने केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं. पश्चिम बंगालमध्ये निवडणूक प्रक्रिया पूर्ण झाल्याची अधिसूचना निवडणूक आयोगाने जारी केल्यानंतर आणि विधानसभेचा कालावधी काल संपुष्टात आल्यानंतर राज्यपाल एन रवी यांनी आज विधानसभा विसर्जित केली. हवामान. येत्या 2 दिवसात राज्यात सर्वत्र तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट आणि सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. बुलढाणा अमरावती आणि यवतमाळ जिल्ह्यांना आज तर यवतमाळ आणि चंद्रपूरला उद्या मुसळधार पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. कोकणात उष्ण आणि दमट हवामान राहील असा हवामान विभागाचा अंदाज आहे. गेल्या 24 तासात संपूर्ण महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी पाऊस पडला. रत्नागिरी जिल्ह्यात संगमेश्वर आणि लांजा तालुक्यात काल संध्याकाळी अवकाळी पावसाचा जोरदार तडाखा बसला. या पावसामुळे आंबा पिकाचं नुकसान झालं तसंच वीज पुरवठाही खंडित झाला होता. सांगली जिल्ह्यात मिरज तासगाव आणि कवठे महाकाळ तालुक्यात आज दुपारी मेघगर्जनेसह पाऊस झाला. कोकण आणि विदर्भात काही ठिकाणी तर मध्य महाराष्ट्रात आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी कमाल तापमानात किंचित वाढ झाली. ठळक बातम्या पुन्हा एकदा. राज्य शिक्षण मंडळाच्या 10वीच्या परीक्षेत सुमारे 93% विद्यार्थी उत्तीर्ण. 179 विद्यार्थ्यांना 100% गुण. यंदा कमी पावसाचा अंदाज असल्यानं जलसंधारण तसंच जलयुक्त शिवारची कामं युद्धपातळीवर पूर्ण करण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांच्या पदभरतीत 70% स्थानिक उमेदवारांना प्राधान्य देण्याचे राज्य सरकारचे आदेश. प्रसिद्ध उद्योगपती रवी पंडित यांचं निधन. आणि बुलढाणा अमरावती यवतमाळमध्ये मुसळधार पावसाचा ऑरेंज अलर्ट. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.
1: आकाशवाणी मुंबई केंद्राची ही अस्मिता वाहिनी आहे. आमचे कार्यक्रम AIR मराठी DTH उपग्रह वाहिनी तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवरही ऐकता येतील. यानंतरचा कार्यक्रम 7:15 प्रसारित होईल.

0: ऐकत रहा मध्यम लहरी 537°C आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर अस्मिता वाहिनी।
1: श्रोते हो, रुग्णांची सेवा शुश्रूषा करण्यात तसंच डॉक्टरांना उपचार आणि ऑपरेशन्स मध्ये मदत करणाऱ्या परिचारिका या आरोग्य सेवेचा एक महत्त्वाचा भाग असतात। 12 मे या जागतिक परिचारिका दिनानिमित्त संवाद साधूया उमा कानेटकर यांच्याशी, तसंच स्मिता जोगळेकर लिखित कौटुंबिक श्रोतिका आपुलकी या घरात वनिता मंडळ कार्यक्रमात मंगळवार दिनांक 12 मे रोजी दुपारी 12 ते 1 या वेळात अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR मोबाईल ॲप वर वनिता मंडळ।
2: श्रोते हो, आकाशवाणी 90 अंतर्गत सूर गौरव संध्या या मैफलीचा श्रवणानंद आपल्याला घेता येणार आहे,
1: ज्यामध्ये विदुषी डॉक्टर एन राजम यांची मुलाखत आणि व्हायोलिन वादन आपण ऐकणार आहोत।
2: बुधवार दिनांक 13 मे रोजी रात्री 10 वाजता आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवर, तसंच गुरुवार दिनांक 14 मे रोजी सकाळी 10 वाजता आकाशवाणी मुंबईच्या FM रेनबो 107.1 MHz आणि न्यूज ऑन AIR ॲप वरही सूर गौरव संध्या।
3: माझा आभार माझा शिवार या कृषीविषयक राज्यस्तरीय प्रसारणात ऐका प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजना या विषयावर प्रमोद पर्वते यांची मुलाखत, सोबतच ऐका प्रयोग समृद्धीचे बोल अनुभवाचे या मालिकेत मिरची उत्पादन आणि प्रक्रिया या विषयावर प्रगत शेतकरी गोपाल अग्रवाल यांची मुलाखत। हा कार्यक्रम येत्या सोमवारी म्हणजेच 11 मे 2026 रात्री 7:30 आकाशवाणीच्या सर्वच केंद्रांवरून प्रसारित केला जाईल।
4: आपण रोज पाहतो ती सतत धावणारी आणि कधीही न झोपणारी अशी मुंबई, या मुंबईतल्या अनेक ठिकाणांना आपण रोज अक्षरशः धडकत असतो, पण त्यांच्या मागे दडलेल्या अद्भुत गोष्टी आपल्या गावीही नसतात।
5: तुम्हाला माहिती आहे का, जिथे मुंबईचा इतिहास घडला त्या क्षणांची साक्ष देत आजही ही ठिकाणं उभी आहेत, ही आहे अज्ञात मुंबई।
4: म्हणूनच आम्ही ठरवलं मुंबईतल्या या अशा अज्ञात ऐतिहासिक आणि अनोख्या ठिकाणांच्या मागे दडलेली माहिती तुमच्या समोर आणायची।
5: नितीन साळुंखे यांनी लिहिलेल्या अज्ञात मुंबई या पुस्तकाचं क्रमशः वाचन आम्ही प्रसारित करणार आहोत।
4: तर मित्रहो, हा कार्यक्रम जरूर ऐका 10 मे पासून सकाळी 7:45 107.1 FM रेनबो वर आणि सकाळी 9 वाजता आकाशवाणीच्या अस्मिता वाहिनीवर।
2: आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी, संध्याकाळचे 7:15 वाजत आहेत। ऐकूया वृत्त विशेष।

0: श्रोते हो नमस्कार. आजच्या वृत्तविशेष कार्यक्रमात आपलं मनपूर्वक स्वागत. व्हिएतनामचे राष्ट्राध्यक्ष तो लाम 3 दिवसांच्या भारत दौऱ्यावर आले होते. या दौऱ्यामध्ये लाम यांनी हैदराबाद हाऊसमध्ये प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची भेट घेत द्विपक्षीय संबंध अधिक मजबूत करण्यावर चर्चा केली. तो लाम यांनी त्यांच्या एक दिवसीय मुंबई भेटीदरम्यान इंडिया व्हिएतनाम बिझनेस फोरमला हजेरी लावली. व्हिएतनाम राष्ट्राध्यक्षांच्या भारत भेटीविषयी मुंबईच्या मिठीबाई महाविद्यालयातले राज्यशास्त्र विभागाचे सहाय्यक प्राध्यापक आणि आंतरराष्ट्रीय घडामोडींचे अभ्यासक डॉक्टर संदेश सामंत यांच्याशी केलेली चर्चा. 2026 वर्ष भारत व्हिएतनाममधील सर्वसमावेशक धोरणात्मक भागीदारीच्या दशकपूर्तीचं वर्ष आहे. या पार्श्वभूमीवर व्हिएतनामच्या राष्ट्रपतींची भेट महत्वाची ठरते. याबद्दल काय सांगाल?
1: व्हिएतनामचे राष्ट्राध्यक्ष

0: तो लॅब यांनी नुकतीच 5 ते 7 मे दरम्यान भारतात जी भेट दिली त्यांनी त्यांचा दौरा ऍक्च्युली बोधगयापासून सुरू केला आणि मग ते नवी दिल्ली मुंबई असा त्यांनी तो दौरा केला. आता या दौऱ्याविषयी आपण काही ठळक गोष्टी जर पाहिल्या तर महत्वाची बाब म्हणजे या दौऱ्यात 2 प्रकारच्या महत्वाच्या चर्चा झाल्या. एक म्हणजे संरक्षण सहकार्य, भारत आणि व्हिएतनाम या 2 राष्ट्रांमध्ये होणारं संरक्षण सहकार्य, आणि दुसरं म्हणजे दोन्ही देशांची सामरिक स्वायत्तता, यावर सुद्धा चर्चा झाली. शिवाय भारत आणि व्हिएतनाम मध्ये असलेला व्यापार आणि तो व्यापार वाढीस लागावा याच्यासाठी सुद्धा चर्चा झाली. आपण जर भारत आणि व्हिएतनाम यांच्या संबंधांचा आढावा घेतला तर हे संबंध काही आजचे नाही आहेत. 1972 मध्ये भारताने आणि व्हिएतनामने राजनैतिक संबंध प्रस्थापित केले, पण त्याही आधी जेव्हा आपण व्हिएतनामच्या युद्धाचा इतिहास पाहतो किंवा तो कालखंड पाहतो तेव्हा व्हिएतनामला भारतातनं एक प्रकारचा मोठा पाठिंबा मिळत होता आणि त्यामुळेच भारत आणि व्हिएतनामचे संबंध हे आधुनिक संबंध हे 72 च्या आधीचे सुद्धा आहेत असं आपल्याला म्हणावं लागेल. शिवाय नरेंद्र मोदी सत्तेत आल्यानंतर भारत आणि व्हिएतनाम यांच्या 2016 मध्ये सर्वसमावेशक धोरणात्मक भागीदारी म्हणजेच इंग्रजीत ज्याला कॉम्प्रिहेन्सिव्ह स्ट्रॅटेजिक पार्टनरशिप म्हणतात ती सुरू झाली आणि त्याला 2026 मध्ये आता 10 वर्ष होत आहेत. या पार्श्वभूमीवर राष्ट्राध्यक्ष तो लाग यांचा भारत दौरा हा महत्वाचा आहे असं आपल्याला म्हणावं लागेल.
1: 21वं शतक हे आशिया प्रशांत क्षेत्राचं आहे असं मानलं जातं. व्हिएतनाम हा भारताच्या ऍक्ट ईस्ट धोरणातला किती महत्वाचा घटक आहे?
0: 1992 मध्ये पंतप्रधान पी.व्ही. नरसिंह राव यांच्या काळात भारताने खर तर लुक ईस्ट म्हणजे पूर्वेकडे पहा हे धोरण स्वीकारलं. पुढे गुजराल यांच्या काळात या धोरणाचा विस्तार झाला, वाजपेयी सरकारच्या काळात या धोरणाचा विस्तार झाला, नरेंद्र मोदी मनमोहन सिंग यांच्या काळात या धोरणाचा विस्तार झाला. नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्यानंतर या लुक ईस्टचं ऍक्ट ईस्ट म्हणजे पूर्वेकडे कृती करा असा अजून विस्तार झाला. याचा अर्थ असा की भारताच्या दृष्टीने आग्नेय आशियाई क्षेत्र हे अत्यंत महत्वाचं क्षेत्र आहे. म्हणजे आपण जर पाहिलं तर भारताच्या अतिपूर्वेकडच्या राज्यांमधनं किंवा ईशान्येकडच्या राज्यांमधनं आपला थेट संपर्क हा आग्नेय आशियाई राष्ट्रांशी येतो आणि या प्रदेशात व्हिएतनाम हे एक अत्यंत महत्वाचं राष्ट्र आहे. म्हणजे याला ग्रेटेस्ट पिलर म्हणजे मराठी त्याला सर्वात महत्वाची भूमिका पार पाडणारा असा देश असं सुद्धा म्हटलं जातं. याचं कारण म्हणजे व्हिएतनामचं असलेलं भौगोलिक स्थान. आपल्याला माहिती असेल की व्हिएतनाम, लाओ आणि कंबोडिया या प्रदेशाला इंडो चायना प्रदेश असं म्हटलं जातं. याचं कारण म्हणजे फ्रेंच लोक जेव्हा इथे आले तेव्हा त्यांनी या प्रदेशावर भारत आणि चीन या दोन्ही संस्कृतींचा असलेला प्रभाव पाहिला. आज जरी आपण या सांस्कृतिक मुद्द्याच्या पलीकडे गेलो तरीही आजही हा प्रदेश, आग्नेय आशियाचा प्रदेश, हा भारत आणि चीन यांच्यासाठी कुठेतरी स्पर्धेचा प्रदेश राहिला. आणि म्हणूनच या संपूर्ण स्पर्धेत 21व्या शतकात जेव्हा भारताला ऍक्ट ईस्टचं धोरण राबवायचं असतं त्याच वेळेला आग्नेय आशियाई देशांना सुद्धा लुक वेस्ट म्हणजे पश्चिमेकडे पहा हे धोरण राबवायचं असतं. या सर्व परिस्थितीत आपण जर दक्षिण चीनी समुद्र पाहिला, तिथे असलेली चीनची वाढती मक्तेदारी पाहिली किंवा एकंदरच या सर्व प्रदेशात अशांतता पसरवण्याचे चीनचे मानस पाहिले तर या सर्वाच्या दृष्टिकोनातून भारत आणि आग्नेय आशियाई देशांचे आणि खास करून व्हिएतनामचे संबंध अतिशय दृढ असणं हे खूप महत्वाचं आहे. त्याचप्रमाणे आपण इंडो पॅसिफिक म्हणजे भारतीय प्रशांत क्षेत्र पाहिलं, हिंदी प्रशांत क्षेत्र ज्याला म्हटलं जातं, त्या क्षेत्रात सुद्धा भारताला आपला दबाव टिकवून ठेवण्यासाठी व्हिएतनामची गरज पडू शकते, रादर ती पडतेच आहे असं आपल्याला म्हणावं लागेल.
1: आर्थिक क्षेत्रात भारत व्हिएतनाम मधला व्यापार 2030 पर्यंत $25 दशलक्ष पर्यंत वाढवण्याचं उद्दिष्ट ठेवण्यात आलंय. यात दोन्ही राष्ट्रांना कोणकोणत्या संधी आहेत?
0: या दृष्टीने विचार करायचा झाला तर आपण असं म्हणू की व्हिएतनाम हे नवीन उत्पादन क्षेत्राचं केंद्र आहे असं आपल्याला म्हणावं लागेल. म्हणजे 70-80च्या दशकात किंवा 90 नंतर चीनमध्ये जे उत्पादन क्षेत्र गेलं पण आता मात्र जगाला चीनची भीती वाटायला लागली आहे. त्यामुळे चीनला पर्याय असे देश विविध कंपन्यांकडनं शोधले जातात आणि यात व्हिएतनाम हा एक महत्वाचा भागीदार देश आहे हे आपल्याला दिसतंय. याशिवाय आपण जर पाहिलं तर ऊर्जा क्षेत्रात भारत आणि व्हिएतनाम यांची भागीदारी फार महत्वाची आहे. म्हणजेच आपण जर भारत सरकारची ओएनजीसी विदेश पाहिली तर ओएनजीसी विदेश नजीकच्या समुद्रात किंवा उत्तर व्हिएतनाम नजीकच्या समुद्रात खास करून बऱ्याच प्रमाणात

0: गॅसचं उत्पादन करताना, नैसर्गिक वायूचं उत्पादन करताना सुद्धा आपल्याला दिसते. म्हणजेच जागतिक पुरवठा साखळ्यांमध्ये सुद्धा सध्या चीनला पर्याय म्हणून व्हिएतनामकडे पाहिलं जातं. शिवाय डिजिटल अर्थव्यवस्था असेल किंवा भारत ज्या प्रमाणात औषध निर्मिती करतो, या औषध निर्मितीला बाजारपेठ म्हणून सुद्धा व्हिएतनामकडे पाहिलं जातं. भारताची औषधं मोठ्या प्रमाणात व्हिएतनाममध्ये निर्यात केली जातात. शिवाय आपण जर पाहिलं तर सामरिक क्षेत्रात, संरक्षण क्षेत्रात सुद्धा भारत आता जे आत्मनिर्भर भारताचं धोरण राबवतो, या धोरणाअंतर्गत भारतात निर्माण केली जाणारी शस्त्रास्त्र विकण्यासाठी भारत जगात बाजारपेठ शोधतोय. यात सुद्धा आपल्याला व्हिएतनामची भागीदारी फार महत्वाची ठरू शकतो. आणि म्हणूनच 2030 पर्यंत भारत आणि व्हिएतनाम यांच्यात असलेली आर्थिक भागीदारी ही साधारणपणे 25 अब्ज डॉलर किंवा त्याही पलीकडे जाऊन 30 अब्ज डॉलर्स इथपर्यंत नेणं हे भारत आणि व्हिएतनाम यांचं सामायिक उद्दिष्ट आहे असं आपल्याला म्हणावं लागेल.
1: भारत आणि व्हिएतनाम यांच्यात अनेक शतकांपासूनचे व्यापार आणि सांस्कृतिक दोन्ही संबंध आहेत. बुद्धिझम हा त्यातला एक महत्वाचा दुवा आहे, याचं महत्व काय सांगाल?
0: व्हिएतनाम हा ऑफिशियली जरी साम्यवादी देश असला तरी व्हिएतनाम मध्ये मोठ्या प्रमाणात जनसंख्या आहे जी बौद्ध धर्माची फॉलोअर आहे. आणि एक असा काळ होता जेव्हा असं म्हटलं जायचं की व्हिएतनाम मधला बौद्ध धर्म हा तिबेट कडून किंवा चीन कडून व्हिएतनाम मध्ये आला. पण पुढे जी संशोधनं झाली यातनं असं निष्पन्न झालं की दक्षिण व्हिएतनाम मध्ये खर तर भारतीय भिक्खूंनी बौद्ध धर्म हा व्हिएतनाम मध्ये पोहोचवला. त्याच्यामुळे भारत आणि व्हिएतनाम यांच्या बौद्ध धर्मावर आधारित असलेले जे संबंध आहेत हे काही नवीन नाहीये हे आपल्याला समजायला हवं. म्हणजेच भारत आणि व्हिएतनाम यांच्यातले सांस्कृतिक आणि धार्मिक संबंध हे निदान 1 ते 2000 वर्ष जुने आहेत ही बाब आपण लक्षात घ्यायला हवी. व्हिएतनामचे राष्ट्राध्यक्ष जेव्हा भारतात येतात तेव्हा ते पहिल्यांदा बोधगयेला जातात आणि तिथून मग ते दिल्लीला का जातात याचं उत्तर आपल्याला या इतिहासात सापडतं. त्याच्यामुळे हा संबंध फक्त बौद्ध धर्माशी नसून हिंदू धर्माशी सुद्धा आहे. म्हणजे व्हिएतनाम मध्ये चान मंदिरं आहेत जी विष्णू किंवा शिव यांना समर्पिलेली मंदिरं आपल्याला पाहायला मिळतात. खरं तर भारताचा ASI तिथे बऱ्यापैकी उत्खनन करतोय, तिथल्या मंदिरांची जपणूक करण्याचं सुद्धा काम करतंय हे आपल्याला दिसतंय. म्हणजेच भारत आणि व्हिएतनाम यांचे सांस्कृतिक संबंध हे केवळ आत्ताचे नाहीये तर हे पीपल टू पीपल म्हणजे लोकांच्या मधले संबंध आहेत. हे दोन संस्कृतींमधले संबंध आहेत ही बाब आपल्याला समजायला हवी.
1: आज जी आव्हानात्मक जागतिक परिस्थिती आहे यामध्ये आसियान देशांचे भारताशी कसे संबंध आहेत, कोणत्या क्षेत्रात संधी आहेत आणि आव्हाने कोणती आहेत?
0: भारत आणि आसियान, आसियान म्हणजे असोसिएशन ऑफ साऊथ ईस्ट एशियन नेशन्स, यांचा विचार करता भारत हा एक अत्यंत मोठा देश आसियानसाठी आहे. आपण आसियान प्रदेशाचा जर विचार केला तर यात 10 ते 11 देशांचा समावेश होतो. आणि हे दोन्ही देश भारत आणि चीन या दोन जवळपास असलेल्या महाशक्तींच्या मधोमध आहेत हे आपल्याला पाहायला हवं. त्यामुळे 2-3 महत्वाची क्षेत्र ज्यांचा आपल्याला विचार करावा लागतो. यातलं सर्वात महत्वाचं क्षेत्र म्हणजे व्यापाराचं क्षेत्र. भारत आणि आसियान क्षेत्राचा फ्री ट्रेड अग्रीमेंट म्हणजे ज्याला मराठीत आपण मुक्त व्यापार करार म्हणतो तो आहे. पण हा करार अजून सुटसुटीत करणं किंवा यात कुठेतरी एक सुसूत्रता आणणं हे भारत आणि आसियान दोघांचंही लक्ष आहे. याचं कारण म्हणजे आपण जर आसियानचा एकंदरीतच विचार केला तर आसियान मधले देश हे उत्पादन क्षेत्रासाठी फार महत्वाचे आहेत. पण अशाच वेळेला या देशांवर चीन सुद्धा फार मोठा प्रभाव आहे. रादर चीनचा इथल्या बाजारपेठेवर जो प्रभाव आहे किंवा पकड आहे ही भारतासाठी अत्यंत आव्हानात्मक बाब आहे. चीनच्या अर्थव्यवस्थेचा विचार करता आणि भारतीय अर्थव्यवस्थेचा विचार करता भारतासाठी इथे स्पर्धा करणं हे भारतासाठी आव्हान राहिलेलं आहे. तेव्हा भारतीय अर्थव्यवस्थेचा आवाका जसजसा वाढत जाईल तसतसा भारतातला या प्रदेशात असलेला वावर सुद्धा सुटसुटीत होईल किंवा या प्रदेशात असलेला वावर सुद्धा वाढत जाईल. आपण जर हा प्रदेश पाहिला तर भारत आणि या प्रदेशातल्या जवळपास सर्व देशांचे सांस्कृतिक संबंध राहिलेले आहेत आणि त्यामुळेच भौगोलिकदृष्ट्या सुद्धा हे प्रदेश किंवा हे देश आपल्याला जवळचे आहेत. आपण सध्या पाहिलं तर आपल्याकडनं बऱ्याच प्रमाणात पर्यटन क्षेत्रासाठी या देशांमध्ये कॉन्ट्रीब्युशन वाढलंय. म्हणजे आता आपण व्हिएतनाम बद्दल बोलतो पण व्हिएतनामच्या पलीकडे गेलो तरीही इंडोनेशिया असेल, थायलंड असेल, काही काळ बर्मा होतं किंवा मलेशिया असेल, या सिंगापूर असेल, या ठिकाणी अनेक भारतीय पर्यटक जात असतात. म्हणजेच तिथल्या देशांमध्ये, तिथल्या अर्थव्यवस्थांमध्ये भारतीय पर्यटकांचं योगदान सुद्धा

0: हा मोठा आहे. त्याच्यामुळे या प्रदेशात भारताची गुंतवणूक किंवा या प्रदेशातनं भारतात होणारी कच्च्या मालाची आयात सुद्धा महत्वाची ठरते.
1: सध्याच्या काळात जी जागतिक उलथापालथ होतीये त्या संदर्भात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे दौरे किती महत्वाचे ठरतायत?
0: पंतप्रधान नरेंद्र मोदीच नाहीत तर जगातल्या कोणत्याही नेत्यांचे जे दौरे असतात ते द्विपक्षीय संबंध असतील, बहुपक्षीय संबंध असतील, हे संबंध दृढ करण्याच्या दृष्टीने फार महत्वाचे असतात. 2014 नरेंद्र मोदी सत्तेत आल्यानंतर आपण जर पाहिलं तर त्यांनी बरेच विदेश दौरे करायला सुरुवात केली. म्हणजे यात अगदी भारताच्या निकटच्या शेजाऱ्यांचा म्हणजे नेपाळ, भूतान यासारख्या, बांगलादेश यासारख्या देशांचा समावेश होता. तर अगदी आपण मध्य आशियातले देश असतील, आफ्रिकेतले काही देश असतील, किंवा आपण जर पाहिलं काही महिन्यांपूर्वी पंतप्रधान दक्षिण अमेरिकेतल्या 3-4 देशांमध्ये गेले होते, जिथे भारतीय पंतप्रधान किंवा भारतीय राष्ट्रपती एका मोठ्या काळानंतर गेले.

0: मध्य आशियातले देश असतील, आफ्रिकेतले काही देश असतील, किंवा आपण जर पाहिलं काही महिन्यांपूर्वी पंतप्रधान दक्षिण अमेरिकेतल्या तीन चार देशांमध्ये गेले होते, जिथे भारतीय पंतप्रधान किंवा भारतीय राष्ट्रपती एका मोठ्या काळानंतर गेले. याचं कारण म्हणजे आपल्याला समजून घेतलं पाहिजे की जेव्हा एखाद्या सरकारचा प्रमुख किंवा देशाचा प्रमुख हा दुसऱ्या देशात जातो, दौरे करतो, हे दौरे म्हणजे केवळ पर्यटन नसतं. तर यात ज्या पातळीचा माणूस तिथे दौरे करतो त्यावरून त्या दौऱ्याचं महत्व आपल्याला लक्षात येतं. म्हणजे आपण जर पाहिलं तर व्हिएतनामचे राष्ट्राध्यक्ष जेव्हा आता भारतात आले, त्या भारत आणि व्हिएतनाम यांच्यात ब्रह्मोस मिसाईलच्या व्यापारासंबंधीची बोलणी सुरू असलेली आपल्याला दिसतात. अशी बोलणी ही कमी दर्जाचे मंत्री किंवा इतर कोणी डिप्लोमॅट्स प्रवास करतात त्यावेळेला आपल्याला होताना दिसत नाही. म्हणूनच पंतप्रधानांनी तिथे जाणं, सरकार वैयक्तिक पातळीवर इतर देशांच्या नेत्यांशी संबंध प्रस्थापित करणं आणि यातून भारताच्या हिताचे निर्णय घडवून आणणं हे भारतीय पंतप्रधानांचं, भारतीय राष्ट्रपतींचं किंवा भारतीय सरकारचं ध्येय आहे. आणि म्हणूनच पंतप्रधानांचे हे वारंवार होत असलेले दौरे आपल्याला दिसतात. असेच दौरे आपल्याला बऱ्याच इतर राष्ट्रप्रमुखांचं सुद्धा होताना दिसतात. जे जे देश आपल्या व्यापारी, सामरिक किंवा इतर दृष्टिकोनातून महत्वाचे आहेत किंवा जिथे जिथे भारतीय समुदाय मोठ्या प्रमाणात आहे अशा ठिकाणी जाऊन हे संबंध दृढ करणं हे या दौऱ्यांचं उद्दिष्ट असतं.
1: 2026 हे वर्ष भारत आणि व्हिएतनाम मधील सर्व समावेशक धोरणात्मक भागीदारीच्या दशक पूर्तीचं वर्ष असून व्हिएतनामचे राष्ट्राध्यक्ष तो लाम यांचा हा 3 दिवसांचा दौरा महत्वपूर्ण ठरला आहे. श्रोते हो, आपला वृत्त विशेष कार्यक्रम आपण न्यूज ऑन AIR या ऍपवरही लाईव्ह ऐकू शकता. यासोबतच आमच्या मुंबई एअर न्यूज या युट्यूब वाहिनीवर कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल. याबरोबरच आजचा वृत्त विशेष हा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला. संपादन आणि सादरकर्त्या संगीता गोडबुले, प्रसारण सहाय्य त्रिशरण कांबळे, लेखन आणि समन्वय रवींद्र लोखंडे, निवेदन विजया सहजराव.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात आकाशवाणी कोल्हापूर केंद्राचं प्रसारण FM बँड 102.7 मेगाहर्ट्झवर आणि न्यूज ऑन EIR यांच्या ऑफिशियल ऍपवर. मंडळी, आता वेळ झाली आहे कृषीविषयक कार्यक्रमाची, तेव्हा ऐकूया शेतकरी बांधवांसाठी सादर होणारा कृषीविषयक कार्यक्रम माझं शेत माझं शिवार.
1: माझं शेत माझं शिवार.
0: माझं शेत माझं शिवार या कार्यक्रमामध्ये तुम्हा सर्व शेतकरी बांधवांचं मनापासून स्वागत आणि रश्मी कुंभारचा नमस्कार. मंडळी, आज आहे शुक्रवार आणि दर शुक्रवारी आपण गीतसंवाद हा कार्यक्रम ऐकत असतो आणि आजही आपण हा कार्यक्रम ऐकणार आहोत. पण त्यापूर्वी जाणून घेऊयात हवामान अंदाज. तेव्हा ऐकूया ग्रामीण कृषी मौसम सेवा विभागीय कृषी संशोधन केंद्र कोल्हापूर इथले तांत्रिक अधिकारी डॉ मयूर सुतार यांनी दिलेला हवामान अंदाज.
2: नमस्कार शेतकरी बंधूंनो, प्रादेशिक हवामान केंद्र मुंबई यांच्याकडून कोल्हापूर, सांगली व सातारा या तीन जिल्ह्यांसाठी हवामान अंदाज प्राप्त झालेला आहे. या हवामान अंदाजानुसार कोल्हापूर जिल्ह्यामध्ये 7 मे दरम्यान आकाश मुख्यतः स्वच्छ राहण्याची, तसेच 8, 9 व 10 मे रोजी आकाश सामान्यतः ढगाळ राहण्याची शक्यता आहे. कोल्हापूर जिल्ह्यामध्ये 8, 9 व 10 मे रोजी तुरळक ठिकाणी हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. 10 मे पर्यंत कमाल तापमान 37 ते 39 अंश सेल्सिअस या दरम्यान राहण्याची, तसेच किमान तापमान 23 ते 25 अंश सेल्सिअस या दरम्यान राहण्याची शक्यता आहे. सकाळची सापेक्ष आर्द्रता 65 ते 82%, दुपारची सापेक्ष आर्द्रता 39 ते 45%, तसेच वाऱ्याचा वेग ताशी 2 ते 6 किलोमीटर

0: या दरम्यान राहण्याची शक्यता आहे. सांगली जिल्हा. सांगली जिल्ह्यामध्ये 7 मे दरम्यान आकाश मुख्यतः स्वच्छ राहण्याची तसेच 8, 9 व 10 मे रोजी आकाश सामान्यतः ढगाळ राहण्याची शक्यता आहे. सांगली जिल्ह्यामध्ये 8 व 9 मे रोजी तुरळक ठिकाणी हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. 10 मे पर्यंत कमाल तापमान 39 ते 41 अंश सेल्सिअस या दरम्यान राहण्याची तसेच किमान तापमान 23 ते 25 अंश सेल्सिअस या दरम्यान राहण्याची शक्यता आहे. सकाळची सापेक्ष आर्द्रता 64 ते 78%, दुपारची सापेक्ष आर्द्रता 31 ते 37%, तसेच वाऱ्याचा वेग ताशी 4 ते 12 किलोमीटर या दरम्यान राहण्याची शक्यता आहे. सातारा जिल्हा. सातारा जिल्ह्यामध्ये 7 मे दरम्यान आकाश मुख्यतः स्वच्छ राहण्याची तसेच 8, 9 व 10 मे रोजी आकाश सामान्यतः ढगाळ राहण्याची शक्यता आहे. सातारा जिल्ह्यामध्ये 8 व 9 मे रोजी तुरळक ठिकाणी हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. 10 मे पर्यंत कमाल तापमान 39 ते 40 अंश सेल्सिअस या दरम्यान राहण्याची तसेच किमान तापमान 23 ते 25 अंश सेल्सिअस या दरम्यान राहण्याची शक्यता आहे. सकाळची सापेक्ष आर्द्रता 57 ते 78%, दुपारची सापेक्ष आर्द्रता 31 ते 35%, तसेच वाऱ्याचा वेग ताशी 5 ते 9 किलोमीटर या दरम्यान राहण्याची शक्यता आहे. कोल्हापूर, सांगली व सातारा या तिन्ही जिल्ह्यांमध्ये पुढील 5 दिवस कमाल तापमानामध्ये 2 ते 3 अंश सेल्सिअसने वाढ होण्याची शक्यता असल्याने शेतकरी बांधवांनी उष्णतेपासून बचावासाठी काळजी घ्यावी. दुपारच्या कडक उन्हात म्हणजेच दुपारी 12 ते 4 च्या दरम्यान शेतामध्ये काम करणे टाळावे. हलके सैल आणि सुती कपडे परिधान करावेत. डोक्याचे संरक्षण करण्यासाठी टोपी किंवा सुती रुमालाचा वापर करावा. भरपूर पाणी प्यावे. याशिवाय ताक किंवा लिंबू पाणी नियमित घ्यावे. थेट उन्हामध्ये सतत काम करू नये. मधून मधून सावलीमध्ये विश्रांती घ्यावी. जनावरे दुपारच्या वेळी उन्हामध्ये चारावयास नेणे टाळावे. शेतकरी बांधवांनी स्वतःची व आपल्या पशुधनाची काळजी घ्यावी. धन्यवाद.
1: शेतकरी मित्र हो, आताच आपण ग्रामीण कृषी मौसम सेवा विभागीय कृषी संशोधन केंद्र कोल्हापूर इथले तांत्रिक अधिकारी डॉक्टर मयूर सुतार यांनी दिलेला हवामान अंदाज जाणून घेतलात.

वीज कडाडे नभांतरी मेघ दाटले भीतीउरी दामिनीची परी किमी अनेरी देई इशारा लवकरी विजेचा इशारा त्वरित मिळवण्यासाठी आजच डाउनलोड करा दामिनी ॲप भारतीय हवामानशास्त्र विभाग नवी दिल्ली आणि ग्रामीण कृषी मौसम सेवा कोल्हापूर यांच्या मार्फत जनहितार्थ जारी

मंडळी कार्यक्रमात आता वेळ झालीये गीतसंवादची आणि आजच्या गीतसंवादमध्ये आपण उन्हाळी पिकांसाठी आच्छादनाचा वापर याविषयीची माहिती जाणून घेणार आहोत आणि छान छान गाणी सुद्धा ऐकणार आहोत. तेव्हा ऐकूया काही सुमधुर गीतं आणि माहितीवर आधारित कार्यक्रम गीतसंवाद. संवाद या कार्यक्रमात आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत आणि सायली चौधरीचा नमस्कार. मंडळी, उन्हाळी पिकांच्या वाढीवर वाढत्या तापमानाचा प्रतिकूल परिणाम होत असतो, तर उन्हाळी पिकांची काळजी घेण्यासाठी आच्छादनाचा वापर कशा पद्धतीनं करावा याविषयी आजच्या गीत संवाद या कार्यक्रमात आपण माहिती घेणार आहोत. पण कार्यक्रमाच्या सुरुवातीला ऐकूया एक मस्त गाणं.

संवाद या कार्यक्रमामध्ये आपणा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. मंडळी, उन्हाळी पिकांची काळजी घेण्यासाठी आच्छादनाचा वापर आपण कशा पद्धतीनं करू शकतो याविषयी आपण माहिती आजच्या कार्यक्रमात घेणार आहोत. जेव्हा सूर्यप्रकाश थेट जमिनीच्या पृष्ठभागावर पडतो तेव्हा मातीच्या कणांमधील पाणी वाफेच्या रूपात हवेमध्ये विलीन होत असतं. या प्रक्रियेला बाष्पीभवन असं म्हणतात. उन्हाळ्यामध्ये दिवसाला साधारणपणे 7 ते 8 मिलीमीटर पासून ते 14 ते 15 मिलीमीटर पर्यंत जमिनीतील पाण्याचं बाष्पीभवन होत असतं. अशा परिस्थितीमध्ये जमिनीतील ओलावा टिकवून ठेवण्यासाठी आच्छादन हे महत्वाचं आहे. त्यामुळे जलसंधारण होतं, जमिनीची सुपीकता आणि गुणवत्ता सुद्धा टिकवून ठेवता येते. आच्छादनामुळे केवळ पाण्याचं संरक्षण होत नाही तर पिकाभोवती सूक्ष्म वातावरण तयार होतं. हे सूक्ष्म वातावरण प्रकाश संश्लेषण प्रक्रिया सुरळीतपणे पार पाडण्यास आणि मुळांच्या कार्यक्षेत्रातील तापमान स्थिर ठेवण्यासाठी मदत करतं. जमिनीतील ओलावा त्यामुळे टिकून राहतो आणि पिकांना पाण्याचा ताण बसत नाही. मंडळी, आच्छादनाचे काही प्रकार सुद्धा आहेत, आता त्याबद्दल माहिती जाणून घेऊया. आच्छादनाचा एक प्रकार म्हणजे सेंद्रिय आच्छादन. शेतीतील काडी कचरा, पिकांचे अवशेष जसं की सोयाबीनचं काड, ऊसाचं पाचट, गव्हाचा भुसा, वाळलेलं गवत आणि पालापाचोळा यांचा समावेश सेंद्रिय आच्छादनामध्ये होतो. सेंद्रिय आच्छादनासाठी साधारणपणे 5 टन प्रति हेक्टर या प्रमाणात साहित्याचा वापर करावा लागतो. सेंद्रिय आच्छादनासाठी वापरलेले घटक जमिनीवर पसरल्यानंतर हळूहळू कुजतात आणि त्यांचं रुपांतर सेंद्रिय खतांमध्ये होतं. त्यामुळे जमिनीतील सेंद्रिय कर्बाचं प्रमाण वाढतं आणि जमिनीचा पोत सुद्धा सुधारतो. सेंद्रिय आच्छादनामुळे जमिनीतील उपयुक्त जीवाणूंची संख्या आणि गांडुळांची वाढ होण्यास सुद्धा पोषक वातावरण मिळत असतं. यानंतर पुढचा प्रकार आहे तो म्हणजे प्लास्टिकचं आच्छादन. व्यावसायिक भाजीपाला आणि फळबागांसाठी प्लास्टिक किंवा पॉलिथिन आच्छादन अत्यंत प्रभावी ठरतं. यामध्ये ठराविक जाडीच्या म्हणजेच ठराविक मायक्रॉन प्लास्टिक फिल्मचा वापर केला जातो. प्लास्टिक आच्छादनाचे रंगांनुसार वेगवेगळे परिणाम दिसून येतात. काळ्या रंगाचं आच्छादन हे जास्तीत जास्त वापरलं जातं. हे सूर्यप्रकाश पूर्णपणे रोखतं, त्यामुळे आच्छादनाखाली तणांची वाढ अजिबात होत नाही आणि हे जमिनीतील तापमान वाढण्यासाठी किंवा टिकवून ठेवण्यासाठी सुद्धा उपयुक्त ठरतं. चंदेरी काळं आच्छादन हे उन्हाळी पिकांसाठी सर्वात उत्तम मानलं जातं. यातील चंदेरी रंग सूर्यप्रकाश परावर्तित करतो, त्यामुळे पिकाभोवती तापमान

कमी राहण्यास मदत होते. रस शोषक किडींचा प्रभाव सुद्धा कमी होतो. त्याचबरोबर पारदर्शक प्लास्टिक आच्छादनाचा वापर प्रामुख्याने सॉइल सोलरायझेशन किंवा माती निर्जंतुक करण्यासाठी केला जातो, ज्यामुळे हानिकारक बुरशी आणि किडींची अंडी नष्ट होतात. मंडळी, संशोधनामध्ये असं सिद्ध झालंय की ठिबक सिंचन आणि प्लास्टिक आच्छादन यांचा एकत्र वापर जर केला तर उत्पादनामध्ये आणि पाणी वापराच्या कार्यक्षमतेमध्ये वाढ होते. केवळ प्रवाही सिंचनापेक्षा आच्छादनयुक्त ठिबक सिंचनामुळे पाण्याची 38-50% बचत होऊ शकते. जमिनीतील ओलावा स्थिर राहिल्यामुळे मुळांना पाण्याचा समतोल पुरवठा होतो. यामुळे झाडांवर पाण्याचा ताण येत नाही आणि फुलांची गळती सुद्धा थांबते. मंडळी, उन्हाळी पिकांसाठी आच्छादनाचे आणखी कोणत्या प्रकारे फायदे होतात याविषयी आपण माहिती जाणून घेऊया. पण आता इथं ऐकूया एक छानसं गाणं.

आपण ऐकत आहात गीत संवाद हा कार्यक्रम माझं शेत माझा शिवार या कार्यक्रमामध्ये. मंडळी, आजच्या गीत संवाद या कार्यक्रमात उन्हाळी पिकांसाठी आच्छादनाचा वापर कसा फायदेशीर ठरतो याविषयी आपण माहिती जाणून घेत आहोत. मंडळी, उन्हाळ्यामध्ये जमिनीच्या पृष्ठभागाचं तापमान 45 अंश सेल्सिअसच्या पुढे जाऊ शकतं. एवढ्या उच्च तापमानामध्ये मातीतील सूक्ष्मजीव आणि मुळांची वाढ थांबते. आच्छादनामुळे मातीच्या तापमानामध्ये 8 ते 10 अंशांची घट किंवा स्थिरता राखली जाऊ शकते. जमिनीचे दिवस आणि रात्रीचे तापमान यातील तफावत कमी राहते, त्यामुळे मुळांच्या कार्यक्षेत्रातील तापमानाचा समतोल राखला जातो. आच्छादनामुळे जमिनीतील अन्नद्रव्यांचं संरक्षण होतं. पावसाळ्यात किंवा अतिसिंचनामुळे जमिनीतील खतं झिरपून वाया जातात. आच्छादनामुळे ही प्रक्रिया मंदावते आणि झाडांना दिलेली खतं मुळांच्या कार्यक्षेत्रामध्ये दीर्घकाळ उपलब्ध राहतात. त्यामुळे

खतांच्या कार्यक्षमतेमध्ये सुद्धा वाढ होते. उन्हाळी हंगामामध्ये तणांचा प्रादुर्भाव पिकांच्या वाढीवर मोठा परिणाम करत असतो. तण पिकांच्या वाट्याचं पाणी आणि अन्नद्रव्य सुद्धा शोषून घेत असतात. काळ्या प्लास्टिकच्या आच्छादनामुळे सूर्यप्रकाश मातीपर्यंत पोहोचत नाही. परिणामी तण बियांची उगवण होऊ शकत नाही. त्यामुळे खुरपणीचा आणि निंदणीचा खर्च सुद्धा कमी होऊ शकतो. चंदेरी काळं आच्छादन सूर्यप्रकाशाचं परावर्तन करतं. यामुळं रस शोषक किडींना जसं की पांढरी माशी, फुलकिडे यांना पिकांवर बसणं कठीण जातं. परिणामी विषाणूजन्य रोगांचा प्रादुर्भाव कमी होतो. आच्छादनामुळे फळं थेट मातीच्या संपर्कात येत नाहीत. कलिंगड, खरबूज यासारख्या पिकांमध्ये फळांचा जमिनीशी संपर्क आला तर ती सडण्याची किंवा त्यांना डाग पडण्याची शक्यता असते, जी आच्छादनामुळे पूर्णपणे टाळली जाते. आच्छादनाचा पूर्ण लाभ मिळवण्यासाठी त्याची मांडणी योग्य असणं आवश्यक आहे. चुकीच्या पद्धतीनं केलेलं आच्छादन फायद्यापेक्षा नुकसान करू शकतं. तर आच्छादन करत असताना शेताची चांगली नांगरणी करून मोठी ढेकळं फोडून जमीन समतल करून घ्यावी. वाफ्यांमध्ये भरपूर प्रमाणात शेणखत किंवा कंपोस्ट खत आपण मिसळायला पाहिजे. उन्हाळी पिकांसाठी साधारणपणे 3 ते 4 फूट रुंदीचे आणि 1 फूट उंचीचे गादी वाफे तयार करावेत. त्यामुळे पाण्याचा निचरा चांगला होतो आणि मुळांना हवा मिळते. आच्छादन पेपर अंथरण्यापूर्वी ठिबकची नळी गादी वाफ्याच्या मध्यभागी व्यवस्थित अंथरून घ्यावी. पेपर टाकण्यापूर्वी ठिबक संच सुरू करून नळीला कुठे गळती नाही ना याची खात्री आपण करायला पाहिजे. प्लास्टिक मल्चिंग पेपर अंथरताना तो घट्ट ओढून बसवावा. पेपरच्या दोन्ही कडा मातीनं व्यवस्थित दाबून घ्याव्यात, अन्यथा वाऱ्यामुळे पेपर उडून जाण्याची शक्यता असते. पिकाच्या अंतरानुसार गरम पाईप किंवा यंत्राच्या सहाय्यानं पेपरला छिद्र पाडावेत. लागवड करण्यापूर्वी वाफे पूर्ण ओले करून आपण घ्यायला पाहिजेत. मंडळी, उन्हाळी पिकांसाठी आच्छादन वापरत असताना आणखी कोणत्या प्रकारची काळजी आपण घ्यायला पाहिजे याविषयी आपण माहिती घेऊया. पण आता इथं ऐकूया एक मस्त गाणं.

आपण ऐकत आहात गीत संवाद हा कार्यक्रम माझं शेत माझं शिवार या कार्यक्रमामध्ये. मंडळी, आजच्या गीत संवाद या कार्यक्रमात उन्हाळी पिकांसाठी अच्छदानाचा वापर कशा पद्धतीनं करावा याविषयी आपण माहिती घेत आहोत. भाजीपाला पिकांसाठी जसं की टोमॅटो, मिरची, वांगी यासाठी अच्छदन वापरत असताना 30 मायक्रॉन जाडीचा मल्चिंग पेपर वापरणं फायदेशीर ठरतं. यामुळे जमिनीतील आर्द्रता टिकून राहते आणि फळांची प्रत सुधारते. मिरची आणि टोमॅटोमध्ये अच्छदनामुळे मर रोगाचं प्रमाण कमी झाल्याचं सुद्धा दिसून आलेलं आहे. वेलवर्गीय पिकं जसं की कलिंगड, खरबूज, काकडी या पिकांसाठी अच्छदन हे अनिवार्य मानलं जातं. या पिकांमध्ये मुळांची वाढ चांगली होण्यासाठी आणि बीजांची उगवण क्षमता वाढण्यासाठी अच्छादन मदत करत असतं. चंदेरी रंगाच्या मल्चिंगमुळे कलिंगडाच्या वेलांची वाढ जोमानं होते आणि फळांमध्ये साखरेचं प्रमाण वाढण्यास सुद्धा मदत होते. मंडळी, अलीकडच्या काळात मल्चिंग पेपरवर उन्हाळी कांदा लागवडीचा यशस्वी प्रयोग होत आहे. या पद्धतीमुळे कांद्याचा आकार सुद्धा एकसारखा मिळतो. फळबागांमध्ये जसं की आंबा, डाळिंब, पेरू प्रामुख्यानं सेंद्रिय अच्छादनाचा वापर आपण करू शकतो. उन्हाळ्यामध्ये फळझाडांच्या खोडाभोवती 5 ते 10 सेंटीमीटर जाडीचा पालापाचोळा किंवा ऊस पाचटाचा थर द्यावा. यामुळे झाडांना उष्णतेच्या लाटेपासून संरक्षण मिळतं आणि उन्हाळ्यामध्ये होणारी फळगळ सुद्धा कमी होते. मंडळी, सेंद्रिय अच्छादन वापरत असताना ते झाडाच्या खोडाला किंवा फांद्यांना थेट स्पर्श करणार नाही याची काळजी आपण घ्यायला पाहिजे. अन्यथा बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव होऊ शकतो. उन्हाळ्यामध्ये काळ्या रंगाच्या प्लास्टिकमुळे जमीन जास्त गरम होऊ शकते. अशा वेळी झाड लहान असेपर्यंत त्यावर थोडं पाणी शिंपडावं किंवा चंदेरी काळ्या रंगाचा वापर करावा. प्लास्टिक मल्चिंगचा वापर संपल्यानंतर ते शेतातून गोळा करून त्याची योग्य ती विल्हेवाट लावावी. जमिनीमध्ये राहिलेले प्लास्टिकचे तुकडे पर्यावरणाला हानी पोहोचवू शकतात. बायोडिग्रेडेबल मल्चिंग हा एक उत्तम पर्याय असू शकतो जो पीक संपल्यानंतर आपोआप जमिनीमध्ये कुजतो. मात्र सध्या त्याची किंमत पारंपरिक प्लास्टिकपेक्षा 2 ते 3 पट जास्त असल्यानं तो पर्याय शेतकऱ्यांना थोडासा खर्चिक वाटू शकतो. मात्र त्याचे जमिनीला नक्कीच फायदे होऊ शकतात. तर मंडळी, आजच्या गीत संवाद या कार्यक्रमामध्ये उन्हाळी पिकांसाठी अच्छदनाचा फायदा कशा पद्धतीनं होऊ शकतो याविषयी आपण माहिती घेतलीत. आता मात्र कार्यक्रमात आम्हाला इथंच निरोप द्या. पुन्हा आपण भेटणार आहोत पुढच्या शुक्रवारी नव्या विषयासह. तोपर्यंत सायली चौधरीचा नमस्कार.

गीतसंवाद हा कार्यक्रम आत्ताच आपण ऐकलात आणि आजच्या गीतसंवादमध्ये आपण उन्हाळी पिकांसाठी आच्छादनाचा वापर याविषयीची माहिती जाणून घेतली. शेतकरी मित्र हो, कार्यक्रमात आता वेळ झाली आहे निरोप घेण्याची, पण जाता जाता एक नजर आमच्या उद्याच्या कृषीविषयक कार्यक्रमांवर. उद्या सकाळी कृषीवार्तामध्ये वाढत्या उन्हाळ्यात कोंबड्यांचं व्यवस्थापन याविषयीच्या माहितीचा भाग पहिला, आणि उद्या संध्याकाळी 7:30 किसानवाणीमध्ये शेतकऱ्यांच्या पत्रोत्तरांचा कार्यक्रम रामराम पाहुणा आपण ऐकू शकाल. तेव्हा मंडळी, आकाशवाणीवरील कृषीविषयक कार्यक्रमांचा जरूर लाभ घ्या. पण मंडळी, आता मात्र कार्यक्रमात आम्हाला इथंच निरोप द्या. पुन्हा आपण भेटणार आहोत उद्या संध्याकाळी ठीक 7:30 किसानवाणी या कार्यक्रमामध्ये. तोपर्यंत रश्मी कुंभला निरोप द्या. नमस्कार.

माझं शेत माझं शिवार। माझे शेत माझे शिवार हा कृषी विषयक कार्यक्रम आत्ताच आपण ऐकलात। हा कार्यक्रम आपल्यासाठी प्रसारित केला आकाशवाणी कोल्हापूर केंद्रानं।

FM बँड 102.7 मेगाहर्ट्झवर आणि न्यूज ऑन EIR या ऍपवर आपण ऐकत आहात आकाशवाणी कोल्हापूर केंद्राचं हे प्रसारण. यानंतर मुंबई केंद्राचे कार्यक्रम प्रसारित होतील. आम्ही ते सहक्षेपित करत आहोत.

0: 103.6 मेगाहर्ट्ज वर आकाशवाणी सिंधुदुर्ग नगरी केंद्रावरूनही हे प्रसारण उपलब्ध आहे. रात्रीचे ठीक 8 वाजत आहेत. आमची पुढील उद्घोषणा थोड्याच वेळात.
1: श्रोते हो, रुग्णांची सेवा शुश्रूषा करण्यात तसंच डॉक्टरांना उपचार आणि ऑपरेशन्समध्ये मदत करणाऱ्या परिचारिका या आरोग्य सेवेचा एक महत्त्वाचा भाग असतात. 12 मे या जागतिक परिचारिका दिनानिमित्त संवाद साधूया उमा कानेटकर यांच्याशी. तसंच स्मिता जोगळेकर लिखित कौटुंबिक श्रोतिका आपुलकी या घरात वनिता मंडळ कार्यक्रमात मंगळवार दिनांक 12 मे रोजी दुपारी 12 ते 1 या वेळात अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR मोबाईल ॲपवर वनिता मंडळ.
2: श्रोते हो, आकाशवाणी 90 अंतर्गत सूरगौरव संध्या या मैफलीचा श्रवणानंद आपल्याला घेता येणार आहे,
1: ज्यामध्ये विदुषी डॉक्टर एन राजम यांची मुलाखत आणि व्हायोलिन वादन आपण ऐकणार आहोत.
2: बुधवार दिनांक 13 मे रोजी रात्री 10 वाजता आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवर, तसंच गुरुवार दिनांक 14 मे रोजी सकाळी 10 वाजता आकाशवाणी मुंबईच्या FM रेनबो 107.1 मेगाहर्ट्झ आणि न्यूज ऑन AIR ऍप वरही सूरगौरव संध्या.
3: माझा आभार माझा शिवार या

0: कृषीविषयक राज्यस्तरीय प्रसारणात ऐका प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजना या विषयावर प्रमोद पर्वते यांची मुलाखत, सोबतच ऐका प्रयोग समृद्धीचे बोल अनुभवाचे या मालिकेत मिरची उत्पादन आणि प्रक्रिया या विषयावर प्रगत शेतकरी गोपाल अग्रवाल यांची मुलाखत. हा कार्यक्रम येत्या सोमवारी म्हणजेच 11 मे 2026 ला रात्री 7:30 आकाशवाणीच्या सर्वच केंद्रांवरून प्रसारित केला जाईल.
1: आपण रोज पाहतो ती सतत धावणारी आणि कधीही न झोपणारी अशी मुंबई. या मुंबईतल्या अनेक ठिकाणांना आपण रोज अक्षरशः धडकत असतो, पण त्यांच्या मागे दडलेल्या अद्भुत गोष्टी आपल्या गावीही नसतात.
2: तुम्हाला माहिती आहे का, जिथे मुंबईचा इतिहास घडला त्या क्षणांची साक्ष देत आजही ही ठिकाणं उभी आहेत. ही आहे अज्ञात मुंबई.
1: म्हणूनच आम्ही ठरवलं मुंबईतल्या या अशा अज्ञात ऐतिहासिक आणि अनोख्या ठिकाणांच्या मागे दडलेली माहिती तुमच्या समोर आणायची.
2: नितीन साळुंखे यांनी लिहिलेल्या अज्ञात मुंबई या पुस्तकाचं क्रमशः वाचन आम्ही प्रसारित करणार आहोत.
1: तर मित्र हो, हा कार्यक्रम जरूर ऐका. 10 मे पासून सकाळी 7:45 107.1 FM रेनबो वर आणि सकाळी 9 आकाशवाणीच्या अस्मिता वाहिनीवर.
3: श्रोते हो, एखादी वास्तू इमारत नव्याने बांधताना आणि जुन्या ऐतिहासिक वास्तूचं जतन संवर्धन करताना अनेक बाबींचा विचार करावा लागतो. याविषयी वास्तुविशारद ग्रीष्मा नंदापूरकर यांची मुलाखत.
4: जेव्हा आपण एखादी नवीन वास्तू बनवतो तिचा इम्पॅक्ट फक्त त्या तेवढ्या लिमिटेड जमिनीवर नसतो, आजूबाजूला रोडवर. माझ्या बिल्डिंगने बाजूच्या बिल्डिंगला लाईट आणि शॅडो मिळणार नाहीये, त्यांची हवा ब्लॉक होऊ शकते, पासून विचार करायचा असतो खरं.
3: उद्योग मंत्र मालिकेत ग्रीष्मा नंदापूरकर यांची मुलाखत अवश्य ऐका. सोमवारी 11 मे रोजी दुपारी 12 वनिता मंडळ कार्यक्रमात अस्मिता वाहिनीसह महाराष्ट्रातल्या सर्व आकाशवाणी केंद्रांवरून तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर वनिता मंडळ.
5: गरोदरपणा ही बाब आहे खास, सुरक्षित मातृत्वाचा देव विश्वास.
6: आकाशवाणी मुंबई केंद्र अस्मिता वाहिनी, रात्रीचे 8:05 होत आहेत. आता राष्ट्रीय मराठी बातम्या प्रसारित होतील.
7: आकाशवाणी मुंबई. रश्मी पाटकर राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. पश्चिम बंगालमध्ये भाजपचे शुभेंदू अधिकारी यांचा उद्या मुख्यमंत्री म्हणून शपथविधी. तामिळनाडूमध्ये बहुमताचा आकडा जुळवण्यात अभिनेता जोसेफ विजय यांच्या पक्षाला यश. राज्य शिक्षण मंडळाच्या 10वीच्या परीक्षेत सुमारे 93% विद्यार्थी उत्तीर्ण, 179 विद्यार्थ्यांना 100% गुण. आणि दक्षिण आफ्रिकेचे अध्यक्ष सिरिल रामफोसा यांच्या विरोधात महाभियोग चालवण्याला सर्वोच्च न्यायालयाची परवानगी. पश्चिम बंगालमध्ये भाजपाच्या विधिमंडळ पक्षाचे गटनेते शुभेंदू अधिकारी यांनी राज्यपाल RN रवी यांच्याकडे आज संध्याकाळी सत्ता स्थापनेचा दावा सादर केला. उद्या सकाळी 11 त्यांचा मुख्यमंत्री म्हणून शपथविधी होणार आहे. भाजपा विधिमंडळ पक्षाच्या आज कोलकात्यात झालेल्या बैठकीत त्यांच्या नावावर एकमत झाल्याचं केंद्रीय निरीक्षक या नात्याने केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं. त्यावेळी त्यांनी बंगालच्या मतदारांचे आभार मानले.
8: हम सब भारतीय जनता पार्टी के कार्यकर्ताओं का दायित्व है कि हर नई सोनार बांग्ला के लक को लेकर हम चले और बंगाल की जनता की अपेक्षाओं को पूर्ण करें. और हम सबका दायित्व है कि मोदी जी ने जो वादा दिया है बंगाल की जनता को, इसको पूरा करने के लिए हम हमारा सर्वश्रेष्ठ बंगाल की जनता को समर्पित करें.
7: पश्चिम बंगालमध्ये निवडणुकीनंतर झालेल्या हिंसाचारात तृणमूल काँग्रेस कार्यकर्त्यांच्या हत्या आणि तोडफोडीच्या घटनांची CBI चौकशी करण्याची मागणी तृणमूल काँग्रेसचे नेते सौगत राय यांनी केली आहे. न्यायालयाच्या देखरेखीखाली ही चौकशी व्हावी असं रॉय म्हणाले. निवडणुकीचे निकाल लागल्यानंतर झालेल्या हिंसाचारात पक्षाचे अनेक नेते आणि कार्यकर्ते बळी पडल्याचा दावा रॉय यांनी एका वृत्तसंस्थेशी बोलताना केला. शुभेंदू अधिकारी यांचे सचिव चंद्रनाथ रथ यांच्या हत्येचा निषेध करत गेल्या 3 दिवसात तृणमूलच्या 3 कार्यकर्त्यांची हत्या

0: झाल्याचं रॉय म्हणाले. या सर्व हत्या भाजपा समर्थित गुंडांनी घडवून आणल्याचा आरोपही रॉय यांनी केला आहे. पुदुचेरीमध्ये ऑल इंडिया एनआर काँग्रेस पक्षाचे एन रंगासामी यांची राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या विधिमंडळ पक्षाचे नेते म्हणून निवड झाली. त्यांनी आज राज्यपालांची भेट घेऊन सत्ता स्थापनेचा दावा केला. एन रंगासामी पुन्हा एकदा मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतील. तमिळनाडूमध्ये अभिनेते जोसेफ विजय यांच्या तमिळगा वेत्री कळगम पक्षाला बहुमताचा आकडा गाठण्यात यश आलं आहे. थोड्याच वेळापूर्वी राज्यपालांची भेट घेऊन त्यांनी सत्ता स्थापनेचा दावा सादर केला. काँग्रेस पाठोपाठ त्यांना भारतीय कम्युनिस्ट पार्टी, मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टी आणि इंडियन युनियन मुस्लिम लीगने बिनशर्त पाठिंबा जाहीर केला आहे. विजय यांच्या पक्षाचे 108, काँग्रेसचे 5 आणि इतर तिन्ही पक्षांचे प्रत्येकी 2 आमदार आहेत. त्यामुळे 234 सदस्यांच्या विधानसभेत त्यांना 119 आमदारांचा पाठिंबा मिळाला आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने फेब्रुवारीत घेतलेल्या 10वीच्या परीक्षेचा निकाल आज जाहीर झाला. राज्यात यावेळी 92.9% विद्यार्थी उत्तीर्ण झाले असल्याची माहिती मंडळाचे अध्यक्ष त्रिगुण कुलकर्णी यांनी पुण्यात पत्रकार परिषदेत केली. ऐकूया याची तपशीलवार माहिती आमच्या प्रतिनिधीकडून.
1: 10वीच्या परीक्षेसाठी यंदा राज्यातून 55,55,000 अधिक विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी 14,20,486 विद्यार्थी उत्तीर्ण झाले. यंदाच्या निकालात 179 विद्यार्थ्यांनी पैकीच्या पैकी गुण मिळवले आहेत. यात सर्वाधिक 104 विद्यार्थी लातूर विभागातले आहेत. कोकण विभागाचा निकाल याही वेळी सर्वाधिक 97.62% लागला, तर कोल्हापूर विभाग 95.47% दुसऱ्या क्रमांकावर आहे. छत्रपती संभाजीनगर विभागाचा निकाल सर्वात कमी म्हणजे 88.41% लागला आहे. इतर विभागीय मंडळांची उत्तीर्णांची टक्केवारी याप्रमाणे: मुंबईत 94.97%, पुणे 94.24%, नाशिक 90.53%, नागपूर 89.7%, लातूर 88.42% आणि अमरावती 90.5%. 10वीच्या निकालात यंदाही मुलींनी बाजी मारली असून 94.96% मुली उत्तीर्ण झाल्या आहेत, तर उत्तीर्ण मुलांची टक्केवारी 89.56% आहे. विद्यार्थ्यांना गुण पडताळणीसाठी उद्यापासून येत्या 23 मे पर्यंत ऑनलाईन अर्ज करता येतील. शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचं अभिनंदन केलं आहे.
0: या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. राज्यातल्या जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांमध्ये पदभरती स्थानिक उमेदवारांना प्राधान्य देण्यासंदर्भातलं धोरण राज्य शासनानं मंजूर केलं आहे. पदभरती करताना या बँकांनी जिल्ह्यातल्या मूळ रहिवासी अधिवास प्रमाणपत्र असलेल्या उमेदवारांना 70% जागा राखीव ठेवाव्यात. उरलेल्या 30% जागांवरही जिल्ह्याबाहेरचे उमेदवार उपलब्ध झाले नाहीत तर त्या जागाही स्थानिक उमेदवारांमधून भराव्यात, असं राज्य सरकारने एका परिपत्रकाद्वारे नमूद केलं आहे. हंता विषाणू संबंधित प्रकरणांच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने खबरदारीचे उपाय सुरू केले आहेत. अटलांटिक समुद्रात एका जहाजावर हंता विषाणू संसर्गाच्या नोंदवलेल्या प्रकरणांच्या सद्यस्थितीवर मंत्रालय बारकाईने लक्ष ठेवून आहे. या जहाजावर असलेल्या 2 भारतीय खलाशांमध्ये कुठलीही लक्षणं दिसून आलेली नाहीत, मात्र त्यांच्या प्रकृतीवर देखरेख ठेवली जात आहे. जागतिक आरोग्य संघटनेने दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार जहाजावर हंता संसर्गबाधित 8 संशयित रुग्ण सापडले, त्यापैकी 5 रुग्णांना हंता विषाणूचा संसर्ग झाल्याचं प्रयोगशाळेच्या अहवालात स्पष्ट झालं असून 3 मृत्यूंचीही नोंद झाली आहे. या विषाणूची मानवाकडून मानवाकडे संसर्ग होण्याची शक्यता मर्यादित असल्याचंही जागतिक आरोग्य संघटनेनं स्पष्ट केलं आहे. या विषाणूंचा संसर्ग झालेल्या उंदरांमुळे याचा प्रसार होतो. मंत्री कुंवर विजय शाह यांच्यावर खटला चालवायला मंजुरी देण्याबाबत 4 आठवड्यात निर्णय घेण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने मध्य प्रदेश सरकारला दिले. ऑपरेशन सिंदूरच्या पार्श्वभूमीवर लष्करी अधिकारी कर्नल सोफिया कुरेशी यांच्यावर शाह यांनी आक्षेपार्ह टिप्पणी केली होती. या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयानं स्थापन केलेल्या विशेष तपास पथकाच्या अहवालानंतरही शाह यांच्याविरोधात खटला चालवायला राज्य सरकारनं मंजुरी दिलेली नाही. स्त्रिया आणि मुलांवरच्या अत्याचार

0: प्रकरणातल्या दोषींना जामीन मिळू नये अशी शिफारस केंद्र सरकारला करणार असल्याचं राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्ष विजया रहाटकर यांनी आज सांगितलं. नुकत्याच घडलेल्या अशा घटनांच्या पार्श्वभूमीवर विशेष जलदगती न्यायालय तज्ज्ञांच्या सहकार्याने योग्य तपास अशा अनेक शिफारशी महिला आयोग करणार असल्याचं त्यांनी आज नवी दिल्ली इथं बोलताना सांगितलं. प्रसिद्ध उद्योगपती रवी पंडित यांचं आज पुणे इथं अल्पशा आजारानं निधन झालं. ते 75 वर्षांचे होते. केपीआयटी टेक्नॉलॉजीचे सहसंस्थापक आणि अध्यक्ष होते. व्यवसायाव्यतिरिक्त ते अनेक नागरी शैक्षणिक आणि धोरणात्मक संस्थांशी संबंधित होते. दक्षिण आफ्रिकेचे अध्यक्ष सिरिल रामफोसा यांच्याविरोधात महाभियोग चालवायला तिथल्या सर्वोच्च न्यायालयाने परवानगी दिली आहे. रामफोसा यांच्यावर भ्रष्टाचाराचे आणि बेकायदेशीरपणे संपत्ती जमवल्याचे आरोप आहेत. यापूर्वी त्यांच्या आस्थापनेत 5,80,000 अमेरिकन डॉलर्स आढळल्याचा अहवाल त्यांच्या पक्षाच्या लोकप्रतिनिधींनी फेटाळला होता, मात्र आता त्यांना महाभियोगाला सामोरं जावं लागेल. बल्गेरियाच्या संसदेने आज रुमेन रादेव यांना नवीन प्रधानमंत्री म्हणून मान्यता दिली आहे. युरोपियन महासंघाच्या सदस्य देशातील राजकीय अस्थिरता संपवण्यासाठी आणि आर्थिक विकासाला चालना देण्याचा प्रयत्न म्हणून हा निर्णय घेण्यात आला आहे. बल्गेरियाच्या संसदेत रादेव यांना 127 सदस्यांनी मतदान केलं, 70 सदस्यांनी विरोधात मतदान केलं तर 36 सदस्य तटस्थ राहिले. गेल्या वर्षी डिसेंबर महिन्यात देशभरात भ्रष्टाचार विरोधात झालेल्या विविध आंदोलनांमुळे पुराणमतवादी सरकार कोसळलं होतं. शांघाय इथल्या तिरंदाजी विश्वचषक सामन्याच्या महिला रेकॉर्ड प्रकारात आज भारताच्या सिमरनजीत कौर हिनं उपांत्य फेरीत प्रवेश मिळवला. पहिल्यांदाच जागतिक स्पर्धा खेळणारी सिमरनजीतने चीन तैपेईच्या फॉंग युझ्यूवर 6-0 अशी मात केली. आयपीएल T20 क्रिकेट स्पर्धेत आज दिल्ली कॅपिटल्सचा सामना कोलकाता नाईट रायडर्स बरोबर नवी दिल्लीत सुरू आहे. नाणेफेक जिंकून कोलकात्याने प्रथम क्षेत्ररक्षण करायचा निर्णय घेतला आहे. शेवटचं वृत्त हाती आलं तेव्हा दिल्लीच्या 9 षटकात 2 बाद 77 धावा झाल्या होत्या. इंडोनेशियात माउंट डुकोनो ज्वालामुखीच्या उद्रेकात 3 जणांचा मृत्यू झाला. ही दुर्घटना आज सकाळी घडली. यात जखमी झालेल्या 15 जणांवर उपचार सुरू आहेत. ठळक बातम्या पुन्हा एकदा. पश्चिम बंगालमध्ये भाजपचे शुभेंदू अधिकारी यांचा उद्या मुख्यमंत्री म्हणून शपथविधी. तमिळनाडूमध्ये बहुमताचा आकडा जुळवण्यात अभिनेता जोसेफ विजय यांच्या पक्षाला यश. राज्य शिक्षण मंडळाच्या 10वीच्या परीक्षेत सुमारे 93% विद्यार्थी उत्तीर्ण, 179 विद्यार्थ्यांना 100% गुण. आणि दक्षिण आफ्रिकेचे अध्यक्ष सिरिल रामफोसा यांच्याविरोधात महाभियोग चालवण्याला सर्वोच्च न्यायालयाची परवानगी. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: आकाशवाणी मुंबई केंद्र अस्मिता वाहिनी, रात्रीचे 8:15 झाली आहेत. आज लोकसंगीताच्या कार्यक्रमात संजय परशुरामजीचा माठ आणि सहकार्यांनी गायलेला गोंधळ ऐकूया.
2: बोल अंबाबाईचा उधो उधो, आलो ग तुझ्या दरबारात

0: ऐकत रहा मध्यम लहरी 537.6 मीटर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर अस्मिता वाहिनी।
1: आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी। रात्रीचे 8:30 वाजले आहेत। यानंतर कार्यक्रम ऐकूया भावधारा। या कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूया उत्तरा केळकर यांनी गायलेली पद्मा लोकूर यांची रचना।

आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी रात्रीचे 10 वाजत आहेत. श्रोते हो, आमचे कार्यक्रम AIR मराठी DTH उपग्रह वाहिनी तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर देखील ऐकता येतील. नाद ब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आज परिमल कोल्हटकर यांचे गायन ऐकूया, राग जय जयवंती. विलंबित बंदिशीचे बोल आहेत मिलन की आई बेला, द्रुतबंदिशीचे बोल आहेत दामिनी दमके डर मोहे लागे. विलंबित बंदिश 3 तालात तर द्रुतबंदिश 3 तालामध्ये निबद्ध आहे. तबल्यावर साथ केली आहे संदेश पोपटकर यांनी आणि व्हायोलिनवर साथ दिली आहे शिरीष भालेराव यांनी. तर ऐकूया परिमल कोल्हटकर यांचे गायन राग जय जयवंती.

सुदैव नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आपण ऐकत होतात परिमल कोल्हटकर यांचं गायन. त्यांनी गायलेला राग जय जयवंती आपण ऐकलात. त्यांना तबल्यावर साथ केली होती संदेश पोपटकर यांनी आणि व्हायलिनवर शिरीष भालेराव. विलंबितगत तिलवाडा तालात निबद्ध होती आणि मध्यलयगत तीन तालात निबद्ध होती. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. यानंतरच्या कार्यक्रमाची उद्घोषणा काही क्षणातच.

शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आपण ऐकत होतात परिमल कोल्हटकर यांचं गायन. त्यांनी गायलेला राग जय जयवंती आपण ऐकलात. त्यांना तबल्यावर साथ केली होती संदेश पोपटकर यांनी आणि व्हायलिनवर शिरीष भालेराव. विलंबितगत तिलवाडा तालात निबद्ध होती आणि मध्यलयगत तीन तालात निबद्ध होती. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. यानंतरच्या कार्यक्रमाची उद्घोषणा काही क्षणातच.

श्रोतो नमस्कार, आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी. रात्रीचे 10:30 वाजलेत. कार्यक्रम प्रसारित करीत आहोत नाद ब्रह्म, हा शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम. शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत उस्ताद असलम खान यांचं गायन. त्यांनी गायलेला राग मंजिरी बिहाग आपण ऐकणार आहोत. त्यांना तबल्यावर साथ केली आहे दिलशाद अहमद खान यांनी आणि हार्मोनियमवर अनंत केमकर. विलंबित गत रूपक तालात निबद्ध आहे, द्रुतगत 3 तालात निबद्ध आहे. ऐकूयात उस्ताद असलम खान यांचं गायन राग मंजिरी बिहाग.

श्रुतवनाथ ब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आपण ऐकत होतात उस्ताद अस्लम खान यांचं गायन. त्यांनी गायलेला राग मंजिरी बिहाग आपण ऐकलात. त्यांना तबल्यावर साथ केली होती दिलशाद अहमद खान यांनी. विलंबित गत रूपक तालात निबद्ध होती आणि द्रुतगत तीन तालात निबद्ध होती. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. श्रोते यानंतर ठीक 11 वाजता दिल्ली केंद्रावरून प्रसारित होणारं हिंदी आणि इंग्रजी बातमीपत्र आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून सहक्षेपित करण्यात येईल.

श्रोते, दिल्ली केंद्रावरून प्रसारित होणारं हिंदी आणि इंग्रजी बातमीपत्र आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून सहक्षेपित करण्यात आलं. आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे अस्मिता वाहिनी. मध्यम लहरी 537.6 मीटर्स अर्थात 558 किलोहर्ट्सवर, तसेच AIR मराठी DTH उपग्रहवाहिनी आणि न्यूज ऑन AIR ॲपवर, तसेच FM 103.6 मेगाहर्ट्सवर आकाशवाणी सिंधुदुर्ग नगरी केंद्रावरूनही हे प्रसारण आपण ऐकलं. रात्रीचे 11:10 आणि 40 सेकंद झाली आहेत. ही प्रसारण सभा आता समाप्त होत आहे. अस्मिता वाहिनीच्या उद्याच्या पहिल्या प्रसारणाकरिता आपण भेटणार आहोत 5:50 दरम्यान. AIR मराठी DTH उपग्रहवाहिनीचं प्रसारण रात्रभर सुरू असेल. तोपर्यंत निरोप घेऊया. नमस्कार, शुभरात्री, जय हिंद.